आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं आणि या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारण सभेला सुरुवात होईल.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 27 श्रावण शके 1948, अर्थात दिनांक 18 ऑगस्ट 2026. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं प्रातःकालीन प्रसारण आता सुरू होत आहे. या सभेत सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. पहाटेचे 5:56 होत आहेत. आजची पहिली सभा सुरू करत आहोत मंगल संगीतानं.

सकाळचे 6:05 आणि 25 सेकंद होत आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला श्री गणपती अथर्वशीर्ष.

वैभवी शेट्टे यांच्या स्वरात आपण ऐकलं श्री गणपती अथर्वशीर्ष. यानंतर मंगल प्रभातमध्ये आपण ऐकणार आहात शरद जांभेकर यांनी गायलेला संत तुलसीदास यांचा हा अभंग.

शरद जांभेकर यांनी गायलेला संत तुलसीदास यांचा अभंग आपण ऐकला. यानंतर ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग मीनल खांडेकर यांच्या स्वरात.

0: आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं मोहन सामंत यांचं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजलेत. जगूया आनंदी,
1: जगूया आनंदी, जगूया.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी या कार्यक्रमात सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मी आहे विनय गोरेगावकर आपल्यासोबत. श्रोतेहो, प्रत्येक दिवसाची सुरुवात ही कोणासाठी चहाने, कोणासाठी वर्तमानपत्राने, तर कोणासाठी मोबाईलवरच्या संदेशांनी. आणि अनेकांची सुरुवात ही परमेश्वराचं स्मरण करून होते. आणि आता श्रावण सुरू झालाय, सगळीकडे उत्साहाचं चैतन्याचं वातावरण आहे, निसर्ग बहरलेला आहे आणि हे सौंदर्य आपल्या मनातही एक प्रसन्नता घेऊन येतं. श्रावण म्हणजे सण, सोहळे, कहाण्या, भेटीगाठी आणि या सगळ्यासोबतच काहींसाठी उपासतपास, आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन, दानधर्म आणि नामजप. मनापासून केलेलं परमेश्वराचं स्मरण मनातला गोंधळ हळूहळू शांत करतं, विचारांना एक दिशा मिळते, एकाग्रता वाढते आणि कठीण प्रसंगांनाही सामोरं जाण्याचं बळ आपल्याला मिळतं. श्रावणाचा हा पवित्र महिना आपल्या मनातही श्रद्धेची, सकारात्मकतेची आणि प्रसन्नतेची हिरवाई घेऊन येवो आणि या श्रावणातला प्रत्येक दिवस आनंदाचा जावो ही शुभेच्छा.

0: जगुया आनंदी, जगुया आनंदी,
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती। जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 6:35 होत आहेत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। कालचं कमाल तापमान कुलाबा इथे 31 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथे 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथे 26, सांताक्रूज इथे 25 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत 86% नोंदली गेली। पावसाची नोंद सांताक्रूज वेधशाळेत 27 मिलीमीटर इतकी झाली। हवामानाचा अंदाज, येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल, त्याचबरोबर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे। कमाल तापमान 31, किमान 26 अंश सेल्सिअस या आसपास राहील असा अंदाज आहे। मच्छीमार बांधवांसाठी सूचना, समुद्र किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, सोमालियाची किनारपट्टी, ओमान लगतचा समुद्र या भागात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील। हा वेग 65 किलोमीटर पर्यंत वाढेल अशी शक्यता आहे। मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे। आपण ऐकत होतात कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आता कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी या कार्यक्रमात कुकुट पक्ष्यांच्या ताणाचं व्यवस्थापन या विषयीची माहिती आपण ऐकू शकाल। सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा यामध्ये होमिओपॅथी आणि आपला आरोग्य भाग 2 तज्ज्ञ डॉक्टर रुपेश पाटील। परिसर सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 पर्यावरण प्रदूषण आणि कायदा भाग 2 सहभाग प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन। सकाळी 7:00 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आला श्रावण या मालेत मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध। प्रायोजित कार्यक्रम याप्रमाणे, सकाळी 7:25 दिलखुलास, सकाळी 7:40 विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, सकाळी 7:45 अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम, सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 98 लेखक नितीन साळुंखे, सकाळी 11:05 आपली आवड, दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखन कोमल कुंभार, त्यानंतर आरोग्य दर्पण यामध्ये गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग सहभाग आरती खाडीलकर, दुपारी 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र, संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात करिअर आणि यशाची बदलती व्याख्या, संध्याकाळी 6:30 अमृत कलश यामध्ये मागे वळून पाहताना याविषयी निवृत्त रेंज फॉरेस्ट ऑफिसर राजेंद्र कुलकर्णी यांच्या

0: शी संवाद संध्याकाळी 7:15 वृत्त विशेष, संध्याकाळी 7:30 किसान वाणी, रात्री 8:30 संसद समीक्षा कार्यक्रमांचं ध्वनिमुद्रण, रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 मनी टॉक, रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण, हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले जातील. आम्ही सहक्षेपित करू. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन, राग बसंत मुखारी. दुपारी 2:30 स्मिता वाघ यांचं गायन, राग सामंत सारंग. संध्याकाळी 5:02 अवधूत फडके यांचं बासरीवादन, राग मधुवंती. ही होती आज प्रसारित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषीवाणी. त्यापूर्वी जाणून घेऊया ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता शेतकरी बंधू भगिनींसाठी हवामानाचा अंदाज. आता ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. इतर प्राण्यांप्रमाणेच कोंबडीमध्ये ती वाढवली जात असताना काही प्रतिकूल अशा परिस्थितीमुळे त्यांच्यात ताण उत्पन्न होतो. हा ताण म्हणजे एक प्रकारचा पक्ष्यांवर होणारा आघातच समजला पाहिजे. एकावेळी एक किंवा अनेक आघात होऊ शकतात. एका विशिष्ट अशा अनुकूल बाह्य परिस्थितीमध्ये पक्षी ठेवले असता त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते. त्यामुळे त्यांचं आरोग्य आणि उत्पादनही चांगलं मिळतं. परंतु काही कारणांमुळे, उदाहरणार्थ पक्ष्यांची वाहतूक, त्यांच्या घरामधला बदल, लस टोचणं, चोची कापणं, कृत्रिम उजेड देताना वारंवार होणारा बदल, जंतांवरची औषधं देणं, अशा अनेक कारणांमुळे पक्ष्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडतं. यालाच आपण पक्ष्यांना ताण आला असं म्हणतो. ताणाचे परिणाम हे अनिष्टच असतात. त्यातला लगेच दिसणारा परिणाम म्हणजे अंडी उत्पादन कमी होते. पक्ष्यांचे हिंडणे, फिरणे, धावपळ, खाद्य खाणं, पाणी पिणं यात फरक दिसून येतो. ताण जर अशा प्रकारे कायम राहिला तर त्याचा वाढीवर परिणाम होतो. आरोग्यावर तर फारच परिणाम होतो. वाढ खुंटते, पक्षी अनुत्पादक बनतो, पक्ष्यांना एका वेळेला एक किंवा अनेक प्रकारचे ताण येऊ शकतात. उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या ताणात खाद्यात बदल झाला तर ताणाचा परिणाम दुप्पट होतो आणि अशातच उन्हाळ्यात चोची कापल्या तर त्याहीपेक्षा ताण आणखी वाढतो. अर्थातच ताणाचा परिणाम ताण कितपत तीव्र स्वरूपाचा आहे, ताण किती काळापर्यंत आहे आणि पक्ष्याला अशा प्रकारच्या ताणाची सवय होती का यावर ताणाच्या वाईट परिणामाचे प्रमाण अवलंबून असते. काही ताण हे आपण टाळू शकतो. उदाहरणार्थ पक्ष्यांचे वरचेवर घर बदलणे, खाद्यामध्ये वारंवार बदल करणे, कृत्रिम उजेडात अनिश्चितता आणणे, पण काही ताण आपण टाळू शकत नाही. उदाहरणार्थ लस देणे, चोच कापणे, या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात आणि मग त्यामुळे ताण हा येतोच. अर्थात सगळेच ताण काही वाईट नसतात, त्यातले काही ताण उपयुक्त असतात. उत्तम उत्पादकता असणे हाही एक प्रकारचा पक्ष्यांवरचा ताणच आहे, पण तो आपल्याला फायदेशीरच आहे. काही ताणांचे परिणाम अनिष्ट असल्याने त्याच्यावर उपाय हे योजले गेले पाहिजेत. यासाठी शक्यतो ताण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. टाळता येण्यासारखे ताण टाळण्याचा प्रयत्न करावा. काही बाबतीत आपण ताणाची तीव्रता कमी करू शकतो. जसं की उन्हाळ्यात तापमानामुळे ताण आला असेल तर घर थंड ठेवू शकतो. पक्ष्यांची जागा रात्रीच्या थंड वेळी बदलावी. थंडीची अगर उष्णतेची लाट येणार याचा अंदाज आल्यास आपण ताण कमी करण्याचे उपाय योजू शकतो. त्याप्रमाणे जीवनसत्व अ, प्रतिजैविक औषधं पाण्यातून दिल्यास ताणनाशक म्हणून उपयोग होतो. अशा प्रकारे ताण या सतत भेडसावणाऱ्या शत्रूपासून आपण आपल्या पक्ष्यांचं संरक्षण केलं पाहिजे.
0: आत्ताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण ऐकलं. यामध्ये कुक्कुट पक्ष्यांच्या ताणाचं व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकत होतात.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:02. सकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूया आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
1: होमिओपॅथीचे प्रमुख वैशिष्ट्य सांगत असताना, होमिओपॅथीने समान लक्षणे निर्माण करणारी औषधं जर आपण दिली तर शरीरामध्ये आधीच आजाराच्या रूपाने उपस्थित असलेला आजार हा त्या औषधांच्या उपचार पद्धतीमुळे निघून जात असतो. त्याच्यामध्ये औषधे इतकी सूक्ष्म प्रमाणात असतात की ज्याला आपण असं म्हणू शकतो की ती इतकी डायल्यूट केलेली असतात की नॅनोटेक्नॉलॉजीसारखी ती काम करत असतात. तसंच होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक लक्षणांचा स्वतंत्र अभ्यास करून औषध दिले जाते. होमिओपॅथीचं हे वेगळेपण होमिओपॅथीला इतर औषधशास्त्रांपेक्षा वेगळे ठरवते. नैसर्गिक उपचार शक्ती असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढून स्वतःहून त्या प्रतिकार शक्तीला ती ताकद आणि ती चेतना मिळते, ज्याच्यामुळे आजार बरे होण्याची प्रतिक्रिया गतिमान होते. होमिओपॅथीला कुठेही साईड इफेक्ट नसल्यामुळे जनसामान्यांमध्ये ती अतिशय लोकप्रिय होत आहे. होमिओपॅथी जेव्हा कोणताही आजार किंवा पेशंट दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते तर होमिओपॅथीचा मूळ सिद्धांत असा आहे की होमिओपॅथी ट्रीट्स द पेशंट नॉट द डिसीज. म्हणजे होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास केलाच जातो, परंतु त्यासोबत होमिओपॅथिक ज्या पेशंटला जो आजार असतो त्यासोबत त्याच्या स्वभावाचा, त्याच्या वर्तणुकीचा आणि त्याच्या एकंदरीत नेचरचा आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून औषध दिले जाते. त्यामुळे होमिओपॅथीची उपचार पद्धती इतरांपेक्षा वेगळी ठरते आणि त्या वेगळ्या ठरण्याच्यामुळे ती अतिशय जुनाट व असाध्य आजारही दुरुस्त करू शकते. वेगळेपण आता लोकांना समजल्यामुळे लोक होमिओपॅथीकडे खूप मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत आणि अतिशय जुने आजार जसं ॲलर्जिक रायनायटिस असेल, संधिवात असेल, अस्थमा असेल, परत परत होणारे मुतखडे असतील, कोणतेही ॲलर्जीचे डिसीज असतील, तसेच ॲटोइम्युन डिसीजेसमध्ये पण ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. होमिओपॅथिक शास्त्राला जसा स्कोप दिवसेंदिवस वाढतो आहे त्याचं मुख्य कारण हेही असू शकतं, कारण की लोकांच्यामध्ये असलेले ताणतणाव वाढल्याच्यामुळे त्यांचे आजार वाढत आहेत. आणि होमिओपॅथीमध्ये ताणतणावांचा अभ्यास का केला जातो, कारण होमिओपॅथी ही मनाचा अभ्यास करणारी पॅथी आहे आणि होमिओपॅथीने मनाचा अभ्यास केल्यामुळे आजच्या ताणतणावाच्या काळामध्ये ती पेशंटला, रुग्णांना व सगळ्यांनाच अतिशय फायद्याची ठरते आहे. होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असल्यामुळे ताणतणावांवर तर ती काम करतेच, त्यासोबत ताणतणावांच्यामुळे निर्माण झालेल्या अनेक आजारांना दुरुस्त करण्याचं काम होमिओपॅथी करते.
0: आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकला. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर रुपेश पाटील. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. काही क्षणातच आपण ऐकू शकाल परिसर.

0: परी सर। श्रोते हो नमस्कार, आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया। कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार।
1: श्रोते हो नमस्कार, भारत सरकारने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक महत्वाचे कायदे बनवले आहेत। पर्यावरण संरक्षण कायदा 1986, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 हा कायदा एक छत्री कायदा अम्ब्रेला लेजिस्लेशन म्हणून ओळखला जातो। भोपाळ वायू दुर्घटनेनंतर या कायद्याची निर्मिती झाली। या कायद्यान्वये केंद्र सरकारला पर्यावरण प्रदूषित नियंत्रण करण्याचे आणि हानिकारक पदार्थांचे नियमन करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले। जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1974, वॉटर ऍक्ट 1974 या कायद्यानुसार नद्या, तलाव आणि भूजलाचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB NSPCB स्थापन करण्यात आले आहे। हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1981, एअर ऍक्ट 1981 कारखाने आणि वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता राखण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे। वन्यजीव संरक्षण कायदा 1972, वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 दुर्मिळ होत चाललेले प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचे रक्षण करण्यासाठी आणि राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये घोषित करण्यासाठी हा कायदा अंमलात आणला गेला। वन संवर्धन कायदा 1980, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 जंगलतोड थांबवणे आणि वन जमिनीची वापर केवळ वन कामांसाठीच होणे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे। या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा उद्योगांना कडक शिक्षा, फाईन आणि इम्प्रिझनमेंट आणि दंडाची तरतूद सुद्धा केली आहे। राष्ट्रीय हरित लवाद NGT पर्यावरणाशी संबंधित खटले जलद गतीने सोडवण्यासाठी भारत सरकारने 2010 राष्ट्रीय हरित लवाद नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGTची स्थापना केली। हा एक विशेष न्यायाधिकरण आहे जो पर्यावरणाविषयी विवादांवर थेट सुनावणी घेऊन जलद निर्णय घेतो। भारतातील पर्यावरण कायद्यामध्ये एन्व्हायरमेंटल लॉ सातत्याने मोठे बदल होत आहे। सध्या हवामान बदल, कार्बन उत्सर्जन, हरित ऊर्जा आणि कॉर्पोरेट जबाबदारी यासारख्या मुद्द्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे। भारतातील पर्यावरण कायद्यामधील प्रमुख आणि उद्देशमय मुख्य इमर्जिंग ट्रेंड्स हरित लवाद आणि कडक नियम नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अँड स्ट्रिक्ट रेग्युलेशन मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमुळे पर्यावरणाविषयक खटले जलद गतीने निकाली काढले जात आहेत। हे प्राधिकरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलत आहे। दंड आणि भरपाई, प्रदूषण करणाऱ्यावर उद्योगांवर प्रदूषण करता पैसे देईल, पल्युटर पे प्रिन्सिपल या तत्वावर आधारित मोठा आर्थिक दंड लावला जात आहे। हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन क्लायमेट चेंज अँड कार्बन रेग्युलेशन कार्बन कपात, भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या वचनानुसार नेट झिरो 2026 उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रासाठी कार्बन उत्सर्जनाने नियम अधिक कडक करण्यात आले आहे। हरित ऊर्जा, रिन्युएबल एनर्जी, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनाला कायदेशीर व धोरणात्मक प्रोत्साहन दिले जात आहे।
0: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला। या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार। ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती।

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया श्रावण महिन्यातील निसर्ग सौंदर्यासोबत सण उत्सव व्रतवैकल्य लोकपरंपरा यांची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. भारतीय संस्कृतीमध्ये सर्व सणात खरं तर पूजा असते ती निसर्ग तत्वांचीच. कालपरत्वे त्यातला निसर्ग हा भाग बाजूला पडत जातो आणि इतर गोष्टींचंच महत्त्व वाढत जातं. व्रतवैकल्याला गोष्टींचं अस्तर लावलं जातं, ज्यामुळे सामान्य लोकही ते सहज आत्मसात करतात. धार्मिक संस्कारांचा उद्देश खरं तर नीतिकल्पना रुजवण्याचा असतो. श्रावणातली मंगळागौर नव्या नवरीनं पुजावी ती तिच्या सौभाग्य रक्षणासाठी असं असलं तरी मला वाटतं त्याहीपेक्षा ती असते पत्री फुलांची पूजा, झाडापाडांचा आदर आणि ओळख. आता मंगळागौरीची कथा म्हणावी तर एक निपुत्रिक दाम्पत्य असं, दोघंही भूल नाही म्हणून दुःखी असतात. मग एके दिवशी देवी प्रसन्न होऊन त्यांना वर देते, पण तिची अट असते की गुणसंपन्न मुलगा हवा तर तो अल्पायुषी होईल. पुढे या मुलाचं लवकरच लग्न होतं. मुलाची बायको मंगळागौरीचं व्रत नित्यनेमाने करत असते. मुलगा अल्पायुषी असतोच तर सर्पदंश होऊन मरण पावतो. मग मुलीच्या वतीने ती पूजत असलेली मंगळागौरी यमाच्या दूतांशी लढते आणि मुलीच्या नवऱ्याचे प्राण परत मिळवते. अशा प्रकारे मंगळागौरी ही सौभाग्यदायिनी ठरल्यामुळे तिचं व्रत करण्याचा प्रघात पडला असं मानलं जातं. मात्र या पूजनाची प्रथा महाराष्ट्रीय समाजातल्या काही जातीतच अधिकांश दिसून येते. उत्तरेत किंवा दक्षिणेत या व्रताचा प्रसार नाही आणि त्या अर्थाने हे व्रत विशिष्ट समाजापुरतं मर्यादित आहे असं मानता येईल. आला श्रावण. झाडं छान तरारून आली आहेत. हवेलाच एक हिरवा गंध आहे. पाण्याची रेलचेल आहे. आषाढातली भाताची लावणी झाली आहे. रोपं चांगली तरारून वर आली आहेत. भाताच्या हिरव्यागार शेतावर वाऱ्याच्या लाटा उठत आहेत. अशा वेळी हिरव्या पिवळा श्रावण पावसाला उद्देशून इंदिरा संत म्हणतात. हिरवे पिवळे तुरे उन्हाचे, हिरवे पिवळे तुरे उन्हाचे, खोविले सके सात उगा का, वाऱ्याचे हळू पीस फिरवणी उसळल्यास हिरव्या लहरी का, वाऱ्याचे हळू पीस फिरवणी उसळल्यास हिरव्या लहरी का, सहसा शिंपून गुलाब पाणी, सहसा शिंपून गुलाब पाणी, ढगा आड दडलास वृथा का, प्रतिबिंबानी निळ्या जांभळ्या, तन मन अवघे व्यापिसिका. हिरवे पिवळे तुरे उन्हाचे, खोविलेसे केसात उगा का, हिरवे पिवळे फुलांचे तुरे डोक्यात खोवलेल्या नटलेल्या सजलेल्या गावातल्या लेकीसुना मंगळागौरीला एकत्र येताना दिसतात. नुकतं नवं लग्न झालंय. लाडाची लेक माहेरी आली आहे. तिची हौसेची मंगळागौर आहे. मंगळागौर 5 वर्ष पुजायची असे. पहिल्या वर्षी एक मंगळागौर माहेरी, लेकीने माहेरी यावं. चौरंगावर अन्नपूर्णेची पूजा मांडावी. नाना प्रकारच्या पत्रीने ती सजवावी. बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा तुळस मरवा बकुळ अगदी धोत्रा बोर कणेर रुई असं बरंच काही पूजा साहित्य पत्री व फुलांनी गौरीची पूजा करावी. सुंदर परडी घेऊन हाती पूर्वोपकंठी शुद्धमती, सुंदर परडी घेऊन हाती पूर्वोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला त्या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. काल जागा होतो. घरातल्या मोठ्या सासूरवाळ्या मावस बहिणी चुलत बहिणी उषाताई शैलाताई माहेरी येतात. मंगळागौरी दणकून साजऱ्या होतात. रात्रभर खेळ चालतात. जेवणखाण झालं की रात्रीची जागरणं करायला आजूबाजूच्या घरातल्या बायका जमतात. खेळामधला त्या काळच्या बायकांचा उत्साह आणि जोश आठवला तरी आता दम लागतो. फुगड्यांचे प्रकार गोफ जिम्मा लाटणी सुप नाचवणं सईबाईचं कोंबडा आठवायला लागावं तर किती प्रकार आठवतात. आणि श्रावणातली मंगळागौर भोवतीनं भिरभिरून जाते. फुलापत्रींनी सजलेली मंगळागौर डोळ्यासमोर येते. सणांचा उत्साह, लेकीसुनांचे हौसमोज, घरात खाण्याची रेलचेल आणि त्याच वेळी नकळत मनावर झाडापाडांचे पानाफुलांचे संस्कार करून गेलेला श्रावण. आला श्रावण. उद्या भेटू पुन्हा एक नवा श्रावण ऐकायला.
0: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळी 7:10 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: हटवा केरकचरा आणि साचलेली घाण, स्वच्छतेने वाढेल आपल्या देशाची शान.
0: सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.
3: 7:07 झाली आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या.
4: सख्यांनो, श्रावण महिना म्हणजे उत्साह, आनंद, चैतन्य, सण समारंभ, व्रतवैकल्यांचे दिवस. यावेळी बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दडलाय श्रावण खजिना.
5: भिजल्या मातीत श्रावण आला, गवरी मंदी गवारा बाई मंगळा गवारा.
4: कलाकृती ग्रुपच्या वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय आणि श्रावणाबद्दल बरच काही.
6: फुगडी खेळू दण्णा दण्णा, रुपये मोजू खण्णा खण्णा, भान विसते खेताना, सर्वांचा मे राखताना, सर्वांचा मे राखताना.
4: तेव्हा ऐकायलाच हवा बुधवारी 19 ऑगस्टचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: सुंदर साजिरा श्रावण आला.
7: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
8: सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी हा जीवन मंत्र जपणारे, आरोग्यवारी मोहिमेतून लाखो वारकऱ्यांना सेवा देणारे, वर्षभर रात्रंदिवस वंचितांच्या सेवेत असणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि संकल्पनेतून राजेश पांडे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली पुण्यात कार्यरत समर्थ युवा फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष राजेश पांडे यांची समीरा गुज्जर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा

0: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट. पुणे आणि परिसराला कोंडीमुक्त करण्यासाठी रस्त्यांचं जाळं उभारणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या 5 दिवसांच्या आयसीटी परिषदेला पुण्यात सुरुवात. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच. आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल फडणवीस यांनी माध्यमांना अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
1: मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतलेली आहे. राज्यामध्ये एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली. केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे. काही प्रकल्प वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत, त्या संदर्भातली माहिती त्यांना दिली. आणि एकूणच केंद्र सरकारकडनं काय मदत अपेक्षित आहे या संदर्भात देखील मी त्यांना जे काही पत्र आहे ते दिलेलं आहे. अतिशय चांगली चर्चा झाली आहे. पूर्वी देखील जेव्हा जेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागतो त्यावेळी ती मदत मिळते. मग ती हायवेजच्या संदर्भात असेल, रेल्वेच्या संदर्भात असेल, किंवा आपलं जो काही उत्तन विरार कॉरिडॉर असेल, अशा विविध प्रकल्पांच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात, आपल्या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात, अशा विविध संदर्भात वेगवेगळ्या स्टेजेसवर जे काही आपले प्रकल्प आहेत त्याची त्यांना माहिती देऊन आणि त्याला कसं एक्सपिडाईट करता येईल या संदर्भातला हा प्रयत्न होता.
0: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी म्हणजेच उत्तन विरार कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्राधान्यानं चर्चा झाली. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीमार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील विविध महत्वपूर्ण प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वनविषयक प्रलंबित मंजुरींचा आढावा घेतला. या मंजुरींमुळे विकास कामांना विलंब होऊ नये यासाठी त्यांचा जलदगतीने निपटारा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. पुणे आणि परिसराला वाहतूक कोंडीमुक्त आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी 60,000 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांचं जाळं उभारणार असल्याचं केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते काल पुण्यात सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे संकुलात फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स या व्याख्यानमालेत बोलत होते. पुढील 2 वर्षात नवे प्रकल्प सुरू होणार आहेत तर पुणे शिरूर, हडपसर ते यवत, तळेगाव चाकण शिक्रापूर यांचं काम सुरू झालं असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार एस के कुलकर्णी यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल पुण्यात सत्कार करण्यात आला. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीनं कुलकर्णी यांच्या 90वीनिमित्त सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. कुलकर्णी यांच्या प्रदीर्घ पत्रकारिता कारकिर्दीचा गौरव करताना त्यांच्या अभ्यासू आणि विचारनिष्ठ पत्रकारितेचा विशेष उल्लेख गडकरी यांनी केला. ते म्हणाले,
2: या जमान्यामध्ये पण आपल्या विचाराप्रमाणे कोणी चांगलं म्हणो, कोणी वाईट म्हणो, कोणी मान करो, कोणी सन्मान करो, कोणी कौतुक करो, कोणी टीका करो, त्याची चिंता करायची नाही. आणि जे आपल्याला पटलं ते आपण मांडलं पाहिजे. देशाच्या इतिहासामध्ये आणि समाजकारणामध्ये म्हणजे फास्ट फूड सारखं लवकर यश होणारे खूप लोक येतात आणि जातात. त्यांचा इतिहास फारशी की नोंद घेत पण

0: ही व्रतस्थ रूपाने निष्ठेने जे कार्य करतात ते वर्षानुवर्ष लोकांच्या लक्षात राहतात. मूल्याधिष्ठित जीवन पद्धती परिवार पद्धती म्हणून आपल्या विचाराला जीवननिष्ठा मानून यशाची अपयशाची चिंता न करता आर्थिक लाभाची चिंता न करता आयुष्यभर हे व्रत पाळत कार्य करत राहणं हे फार कठीण कार्य आहे.
1: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या चमूची घोषणा केली. वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंह रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, सरदार मनप्रीत सिंग बादल आणि रेखा वर्मा यांच्यासह 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनोद तावडे, सुनील बन्सल, स्मृती इराणी आणि बिप्लब कुमार देव यांच्यासह 8 नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय दूरसंचार विभागातर्फे पुण्यात ब्रिक्स देशांच्या माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान अर्थात आयसीटी गटाच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी काल या परिषदेचं उद्घाटन केलं. 21 तारखेपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन अशी आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात मतदार यादी सखोल पुनरीक्षण अर्थात SIR आणि सुधारणा प्रक्रियेतील गणना अर्ज जमा करण्याचा कालचा अखेरचा दिवस होता. प्रारूप मतदार यादी 24 ऑगस्टला प्रकाशित होणार असून त्यावर 23 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. 22 ऑक्टोबरपर्यंत आक्षेप निकाली काढण्यात येऊन 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,07,93,916 मतदारांचे अर्ज अद्यापही BLO जमा झालेले नाहीत. राज्यात 9,78,54,49 मतदार असून त्यांच्या तुलनेत अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या 21% अधिक आहे. नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, मुंबई शहर आणि उपनगर तसंच पालघर या जिल्ह्यांमध्ये अर्ज जमा न केलेल्या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. राज्य सरकारनं नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची काल घोषणा केली. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नेमणूक झाली आहे. स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गिकेमुळे दक्षिण पुण्याच्या दळणवळणाला गती मिळणार असून नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल असा विश्वास नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुण्यात व्यक्त केला. महामेट्रोच्या स्वारगेट कात्रज मेट्रो प्रकल्पातील मार्केट यार्ड या स्थानकाचं भूमिपूजन काल मिसाळ यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. दक्षिण पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता हा मेट्रो मार्ग नागरिकांसाठी महत्वाचा ठरणार असल्याचं मिसाळ म्हणाल्या. श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी असा दुहेरी योग काल आला होता. राज्यभरात ठिकठिकाणी महादेवाच्या मंदिरांमध्ये दर्शन आणि पूजेसाठी भाविकांनी गर्दी केली होती. नागदेवतेचं प्रतिकात्मक पूजनही करण्यात आलं. सांगलीत शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या वतीनं नागपंचमीच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर अहिल्यानगर आणि जामखेडमध्ये देखील नागपंचमीनिमित्त यात्रा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुणे कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या रेल्वेचा विशेष दर्जा आता रद्द करण्यात येणार असून ही गाडी 20 ऑक्टोबरपासून नियमित रेल्वे म्हणून धावणार आहे. विशेष दर्जामुळे असलेलं गाडीचं तिकीट नियमित सेवा सुरू झाल्यानंतर कमी होणार असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. ही रेल्वे दररोज धावणार असल्यानं पुण्यासह सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. यवतमाळजवळच्या टाकळी तलाव परिसरात मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या 8 पैकी 3 महाविद्यालयीन तरुणांचा खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन तसंच आपत्ती प्रशासन पथकानं घटनास्थळी शोध मोहीम राबवून मृतदेह बाहेर काढले. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं विजयी सुरुवात केली आहे. आयर्लंडच्या सोफिया नोबेलचा सरळ 2 गेममध्ये पराभव करून सिंधूनं पुढील फेरीत प्रवेश केला. भारताच्या आयुष शेट्टीनं पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू चीनच्या शी यू चीचा पराभव केला. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीनं स्पेनच्या पावला लोपेज आणि लुसिया रॉड्रिगेजचा पराभव करून दुसरी फेरी गाठली. पुरुष दुहेरीत हरिहरन अस्माकरुणन आणि MR अर्जुन यांनीही पुढील फेरीत प्रवेश मिळवला. श्रीलंकेतील

0: हॉल इथं सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघादरम्यानच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारतानं काल पहिल्या डावात 462 धावा करत 178 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावात गुंडाळला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत घेतली पंतप्रधानांची भेट. पुणे आणि परिसराला कोंडीमुक्त करण्यासाठी रस्त्यांचं जाळं उभारणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या 5 दिवसांच्या आयसीटी परिषदेला पुण्यात सुरुवात. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला पहिल्या डावात 178 धावांची आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सख्यांनो, श्रावण महिना म्हणजे उत्साह, आनंद, चैतन्य, सण समारंभ, व्रतवैकल्यांचे दिवस. यावेळी बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दडलाय श्रावण खजिना.
2: भिजल्या मातीत श्रावण आला, गवरी मंदी गवार बाई मंगळा गवार.
1: कलाकृती ग्रुपच्या वासंती पुरंदरे आणि मैत्रिणींनी सादर केलेली मंगळागौरीची गाणी आपल्यासाठी आम्ही घेऊन येतोय आणि श्रावणाबद्दल बरंच काही.
3: फुगडी खेळू दन्ना दन्ना, रुपये मोजू खन्ना खन्ना, भान विसरते खेताना, सर्वांचा मेळ राखताना, सर्वांचा मेळ राखताना.
1: तेव्हा ऐकायलाच हवा बुधवारी 19 ऑगस्टचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: सुंदर साजिरा श्रावण आला.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी,
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 17 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. श्रोतेहो, आज 18 ऑगस्ट. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपल्या धाडसी नेतृत्वाने नवा इतिहास घडवणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आज स्मृती दिन. आझाद हिंद फौजेचे नेतृत्व करत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या शौर्याला आणि देशभक्तीला विनम्र अभिवादन. त्याचबरोबर मराठा साम्राज्याचे पराक्रमी पेशवे आणि आपल्या शौर्याने इतिहास घडवणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची आज जयंती. त्यांनी पेशवेपदाची जबाबदारी स्वीकारून आपल्या धाडसाने आणि युद्ध कौशल्याने मराठा साम्राज्याचा विस्तार केला. त्यांच्या शौर्याला आणि कर्तृत्वाला आज मानाचा मुजरा.

0: श्रोतेहो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30.
1: श्रोतेहो, सकाळचे 7:25 होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. अखर तर ही जी योजना आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या गरजा किंवा आपण म्हणू शकतो की आर्थिक वास्तव, सहकार क्षेत्रातील परिस्थिती या सगळ्याचा अभ्यास कशा पद्धतीने करण्यात आला, कारण खूप मोठ्या प्रमाणावर याचं नियोजन करण्यात आलं असेल.
1: खूप मोठ्या प्रमाणावरती याचं नियोजन करण्यात आलंय. जवळजवळ गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सहकार विभाग, कृषी विभाग आणि वित्त विभाग यावरती आम्ही एकत्रित काम करत आहोत. यासाठी एक तज्ज्ञ लोकांची समिती देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थापन केली होती की शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जातून मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन काय काय उपाययोजना कराव्या लागतील, तो मॅन्डेट या समितीचा होता. आणि ह्या समितीने अभ्यास करून तो अहवाल राज्य शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्त केला आणि त्या अहवालावरती आधारित आम्ही ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 एक अल्पकालीन उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना तातडीने तत्काळ कर्जातून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता इम्प्लिमेंट करत आहोत. या योजनेमध्ये साधारणपणे पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची मुद्दल व व्याजासह संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे आणि 2 लाखापेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एक वेळचा समजोता म्हणून, वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी भरल्यानंतर 2 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 लाखाच्या वरची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही 31 मार्च 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने ही रक्कम भरू शकतो. कोणत्याही शेतकऱ्याकडे ग्रामीण भागामध्ये एका वेळेला अशा पद्धतीने रक्कम भरण्यासाठी नसते आणि त्यामुळे आपण मोठी मुदत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने दिलेली आहे. यानंतरचा ह्या योजनेचा तिसरा कॉम्पोनंट आहे की जे आपले शेतकरी आहे, जवळजवळ राज्यामध्ये 24 लाख शेतकरी असे आहेत की जे नियमित कर्जाची परतफेड करतात, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून आपण 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. अशा पद्धतीने ह्या कर्ज योजनेमध्ये कोणत्याही प्रकारच्या शेतीची अट न ठेवता, किती एकर शेती अशी अट न ठेवता सर्व शेतकऱ्यांना आपण सरसकट 2 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहोत. 2 लाखाच्या वर वन टाइम सेटलमेंट देणार आहोत आणि नियमितपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. आणि यासाठी आपण महाआयटी या आपल्या राज्य शासनाच्याच आयटी कंपनीची मदत घेतली आहे. महाआयटीच्या माध्यमातून अद्ययावत असं पोर्टल तयार केलेलं आहे आणि यासाठी आपण कन्सल्टंट नेमलेले आहेत. कन्सल्टंट आणि महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करायचा

0: सुविधा नाही आहे. फक्त आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने जाऊन आपलं ऍग्री स्टॅक आणि आधार प्रमाणीकरण करणे एवढंच त्याला करायचं आहे. आणि हे करत असताना आमच्या पोर्टलवरती असणारी रक्कम आणि बँक लेजरमध्ये असणारी रक्कम ती बरोबर आहे किंवा नाही, त्यांचं नाव बरोबर आहे किंवा नाही, त्यांचे आधार नंबर बरोबर आहे किंवा नाही, हा संपूर्ण डेटा शेतकऱ्यांनी बघायचा आहे. ज्या याद्या आम्ही आता पब्लिश केलेल्या, जवळजवळ पहिली यादी जी पब्लिश केलेली आहे 17 लाख शेतकऱ्यांची, त्या यादीमध्ये आम्ही बँकांकडून आलेली रक्कम ज्यामध्ये एनपीए, जवळजवळ 6.5 लाख शेतकऱ्यांची अकाउंट एनपीए झालेली आहे, एनपीए झालेल्या अकाउंटवरती ज्या तारखेला ते अकाउंट एनपीए होतात त्यानंतर कोणत्याही प्रकारचं व्याज आकारणी होत नाही, आणि ह्या एनपीए अकाउंटवरती देखील किती वर्षांचा अकाउंट एनपीए झालेला आहे त्यावरती विशिष्ट प्रमाणात सवलत बँकांना देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक घेतली होती. त्यासाठी सर्व बँकांनी, नॅशनलाइज ॲज वेल एज कमर्शियल बँकांनी, अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या बोर्डमध्ये त्यांनी रिझोल्युशन्स घेऊन तशा पद्धतीने आमच्याकडे सकारात्मक लेखी कळवलेलं आहे. आणि त्यामुळे त्यात देखील त्यांनी बँकेचा हिस्सा म्हणून, एक बँकेची देखील बांधिलकी म्हणून त्यामध्ये त्यांनी हेअरकट घेतलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त एनपीए अकाउंट जर झालेलं असेल तर 85% रक्कम फक्त दिली जाणार आहे. 15% बँकेने हेअरकट घेतलेला आहे, म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज असेल तर 15,000 रुपयाचा हेअरकट बँकेने सोसलेला आहे आणि 85,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर असेल तर 70% रक्कम आम्ही देणार आहोत, म्हणजे 70,000 रुपये, आणि 30,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 3 वर्ष असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 55,000 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून. आणि 4 वर्ष असेल तर 45,000 रुपये, 55,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्षापेक्षा जास्त वर्षाचं एनपीए अकाउंट असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये ते शेतकऱ्याचं संपूर्ण अकाउंट बेबाकी होणार आहे, नील होणार आहे. उर्वरित 65,000 रुपये बँक सोसणार आहे. अशा पद्धतीने हेअरकटच्या अमाऊंट आमच्या लिस्टमध्ये आणि सर्व बँकच्या ब्रांचेसमध्ये, ग्रामपंचायतीच्या अकाउंटमध्ये आणि प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीच्या ऑफिसमध्ये लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करून घेऊ नये, घाबरून जाऊ नये. सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत घेतलेले कर्ज, 2 लाखाच्या आतल्या सर्व शेतकऱ्यांचं कर्ज 100% माफ होणार आहे.
1: तुम्ही हेअरकट किंवा त्याच्याविषयी समजावून सांगितलं तर आपल्या शेतकरी बांधवांना अजूनही की व्यापारी बँकांच्या कर्ज खात्यात काही तफावत दिसली किंवा हेअरकट याविषयी सवलतीच्या आहेत त्याविषयी अजून परत एकदा सांगू शकाल?
0: माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला जे बँकेमधला लेजर बॅलन्स आहे तो बॅलन्स किंवा आमचं महाआयटी पोर्टलवरती जी रक्कम तुम्हाला दिसते ती रक्कम आणि आम्ही ज्या याद्या लावलेल्या आहेत बँकेच्या ब्रांचमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये किंवा आमच्या पॅक्सच्या बाहेर कार्यालयामध्ये त्यामध्ये आपल्याला तफावत दिसते. ह्या ज्या याद्या आमच्याकडे मिळालेल्या त्या संबंधित बँकांनी एनपी अकाउंट झालेल्या अकाउंटवरती त्यांनी हेअरकट घेतल्यानंतरच्या याद्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त आमच्या महाआयटी पोर्टलवरची रक्कम, तुमचं अकाउंट, तुमचं नाव बरोबर आहे किंवा नाही हे फक्त बघावं आणि 2 लाखाच्या आतली संपूर्ण रक्कम तुम्हाला माफ होणार आहे. त्यामुळे यादीमधली रक्कम अजिबात आपण बघू नये, त्याकडे लक्ष देऊ नये. 100% आपल्याला 2 लाखाच्या आत पूर्ण कर्जमुक्ती होणार आहे. यामध्ये बँकेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटीची मीटिंग घेतली होती, त्यांना आवाहन केलं होतं आणि 2017 आणि 2019 प्रमाणेच बँकांनी देखील त्यांचा आपला सहभाग या शेतकरी कर्जमुक्तीमध्ये द्यावा या दृष्टिकोनातून त्यांना आवाहन केलं होतं आणि त्या आव्हानांना त्यांनी अतिशय चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे. आणि ज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं अकाउंट एनपीए झालेलं असेल आणि ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एनपीए झालेलं असेल तर त्या ठिकाणी 1 लाखाचं जर कर्ज असेल तर फक्त 85,000 रुपये बँक घेऊन ते सेटल करणार आहे 100% आणि बेबाकीचं सर्टिफिकेट देणार आहे, नील अकाउंटचं सर्टिफिकेट देणार आहे. 15,000 रुपये बँक स्वतः त्या अकाउंटमध्ये टाकणार आहेत. तसंच 2 वर्ष जर असेल तर त्या ठिकाणी 70,000 रुपयावरती ते अकाउंट आपलं सेटल होणार आहे. आणि जरी तुमच्या अकाउंटला कर्ज घेतलेली रक्कम, एनपीए अकाउंट झालेली रक्कम 1 लाख रुपये दिसत असली तर 30,000 रुपयाची रक्कम बँक स्वतः त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत एनपीए अकाउंटमध्ये. अशा पद्धतीने 3 वर्ष जर असेल तर 55,000 रुपये, 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून. 4 वर्ष जर असेल तर 45,000 रुपयामध्ये आपलं अकाउंट नील होणार आहेत, 55,000 रुपये स्वतः बँक टाकणार आहे. आणि 4 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर अकाउंट आपला जर एनपीए झाला असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये आपलं अकाउंट नील होणार आहे, उर्वरित 65,000 रुपये बँकेच्या माध्यमातून एनपीए अकाउंटमध्ये जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि 1 दिवसाच्या नंतर तात्काळ आपल्याला नव्यानं खरीप पीक कर्ज देखील आपल्याला त्या बँकेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये, संपूर्ण 100% त्यांना 2 लाखाच्या आतला कर्जमाफी मिळणार आहे.
1: सर, आता जी तुम्ही माहिती देतात त्याच्यामध्ये असा एक प्रश्न असा उभा राहतो की असे काही शेतकरी बांधव आहेत का की जे आता लाभार्थी आहेत पण ते अपात्र ठरू शकतात, असे काही काही गोष्टी आहेत का?

0: करून घ्यायची आहे, अॅग्रीस्टॅकवरती नोंद करून घ्यायची आहे. त्यासाठी आमचे सर्व रेव्हेन्यूची मशनरी आणि आमची सहकाराची मशनरी आपल्याला मदत करेल. अॅग्रीस्टॅकवरती नोंदणी झाल्यानंतर आपला नवीन आधार क्रमांक त्यामध्ये नोंदणी करू आणि बँकेच्या माध्यमातून आमच्याकडे यादी येईल आणि नव्यानं तुम्हाला देखील कुठलाही शेतकरी, दिवंगत झालेल्या शेतकऱ्याचे वारसदार देखील या योजनेपासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत.
1: नक्की सर, या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या खरं तर सर आर्थिक सक्षमीकरणावर आणि एकूणच या विकासावर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे, तुम्ही काय सांगाल?
0: मी एवढंच सांगू इच्छितो की दरवर्षी अंदाजे आपल्या राज्यामध्ये 55 ते 60 लाख शेतकरी पीक कर्ज घेतात आणि या 55 ते 60 लाख पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी आम्ही आकडेवारी बघत असताना ह्या वर्षी आमच्या लक्षात आलं की जवळजवळ 24 लाख शेतकरी नियमित कर्जफेड करणारे आहेत. उर्वरित जवळजवळ 32 लाख शेतकरी आमचे जे आहेत की ज्या कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना त्यातून कर्जमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने ही एवढी मोठी भव्य योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून ते देखील पुन्हा कर्जासाठी पात्र होतील आणि संपूर्ण मोठ्या संख्येत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल असं मला वाटतं आणि हे खूप चांगलं आणि महत्वाचं पाऊल आहे आणि पुन्हा एकदा त्यांना कर्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा जोमाने ते शेतीत उत्पन्न घेऊ शकतील आणि शेतीतल्या उत्पन्नातून पुन्हा एकदा उभारी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा सक्षम रीतीने उभं राहण्यासाठी मला वाटतं मदत होणार आहे.
1: नक्की सर, तुम्ही आता जे काही विषय सांगितले किंवा इतके शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत एवढ्या छान पद्धतीने सांगत आहोत, आपले माननीय मुख्यमंत्री, आपले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे ही योजना सुरू झाली आहे की आपला शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा. पण कर्जमुक्तीनंतरही पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत याच्यासाठी काही शासनाची तरतूद आहे का?
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारणी देणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी सक्षम करणे, शेती समृद्ध करणे आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या दिशेने राज्य शासनाने उचललेलं एक महत्वाचं पाऊल आहे.
1: सर खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे आणि एकंदरीत शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात, तोपर्यंत नमस्कार.

0: अहो ताई अहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेव।
1: सकाळी 7:40 आपण ऐकू शकाल ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस।
0: हटवा केर कचरा आणि साचलेली घाण, स्वच्छतेने वाढेल आपल्या देशाची शान।

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
2: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट राहा.
1: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
2: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
1: संपर्क 90111 32 500.
2: 9011 32 500.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोत्या नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
6: श्रोत्या नमस्कार.
5: विक्रम, हा आठवडा युथ वीक आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आपण साधारण 16 ते 20 या एज ग्रुप मधल्या काही केसेस आपण बघतोय. हा जो मुलगा आहे या केस फाईल वरती त्याचं सगळी केस लिहिली आहे, हे पण तसंच दिसतंय. 18 वर्षांचा आहे, रितेश असं नाव समजूयात. उंची 184 सेंटीमीटर, सो उंची खूप चांगली आहे, पण वजनही तितकंच चांगलं आहे. तुझ्याकडे आलाय तेव्हा वजन आहे 117 किलो.
6: बरोबर आहे.
5: सो काय केस होती रितेशची?
6: रितेशची केस सांगतो. आता मी जसं तू म्हणलीस तसं, हा ऍक्च्युली हा युथ वीकच म्हणायला हरकत नाही, कारण का सगळेच आज म्हणजे ह्या आठवड्यातले सगळेच क्लायंट 16, 18, 20 असेच आहेत आणि सगळ्यांचे सिमिलर प्रॉब्लेम आहेत. आणि आज आपण बघितलं तर आजच्या केसमध्ये वजन खूप जास्त आहे, म्हणजे 117 किलो वजन रितेशचं आपल्याकडे जेव्हा चालू केलं तेव्हा होतं. उंचीही चांगली होती, 6 फूट, ऑलमोस्ट 6 फूट 2 इंच उंची होती, तर त्यामुळे उंची चांगली होती. पण उंची किती जरी असली तरी 117 किलो वजन हे जास्तच आहे. फॉर्च्युनेटली रितेशच्या बाबतीत काय होतं की त्याला बाकी कुठल्याही प्रकारचे मेडिकल प्रॉब्लेम्स नव्हते, पण जाडीमुळे, कमी वयात आलेल्या जाडीमुळे इतर जे त्रास होतात, टाच दुखणं, गुडघे दुखणं, त्याच्यानंतर अपचन होणं, त्याच्यानंतर आळस येणं, काही करावंसं न वाटणं, त्याच्यानंतर ही जी मुलं आहेत ही खेळायला बाहेर जात नाहीत, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नाहीत, हे सगळे इश्यू हे ह्या ह्याच्यामध्ये कॉमन असतात कमी वयात वजन खूप वाढल्यानंतर. तर हे सगळे इश्यू रितेशच्या बाबतीत होते.
5: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011 32 500. 9011 32 500. 90111 32 500. विक्रम, आपण बघतोय रितेशची केस. 18व्या वर्षी 117 किलो वजन, उंची 184 सेंटीमीटर.
6: बरोबर. आता प्रॉब्लेम तेच जे या जनरेशनचेच प्रॉब्लेम आहेत, झोपण्याला वेळा नाही, बाहेर खाण्याची खूप हाऊस आणि व्यायामाचा अभाव आणि कुठल्याच पद्धतीचं ताळतंत्र फॉलो करण्याची कुठलीही इच्छा नाही. तर हे जे बेसिकली प्रॉब्लेम आहेत ह्यालाच आपण लाईफस्टाईल म्हणतो. लाईफस्टाईल मध्ये काय येतं शेवटी, की आपण कधी खातो आणि काय खातो. दुसरी गोष्ट, आपल्या शरीराला कुठला काही व्यायाम मिळतो का दिवसभर, ती गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, आपल्या शरीराची विश्रांती वेळच्या वेळेस आणि चांगल्या पद्धतीने होते का नाही. ह्या तीन गोष्टी म्हणजेच आपली शारीरिक लाईफस्टाईल झाली. आणि लाईफस्टाईल जेव्हा खराब होते तेव्हा वजन वाढतात आणि बाकीचे त्रास चालू होतात. हे सगळं रितेशला व्यवस्थित समजावून सांगितलं की म्हटलं काय, तू एक्झॅक्टली बाहेर जेव्हा सारखं खातोस तर त्याच्यामध्ये काय काय असतं आणि त्यांनी शरीराला कुठल्या कुठल्या पद्धतीने त्रास होतो, घरचं खाल्ल्यानंतर काय फरक पडतो, डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी सुधारते, व्यायामाचे फायदे काय, आणि मेन म्हणजे रात्रीची झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ फिक्स ठेवण्याचे फायदे काय, हे सगळं त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं. त्याला आणखीन त्याच्याच वयोगटातल्या 4-5 केस फाईल्स दाखवल्या ज्याच्यामध्ये अशाच त्याच वयोगटातली मुलं होती आणि त्यांची वजन कमी झाली. त्याला ते सगळं पटलं. आई वडिलांनाही सांगितलं, म्हटलं त्याच्याबरोबर तुम्ही आता स्ट्रिक्ट राहा, आणि त्यांनी सुद्धा ते ऐकलं आणि मग सगळ्या व्यवस्थित गोष्टी फॉलो करायला चालू केल्या. आज त्याला आपल्याकडे जॉईन करून ऍक्च्युली फक्त 4 महिने झालेले आहेत, पण आज या 4 महिन्यामध्ये त्याचं 11 किलोनी वजन कमी झालंय. म्हणजे त्याचं जे वजन 117 होतं तर ते 106 मायामध्ये अजून 2-1 महिन्यामध्ये तो डबल डिजिट वेटला येईल. मायामध्ये त्याला अजून 1 वर्षभर लागणार आहे स्वतःची हेल्थ परत व्यवस्थित करायला, वजन कमी करून चांगलं एक म्हणजे नाही का बॉडी फॅट पर्सेंटेज नॉर्मलला आणून एक मस्क्युलर बॉडी बनवायला वर्ष लागेल.
5: पण सुरुवात तरी झाली.
6: सुरुवात झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे ओव्हरवेट झालं त्याच्यानंतर काही मेडिकल प्रॉब्लेम्स डेव्हलप व्हायच्या आतच तो आपल्याकडे आला आणि त्यांनी वजन कमी करायला चालू केलं, त्यामुळे तो पुढच्या होणाऱ्या त्रासापासून वाचलाय.
5: नक्की. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011 32 500. 9011 32 500. 90

0: 111 32 500. विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
6: नमस्ते.
5: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
6: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
5: ओके.
6: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
5: ओके.
6: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
5: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
6: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
5: ओके.
6: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
5: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800

0: 267 89 91 1800 267 7991. वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:50 आणि 27 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आकांक्षा नगरकर यांच्या स्वरात मुकुंद पल्लीवार यांची ही रचना.

आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं गंगाधर ठेकेदार यांचं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळी 8 वाजता हिंदी बातमीपत्र, 8:15 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. त्याचबरोबर सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या हे पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. ब्रिक्स देशांच्या आयसीटी परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि पीव्ही सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील महत्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन महत्वपूर्ण चर्चा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर झालेल्या बैठकीत मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटी म्हणजेच उत्तन विरार कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्राधान्यानं चर्चा झाली. सुमारे 55,000 कोटींच्या या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीमार्फत वित्तीय सहाय्य मिळवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारनं सादर केला आहे. केंद्रीय दूरसंचार विभागातर्फे पुण्यात ब्रिक्स देशांच्या माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान अर्थात आयसीटी गटाच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. दूरसंचार विभागाचे सचिव अमित अग्रवाल यांनी काल या परिषदेचं उद्घाटन केलं. 21 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना सक्षम भविष्यासाठी नाविन्य, सहकार्य आणि परिवर्तन अशी आहे. या परिषदेत सर्वसमावेशक, शाश्वत आणि सक्षम आयसीटी परिसंस्था विकसित करणं तसंच विश्वासार्ह, सुरक्षित आणि मानवकेंद्रित डिजिटल वातावरण, डिजिटल कौशल्य आणि क्षमता विकास यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांवर चर्चा अपेक्षित आहे. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांच्या उमेदवारांनी केलेल्या 24 दिवसांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं 2024ची जेएसएससी सीजीएल परीक्षा आणि टीडीएपीएल एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा रद्द केल्या आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी काल संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली. तसंच 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोग यांनी घेतलेल्या भरती परीक्षांची सखोल चौकशी करण्याचे आदेशही राज्य सरकारनं दिले आहेत. आंदोलकांच्या काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत असं आंदोलक विद्यार्थी नेते पियुष कुमार यांनी सांगितलं आहे. पायाभूत सुविधांची वेळेवर पूर्तता, भूखंड वाटप, गुंतवणूक आणि उत्पादन सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल नवी दिल्लीत राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास आणि अंमलबजावणी ट्रस्टच्या सर्वोच्च देखरेख प्राधिकरणाच्या बैठकीत बोलत होत्या. यावेळी त्यांनी पीएम गतिशक्तीच्या माध्यमातून एकात्मिक नियोजनाच्या आणि गुंतवणूकदार स्नेही भूखंड वाटप यंत्रणांचा वापर करण्याच्या गरजेवर भर दिला. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना नेपाळ लष्कराच्या मानद जनरल या पदवीनं सन्मानित करण्यात आलं आहे. काठमांडू इथल्या एका विशेष समारंभात काल नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या हस्ते हे मानद पद प्रदान करण्यात आलं. 1950 पासून चालत आलेल्या या परंपरेनुसार भारत आणि नेपाळ एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना मानद जनरल हा दर्जा प्रदान करतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या चमूची घोषणा केली. वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंग रावत, राम माधव, बैजयंत जय पांडा, सरदार मनप्रीत सिंग बादल आणि रेखा वर्मा यांच्यासह 13 राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विनोद तावडे, सुनील बन्सल, स्मृती इराणी आणि बिप्लब कुमार देव यांच्यासह 8 नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीत सुरू असलेल्या मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा काल पूर्ण झाला. दिल्लीत मुख्य निवडणूक आयोग कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत 1,45,00,000 अर्ज वितरित करण्यात आले होते. यासाठी 13,000 बीएलओंनी काम केलं तर 97,00,000 अधिक माहिती संकलन अर्जांचं डिजिटलायझेशन झालं आहे. 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर या महिन्याभराच्या कालावधीत हरकती दाखल करता येणार आहेत तर अंतिम यादी 27 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर आणि सुधारणा प्रक्रियेतील गणना अर्ज

0: केन्द्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या मतदार ओळखपत्र प्रणालीची प्रशंसा केली आहे. अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्याच्या दृष्टीनं ही प्रणाली आदर्श असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेतील मतदारांच्या ओळखीबाबत अधिक कडक निकष असावेत याबाबत ट्रम्प यांची आग्रही भूमिका आहे. इराण सैन्याशी वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेकडे अनौपचारिक संपर्क मार्ग असल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच आयआरजीसीनं फेटाळून लावला आहे. हा दावा म्हणजे केवळ एक भ्रम आहे असं आयआरजीसीचे प्रवक्ते हुसैन मोहेबी यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि आमच्यात कोणताही संवाद सुरू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत चेक पॉईंट सॉफ्टवेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी नदाव झाफरीर यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी कंपनीचा देशातला वाढता सहभाग, संशोधन आणि विकास क्षेत्रातील विस्तार तसंच डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणालीचा वापर याबाबत सविस्तर चर्चा केली. श्रीलंकेतील गॉल इथं सुरू असलेल्या भारत आणि श्रीलंका संघांदरम्यानच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारतानं काल पहिल्या डावात 462 धावा करत 178 धावांची आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत श्रीलंकेचा पहिला डाव 284 धावात गुंडाळला. पाऊस सुरू झाल्यामुळे भारताचा दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीनं चीनच्या शी युची याचा 21-14, 13-21, 21-19 असा विजय मिळवत दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केला. तर महिलांमध्ये पीव्ही सिंधूनंही आयर्लंडच्या सोफिया नोबेलचा 21-7, 21-11 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. महिला दुहेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं स्पेनच्या जोडीचा पराभव केला. तर पुरुष दुहेरीत हरिहरन अमस्मा करुणन आणि एम आर अर्जुन यांनीही दुसरी फेरी गाठली. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या FIH हॉकी विश्वकरंडक स्पर्धेत काल भारताला इंग्लंडकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. उद्या भारताचा सामना पाकिस्तान संघाशी होणार आहे. दुसऱ्या फेरीतल्या प्रवेशासाठी भारताला या सामन्यात विजय अथवा बरोबरी आवश्यक आहे. पराभव झाल्यास भारत स्पर्धेतून बाहेर पडेल. FIH महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज नेदरलँडमधल्या अॅम्स्टबेरिन इथं होणाऱ्या स्पर्धेतील ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. सध्या इंग्लंडचा संघ ड गटात आघाडीवर आहे तर भारत आणि चीन समान गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. आंध्र प्रदेशातल्या मच्छीमारांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बेपत्ता झाली आहे. हे मच्छीमार 3 ऑगस्टला मासेमारीसाठी निघाले होते आणि 10 दिवसांच्या आत त्यांनी परतणं अपेक्षित होतं. या बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्यासाठी सागरी पोलीस आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. हिमाचल प्रदेशात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 87 रस्ते बंद पडले असून चंबा जिल्ह्यात एक लोखंडी पूल पुरामुळे वाहून गेला. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात जनजीवन विस्कळीत झालं असून आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागानं आजही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. उत्तराखंड राज्यातील गढवाल क्षेत्रासाठीही हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यातल्या 97 रस्त्यांवरील वाहतूक बंद आहे. नागरिक आणि पर्यटकांनी हवामानाच्या अंदाजानुसार प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन राज्य प्रशासनानं केलं आहे. हवामान विभागानं आज झारखंड तसंच बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रातल्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा. ब्रिक्स देशांच्या ICT परिषदेला महाराष्ट्रात पुण्यात सुरुवात. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा रद्द. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा. दिल्ली आणि महाराष्ट्रात मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील माहिती संकलनाचा टप्पा पूर्ण. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टी आणि PV सिंधूचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा.

इंदिरा संत यांची रचना आपण ऐकली गीताली पुंडकर यांच्या स्वरात. यानंतर रामचंद्र जोशी यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकूया.

0: पद्मिनी बिनीवाले यांची रचना आपण ऐकली, संजीवनी भिलांडे यांच्या स्वरात. सकाळचे 8:55 झाली आहेत. आपण ऐकत आहात भावधारा.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईच

0: आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावी आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।
1: कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं विनायक मोहरीर यांचं हे देशभक्तीपर गीत। संगीतकार कानू घोष।

या समूह गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 9 वाजलेत, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई.

0: श्रोते हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वानंद केतकर आणि यशश्री उपासने, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मलबार हिलवरच्या जुन्या ब्रिटिश बंगल्यांच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: मुंबईत प्लेगच्या साथीमुळे हाहाकार माजला होता. त्यावर उपाय म्हणून लस शोधण्यासाठी डॉक्टर वाल्देमर हाफकिन यांना मुंबईत पाचारण केलं गेलं. सुरुवातीला अगदी लहानशा जागेत संशोधनासाठी प्रयोग करणाऱ्या डॉक्टर हाफकिनना प्रशस्त जागेची आवश्यकता होती. 1 एप्रिल 1897 या दिवशी हाफकिन यांनी मलबार हिलवरच्या द क्लिफ या बंगल्यात आपली प्रयोगशाळा थाटली. पुढचे तब्बल 8 महिने ते या बंगल्यातल्या प्रयोगशाळेत लसीवर महत्वाचे प्रयोग करत होते. त्यांचा मुक्कामही याच बंगल्यात होता. काहीच काळात हाफकिन यांना द क्लिफ हा बंगलाही अपुरा पडायला लागला आणि त्यांनी आपली प्रयोगशाळा प्रिन्स आगा खान यांच्या माझगावातल्या बंगल्यात आणि नंतर परळच्या जुन्या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये हलवली आणि ती अजूनही तिथेच आहे.
2: प्लेगवर परिणामकारक लस शोधण्याचे प्रयोग झालेल्या या बंगल्यात साधारण 1932 ते 1940 या दरम्यान बैरामजी जिजीबॉय राहत होते. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हा बंगला श्रीमती साबावाला यांच्या ताब्यात होता. तर 1957-58 दरम्यान या बंगल्यात नॅशनल इंडियन असोसिएशनच्या महिला शाखेचं कार्यालय होतं. पुढच्या काळातही याची मालकी अनेक हातातून बदलत जात राहिली. मलबार हिलवरच्या रिज रोडवर द क्लिफ बंगला आता अस्तित्वात नाही, पण तो ज्या ठिकाणी उभा होता ती जागा मात्र अजूनही आहे. त्या ठिकाणी आता एक उंच इमारत उभी आहे. आश्चर्य म्हणजे जवळपास 150 वर्षांचा कालावधी होत आला तरी त्या बंगल्याच्या जागी आज उभी असलेली वास्तू मात्र तेच नाव धारण करून उभी आहे.
1: डॉक्टर वाल्देमर हाफकिन ज्या बंगल्यात राहिले, प्लेगच्या लसीवरचे प्राथमिक प्रयोग ज्या जागेत झाले, बैरामजी जीजीभॉय यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचा वावर ज्या बंगल्यात झाला, त्या बंगल्याच्या जागी आज उभ्या असलेल्या इमारतीचं नावही क्लिफ असंच आहे. इतिहास नामरूपात का होईना, जपून ठेवणारे जे कुणी असतील त्यांचे यासाठी आभारच मानायला हवेत. बीजी खेर मार्गाने जाता येता ऐन रस्त्यावरच असलेली ही इमारत सहज नजरेला पडते. कधी त्या बाजूला जाणं झालं तर ही इमारत अवश्य पहा. मधला जवळपास 150 वर्षांचा कालावधी नजरेसमोरून डिलीट करून त्या काळी तिथे उभा असलेला बंगला पहा. कदाचित त्या बंगल्यात लसीवर प्रयोग करण्यात गुंग झालेला वाल्देमर हाफकिनही तुम्हाला दिसू शकेल.
2: द क्लिफ बंगल्याचा माग काढताना दुसऱ्याही काही वास्तूंचा अनपेक्षितपणे शोध लागला. मधल्या 100-150 वर्षांच्या काळात त्यापैकी काही वास्तूंनी आपलं रुपडं पार बदलून टाकलंय, तर काही वास्तू नाव बदलून अजूनही मूळ स्वरूपात त्याच ठिकाणी उभ्या आहेत. त्या आजही तेवढ्याच प्रसिद्ध आहेत. सत्ता बदलानंतर आणि एरवीही नेहमी चर्चेत असलेली मलबार हिलवरची सर्वात प्रसिद्ध वास्तू म्हणजे मुख्यमंत्र्यांचा मलबार हिलवरचा वर्षा बंगला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान, पण ते नंतर साधारण 1965 सालात झालं. त्या अगोदर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान होता क्लिफ बिल्डिंगचा सख्खा शेजारी ब्रिटिशकालीन भव्य बंगला कोर्सले. महाराष्ट्राचं सत्ता केंद्र या कोर्सलेवरून वर्षापर्यंत कसं सरकलं त्याची ही कथा.
1: विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काही दशकात मलबार हिलवर त्या काळच्या सरकारमधले पदाधिकारी आणि उच्च पदस्थ ब्रिटिश अधिकाऱ्यांना राहण्यासाठी सरकारच्या PWD खात्यामार्फत जे काही बंगले बांधण्यात आले होते त्यापैकी एक होता कोर्सले हा बंगला. आधी सांगितलेल्या क्लिफ बंगल्याचं काय किंवा कोर्सले

0: बंगल्याचं काय, लोकेशन भन्नाट होतं. या बंगल्याच्या गच्चीवर उभं राहिलं की मलबार हिलच्या पायथ्याशी असलेल्या गिरगाव चौपाटीपासून पार कुलाब्याच्या दांडीपर्यंतचा विस्तीर्ण परिसर दृष्टीला कोणताही अडथळा न येता नजरेच्या टप्प्यात येत असे. कोर्सले बंगल्याचं हेच वैशिष्ट्य लक्षात घेऊन हा बंगला मुंबईच्या पोलीस कमिशनरांच्या ताब्यात देण्यात आला होता. सन 1930 ते 1947 पर्यंत भारत स्वतंत्र होईपर्यंतच्या 17 वर्षांच्या कालावधीत या बंगल्यात जी एस विल्सन IP म्हणजेच इम्पेरियल पोलीस, WRG स्मिथ IP आणि HE बटलर IP अशा उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांचा मुक्काम होता.
1: दिनांक 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला आणि प्रशासनात असलेले ब्रिटिश अधिकारी हळूहळू भारताचा निरोप घेते झाले. स्वातंत्र्यानंतर भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करण्यात आली. या दरम्यान महाराष्ट्र आणि गुजरात मिळून निर्माण झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली. या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान बाळासाहेब गंगाधर उपाख्य BG खेर यांना मिळाला. 1947 ते 1952 ते या पदावर होते. मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान म्हणून त्यांना कोर्सले बंगला मिळाला. त्या काळी मुख्यमंत्री या पदाला प्राईम मिनिस्टर किंवा प्रीमियर असं म्हणत.
0: बाळासाहेब खेर यांच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मोरारजी देसाई यांची निवड झाली. मुख्यमंत्री या नात्यानं मोरारजीभाई कोर्सले बंगल्यात मुक्कामाला आले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून या बंगल्याचा ताबा घेतला तेव्हा प्रशस्त कलोनियल बांधणीचा ऐस पैस आवार असलेला, झाडांच्या गर्दीत लपलेला हा बंगला बाहेरून सहसा दृष्टीस पडत नसे. मोरारजी आल्यानंतर बंगल्याच्या बाह्य स्वरूपात काही बदल करण्यात आला नाही. आतून मात्र त्यांच्या साधेपणाला शोभेल अशी मांडणी करण्यात आली. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या संपूर्ण कालावधीत मोरारजी या बंगल्यात मुक्कामाला होते.
1: मोरारजी देसाई यांच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आलेल्या यशवंतराव चव्हाणांचा मुक्कामही कोर्सले बंगल्यातच होता. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झालेल्या यशवंतराव चव्हाण यांचं निवासस्थान म्हणून कोर्सले बंगला कायम राहिला. यशवंतरावांनी आपल्या या बंगल्याच्या बाह्य भागात कोणतेही बदल केले नाही, परंतु त्यांनी बंगल्याचं बारसं करून त्याचं नाव सह्याद्री ठेवलं. हेच ते पुढच्या काळात प्रसिद्ध झालेलं सह्याद्री अतिथीगृह.

आत्ताच आपण ऐकत होतो मलबार हिलवरच्या जुन्या ब्रिटिश बंगल्यांच्या गोष्टीचा दुसरा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:10 झाली आहेत. ऐकूया गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लोकमान्य एक युग पुरुष या चित्रपटातलं गुरु ठाकूर आणि अजित परब यांचं हे गीत. स्वर आहे शंकर महादेवन आणि

0: शंकर महादेवन आणि सहकारी यांनी गायलेलं लोकमान्य एक युग पुरुष या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सकाळचे 9:15 झालेत, आपण ऐकत आहात गीत बहार. या कार्यक्रमातलं पुढील गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया काही संदेश.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला

सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. राणी वर्मा आणि सहकारी यांच्या स्वरात चित्रपट घरकुल. यानंतर आपण ऐकणार आहोत देवदत्त बाजी, अवधूत गुप्ते आणि सहकारी यांनी गायलेलं दिग्पाल लांजेकर यांचं हे गीत, चित्रपट पावनखिंड.

Monster Kid!

सुभेदार या चित्रपटातलं दिग्पाल लांजेकर यांचं गीत आपण ऐकलं. देवदत्त बाजी, अवधूत गांधी आणि सहकारी यांच्या स्वरात. आणि याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:30 वाजलेत. ऐकूया भावत.

0: सुरेश भट यांची रचना आपण ऐकली, अनिल कुमार खोब्रागडे यांच्या स्वरात. सकाळचे 9:44 आणि 20 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात भावधारा.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: आजादी का जश्न BSNL के संग फ्रीडम ऑफर. सिर्फ 1 रुपए में पाए 1 GB डेटा रोज, 100 SMS रोज, अनलिमिटेड कॉलिंग और 24 दिन की वैधता. सीमित अवधि का खास ऑफर. हर दिल जुड़े, भारत बढ़े. BSNL के साथ आगे बढ़े. अधिक जानकारी के लिए टोल फ्री नंबर 1800 180 1503 पर कॉल करें.

पुष्पा मराठे यांनी गायलेलं वाराकांत यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया रवींद्र साठे, उत्तरा केळकर आणि सहकारी यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं हे गीत.

शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं, रवींद्र साठे, उत्तरा केळकर आणि सहकारी यांच्या स्वरात. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचं हे देशभक्तीपर गीत आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात.

0: या समूह गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 10 वाजता आपण ऐकू शकाल चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151429 आणि 45151430. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरात तू तिथे मी या चित्रपटातले हे गीत. संगीतकार आनंद मोडक.

तू तिथं मी या चित्रपटातलं विजय कुवळेकर यांचं गीत आपण ऐकलं, जयश्री शिवराम आणि रूपकुमार राठोड यांच्या स्वरात, संगीतकार आनंद मोडक. यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांची ही रचना, संगीतकार सुधीर फडके, चित्रपट या सुखांनो या.

0: मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं, आशा भोसले यांच्या स्वरात. सकाळचे 10:12 आणि 18 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात गीत बहार.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

आशा भोसले यांच्या स्वरातलं आणखी एक गीत आपण ऐकलं. बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं हे गीत होतं. रचना होती जगदीश खेबुडकर यांची, संगीतकार एन दत्ता. यानंतर आपण ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांची ही रचना. संगीतकार आहेत सुधीर फडके. स्वर पुन्हा एकदा आशा भोसले यांचा. चित्रपट मुंबईचा जावई.

0: मुंबईचा जावई या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं, आशा भोसले यांच्या स्वरात, संगीतकार सुधीर फडके. आपण ऐकत आहात गीत बहार.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
0: गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:24 आणि 20 सेकंद होत आहेत. आता ऐकूया बबन या चित्रपटातलं डॉक्टर विनायक पवार यांचं हे गीत. स्वर आहे अन्वेषा दत्ता गुप्ता यांचा.

डॉक्टर विनायक पवार यांची रचना पण ऐकली, अन्वेषा दत्तागुप्ता आणि सहकारी यांच्या स्वरात चित्रपट बबन. आणि या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहोत पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन. राग आहे बसंत मुखारी. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांची. ऐकूया.

नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं पंडित राजेंद्र वर्मन यांचं सतारवादन. राग होता बसंत मुखारी, त्यांना तबल्याची साथ संतोष मिश्रा यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळी 11 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 11:05 आणि 32 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड या कार्यक्रमात सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत.

वेळ सावल्यांचा चित्रपटासाठी आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. श्रोतेव, आपली आवड कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथले दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ या श्रोत्यांच्या पसंतीचं गीत. संसार या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत.

आपली आवड या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. गीत आहे सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं, संगीतकार अरुण पौडवाल.

मुक्काम खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोलीतून शहाजी बोडखे नंदा बोडखे हनुमान सारिका सुरेखा आरवी आणि समस्त बोडखे परिवार तसंच उत्तम आणि स्वराज जमधाडे या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत होतं सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातलं. आपली आवड या कार्यक्रमात आता ऐकूया एक भावगीत. गायक आहेत सुमन कल्याणपूर, गीतरचना रमेश अणावकर यांची.

संगीत दशरथ पुजारी यांचं होतं, पसंदी करणारे श्रोते होते. घडी कारखाना इथून दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन, संजय आणि प्राजक्ता साळवे, तालुका गेवराई, जिल्हा बीड इथून.

श्रोते हो, आपणही आपली पसंती या कार्यक्रमासाठी अवश्य कळवा. पत्ता आहे कार्यक्रम आपली आवड, द्वारा केंद्राधिकारी, आकाशवाणी मुंबई, मुंबई 400020. आपल्या पत्रामध्ये गाण्याची पहिली ओळ, गाण्यासंबंधीचा आपल्याला माहिती असलेला संपूर्ण तपशील अवश्य नमूद करा, जेणेकरून हे गाणं शोधून आपल्यासाठी आम्ही प्रसारित करू शकतो आपली आवड ह्या कार्यक्रमात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक चित्रपट गीत.

0: नवरी मिळेल नवऱ्याला या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. पसंती कळली होती जांबरुण तालुका अर्धापूर इथून. दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, पृथ्वीराज आणि साध्वी जोशी. परभणी इथून गणेश हरगावकर. श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवर. कार्यक्रमात शेवटी ऐकूया अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे मुकाम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे श्रोते, तसंच तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे आणि अरुण येडगुळकर मुकाम पोस्ट चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथल्या श्रोत्यांनी पसंती कळवलेलं गीत. घरकुल या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजात, सुरेश भट यांची गीतरचना, संगीत सी रामचंद्र यांचं.

बरेचशे होते आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया रविवारच्या आपली आवड कार्यक्रमात. नमस्कार. श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसह 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 11:40 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

नाग देशपांडे यांचं गीत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात आपण ऐकत होतात. संगीत यशवंत देव यांचं होतं. उमाकांत काणेकर यांचं गीत गायलं आहे महेंद्र कपूर यांनी. संगीत बाळ पार्टे यांचं.

श्रीहरी बर्वे यांनी गायलेलं, शशिकांत पाठक यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्ससह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. महिलांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. वनिता.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो आज कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात ही आपल्यापुढे सादर करणार आहेत दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. या कौटुंबिक श्रुतिकेचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी. सादर करीत आहोत आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका.

0: दादा बाहेर बघ ना, किती सुंदर रिमझिम पाऊस पडतोय. सकाळपासून आभाळ भरून आलं होतं, पण पाऊस पडायचं नावच घेत नव्हता. आता मात्र सगळीकडे एकदम हिरवं गार गारे गार झालंय. खरं सांगू, असा पाऊस पडायला लागला की बाकी काही आठवत नाही, सरळ श्रावण आठवतो.
1: आणि श्रावण म्हटलं की तुला लगेच गाणी कविता हे सगळं आठवायला लागतं. मला चांगलंच माहिती आहे तुझं.
0: हो ना, गाणी आठवणारच ना. श्रावण आणि गाणी यांचं नातंच वेगळं आहे. लहानपणी की नाही पाऊस पडायला लागला की कुठल्या तरी घरातून रेडिओवर गाणं लागलेलं असायचं, आणि मग घरातल्या कामाच्या आवाजात, भांड्यांच्या आवाजात, पावसाच्या सरीतून ते गाणं ऐकू यायचं.
1: हो ना, बघ ना, आज सुद्धा अचानक मनातल्या मनात कधीतरी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशी कविता गुणगुणायला लागतो आपण. आणि त्यापाठोपाठ त्या सुंदर मखमाली वरती फुलराणी ही खेळत होती आपल्याला आठवतं. आणि जणू काही म्हणजे लहान मुलांना असं वाटायला लागतं की आपण फुलराणीच झालोय की काय, नाही का?
0: हो ना,
1: म्हणजे जसं आज आमच्या बहिणाबाई फुलराणी झालेल्या आहे
0: दादा.
1: अर्थात या कविता आणि गाण्यांमधला श्रावण म्हणजे फक्त ऋतू नाहीये, तर संपूर्ण वातावरणातली एक प्रसन्नता आहे. बाहेर हिरवाई, आकाशात ढग, पावसाच्या सरी आणि घरामध्ये सणांची तयारी.
0: वा वा वा, श्रावण म्हणजे जणू निसर्गाने संपूर्ण जगात हिरवा रंग उधळलेला महिना.
1: फक्त हिरवाच नाही, इंद्रधनुषी म्हण, कारण क्षणात पाऊस पडतो आणि पापणी लवायच्या आत ऊन पडलेलं दिसतं आणि मग आकाशात झळकतं ते इंद्रधनुष्य.
0: अरे हो, त्यावरून आठवलं.
1: काय,
0: आपल्या घरातलं इंद्रधनुष्य कुठे आहे, म्हणजे सुखदा कुठे आहे?
1: अच्छा, इंद्रधनुषी सुखदा असं तुला म्हणायचं?
0: हो,
1: ती तिच्या मैत्रिणींसोबत पावसाळी सहलीला गेली, तुला माहितीच आहे, कोकणामध्ये गेल्या त्या.
0: किती मस्त ना, छान हिरवं गार वातावरण, थंडगार हवा, वा
1: आणि सोबत चहा भजी, वा वा वा वा. आपण सगळं ना हे मिस करणार आहोत, आणि म्हणजे सुखदाच्या हातचा स्वयंपाक सुद्धा मिस करणार. चार दिवसांसाठी गेली ती मैत्रिणींबरोबर, कितीतरी दिवसांपासून त्यांचा बेत चाललेला होता, शेवटी सगळ्यांची वेळ जुळली आणि गेल्या. मला मात्र तुला खरं सांगतो शर्वरी, करमत नाही हा, वाटलं होतं की ती नाहीये तर आपणही जरा मजा करूया, पण सुखदाशिवाय काय मजा नाही ग.
0: म्हणून तर मी आले ना तुझ्यावर लक्ष ठेवायला.
1: काय
0: कंपनी द्यायला आले दादा.
1: ठीक आहे ठीक आहे, म्हणजे डिटेक्टिव्ह पेरून गेली आहे तर ती. तरीच म्हटलं, काल सकाळी सुखद गेली आणि आज सकाळी लगेच तू हजर, हे कसं काय झालं?
0: अहो, नाहीतर ती येईपर्यंत घरात भूकंप आला असता ना, मग तिने घरी आल्यावर तुझी चांगलीच हजेरी घेतली असती. पण एक बरं झालं, ती संधी मिळाल्यावर ट्रीपला गेली ते. कारण आपल्याकडे ना स्वतःसाठी वेळ काढताना सगळ्यात आधी आपण विचार करतो, रोहितचं कसं होईल, माझं तर हे काम पेंडिंग आहे, ते झाल्यावर जाऊ, नंतर जाऊ, पुढे कधीतरी जाऊ, आणि हे नंतर ना अंतर देऊन पुन्हा कधीच येत नाही.
1: करेक्ट, काल पोहोचल्यावर फोन केला होता तिनं, म्हणाली इथेही पाऊस आहे पण आपल्या मुंबईच्या पावसापेक्षा वेगळा.
0: हा,
1: लगेच छान छान फोटो सुद्धा पाठवले, म्हणजे तिच्या फोटोंमधून मी तिच्यासोबत पोचलो सुद्धा तिकडे.
0: हा, म्हणजे ती घरात नसली तरी मोबाईल मधून घरात आहे म्हणायचं.
1: खरंय खरंय. आली वाटत दुसरे डिटेक्टिव्ह.
2: मियाले निघाले, सजले फुलले, फुल पाखरू झाले, वेग पंखाना आला असा. आल्या या लकेरी, घेतली भरारी, तुफाना परी बेभान मी झाले.
0: अग अग अग रेवा, आज एकदम खुश आहेस.
2: सुखदा म्हणाली की जरा रोहितवर लक्ष ठेव, म्हणून खुश आहे मी.
1: अच्छा, का बुवा?
2: हो मग, एरवी तिच्या हातचा चहा मिळतो, रोहितच्या हातचा चहा प्यायचा योग मी कसा काय सोडणार होते.
1: अच्छा, म्हणजे माझ्या हातचा चहा तुला इतका आवडतो तर. वा वा वा.
2: नाही नाही, मग सुखदाकडे गॉसिप करता येतं, किती वाईट बनवतो गा हा चहा.
1: काय,
2: अशी संधी सारखी येत नाही ना.
0: आम्ही आत्ताच सुखदाची आठवण काढत होतो,
2: म्हणून तर मी आले, नाहीतरी आम्ही बहिणी सारख्या.
1: अरे काय सारख्या, तुला सांगतो तिच्याशिवाय घरामध्ये शांतता आहे.
2: म्हणजे तिच्या नसण्याचा फायदा घेताय तुम्ही?
0: अजिबात नाही, उलट ती असती तर आत्ता आपल्या गप्पांमध्ये तीन विषय आणखी वाढले असते.
1: खरंय, पण एक बरं आहे तिचं, सुखदाचं बरं.

0: घरामध्ये सणाचा माहोल तयार करायला तिला वेगळं निमित्त लागतच नाही.
1: हो हो, बाहेरचा पाऊस बघितलात का? मला तर पाऊस सुरू झाला की आमच्या लहानपणीचं घर आठवतं. श्रावण आला की आई सकाळपासून घर आवरायची, दारात रांगोळी, देवघरात फुलं आणि रेडिओवर एखादं श्रावण गीत.
2: अगदी, आणि आम्ही कामात मदत करण्यापेक्षा गाणं ऐकण्यात जास्त रस घ्यायचो.
0: तुम्ही दोघी ना आजही तशाच आहात अगदी.
1: काय म्हणालास?
0: काही नाही काही नाही,
2: आम्हाला सगळं ऐकू आलं बरं का.
1: मला श्रावणातली गाणी म्हणजे ऋतूचं दुसरं रूप वाटतं. काही गाण्यात पाऊस आहे, काहीत हिरवाई आहे, काहीत सण आहेत, काहीत विरह आहे, पण प्रत्येक गाण्यात श्रावणाची एक वेगळी छटा दिसते.
2: आणि मंगळागौरीची गाणी तर वेगळीच रंगत आणतात.
0: आता तुमच्या दोघींच्या डोळ्यासमोर फुगडी आली असणार.
2: फक्त फुगडी नाही हा, झिम्मा, फुगडी, उखाणे, गाणी, सगळं आलं डोळ्यासमोर.
1: आणि मंगळागौरीच्या रात्रीचा तो गोंधळ, घरातल्या सगळ्या बायका एकत्र यायच्या, कुणी खेळ सुरू करायचा, कुणी गाणी म्हणायचं, कुणी मध्येच हसत बसायचं.
2: त्या सगळ्यात एक गोष्ट सुंदर होती, महिलांना एकत्र येण्यासाठी एक निमित्त मिळायचं. घरकाम, संसार, मुलं, रोजची धावपळ, त्या सगळ्यापासून थोडा वेळ स्वतःसाठी.
1: आजही ते तितकंच महत्वाचं आहे, फक्त पद्धत बदलली. आता सगळ्यांना एकाच मोठ्या घरात जमणं शक्य नसतं. कधी सोसायटीच्या हॉलमध्ये मंगळागौर होते, कधी एखाद्या मैत्रिणीच्या घरी. काही जणी पारंपरिक खेळ खेळतात, तर काही नव्या पद्धतीचे खेळ करतात,
2: पण गप्पा तशाच असतात. हा,
1: त्या कुठे बदलणार.
0: म्हणजे मंगळागौरीचा खरा कार्यक्रम खेळ नसून गप्पाच असतात, नाही का?
2: पुरुषांना हे समजायला अजून काही शतक लागतील.
0: नाही नाही, काही गरज नाही.
1: आणि एखादं आवडीचं गाणं सुरू झालं की सगळ्या जणींच्या आवाजात आवाज मिसळतो. रेडिओवरही एखादी जुनी चाल लागली की मन लगेच त्या वातावरणात जातं. आणि मग सुरू होते मैत्रिणींची चिडवाचिडवी. खुर्ची की मिरची, जाशील कैसी, सासूबाई बोलावतात बर करीतात, असं म्हणत म्हणत सगळ्या सासरच्यांची नावं घेतली जातात.
2: श्रावणात माहेरी यायची ओढ स्त्रियांना असते. मग सासूबाई म्हणतात, कारल्याचं बी लाव ग सूनबाई, मग जा आपल्या माहेरा, असं करत करत माहेरी जायला न मिळालेल्या स्त्रीचं दुःखही मंगळागौरीची गाणी सांगतात.
0: खरे. आणि गंमत म्हणजे अशी गाणी ऐकत असताना आपल्याला सुरांपेक्षा आठवणी जास्त ऐकू येतात, नाही का?
1: हो ना, श्रावण सुरू झाला की अशी मजा असते. सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी.
0: नागपंचमी म्हटलं की अजून एक गोष्ट आठवते मला.
2: काय?
0: त्या दिवशी केलेले पदार्थ.
2: बस, मी तोच विचार करत होते, हा अजून खाण्यावर कसा नाही आला.
1: अरे, सण आणि पदार्थ वेगळे कसे, प्रत्येक सणाची चव असते. काही पदार्थ एखाद्या सणाशिवाय आठवतच नाहीत.
0: हो, हे मात्र खरं. म्हणजे श्रावणातल्या सणांचा विचार केला की स्वयंपाक घरातून येणारे ते सुगंध आठवतात.
2: आणि घरातले लोक.
1: आणि हो, पदार्थाची चव आणि तो सर्वोत्तम कोण बनवतं हे कायम लक्षात राहतं.
0: ही गोष्ट मला खरी वाटते. बाकी म्हणजे सणांची आठवण वस्तूंमुळे कमी आणि व्यक्तींमुळे जास्त राहते.
2: रोहित दादा, आता तर उपासही सुरू झालेत ना.
0: हो तर, आईची सकाळपासून केवढी गडबड सुरू व्हायची, नाही का? आपल्याला मंदिरात घेऊन जायची, बाहेर पाऊस पडत असायचा, रस्त्यावरती चिखल झालेला असायचा, आणि तरी सुद्धा ती म्हणायची, आज सोमवार आहे, मंदिरात जायला हवं.
1: आणि तुम्ही जायचात?
0: श्रद्धेपेक्षा आई बरोबर जाणं महत्वाचं वाटायचं. आता मागे वळून पाहिलं की कळतं ग की त्या छोट्या छोट्या गोष्टींची किती किंमत असते आयुष्यात.
2: श्रावणी सोमवारची भक्ती गीतही किती शांत असतात ना. सकाळी पावसाचा आवाज आणि त्यावर एखादं मंद शिवभजन, घरातलं वातावरणच बदलून जातं.
0: आणि त्यासोबत साबुदाण्याची खिचडी, फळं, इतर बरंच काही.
2: काय रे दादा, परत खायची आठवण आली तुला.
0: अरे, खाण्याशिवाय चैन पडतं का आपल्याला? आणि त्यातून सण, सण म्हटलं की उत्तम पदार्थ आलेच, ते खाल्ल्याशिवाय सण कसा साजरा होणार.
1: अगदी बरोबर. पण मला वाटतं श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. कुणी मंदिरात जाईल, कुणी घरी पूजा करेल, कुणी फक्त शांतपणे दिवस घालवेल. सणाचा आनंद घेण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते.
0: आणि म्हणूनच सण सुंदर आहेत, ते आपल्याला एकच पद्धत लादत नाहीत, ते एक निमित्त देतात.
2: श्रावणातले नारळी पौर्णिमा आणि राखी हेही सण मला फार आवडतात.
1: अरे हो, तो तर समुद्राचा सण.
0: हो, आपल्या कोळी बांधवांसाठी विशेष महत्वाचा. समुद्राला नारळ अर्पण करून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे ती.
1: निसर्ग आपल्याला किती देतो आणि आपण त्याला किती परत देतो, हा विचार करायला लावणारा सण आहे.
0: आणि नारळी पौर्णिमेला तो कोळी गीतांचा ताल लागला की समुद्र डोळ्यासमोर उभा राहतो अगदी.
2: आणि मला ते गाणं आठवतं, भर जरी ग पितांबर दिला फार.

0: द्रौपदी से बंधु शोभे नारायण।
1: वा वा वा वा, खरे भावाला राखी बांधणारी बहीण ना लाडक्या भावाला म्हणजे श्रीकृष्णाला साडीची चिंधी बांधणाऱ्या द्रौपदीचं रूप वाटू शकतं आपल्याला। शिवाय पाऊस, समुद्र, होड्या, नारळ, श्रावण म्हणजे खरंच अगदी चित्रांचा महिना आहे।
2: पण मला ना आज एक गोष्ट जास्त जाणवतीये।
1: काय?
2: सुखदाची कमतरता फार वाटते ना आज, ती असली की सतत लगबग सुरू असते।
0: बरोबर आहे, काही माणसं घरात असताना त्यांच्या उपस्थितीची सवय होते, पण ती काही दिवस बाहेर गेली की लक्षात येतं घरात त्यांच्या आवाजाचा, त्यांच्या हालचालींचा, अगदी त्यांच्या छोट्या छोट्या सवयींचाही किती मोठा वाटा असतो।
1: अगं हो ना, काल माझी काहीतरी वस्तू सापडत नव्हती आणि मी पटकन म्हटलं सुखदा जरा ते अमुक अमुक हे दे ग मला, आणि अचानक आठवलं अरे ती तर फिरायला गेली आहे।
2: फोन केला का पण तिला?
1: केला, त्यावरती म्हणाली थांब थांब मी जरा गडबडीत आहे, नंतर करते हा फोन, जरा पावसात भिजतोय म्हणे आम्ही।
0: काय बोलणार, श्रावण अनुभवते तर ती
2: आणि आपणही ते अनुभवतोय आणि दोन्ही अनुभव तितकेच छान आहेत।
0: आणि म्हणूनच सणांची गरज आहे, नाहीतर नंतर भेटू, नंतर फोन करू, पुढच्या आठवड्यात येते असं म्हणता म्हणता वर्ष निघून जातात।
1: सण एक निमित्त देतात, चला भेटूया असं म्हणण्याला आपल्याला प्रवृत्त करतात,
0: आणि भेटल्यावर बाकीचं सगळं आपोआप होतं।
2: बरं, काल नागपंचमीच्या निमित्ताने आमच्या सोसायटीत मुलांना भेटायला एक सर्पमित्र आला होता।
1: अच्छा।
2: त्यांच्या मनातली सापांबद्दलची भीती कमी करून छान माहिती दिली, आपले अनुभव सांगितले, मुलं तर मुलं, मोठे सुद्धा भारावून ऐकत होते।
1: वा वा वा वा, आणि आमच्या सोसायटीमध्ये मंगळागौरी निमित्त सोसायटीतल्या महिलांसाठी खेळ ठेवलेले आहेत।
2: पण रोहित, त्यात पुरुषांना नो एंट्री।
1: का का का, पुरुषांनी असं काय पाप केलंय?
0: कारण मंगळागौरीच्या गप्पांचं गुपित बाहेर जाऊ नये।
1: अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, मी आपलं दुरून संगीत ऐकेन तेवढं।
2: तेही नको, तू त्या दिवशी सुखदाला फोन करून सांग
1: काय
2: तुझ्या बहिणीने आणि माझ्या बहिणीने मला घराबाहेर काढले।
1: ओहो, ती म्हणेल अगदी बरोबर केलं त्यांनी, नाही का?
0: रेवा, तुला माहितीये का मला श्रावणाची अजून एक गोष्ट आवडते।
2: काय ग?
0: श्रावण संपतो तेव्हा आपल्याला थोडंसं वाईट वाटतं, पण तो पुन्हा येणार, पुन्हा आकाशात इंद्रधनुष्य दिसणार हे मनाला माहीत असतं।
1: म्हणजे सणांची तशीच गोष्ट आहे, एखादा दिवस संपतो पण आठवण राहते, पुढच्या वर्षी पुन्हा सगळं नव्याने आपल्याला मिळतं।
2: आणि माणसंही पुन्हा भेटतात,
0: काही जवळची असतात तर काही दूरची असतात, पण मनात जागा असेल तर अंतर फार मोठं राहत नाही।
1: करेक्ट, म्हणूनच घराला भिंतींपेक्षा माणसं घर बनवतात।
2: आणि सण त्या माणसांना पुन्हा एकत्र आणतात।
1: अरे सुखदाचा व्हिडिओ कॉल,
0: अरे घे ना।
1: थांबा थांबा थांबा, आपण तिघांनी मिळून घेऊया
2: आणि आधी तिला सांगू इथे तिच्याशिवाय श्रावणाचा कार्यक्रम रंगतोय
0: आणि आम्ही दोघी मिळून तिच्या आठवणी काढतोय।
1: बस आता ते म्हणणार मी चार दिवसांसाठी गेले काय आणि माझीच चर्चा सुरू झाली।
2: हॅलो सुखदा, कशी आहेस?
1: काय तिकडे पाऊस आहे? अरे वा, म्हणजे आमचा श्रावण तिथेही पोहोचला म्हणायचा।
0: ए, तिचा फोटो दाखव ना दादा।
1: थांब थांब थांब ग।
2: हा, तिला सांग आम्ही मंगळागौरीची तयारी सुरू केली आहे।
0: अगं सगळं सांगू नकोस, ती परत आली की सरप्राईज देऊया आपण तिला।
1: सुखदा ऐकतेस ना, तुझ्या अनुपस्थितीमध्ये घरात या दोघींनी राज्य बळकावलेलं आहे
0: आणि तू निवांत फिरून ये, इथे आम्ही सगळं सांभाळतो आणि रोहितलाही चांगलंच बघतो।
2: आणि परत आलीस की सगळे मिळून मज्जा करूया।
1: बरं ठीक आहे, आता ठेवू, पाऊस वाढतोय, तुम्ही पण काळजी घ्या बरं का।
0: रोहित दादा, सुखदाचा आवाज नीट येत नव्हता।
1: अगं तिथे नेटवर्क नसेल चांगलं।
0: हा असू शकता, पण तिच्याशी बोलून खूप मस्त वाटलं।
2: खरंच श्रावणातला एखादा सण साजरा झाल्यासारखं वाटलं
0: मलाही। पण आता मात्र सोबत चहा हवा ना पण।
1: आणि मला काहीतरी खायला सुद्धा हवंय।
0: आई तुला उगाच खादाड बोकाळ म्हणत नव्हती।
1: हे
0: चल काहीतरी बनवूया मस्तपैकी आपण।
1: चला चला चला।

श्रोते हो आणि मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकली कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि या श्रुतिकेत सहभाग होता दिनेश अडावतकर, चेतना झांजे आणि मधुलिका नेरूरकर यांचा. सादरकर्त्या होत्या नेहा खरे. मैत्री

या पुढील कार्यक्रम असणार आहे आरोग्य दर्पण, आणि या आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपला आजचा विषय असणार आहे गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग. आणि या कार्यक्रमात डायल इनसाठी सहभागी होण्यासाठी आमचे क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी आणि मोबाईल धारकांनी 022 हा कोड लावण्यास विसरू नका. हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण ऐकूया एक गाणं.

0: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या विशेष कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केले आहे डाएट कन्सल्टंट आणि योगा थेरपिस्ट आरती खाडीलकर यांना. आरतीजी बंगळुरूच्या सव्यासा योग युनिव्हर्सिटीमधून MSc झालेल्या आहेत. त्यांनी इतिहास विषयात मुंबई विद्यापीठातून MA ही डिग्री देखील घेतलेली आहे आणि शिवाजी विद्यापीठातून त्यांनी डाएट आणि न्यूट्रिशनलिस्ट म्हणजे पोषक आहार तज्ज्ञ या विषयातील पदवी संपादन केली आहे. आरतीताई, तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आजचा आपला विषय आहे गर्भारपणातील आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना. या विषयावर आपण आरतीताईंशी संवाद साधणार आहोत. तुम्ही तुम्हाला पडलेले प्रश्न त्यांना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून विचारू शकता. लक्षात ठेवा, मोबाईल धारकांनी आणि मुंबई बाहेरील श्रोत्यांनी 022 या STD कोडचा वापर करावा. तर आजचा हा विषय, आरतीताई तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. सर्वप्रथम आकाशवाणी मुंबई केंद्राने मला इथे आमंत्रित केलं याबद्दल मी तुमचा सर्वांचेच आभार मानते. आणि या कार्यक्रमाची सुरुवात करताना

0: शांति शांति ही।
1: श्रोते हो, आजचा विषय आहे गर्भारपणातील आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योगसाधना, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आरतीताई खाडीलकर इथे आलेल्या आहेत आणि आपले प्रश्न आपण त्यांना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून विचारू शकता. मोबाईलधारकांनी 022 या STD कोडचा वापर करायचा आहे. आरतीताई, सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटेल की आपल्या सगळ्या बाळाचा जन्म हा जणू काही त्या मातेला मिळालेला दुसरा नवीन जन्म असतो आणि गरोदरपणाचा हा 9 महिन्यांचा काळ हा अत्यंत कठीण काळ असतो, तेव्हा फारच जपायचं असतं. त्या 9 महिन्यांमध्ये जपणं असतंच, पण त्याच्या आधीचाही कसोटीचा काळ असतो आणि 9 महिन्यांनंतरचाही कसोटीचा काळ असतो. तर हे प्रसूती जी असते आपली आणि गर्भारपण असतं, या सगळ्याच्या आधी एका स्त्रीने काय विशेष काळजी घेतली पाहिजे?
0: सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेला तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी जायचं आहे किंवा तुम्हाला गरोदर व्हायचं आहे हे जेव्हा तुम्ही ठरवता, तेव्हा स्वतःची काळजी ह्या महत्त्वाच्या 4 पिलर्सनी घ्यायची आहे. एक तर चांगली झोप असणं, झोप घेणं, रात्री 9:30-10 झोपणं, सकाळी लवकर उठणं. दुसरी गोष्ट म्हणजे चांगला व्यायाम करणं. तिसरी गोष्ट चांगला पोषक आहार. आणि चौथी महत्वाची म्हणजे चांगले विचार. ह्या 4 गोष्टी जर तुमच्या परिपूर्ण असतील तर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करू शकता, पुढे जाऊ शकता. आणि तोच पॅटर्न तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा फॉलो करायचा आहे, जेणेकरून बाळसुद्धा निरोगी, सुदृढ आणि व्यवस्थित व्हायला मदत होते.
1: खूपच छान सांगितलं आहे. आतिताई, आपण पहिला कॉल घेऊया. हॅलो हॅलो
2: हॅलो
1: हॅलो नमस्कार. हॅलो हॅलो नमस्कार. हॅलो

0: कट झाला कॉल.
1: हॅलो. हॅलो. आता ताई, आपण खात असलेलं अन्न हा सध्या सर्व वयोगटांसाठी अत्यंत काळजीचा विषय झालेला आहे.
0: बरोबर.
1: निगुतीने केलेलं आणि स्वच्छतेचं पालन करून केलेलं आणि पारंपरिक पद्धतीचा वापर करून शिजवलेलं अन्न खाल्ल्याने आपला शारीरिक आणि मानसिक विकास होत जातो. तर याबद्दल, आहाराबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: आहार, आपण इयत्ता 5वीपासून आहाराविषयी आपण ऐकत आलेलो, बोलत आलेलो आहोत, वाचतो की पोषक आहार असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने 5 ते 6 घटक इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स, कार्बोदके, ज्याचं प्रमाण शरीरामध्ये साधारणपणे 60% असायला पाहिजे. त्याबरोबरीने प्रोटीन्स असायला पाहिजे, फॅट्स, मिनरल्स, व्हायटमिन्स, पाणी आणि फायबर. याचं प्रमाण योग्य असेल तर तो पोषक आहार किंवा योग्य आहार आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे प्रेग्नन्सीसाठी जेव्हा तुम्ही ट्राय करत असता तेव्हा या महत्वाच्या गोष्टी, या आहाराचं सेवन किंवा या आहाराचा समावेश तुमच्या आहारात असणं गरजेचं आहे. तो तुमच्या नाश्त्यामध्ये, जेवणामध्ये किंवा दैनंदिन तुम्ही जे काही खाता, पाणी पिता, या सगळ्यामध्ये तुमचं प्रमाण प्रॉपर असेल तर तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी ट्राय करायला हरकत नाही. आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा जो सात्विक आहार आहे तो घेणं गरजेचं आहे.
1: आणि बऱ्याच वेळा असं होतं की फार बाहेर खाल्लं जातं, चविष्ट असं मुलींना फार खाण्याची ओढ असते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतात.
0: कसं आहे की या फेजमध्ये थोडीशी क्रेविंग्स मुलींना होत असतात. एक तर मॉर्निंग सिकनेस, सकाळी उठल्या ऍसिडिटी झालेली असते, त्यामुळे जेवण सकाळी जात नाही आणि मग अवेळी त्यांना काहीतरी खायची इच्छा होते. बरं, करायची, स्वतः बनवून करायची शक्ती अंगामध्ये नसेल तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मग काय होईल की ज्या वेळेला जेवण बनवण्याची शक्ती नाही त्यामुळे काहीतरी ऑर्डर करतात, बाहेरून खातात, ऑर्डर करतात. पण याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण भरपूर झालेलं असतं. सो प्रिझर्वेटिव्ह जर खूप असतील तर त्याचा नकळत परिणाम तुमच्या शरीरावर पण होतो.
1: बरोबर.
0: अनवॉन्टेड फॅट डिपॉझिट होणं, या सगळ्या गोष्टी या फेजमध्ये येतात. आपल्याला प्रोटीन्स पाहिजेत, कार्बोहायड्रेट पाहिजेत, व्हिटॅमिन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत. पण जर हे मिळालं नाही आणि बाहेरून येणार खाद्य जे आहे त्याच्यामध्ये भरपूर मैदा असतो किंवा प्रिझर्वेटिव्ह केलेले पदार्थ, म्हणजे जास्त मीठ, जास्त साखर, सोडियमचं प्रमाण जास्त असेल तरी त्याचा त्रास शरीराला आणि पर्यायी बाळाला पण होऊ शकतो. सो जितकं ते सात्विक, घरी बनवलेलं जेवण असेल तेवढं चांगलं.
1: आणि आपल्या घरी आपल्या आपली सासू असते किंवा आपली काकू असते, आपली मावशी असते, हे पण आपल्याला वेळोवेळी आपल्या अन्न पदार्थांबद्दल काहीतरी गाईड करत असतात, सांगत असतात. तर त्यांनी सुचवलेला आहार कसा काय आणि कितपत घेणं योग्य आहे?
0: मावशी, आजी, आई यांना एक्सपिरियन्स असतो, अनुभव असतो, त्यामुळे त्या अनुभवातूनच ते बोलत असतात की तुम्ही कोणता आहार घेतला पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, काय टाईपचं जेवण तुम्ही कोणत्या वेळेला जेवलं पाहिजे. त्यामुळे आहाराबरोबर वेळा सांभाळणं हेही तितकंच गरजेचं असतं. आणि आईचं, आजीचं, त्यांनी सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या पण प्रेग्नन्सीमध्ये ऐकणं गरजेचं. पण काही वेळेला असं होतं की खूप निगेटिव्ह पण सांगितलं जातं, तर त्याच्यासाठी थोडंसं विचार करून सक्षमतेने आपल्या बुद्धीचा वापर करून जो आहार घ्यायला पाहिजे तो घेतलाच पाहिजे. म्हणजे जो डॉक्टर सांगतायत किंवा डायटिशियन सांगतायत त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या आहारामध्ये बदल करायला पाहिजेत. किंवा जर हे अमुक एक पदार्थ, आता आपल्याकडे ट्रेडिशन प्रमाणे पपई खाऊ देत नाहीत किंवा खरवस खाऊ देत नाहीत किंवा या गोष्टी आपल्याला दिल्या जात नाहीत. सी, कसं आहे, कोणत्याही गोष्टी ओव्हर इटिंग करून चालणारच नाहीत, पण त्यांना काहीतरी अनुभव आलेले असतात म्हणून त्या तुम्हाला फक्त सुतोवाच्य करत असतात की हे तुम्ही नाही खाल्लं तर चालेल. त्यावेळेला जर तुम्हाला पटलं तर तो आहार किंवा ते जेवण त्यावेळेला नाही जेवलं आणि तुम्हाला ज्याच्यातनं वाटतंय की मला पपईतून काय मिळणार आहे, विटॅमिन सी मिळणार आहे, तसंच मला आणखीन कुठल्या पदार्थातनं विटॅमिन ए मिळणार आहे, तर तसंच अजून कुठल्या पदार्थातनं विटॅमिन ए मिळेल तर त्याचा वापर तुम्ही करू शकता.
1: कोणत्या कोणत्या विटॅमिन्सचा आपल्या शरीराला गरज असते?
0: सगळ्याच विटॅमिन्सची गरज आहे. ए, बी, सी.
1: आता ताई आपल्याला कॉल येतोय. हॅलो, बोला.
2: हॅलो
1: हॅलो, बोला. नमस्कार, आपलं नाव सांगा.
2: हा नमस्कार, मी कोल्हापूरवरून बोलतोय.
1: आपण कोल्हापूरवरून, बोला बोला, आपला प्रश्न विचारा.
2: हा, तर माझा प्रश्न असा आहे की नवजात मुलांना बद्धकोष्ठीसाठी काही सपोजेटरी दिल्या जातात, म्हणजे सारख्या दिवसापासून करत नाही, त्या कसे काही दुष्परिणाम होतात का?
1: आपला प्रश्न पुन्हा विचारा.
2: नवजात बालकांना बद्धकोष्ठीसाठी सपोजेटरी दिल्या जातात, सपोजेटरी.
1: अच्छा, नवजात बालकांविषयी, नवजात बालकांना बद्धकोष्ठतेसाठी काही औषध दिलं जातं. आपला आजचा विषय आहे सर गर्भारपणातील व्यायाम आणि आहार, तर आपण त्याबद्दल बोलूया. आपला स्त्रीचा गर्भारपणातील आहार आणि व्यायाम, योग साधना, प्रसूतीनंतरचा स्त्रीचा मातेचा आहार कसा असावा असं ते विचारतात.
0: ठीक आहे, प्रश्न छान आहे तुमचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठला, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, बाळाला बद्धकोष्ठतेसाठी काहीतरी दिलं जातं, तर हे का होतं? तर गॅस फॉर्मिंग होत असतात. जर मातेनी गॅस फॉर्मिंग पदार्थ खाल्ले ज्याच्यामुळे गॅसेस होतात, कारण कसं आहे, डिलिव्हरी झाल्या झाल्या बायका जागेवरच बसलेल्या असतात किंवा झोपलेल्या असतात, त्यामुळे त्यांची हालचाल मंदावते. हालचाल होत नसल्यामुळे जे काही तुम्ही जेवता, जे काही खाता, त्याचे गॅसेसमध्ये रूपांतर होतं, आणि ते जर गॅस पास झाले नाहीत तर नॅचरली त्याचा त्रास बच्चूला पण होऊ शकतो. म्हणजे बाळा आईच्या दुधावाटेच बाळाला बाळ पोसलं जातं, त्यामुळे दोघांनाही त्याचा परिणाम त्रास होणारच आहे. त्यामुळे आईनी सात्विक आहार घेतला पाहिजे, ज्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असेल, जसं की गाजर आहे, मुळा आहे, या पदार्थांना म्हणजे खिसून त्याची जर कोशिंबीर वगैरे केली तर जास्त चांगलं. इवन जर तुम्ही पोळी चपाती करत असाल तर त्याच्यामध्ये मेथी किंवा पालक असा पाला घातला तर त्याचे पराठे करू शकता. सो जेणेकरून जास्तीत जास्त फायबर रिच डाएट देण्याचा प्रयत्न करा. आणि इवन आम्ही असं सांगतो की अगदी ताजं ताजं लावलेलं दही, ताक हे सुद्धा गरजेचं आहे, कारण जी अँटीबायोटिक्स तुम्ही घेतलेली असता त्याच्यामुळे जे चांगले बॅक्टेरिया शरीरात असतात तेही

0: निघून जातात या अँटीबायोटिक्समुळे, तर ते रिप्लेस करायचं असेल, परत मिळवायचं असेल, तर अगदी ताजं ताजं सकाळी लावायचं आणि दुपारी त्याचं सेवन करायचं. असं ताक दही सुद्धा तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून हा त्रास कमी होऊन जाईल. दुधाचं दूध जर पचतंय का नाही बच्चूला आणि आईला दोघांनाही याचं सुद्धा तुम्हाला प्रमाण बघावं लागेल, कारण प्रत्येक बाईची टेंडन्सी वेगळी असते. त्यामुळे किती प्रमाण किती वेळा आपण पितोय, आपल्याला हे सोसताय का नाही, या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार करायचे.
1: हॅलो बोला. हॅलो बोला. हॅलो नमस्कार. हॅलो. हॅलो बोला. हा, तर दूध, हा दूध हा फार महत्वाचा विषय तुम्ही सांगितला, म्हणजे गर्भारपणात देखील आईनेही प्रोटीन मिळण्यासाठी काय काय खाल्लं पाहिजे.
0: आपल्याकडे प्रोटीनचे दोन प्रकार आहेत, एक ॲनिमल प्रोटीन आणि प्लांट प्रोटीन, जे प्राण्यांपासून मिळणारं प्रथिन आहे आणि जे आहे ते झाड वनस्पतींपासून मिळणार आहे. प्रथिनांची गरज शरीरामध्ये सगळ्यात जास्त असते. सो प्रथिनं कशासाठी लागतात, आपल्या शरीरात नवीन नवीन पेशी तयार होत असतात, पहिल्या निघून जातात. सो वेअर अँड टेअर ज्याला आपण म्हणतो, पेशींची ती भरून काढण्याचं काम प्रोटीन्स करतात. त्याचप्रमाणे आपली नख, केस, शरीराच्या बारीक बारीक ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते, गरज असते. ठीक आहे, तर हे प्रोटीन्स जास्तीत जास्त आपण प्लांट्स म्हणून, जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी नॉनव्हेजमधले प्रोटीन्स मिळवू शकतात, पण जे लोक प्रोटीन्स शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी डाळी आहेत, कडधान्य आहेत.
1: बरोबर, आपण पुढचा एक कॉल घेऊया. हा, डाळी आहेत ज्याच्यातनं प्रथिन,
0: कडधान्य आहेत, सोयाबीन आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्याचा वापर करू शकतो. इवन दूध, जसं मगाशी तुम्ही म्हणालात तसं दूध सुद्धा आपल्या आहारात घेतलं तर त्याच्यातनं सुद्धा प्रोटीन मिळतं. दूध, दही, पनीर, इवन मशरूम्स, म्हणजे प्लांट प्रोटीन बद्दल आपण बोलायचं झालं तर या गोष्टींमधून आपल्याला प्रोटीन्स मिळतं. पण जे लोक नॉनव्हेज खातात, जे लोक मांसाहारी आहेत, त्यांनी अंड्याचं सेवन केलं तर चालेल, किंवा रेड मीट अवॉइड करायचं. आणि तुम्हाला स्टॉक, म्हणजे चिकनचा स्टॉक किंवा रस्सा ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये सात्विक आहे, ज्याच्यामध्ये ऑइल फॅट्स नाही आहेत.
1: पुढचा प्रश्न आपण घेऊया.
2: हॅलो.
1: हॅलो नमस्कार.
2: हॅलो.
1: हॅलो नमस्कार, बोला.
2: जुना तारपण राहेश वागवण बोललो. ताई मी
1: बोला. बोला
2: ताई मी. त्यातच मला अस्मिता वाहिन्या सर्वांना माझ्याकडून
1: नमस्कार.
2: ते शतपावली, जसा
0: ते शतपावलीत
2: आपल्याला जसा, ज्या बाईला जसं असं दिवस असले त्या बाईने म्हणजे किती वेळ जेवल्यावर फिरायचं ते सांगा मॅडम मला.
1: बरं बरं बरं. हा, खरं तर गर्भारपणात आपल्याला त्रास होत असतो, पायांवर सूज येत असते, तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की किती चालावं एखाद्या बाईने, किती कशी ती सूज असते पायावर.
0: मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की डिलिव्हरी नंतर, गरोदर झाल्यानंतर आणि गरोदर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर दोन्ही फेजमध्ये बाईला चालणं गरजेचं आहे, कारण जितकं ती चालेल तितकी पायावरची सूज कमी होईल, ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि बाकीचे जे त्रास उद्भवणार आहेत ते पण कमी होतील. जसं आता आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये वजन का वाढतं, एक तर बाळाचं वजनच असतं, आतमधले पाण्याचं वजन, प्लॅसेंटा, ह्या सगळ्याचं कलेक्टिव्ह वेट असतं. तर हे वेट तुमच्या गुडघ्यांवर, तुमच्या पायांवर, मांडीवर, टाचेवर पडत असतं. त्यामुळे जर तुम्ही चाललात तर नॅचरली ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि पाय मोकळे होतात. त्यामुळे नक्कीच बाईंनी साधारण तुम्ही म्हणता तसं शतपावली घालायला काही हरकत नाही आहे. आणि आम्ही सांगतो की वज्रासन घालूनही बसू शकता, म्हणजे योगामध्ये वज्रासन हे खूप चांगलं आसन आहे की पाय दुमडून त्याच्यावरच तुमचं वजन पडतं, सो दॅट इझिली तुमचे पायही आपोआप मसाज होतो पायांना, सूजही कमी होते आणि पचनक्रियाही सुधारते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता.
1: बरोबर. पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो. बऱ्याच वेळेला असं होतं की पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो नमस्कार.
3: हॅलो
1: नमस्कार.
3: हॅलो नमस्कार.
1: नमस्कार.
3: जोशी बोलतो अंबरनाथहून.
1: हा बोला सर.
3: मॅडम साठी प्रश्न आहे की गरोदर महिलांनी सायकलिंग करावी किंवा नाही, आणि दुसरा प्रश्न असा आहे की
1: हा

0: तिला झेपेल इतकंच. प्रयत्न करा की चालत गेलेलं केव्हा
1: त्यांचा
0: चांगलं.
1: कॉल परत आलेला आहे. बोला सर.
0: बोला सर.
2: हॅलो. नमस्ते.
1: नमस्ते.
2: माझा प्रश्न असा आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर बेबी पण वाढत असतो.
1: रेडिओ तुमच्यापासून जरा दूर ठेवा, मोबाईल पासून रेडिओ जरा दूर ठेवा.
2: हॅलो.
1: बोला.
2: हा बेबी म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बायकांचा आहार कसा असावा ह्याच्यावरती मला सांगा. आणि 40 नंतर पण असं म्हणतात की वाटूळ पदार्थ खायचे नाही, तर त्याच्यावरती पण मला सांगा की डिलिव्हरी झाल्यानंतर आयुष्यभराचं आहार पण कसा असावं हे सांगा मला.
0: नक्की. ताई प्रश्न खूप छान आहे, कारण आपण त्याच्याबद्दलच बोलतोय. डिलिव्हरी जेव्हा तुमची होते त्यावेळेला पुन्हा आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे सगळं आईला मिळालं पाहिजे. आपल्याकडे परंपरेप्रमाणे आपण डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू वगैरे हे सगळं देतच असतो, पण त्याच्याबरोबरीने आपल्याला ह्याही गोष्टीचं लक्ष ह्याही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की त्याच्याबरोबरीने आपण जास्त तेल, तूप, साखर, मध, गुळ तर देत नाही आहे ना बाळंतिणीला, कारण त्याची गरज नसते. वेरॅज आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये आपण हे जास्त खायला घालतो, वेरॅज आयर्न कॅल्शियमकडे लक्ष दिलं जात नाही. तर या गोष्टी खूप प्रामुख्याने लक्षात ठेवा की जसं तुम्ही म्हणालात काय काय खायला द्यायचं, त्यात पहिली गोष्ट म्हणजे आयर्न रिच, म्हणजे आता आम्ही तर सांगतो की अगदी पालक, मेथी, लाल माठ या पालेभाज्या पण तुम्ही त्यांच्या आहारात भाकरी बरोबर द्या, किंवा मेथीचे दाणे जे असतात ते भिजत घाला, त्याला मोड आणा, मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांची उसळ आणि नाचणीची भाकरी असं कॉम्बिनेशन आठवड्यातनं दोनदा द्या, जेणेकरून दूधही व्यवस्थित येईल, शुगर लेवलही कंट्रोलमध्ये येईल, कारण आता हालचाल नाही आहे त्यामुळे शुगर लेवल स्पाइक्स वाढू शकतात या फेजमध्ये. त्याच्यानंतर थायरॉइडचं जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी आयोडीन म्हणजे मिठावर पण कंट्रोल ठेवायला पाहिजे, जास्त सोडियम देता कामा नये. कधी कधी काय होतं की महिलेला बऱ्याच गोष्टी खायला मिळालेल्या नसतात आणि चला आता डिलिव्हरी झाली आता मी सगळं खायला लागते म्हणून मैदायुक्त पदार्थ, ब्रेड किंवा फरसाण असं वगैरे ती खायला सुरुवात. इव्हन मॅगी आणि पास्ता खाल्लेल्या बायकांनाही मी बघितलेलं आहे, पण ते चुकीचं आहे, ते तसं न केलेलं केव्हाही चांगलं. तुम्हाला थोडा एक 6 महिन्याचा काळ तरी थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल आणि घरात शिजवलेलं सात्विक सिम्पल जेवण द्यायचं आहे. त्यात उग्रवासाचे पदार्थ देऊ नका. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विड्याचं पान, खाऊचं पान जे असतं ते घरी आणून ठेवा. सो जेवणानंतर जर तुम्ही ते चावून चावून खाल्लं म्हणजे आपण जसं पान खातो तसं, तर त्यांनी तुमचं एक तर पचनक्रिया सुधारते, सलाइवा म्हणजे लाळ सुटते, त्यांनी पचन चांगलं होतं आणि बऱ्यापैकी कॅल्शियम तुम्हाला त्या पानातनं मिळतं. आपण बाळंत विडा असा शब्द म्हणतो की नाही, तर तो विडा कशासाठी आहे, तो कॅल्शियमसाठी आहे. तर या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. दूध प्या, इव्हन शतावरी म्हणून एक पावडर मिळते ती तुमच्या दुधामधनं घेतली गेली तर नुसतं दूध येतं असं नाही मातेला, त्याच्याबरोबरीने इम्युन सिस्टीम तिची वाढते, रक्त शुद्ध होतं, बऱ्याच चांगल्या घटना. हो हो चालेल.
1: हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार. हा आदिताई, विडा आपण खाल्ला पाहिजे, बाळंत विडा जसं म्हणतात, त्याच्यामुळे पचन चांगलं होतं.
0: करेक्ट.
1: माताजी पण काही जेवण आहार घेत असते त्यामुळे पचन चांगलं होतं.
0: करेक्ट.
1: बाळाची वाढही आतमध्ये छान होत असते.
0: नक्कीच नक्कीच. आणि ज्या वेळेला आपण या फेज
1: आपण कॉल घेऊया.
0: हा
1: हॅलो. हॅलो
3: हॅलो
1: हॅलो नमस्कार.
3: मी रुपेली गुजराती बोलतो मॅडम.
1: हा बोला.
3: माझा प्रश्न असा आहे की गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रीने कुठले चांगल्या गोष्टी कराव्या, जे असे म्हटलं जाते की बाळावर संस्कार होता पोटामध्ये असल्यावर, आणि कुठल्या वाईट सवयी सोडाव्या जेणेकरून कसे नामोरेटिक संस्कार त्याला आपले कळत न कळत होता, आणि आहार कसं आंबट तिखट गोड कसं खावं का जेणेकरून पुढे मग बाळावर संस्कार झाल्यावर तो अति गोड खातो. आपण म्हणतो ना की पोटाचं तुला आईची जी सवय लागली, मग त्या दृष्टीने कसं करावं, पाणी कशी प्यावे, नियोजन कसे असावे पाण्याचे. काही वेळेस क्लायमेट कमी जास्त होतं या दिवसात, ह्युमिडिटी वाढते, त्यावेळेस मग पाणी खाल्लं, पाणी पिल्यावर सुद्धा अपचन होते. तर याबद्दल जरा सविस्तर सांगा.
0: नक्कीच नक्कीच. तुमचा प्रश्न खूप छान आहे. आपल्या ज्या वेळेला प्रेग्नन्सी राहते गरोदरपणामध्ये जेव्हा बाई प्रवेश करते त्यावेळेला शरीरामध्ये खूप सारे बदल घडत असतात. नॉट ओनली शरीरामध्ये आपल्या मानसिकतेमध्ये पण बदल घडतात.

0: सायकोलॉजिकली, इमोशनली, फिजिकली ती वेगळ्या फेजमधनं बाई जात असते. तर या जसं मगाशी तुम्ही म्हणालात की हवामानाचा पण परिणाम होतो का, तर हो नक्कीच होतो. तर ऋतूप्रमाणे आपल्या जेवणामध्ये पण आहारामध्ये पण चेंजेस थोडेसे बदल केले गेले पाहिजेत, व्यायाम केला गेला पाहिजे. सी पूर्वीच्या काळी कसं होतं की बाईला काम म्हणजे नदीवर जाऊन पाणी भरणं किंवा कपडे धुणं या सगळ्या होत्या गोष्टी करायला लागत होत्या. आता या एवढ्या गोष्टी आपण प्राकर्षाने नाही करत, कारण घरामध्ये आपल्याला सुखसोयी आहेत सगळ्या. त्यामुळे एक्सरसाइज करणं हा खूप महत्वाचा भाग झालेला आहे. एक तास तरी किमान, म्हणजे अर्धा तास चालणं आणि अर्धा तास योग पद्धतीने जर आपण थोडाफार व्यायाम केला किंवा शरीराला हालचालीमध्ये ठेवलं तर नक्कीच ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, हातापायावर सूज येत नाही, बाळाची वाढ चांगली होते. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की आहारामध्ये काय बदल घडायला पाहिजेत, तर बदल म्हणजे तुम्ही जे नॉर्मल जेवता तेच जेवण जेवायचं आहे, जे घरात शिजवलेलं आहे, स्वच्छ आहे, हायजिनिक आहे. आणि बाळाचं थोडंसं जास्त खायचं आहे, म्हणजे आई आणि बाळ या दोघांचं मिळून आहार घेतला गेला पाहिजे. कारण जर आई अशक्त राहिली तर बाळसुद्धा अशक्तच राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी चा समतोल साधणं गरजेचं आहे. तसंच मेंटली सुद्धा शी शुड बी व्हेरी पीसफुल, कारण मानसिक जर स्वास्थ्य असेल तर ते शरीरामध्ये येतं, ज्याला आम्ही आधीच्या व्याधी असं म्हणतो. जर घरामध्ये टेन्शन्स आहेत, भांडणं आहे, चिडचिड होते, तर नकळत तिच्या मनावर पण त्याचा परिणाम होत राहतो. आणि जर मन कलुषित असेल, चिडचिडलेलं असेल, थकलेलं असेल, तर तुम्ही व्याधींना म्हणजे रोगांना आमंत्रण करता. तर ते आपल्याला या फेजमध्ये करायचं नाही आहे. त्यामुळे घरच्यांनी सुद्धा तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे की ती कशी आनंदी राहील, घर कसं आपलं आनंदी राहील, जेणेकरून बच्चूची वाढ कशी चांगली होईल, हे सगळ्यांनी मिळून तिला आधार द्यायचा आहे, सपोर्ट द्यायचा आहे. कारण ती खूप वेगळ्या फेजमधनं चाललेली आहे. त्यामुळे थोडंसं सगळ्यांनी हेल्प केली तर नक्कीच गरोदरपणा पण सुलभ होईल आणि नंतरची प्रसूती पण योग्य आणि सुख होईल.
1: म्हणजे मला असं वाटतं हे फॅमिली बॉन्डिंग आहे की जेणेकरून फक्त तिचा आहार किंवा तिचा व्यायाम हे न करता सगळ्यांनी मिळून तिच्या बरोबर ते बाळण पण तिचं अनुभवलं, तिच्या बरोबर
0: साजरं केलं पाहिजे असं आपण म्हणू. बाळ
1: घेऊया आपण. हॅलो
2: हॅलो.
1: हा नमस्कार. नमस्कार,
2: मी केदार फुलकर बोलतो वाटेपूर वरून.
1: नमस्कार सर. हा बोला.
2: तर आहार कसा ठेवला पाहिजे आता थोडक्यात, दुपार संध्याकाळी दुपारच्या लापून किंवा संध्याकाळी असेल किंवा सकाळ असेल की आहार कसा ठेवला पाहिजे, कारण भात खाल्ला पाहिजे आहार असून किंवा भाजी चपाती किंवा काय असेल. आणि दुसरी गोष्ट, व्यायाम कसा केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, व्यायाम जितका करीन तितकं चांगलं शरीराला, पण आहार कसा पाहिजे.
1: हा मुळात म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाचणीची भाकरी म्हणा किंवा प्रोटीन मिळण्यासाठी भिजवलेले मोड आलेली कडधान्य असं सगळं आहारात असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलंच आहे. पण योग साधना हा महत्त्वाचा विषय मला आत्ता तुमच्याशी बोलायचा आहे की प्रेग्नन्सीमध्ये कसा काय योग साधना कशी करावी आणि त्यासाठी कसं काय मार्गदर्शन घ्यावं, कारण बऱ्याच वेळेला असं होत असतं की यूट्यूब किंवा अशा ठिकाणी हे सगळं पाहिलं जातं आणि बघितलं जातं आणि केलं जातं, पण मला असं वाटतं हे तज्ज्ञांसमोर केलं पाहिजे. बरोबर ना.
0: अगदी बरोबर. तुम्ही ज्या वेळेला प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करायचा विचार करता त्या एक तर तो केलाच पाहिजे. साधारणपणे डॉक्टर सांगतात की पहिले 2 महिने थोडीशी काळजी घ्या, एकदा बेबी सस्टेन झालं की तुम्ही तुमचा व्यायाम सुरू करू शकता. त्याच्यामध्ये वॉकिंग म्हणजे चालणं हा तर अतिशय उत्तम व्यायाम आहेच, पण त्याबरोबरीने योग साधना पण गरजेची आहे. आता माझ्याकडे, मी ज्या वेळेला हे क्लासेस घेते, आता सध्या ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही असतात, मी स्वतः घेते, त्यामुळे योगामध्ये मेडिटेशन प्राणायामवर आम्ही जास्त फोकस करतो. ज्या वेळेला आम्ही प्राणायामच्या टेक्निक्स या बायकांना देतो त्यावेळेला त्याचा उपयोग आत्ता होत नाही. आत्ता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा त्याचा उपयोग, जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेला कळा येतात, तेव्हा कळ कुठे रोखून धरायची, श्वास कुठे घ्यायचा, असं टेक्निक तुम्हाला जमतं आणि डिलिव्हरी सुलभ होते. किंवा प्रसूतीला वेदना सहन करायची शक्ती किंवा क्षमता त्या फिमेलची, त्या बाईची वाढलेली असते. त्यामुळे हा एक प्रकार आहे. सेकंडली बटरफ्लाय, म्हणजे ज्याला आपण भद्रासन म्हणतो, हे तर अगदी स्पेशली डिझाईन्ड फॉर फिमेल्स असं आसन आहे. तर या आसन स्थितीमध्ये जर तुम्हाला बसता आलं, किगल एक्सरसाइजेस ज्याला आपण अश्विनी मुद्रा म्हणतो, तर या टाईपचे एक्सरसाइजेस केले तर ती जी जागा आहे ज्याच्यातनं बेबी बाहेर येणार आहे तर त्या जागेचे स्नायू बळकट होतात आणि एक हेल्दी बेबी जन्माला येऊ शकतो आणि आईलाही त्रास कमी होतो. इवन हातापायाचे व्यायाम जेव्हा आपण करतो किंवा ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वज्रासन, ही जी आसनं आहेत, ही काही मी नावं सांगते, ती तुम्ही जर केली तर त्याच्यातनं एक तर शरीराची बळकटी वाढते, स्नायूंची बळकटी वाढते आणि फिटनेस पण राहत, तुमचा फिटनेस तर वाढतोच आणि तुम्हाला सहन करण्याची क्षमता तुमची डेव्हलप व्हायला लागते. आणि असं म्हटलं जातं की जी बाई रेग्युलर योग करते किंवा व्यायाम करते ती 9 महिन्याच्या कालावधीत फक्त पोटाचाच भाग वाढतो, बाकीची पूर्ण बॉडी तशीच्या तशी लीन राहते. त्यामुळे त्याचा फायदा तिला नंतर वेट लॉस साठी सुद्धा पुढे होऊ शकतो.
1: आणि मला असं वाटतं की प्रत्येक 3-3 महिन्यातले व्यायामही
0: वेगवेगळे आहे. नक्कीच, पहिल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे 3-र्या महिन्यात, कारण पहिले 2 महिने आम्ही फक्त प्राणायाम आणि मेडिटेशनच घेतो. ज्या वेळेला बेबी सस्टेन होत असतं, तयार होत असतं किंवा वाढत असतं तेव्हा, कारण ते सगळंच नवीन नवीन असतं, त्या बाईला उलट्या होत असतात, तिची वेगळी मानसिक स्थिती असते, तिला करू का नको या द्विधा मनस्थितीत ती असते. त्यामुळे पहिल्या 2 महिने आम्ही तिच्याकडनं व्यायाम न करून घेता फक्त प्राणायाम आणि मेडिटेशन.
1: पुढील 3 महिन्यांच्या व्यायामाविषयी बोलूया, पण आपण पुढचा कॉल घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: नमस्कार.
2: मी राजू गुजराती बोलतो, आरोटी गल्ली सिन्नर.
1: तुमचा रेडिओ थोडा लांब ठेवा.
2: माझा असा प्रश्न आहे की कामाच्या ठिकाणी स्त्रियांनी पीसीवर किंवा बस मध्ये कशी बसावे, पोस्चर कसं असावे त्यांचं उठण्याचं बसण्याचं.
1: धन्यवाद सर, हा फार महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारलाय, कारण मी ह्या प्रश्नावर येणार होते. कारण आजकाल स्त्रिया लॅपटॉप, मोबाईल आणि हे सगळं वापरत असतात आणि डोळ्यांवर पण ताण येतो,
0: परिणाम होत असतो. नक्कीच तुमचा प्रश्न खूप खरंच स्तुत्य आहे, कारण आज सगळ्याच महिला वर्गांना मी हे सांगू इच्छिते की जवळजवळ 8 ते 9 तास त्या लॅपटॉपवर असतात आणि लॅपटॉपवर काम करत नसेल तर त्या मोबाईलवर असतात. त्यामुळे नकळत मान, पाठ आणि डोकं यांची अलाइनमेंट बिघडते आणि मग त्यांना पाठदुखी किंवा स्पायनल कॉर्डला इंजुरी असं होऊ शकतं. तर त्याच्यासाठी मार्जरासन वगैरे ही जी आसनं आम्ही करून घेतो त्याच्यामुळे पाठीची लवचिकता, मणक्याची लवचिकता वाढते. त्यामुळे व्यायाम करायलाच पाहिजे. त्याच्याबरोबर कामाला जर पर्याय नसेल, म्हणजे तुम्हाला लॅपटॉपला लॅपटॉपवर बसायलाच लागणं गरजेचं आहे, 8 तास जर तुम्हाला ऑप्शन नसेल तर त्याच्याबरोबरीने आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही 2 तास बसलेल्या जागी जर बसलेला आहात तर साधारणपणे 15 ते 20 मिनिटाचा वॉक घेऊन या. जर कामाच्या ठिकाणी असाल तर आम्ही 30-3 असं पर्सेंटेज ठेवतो, म्हणजे 30 मिनिट वर्क अँड 3 मिनिट्स वॉक, 30 मिनिट्स वर्क, 3 मिनिट्स वॉक. एव्हरी टाइम तुम्ही जर असं केलं तर तुमची मान परत प्रपोर्शनमध्ये यायला सुरुवात होते किंवा रेग्युलर बेसमध्ये येते आणि त्याच्यावर ताणही जाणवत नाही. कारण माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच महिला ही तक्रार करतात की माझी पाठ दुखते, कारण त्यांना ऑप्शन नसतो, 8 तास काम तर करायला पाहिजे. शेवटच्या 9 महिन्यापर्यंत बायका काम करत राहतात आणि मग तो त्रास त्यांना होतो. त्यामुळे एक्सरसाइजनी हे कमी होतं. आमच्याकडे असे खूप सारे व्यायाम आहेत जे आम्ही गरोदरपणामध्ये करून घेतो बायकांकडून आणि त्यांना त्याचा त्रास अजिबात होत नाही. त्यामुळे नक्कीच बसायची पद्धत ही अतिशय छान पाहिजे. जर घर वर्क फ्रॉम होम असेल तर टेबलावरच तुमचा लॅपटॉप पाहिजे आणि खुर्चीवरच तुम्ही बसलं पाहिजेत, कुठेही सोफ्यावर किंवा कॉटवर असं बसू नका. नाहीतर नकळत काम करण्याच्या ओघामध्ये आपल्या शरीराकडे आपलं किती दुर्लक्ष होत आहे हे नंतर जाणवतं.
1: बरोबर, पुढचा कॉल आपण घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
0: हॅलो.
1: नमस्कार.
2: नमस्कार. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
2: हा, माझा प्रश्न असा होता.
1: बोला.
2: आता 1 महिना आता गरोदरपणा, हा, त्यांनी किती वेळ रेस्ट घेतली पाहिजे?
1: रेस्ट घेतली पाहिजे. बर.
2: हा
1: बर बर.
2: आणि हा दुसरा प्रश्न असा होता की त्यांनी घरची कामं करावी की आराम
1: करा.
0: रेस्ट ही घेणं खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा म्हणतो की साऊंड स्लीप ही फार गरजेची आहे, मी मगाशी 4 पिलर सांगितले, त्यातला महत्वाचा भाग होता ती साऊंड स्लीप, म्हणजे चांगली झोप. पण आपल्याकडे झोपेच्या वेळाच एवढ्या बदलल्या आहेत सर की त्याचा त्रास बाईला होणारच आहे. जर तुम्ही 10-10:30 झोपलात आणि सकाळी 6-6:30 उठलात तर ती आयडियल वेळ आहे झोपायची, आणि त्याच्यामुळे झोपही पूर्ण होते. कारण या फेजमध्ये रात्रीचं जागरण, ॲसिडिटी हे होत नाही. कारण तुम्ही जर उशिरा झोपलात तर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला ॲसिडिटी होणारच आहे. त्यामुळे प्रयत्न करा की लवकर झोपाल, आणि दुपारीसुद्धा साधारणपणे एक छोटीशी नॅप, जी वामकुक्षी ज्याला आपण म्हणतो, की बसूनसुद्धा झोपलं तरी चालेल, किंवा एक अर्धा तास जर तुम्ही प्रॉपर रेस्ट घेतली तरी ती योग्यच ठरेल. त्यामुळे रेस्ट ही खूप महत्वाची गरज आहे या फेजमध्ये. आणि घरचं काम तुम्ही म्हणाला तसं सगळं घरचं काम करू शकता, फक्त उचलायचं किंवा वर ढकलायचं अशा काही गोष्टी असतील, किंवा बकेट उचलायचे किंवा मोठी बॅग वर टाकायची, तर अशी शक्यतो जड अवजड कामं नको. हलकी फुलकी सगळी कामं, स्वयंपाक, इवन झाडू कटका, आम्ही तर योगामध्ये हे करून पण घेतो की झाडणं, पोछा करणं, बसून या ॲक्टिव्हिटीज, मलासनमध्ये बसून, या सगळ्या आम्ही ॲक्टिव्हिटीज करून घेतो. त्यामुळे या सगळ्या सिम्पल सिम्पल ॲक्टिव्हिटीज त्या नक्की करू शकतात.
1: आणि मला असं वाटतं आजकाल ही कमोड ही पद्धती जी आली आहे,
0: बरोबर,
1: भारतीय बैठकीने आपण हे सगळं मलविसर्जन केलेलं कधीही चांगलं, त्या पद्धतीने बसून लादी पुसणं वगैरे
0: हे सगळं
1: योग्य, म्हणजे प्रसूतीसाठी हे फार चांगलं,
0: सिम्पल आणि सोपं आहे.
1: मग अशी तुम्ही म्हणलं होतं की आयर्न डेफिशियन्सी किंवा लो प्लासेंटा तुम्ही म्हटलं होतं,
0: बरोबर,
1: तशा पद्धतीने लादी पुसण्याने वगैरे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण टाळू शकतो.
0: आता बर्दिंग बॉल वगैरे पण आलेले आहे, त्यामुळे त्या बर्दिंग बॉल वर बसून सुद्धा आम्ही हे एक्सरसाइजेस घेतो, जेणेकरून त्यांचा पेल्विक एरिया किंवा वजायनल एरिया हा एकदम सुदृढ राहायला मदत होते. तुम्हाला माहित असेल मोठा बॉल असतो ज्याच्यावर बसून या महिला बाउन्स करतात किंवा मुव्हमेंट करतात किंवा स्कॉट्स करतात, त्या स्कॉटिंगमुळे सुद्धा प्रसूती सुलभ होते.
1: पुढचा कॉल आपण घेऊया. नमस्कार.
2: हॅलो. शेतकरी महिला वर्गाने विशेष कुठली काळजी घ्यावी गरोदर्पणात? कारण त्यांना तर शेतावर जाणे गरजेचेच असते.
1: मग ते
2: कशी पद्धतीने बसणं उठणं होतं, त्यांनी जावे की नाही जावे, किंवा गेले तर मग कशी काळजी घ्यावी?
1: नक्की नक्की.
0: छान छान छान प्रश्न आहे. महिलांनी काळजी घेणं, कारण तुमचं कामच खूप मेहनतीचं काम आहे, त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही शेतामध्ये काम करता किंवा लागवड चालू असते त्यावेळेला तुम्हाला नॅचरलीच मलासन स्थितीमध्ये बसावं लागतं. म्हणजे आपण इंडियन टॉयलेट्समध्ये बसतो त्या स्थितीमध्ये बसून तुम्ही काम करत असा, ही खूप योग्य आणि सुलभ क्रिया आहे. आणि आम्ही हे मुद्दाम, शहरातले लोक हे मुद्दाम करतो, ते तुम्हाला सहज मिळत आहे, त्यामुळे इझिली तुम्ही हे करू शकता. पण जास्त वेळ सुद्धा करणं चुकीचं आहे. जर तुम्ही 3-3 तास जर त्याच पोझिशनमध्ये बसत असाल तर तेही चुकीचं आहे. त्यामुळे मधनं तुम्हाला उठून बाकीच्या म्हणजे रेस्ट किंवा वॉक करता आला पाहिजे किंवा आराम करता आला पाहिजे, झोपलं पाहिजे. तसंच तुम्ही सात्विक जेवण जेवत असता, जे लोक शेतकरी वर्गात आहेत ते स्वतःच पिकवतात, स्वतःच खात असतात, त्यामुळे चांगल्या निरोगी वस्तू तुम्हाला मिळत असतात, त्यामुळे नक्कीच तुमचा आहारही चांगलाच असला पाहिजे. आणि रेस्ट ही सुद्धा तेवढीच गरजेची आहे, कारण जेवढं तुम्ही शेतामध्ये काम करता तेवढं आरामाची सुद्धा बायकांना गरज आहे. त्यामुळे नॅचरली पूर्वीच्या काळी तर बायका असं सहज जायच्या शेतामध्येच, त्यांची डिलिव्हरी व्हायची, म्हणजे इट वॉज सो इझी की जाऊन तिथल्या तिथे ते बच्चू घेऊन घरी यायच्या. म्हणजे अशाही बायकांनाचं उदाहरण आपण बघितलेलं आहे. आता आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत, इवन गावागावांपर्यंत हॉस्पिटल चांगली पोहोचलेली आहेत, चांगल्या टेक्निकली सुद्धा आपण साऊंड आहोत, त्यामुळे त्याचा वापर करा. सगळ्या इंजेक्शन जे डॉक्टर तुम्हाला सांगतील, लसीकरण जे काय असेल त्याचा तुम्ही त्या महिलेला व्यवस्थित 9 महिने उपचार करून आणि मग त्याप्रमाणे तुम्ही फॉलो केलं तर ते नक्कीच चांगलं राहील. म्हणजे आहार, विहार, विचार या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण असेल.
1: बरोबर. आणि मला असं वाटतं की आपण पूर्ण 9 महिन्यात विशेष काळजी घेतो, त्याआधीही काळजी घेतो, इतकं छान सगळं खाल्लं जातं आणि आजूबाजूचे पण खूप काळजी घेत असतात. पण पुन्हा एक विषय असा येतोच की पुन्हा गर्भारपणात वाढलेलं वजन, आणि मग त्यानंतर मग स्त्रीला वाटतं की नाही आता माझं वजन खूप वाढलं होतं, आता मी काय करू,
0: मी बेडअप झाले. पण मला नेहमी हे सांगावं असं वाटतं की तो सुद्धा एक फेजच आहे ना, तो सुद्धा त्यांनी एन्जॉय करायला पाहिजे की या फेजमध्ये मी गेले आणि तिथून मी परत पूर्ववत आले. तर हा जो पर्याव म्हणजे आपण काय म्हणतो ट्रान्सफॉर्मेशनचा जो फेज आहे तो जर महिलेने एन्जॉय केला तर नक्कीच तिला पण आनंद होईल की अरे मी या लेवलपर्यंत जाऊन परत पूर्ववत आले. आता याच्यासाठी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तेल, तूप, मध, गुळ, साखर ह्याचं प्रमाण कमीच असायला पाहिजे, त्याबरोबरीने एक्सरसाइज झाला पाहिजे आणि मेंटली सुद्धा रिलॅक्स असायला पाहिजे. मी जाड झाले हे जर सातत्याने तुम्ही स्वतःला सांगत राहिलात तर काय होतं, तुमच्या ज्या पेशी आहेत त्या सगळ्या ऍब्झॉर्ब करत राहतात, निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये येत राहते. त्यामुळे तुम्ही असं सांगा की मी आज बाळासाठी जाड झाले किंवा माझं थोडंसं वजन वाढलंय, मी प्रॉपर आहार घेईन, माझ्या बाळाला दूध पाजल्यानंतर मला आता हळूहळू कमी पण व्हायचंय, मला ऑफिस पण सुरू करायचंय, मला माझ्या कामावर

0: सुजू व्हायचं आहे आणि मला पूर्ववत दिसायचं पण आहे, तर त्यासाठी मला जेवढे शक्य होतील तेवढे मी प्रयत्न करीन आणि हळूहळू माझ्या पेसप्रमाणे मी आहारावर कंट्रोल ठेवून व्यायामावर कंट्रोल ठेवून मी पूर्ववत येईन. त्यामुळे नक्कीच वजन कमी करणं हे सुद्धा तिच्याच हातात आहे जे वाढलेलं आहे, पण त्याचा बाऊ करण्यात काही अर्थ नाही. शी शुड एन्जॉय दॅट फेज.
1: नक्कीच. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात, आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आरतीताई आरती खाडीलकर आज इकडे आल्या होत्या आणि त्यांनी गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना यावर आपल्याला मार्गदर्शन केलं. आरतीताई, तुमचे खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

आजच्या आरोग्य दर्पण या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे. आणि या कार्यक्रमात आरती खाडीलकर यांची मुलाखत घेतली होती मी दीप्ती आंबेकर यांनी.

निखारे चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकत होता. गीत होतं फ. मुम शिंदे यांचं, संगीत बाळ पळसुले यांचं होतं. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकूया.

0: सहकार सम्राट या चित्रपटातलं हे गीत होतं जगदीश खेबुळकर यांचं, संगीत राम कदम यांचं होतं.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत?
0: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया, समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.

सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलेलं मायबाप या चित्रपटातलं हे गीत होतं. शांताराम नांदगावकर यांचं, संगीत अनिल अरुण यांचं होतं. बालगंधर्व या चित्रपटासाठी ऐकूया आनंद भाटे यांनी गायलेलं गीत.

0: પદાર્થમાં અન્ના સાહેબ મિક્સ કરીને જોતો અન્ન ઘટી અને વાળી નથી કે બાલગંધર્વ યા ચિત્રપટ. या गीताबरोबरच गीत बहार कार्यक्रम समाप्त होत आहे. दुपारचं 1:30 वाजतोय. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 आपण ऐकू शकाल बीड जिल्ह्याचं वार्तापत्र. छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.
1: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदानकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. कर्मचारी भरती आयोगाची संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय. आंदोलकांकडून उपोषण मागे. मध्य प्रदेशात मध्यरात्री झालेल्या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू, 32 जण जखमी. भारतातल्या फोटो ओळखपत्र आधारित मतदार यादीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक. आणि विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बीएलओकडे जमा केले नाही. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी बीएलओकडे अर्ज दिले नाहीत. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमार 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचे नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून घेतली जाणारी संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झारखंड सरकारनं घेतला आहे. टीडीपीएल या खासगी संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या इतर सर्व परीक्षाही सरकारनं रद्द केल्या आहेत.

गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर सरकारनं काल रात्री हा निर्णय जाहीर केला. याशिवाय 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांची चौकशी सरकार करणार आहे. या निर्णयाचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आहे. देवेंद्रनाथ महातो आणि इतर आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयानंतर उपोषण मागे घेतलं आहे. या सर्व परीक्षांची सीबीआय चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असं विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या परीक्षांमधून निवड होऊन नोकरी लागलेल्या उमेदवारांनी त्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाशी संबंधित विविध ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयानं छापे टाकले. यापूर्वी कर्नाटक लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष शिवशंकरप्पा एस साहूकर यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्रश्नपत्रिका फोडणे, ओएमआर शीट्समध्ये फेरफार आणि सरकारी नोकरीसाठी उमेदवारांकडून 70 ते 80 लाख रुपयांची लाच मागितल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ईडीने शिवशंकरप्पा आणि कर्नाटक लोकसेवा आयोग च्या काही सदस्यांची निवासस्थाने तसंच संबंधित खासगी कंपन्यांमध्ये छापे टाकले. मजुरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन डंपरला धडकून झालेल्या अपघातात 8 जण ठार तर 32 जण जखमी झाले आहेत. हा अपघात काल मध्यरात्री 1 सुमारास मध्य प्रदेशातल्या भिंड ग्वालेर राष्ट्रीय महामार्गावरील छिमका गावाजवळ झाला. मृतांमधील सर्वजण उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी इथले असून ते भात लागवडीचं काम पूर्ण करून परत येत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातसाठी नवीन प्रदेश प्रभारी नियुक्त केले. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पंजाबच्या प्रभारीपदी डॉ सतीश पुनिया यांची तर गुजरातचे प्रभारी म्हणून तरुण चुग यांची नियुक्ती झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 12वी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक सुरू असून त्यात सदस्य देशांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, धोरणकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या बैठकीत पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा, सहमती निर्माण करणं तसंच पर्यावरणीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भर देण्यात येत आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी अशी या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे. दरम्यान पर्यावरणीय कार्यगटासाठी अधिक भरीव सहकार्य करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामांसाठी सक्रिय सहभागासाठी आपण इच्छुक असल्याचं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक आयोगानं दिलेल्या मतदार ओळखपत्र प्रणालीचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्यासाठी आदर्श प्रणाली असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात वैध फोटो ओळखपत्राशिवाय अमेरिकेत निवडणुका कशा घेतल्या जातात असा प्रश्न कुमार यांनी उपस्थित केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसंच अमेरिकन काँग्रेसनं सेफ गार्ड अमेरिकन व्होटर एलिजिबिलिटी सेव्ह अमेरिका अॅक्ट मंजूर करण्याची पुन्हा मागणी केली. भारतात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 64 कोटी 20 लाखांहून अधिक नागरिकांनी मतदान केल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी पोस्टमध्ये केला आहे. भारत आणि ब्राझीलमध्ये मतदार ओळख प्रणाली अधिक मजबूत असून अमेरिकन निवडणूक व्यवस्थेतही अशाच प्रकारच्या उपयोजनांची गरज त्यांनी पुन्हा व्यक्त केली. गाझामधल्या प्रस्तावित शस्त्रसंधीच्या प्रस्तावावर चांगली प्रगती झाल्याचा अमेरिकेनं दावा केला आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत 4 तास चर्चा झाल्याचं अमेरिकेचे विशेष दूत जेरड कुशनर म्हणाले. गाझाची पुनर्बांधणी, सैन्य हटवणं आणि इस्रायल सुरक्षेच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजांनी खराब सुरुवात केली. भारताचा निम्मा संघ तंबूत परतला असून एकाही खेळाडूला अर्धशतक देखील झळकवता आलेलं नाही. पहिल्या डावात 1.5 शतक झळकवणारा देवदत्त पड्डीकल 44 धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 5 बाद 139 धावा झाल्या.

0: गोलंदाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमेनायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करायला उच्चस्तरीय समितीची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी ही समिती करेल. संसदेवर झालेल्या मोर्चाचं व्हिडिओ चित्रण या समितीकडे द्यायचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. कर्मचारी भरती आयोगाची संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय. आंदोलकांकडून उपोषण मागे. मध्य प्रदेशात मध्यरात्री झालेल्या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू, 32 जण जखमी. भारतातल्या फोटो ओळखपत्र आधारित मतदार यादीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक. आणि विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, 1:40 झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: स्वातंत्र्य दिनानिमित्त बीड इथं पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. पवार यांच्याकडून जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचा आढावा. वर्ष 2026-27 साठी जिल्ह्याच्या 623 कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी. आणि जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींकडून विविध कामांची पाहणी.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: 80वा स्वातंत्र्य दिन बीड जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी बीड जिल्ह्याला प्रत्येक क्षेत्रात नव्या उंचीवर नेण्याचा मानस व्यक्त केला. दरम्यान पवार यांनी बीड दौऱ्यात जिल्ह्यातली विकास कामं, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, क्रीडा सुविधा तसंच मतदारसंघातल्या विकास कामांचा आढावा घेतला. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या बैठकीत त्यांनी कामगार, महिला आणि त्यांच्या मुलांसाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. संत भगवान बाबा मुलांच्या शासकीय वसतीगृहाच्या इमारतीचं उद्घाटन करून पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बीड जिल्हा क्रीडा संकुलात अचानक भेट देऊन खेळाडू, विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी गेल्या महिन्यातही बीड दौऱ्यात विविध बैठका आणि पाहणीद्वारे विकास कामांचा आढावा घेतला. कनकालेश्वर मंदिराच्या विकास कामांचं भूमिपूजन करून 20 कोटीहून अधिक निधी, संवर्धन, अतिक्रमण हटवणं आणि भाविक सुविधांचाही त्यांनी आढावा घेतला. वर्ष 2026-27 साठी बीड जिल्ह्याच्या 623 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. अहिल्यानगर, बीड, परळी रेल्वे, परळी वैजनाथ मंदिर विकास, आरोग्य सुविधा आणि महिला बचत गटांसाठी पॅकेजिंग केंद्रांना निधी देण्यात येणार आहे. कर्जमुक्ती योजनेत 99,631 शेतकऱ्यांना 712 कोटींचा लाभ मिळणार आहे. 17 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात विविध टप्प्यात पावसानं हजेरी लावल्यानं खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. जुलैच्या मध्यापर्यंत पावसाची तूट जाणवत असताना पाटोदा, आष्टी, केजसह विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या. ऑगस्टच्या 1-2 आठवड्यातही पाऊस झाल्यानं पिकांची स्थिती सुधारली. पावसामुळे लघु आणि मध्यम प्रकल्पातला जलसाठ्यातही वाढ झाली. मात्र जिल्ह्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण असमान राहिल्यानं शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. हरघर तिरंगा अभियानांतर्गत बीड जिल्हा क्रीडा संकुलातून तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित रॅलीत खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते. खाद्यतेलाच्या रिपॅकिंग आणि साठवणुकीत नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीड शहरातल्या 2, वडवणीतल्या 1 आणि माजलगावमधल्या 1 आस्थापनेवर धडक कारवाई करण्यात आली. यात 1,18,940 किलोहून अधिक खाद्यतेलाचा 1,93,00,000 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

0: एकाच तेलाची रिफाईंड आणि अल्ट्रा रिफाईंड नावानं विक्री होत असल्याचं आढळलं. चारही आस्थापने बंद करून परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातली रखडलेली राष्ट्रीय महामार्गांची कामं तातडीनं पूर्ण करावीत, निकृष्ट कामांची चौकशी करावी, तसंच केज शहरासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D वर दक्षिण बाजूस वळण रस्ता उभारावा अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. गडकरी यांनी मागण्यांची दखल घेत तातडीनं कार्यवाहीचं आश्वासन दिलं. जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघातल्या आमदारांनी विविध विभागांचा आढावा घेऊन प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या. पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात घेतलेल्या बैठकीत वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना केली. नगर बीड परळी रेल्वे मार्गाचं काम परळी बाजूकडूनही सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देत राज्य शासनाचा प्रलंबित निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यासही मुंडे यांनी सांगितलं. आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातल्या प्रलंबित अमृत पाणी पुरवठा योजना आणि मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाचा पालिका प्रशासनासोबत आढावा घेतला. आमदार धनंजय मुंडे यांनी मतदारसंघातील पायाभूत सुविधा, रेल्वे जोडणी आणि औद्योगिक वसाहतीच्या विकासकामांचा अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. आमदार नमिता मुंदडा यांनी महिला सक्षमीकरण योजना आणि ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणाचा आढावा घेतला. आमदार सुरेश धस यांनी आष्टी, पाटोदा आणि शिरूर परिसरातील सिंचन प्रकल्प, पाणी वाटप आणि प्रादेशिक नळ योजनांच्या कामांची पाहणी केली. आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव धरणातील पाणीसाठा आणि सिंचन प्रकल्पांच्या पाणी वाटपाचा पाटबंधारे विभागाकडून आढावा घेतला. आमदार विजयसिंह पंडित यांनी प्रलंबित सिंचन उपसा योजना आणि ग्रामीण रस्त्यांच्या कामांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: मुंबई अस्मिता वाहिनीनं हा कार्यक्रम सहक्षेपित केला होता. दुपारचे 1:45 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला मोरेश्वर निस्ताने यांनी गायलेलं डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांचं गीत.

0: मोनिका बोहर यांनी गायलेल्या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया श्रावण महिन्यातील निसर्ग सौंदर्यासोबत सण उत्सव व्रतवैकल्य लोकपरंपरा यांची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
2: आला श्रावण. भारतीय संस्कृतीमध्ये सर्व सणात खर तर पूजा असते ती निसर्ग तत्वांचीच. कालपरत्वे त्यातला निसर्ग हा भाग बाजूला पडत जातो आणि इतर गोष्टींचंच महत्व वाढत जातं. व्रतवैकल्याला गोष्टींचं अस्तर लावलं जातं, ज्यामुळे सामान्य लोकही ते सहज आत्मसात करतात. धार्मिक संस्कारांचा उद्देश खरं तर नीतिकल्पना रुजवण्याचा असतो. श्रावणातली मंगळागौर नव्या नवरीनं पुजावी ती तिच्या सौभाग्य रक्षणासाठी असं असलं तरी मला वाटतं त्याहीपेक्षा ती असते पत्री फुलांची पूजा, झाडापाडांचा आदर आणि ओळख. आता मंगळागौरीची कथा म्हणावी तर एक निपुत्रिक दाम्पत्य असं, दोघंही भूल नाही म्हणून दुःखी असतात. मग एके दिवशी देवी प्रसन्न होऊन त्यांना वर देते, पण तिची अट असते की गुणसंपन्न मुलगा हवा तर तो अल्पायुष्य होईल. पुढे या मुलाचं लवकरच लग्न होतं. मुलाची बायको मंगळागौरीचं व्रत नित्यनेमाने करत असते. मुलगा अल्पायुष्य असतोच तर सर्पदंश होऊन मरण पावतो. मग मुलीच्या वतीने ती पूजत असलेली मंगळागौरी यमाच्या दूतांशी लढते आणि मुलीच्या नवऱ्याचे प्राण परत मिळवते. अशा प्रकारे मंगळागौरी ही सौभाग्यदायिनी ठरल्यामुळे तिचं व्रत करण्याचा प्रघात पडला असं मानलं जातं.

0: मात्र या पूजनाची प्रथा महाराष्ट्रीय समाजातल्या काही जातीतच अधिकांश दिसून येते. उत्तरेत किंवा दक्षिणेत या व्रताचा प्रसार नाही आणि त्या अर्थाने हे व्रत विशिष्ट समाजापुरतं मर्यादित आहे असं मानता येईल. आला श्रावण, झाडं छान तरारून आली आहेत, हवेलाच एक हिरवा गंध आहे, पाण्याची रेलचेल आहे, आषाढातली भाताची लावणी झाली आहे, रोपं चांगली तरारून वर आली आहेत, भाताच्या हिरव्यागार शेतावर वाऱ्याच्या लाटा उठत आहेत. अशा वेळी हिरव्या पिवळा श्रावण पावसाला उद्देशून इंदिरा संत म्हणतात, हिरवे पिवळे तुरे उन्हाचे, हिरवे पिवळे तुरे उन्हाचे, खोविले सके सात उगा का, वाऱ्याचे हळू पीस फिरवणी उसळल्यास हिरव्या लहरी का, वाऱ्याचे हळू पीस फिरवणी उसळल्यास हिरव्या लहरी का, सहसा शिंपून गुलाब पाणी, सहसा शिंपून गुलाब पाणी, ढगा आड दडलास वृथा का, प्रतिबिंबानी निळा जांभळ्या तन मन अवघे व्यापिसिका, हिरवे पिवळे तुरे उन्हाचे, खोविले से केसा तोगा का, हिरवे पिवळे फुलांचे तुरे डोक्यात खोवलेल्या नटलेल्या सजलेल्या गावातल्या लेकीसुना मंगळागौरीला एकत्र येताना दिसतात. नुकतं नवं लग्न झालंय, लाडाची लेक माहेरी आली आहे, तिची हौसेची मंगळागौर आहे. मंगळागौर 5 वर्ष पुजायची असे. पहिल्या वर्षी एक मंगळागौर माहेरी, लेकीने माहेरी यावं, चौरंगावर अन्नपूर्णेची पूजा मांडावी, नाना प्रकारच्या पत्रीने ती सजवावी, बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा तुळस मरवा बकुळ अगदी धोत्रा बोर कणे रुई असं बरंच काही पूजा साहित्य पत्री व फुलांनी गौरीची पूजा करावी. सुंदर परडी घेऊन हाती पूर्वोपकंठी शुद्धमती, सुंदर परडी घेऊन हाती पूर्वोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला त्या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. काळ जागा होतो, घरातल्या मोठ्या सासूरवाळ्या मावस बहिणी चुलत बहिणी उषाताई शैलाताई माहेरी येतात, मंगळागौरी दणकून साजऱ्या होतात, रात्रभर खेळ चालतात, जेवणखाण झालं की रात्रीची जागरणं करायला आजूबाजूच्या घरातल्या बायका जमतात. खेळामधला त्या काळच्या बायकांचा उत्साह आणि जोश आठवला तरी आता दम लागतो. फुगड्यांचे प्रकार गोफ जिम्मा लाटणी सुप नाचवणं सईबाईचं कोंबडा आठवायला लागावं तर किती प्रकार आठवतात. आणि श्रावणातली मंगळागौर भोवतीनं भिरभिरून जाते, फुलापत्रींनी सजलेली मंगळागौर डोळ्यासमोर येते, सणांचा उत्साह लेकीसुनांचे हौसमोज घरात खाण्याची रेलचेल आणि त्याच वेळी नकळत मनावर झाडापाडांचे पानाफुलांचे संस्कार करून गेलेला श्रावण. आला श्रावण, उद्या भेटू पुन्हा एक नवा श्रावण ऐकायला.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. दुपारचे 2 वाजून गेले आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कृषीवाणी.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. इतर प्राण्यांप्रमाणेच कोंबडीमध्ये ती वाढवली जात असताना काही प्रतिकूल अशा परिस्थितीमुळे त्यांच्या ताण उत्पन्न होतो. हा ताण म्हणजे एक प्रकारचा पक्ष्यांवर होणारा आघातच समजला पाहिजे. एकावेळी एक किंवा अनेक आघात होऊ शकतात. एका विशिष्ट अशा अनुकूल बाह्य परिस्थितीमध्ये पक्षी ठेवले असता त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते, त्यामुळे त्यांचं आरोग्य आणि उत्पादनही चांगलं मिळतं. परंतु काही कारणांमुळे, उदाहरणार्थ पक्ष्यांची वाहतूक, त्यांच्या घरामधला बदल, लस टोचणं, चोची कापणं, कृत्रिम उजेड देताना वारंवार होणारा बदल, जंतांवरची औषधं देणं, अशा अनेक कारणांमुळे पक्ष्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडतं. यालाच आपण पक्ष्यांना ताण आला असं म्हणतो. ताणाचे परिणाम हे अनिष्टच असतात. त्यातला लगेच दिसणारा परिणाम म्हणजे अंडी उत्पादन कमी होते. पक्ष्यांचे हिंडणे फिरणे धावपळ खाद्य खाणं पाणी पिणं यात फरक दिसून येतो. ताण जर अशा प्रकारे कायम राहिला तर त्याचा वाढीवर परिणाम होतो. आरोग्यावर तर फारच परिणाम होतो. वाढ खुंटते, पक्षी अनुत्पादक बनतो, पक्ष्यांना एका वेळेला एक किंवा अनेक प्रकारचे ताण येऊ शकतात. उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या ताणात खाद्यात बदल झाला तर ताणाचा परिणाम दुप्पट होतो आणि अशातच उन्हाळ्यात चोची कापल्या तर त्याहीपेक्षा ताण आणखी वाढतो. अर्थातच ताणाचा परिणाम ताण कितपत तीव्र स्वरूपाचा आहे, ताण किती काळापर्यंत

0: क्षमता आहे आणि पक्षाला अशा प्रकारच्या ताणाची सवय होती का यावर ताणाच्या वाईट परिणामाचे प्रमाण अवलंबून असते. काही ताण हे आपण टाळू शकतो. उदाहरणार्थ पक्ष्यांचे वरचेवर घर बदलणे, खाद्यामध्ये वारंवार बदल करणे, कृत्रिम उजेडात अनिश्चितता आणणे, पण काही ताण आपण टाळू शकत नाही. उदाहरणार्थ लस देणे, चोच कापणे, या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात आणि मग त्यामुळे ताण हा येतोच. अर्थात सगळेच ताण काही वाईट नसतात, त्यातले काही ताण उपयुक्त असतात. उत्तम उत्पादकता असणे हाही एक प्रकारचा पक्ष्यांवरचा ताणच आहे, पण तो आपल्याला फायदेशीरच आहे. काही ताणांचे परिणाम अनिष्ट असल्याने त्याच्यावर उपाय हे योजले गेले पाहिजेत. यासाठी शक्यतो ताण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. टाळता येण्यासारखे ताण टाळण्याचा प्रयत्न करावा. काही बाबतीत आपण ताणाची तीव्रता कमी करू शकतो. जसं की उन्हाळ्यात तापमानामुळे ताण आला असेल तर घर थंड ठेवू शकतो. पक्ष्यांची जागा रात्रीच्या थंड वेळी बदलावी. थंडीची अगर उष्णतेची लाट येणार याचा अंदाज आल्यास आपण ताण कमी करण्याचे उपाय योजू शकतो. त्याप्रमाणे जीवनसत्व अ प्रतिजैविक औषधं पाण्यातून दिल्यास ताणनाशक म्हणून उपयोग होतो. अशा प्रकारे ताण या सतत भेडसावणाऱ्या शत्रूपासून आपण आपल्या पक्ष्यांचं संरक्षण केलं पाहिजे.
1: वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा होता. सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. आता पुनःप्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.
2: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील.
3: होमिओपॅथीचे प्रमुख वैशिष्ट्य सांगत असताना होमिओपॅथीने समान लक्षणे निर्माण करणारी औषधं जर आपण दिली तर शरीरामध्ये आधीच आजाराच्या रूपाने उपस्थित असलेला आजार हा त्या औषधांच्या उपचार पद्धतीमुळे निघून जात असतो. त्याच्यामध्ये औषधे इतकी सूक्ष्म प्रमाणात असतात की ज्याला आपण असं म्हणू शकतो की ती इतकी डायल्यूट केलेली असतात की नॅनोटेक्नॉलॉजीसारखी ती काम करत असतात. तसंच होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक लक्षणांचा स्वतंत्र अभ्यास करून औषध दिले जाते. होमिओपॅथीचं हे वेगळेपण होमिओपॅथीला इतर औषधशास्त्रांपेक्षा वेगळे ठरवते. नैसर्गिक उपचार शक्ती असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढून स्वतःहून त्या प्रतिकार शक्तीला ती ताकद आणि ती चेतना मिळते, ज्याच्यामुळे आजार बरे होण्याची प्रतिक्रिया गतिमान होते. होमिओपॅथीला कुठेही साईड इफेक्ट नसल्यामुळे जनसामान्यांमध्ये ती अतिशय लोकप्रिय होत आहे. होमिओपॅथी जेव्हा कोणताही आजार किंवा पेशंट दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते तर होमिओपॅथीचा मूळ सिद्धांत असा आहे की होमिओपॅथी ट्रीट्स द पेशंट नॉट द डिसीज. म्हणजे होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास केलाच जातो, परंतु त्यासोबत होमिओपॅथिक ज्या पेशंटला जो आजार असतो त्यासोबत त्याच्या स्वभावाचा, त्याच्या वर्तणुकीचा आणि त्याच्या एकंदरीत नेचरचा आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून औषध दिले जाते. त्यामुळे होमिओपॅथीची उपचार पद्धती इतरांपेक्षा वेगळी ठरते आणि त्या वेगळ्या ठरण्याच्यामुळे ती अतिशय जुनाट व असाध्य आजारही दुरुस्त करू शकते. वेगळेपण आता लोकांना समजल्यामुळे लोक होमिओपॅथीकडे खूप मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत आणि अतिशय जुने आजार जसं ॲलर्जिक रायनायटिस असेल, संधिवात असेल, अस्थमा असेल, परत परत होणारे मुतखडे असतील, कोणतेही ॲलर्जीचे डिसीज असतील, तसेच ॲटोइम्युन डिसीजेसमध्ये पण ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. होमिओपॅथिक शास्त्राला जसा स्कोप दिवसेंदिवस वाढतो आहे त्याचं मुख्य कारण हेही असू शकतं, कारण की लोकांच्या मध्ये असलेले ताणतणाव वाढल्याच्यामुळे त्यांचे आजार वाढतायत. आणि होमिओपॅथीमध्ये ताणतणावांचा अभ्यास का केला जातो, कारण होमिओपॅथी ही मनाचा अभ्यास करणारी पॅथी आहे आणि होमिओपॅथीने मनाचा अभ्यास केल्यामुळे आजच्या ताणतणावाच्या काळामध्ये ती पेशंटला, रुग्णांना व सगळ्यांनाच अतिशय फायद्याची ठरते आहे. होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असल्यामुळे ताणतणावांवर तर ती काम करतेच, त्यासोबत ताणतणावांच्यामुळे निर्माण झालेल्या अनेक आजारांना दुरुस्त करण्याचं काम होमिओपॅथी करते.
2: आत्ताचा आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही

0: हा कार्यक्रम आम्ही पुनःप्रसारित केला होता. आता पुनःप्रसारित करत आहोत परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. भारत सरकारने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक महत्वाचे कायदे बनवले आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा 1986, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 हा कायदा एक छत्री कायदा, अम्ब्रेला लेजिस्लेशन म्हणून ओळखला जातो. भोपाळ वायू दुर्घटनेनंतर या कायद्याची निर्मिती झाली. या कायद्यान्वये केंद्र सरकारला पर्यावरण प्रदूषित नियंत्रण करण्याचे आणि हानिकारक पदार्थांचे नियमन करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आले. जल प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1974, वॉटर ऍक्ट 1974 या कायद्यानुसार नद्या, तलाव आणि भूजलाचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB आणि SPCB स्थापन करण्यात आले आहे. हवा प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1981, एअर ऍक्ट 1981 कारखाने आणि वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता राखण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 दुर्मिळ होत चाललेले प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींचे रक्षण करण्यासाठी आणि राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये घोषित करण्यासाठी हा कायदा अंमलात आणला गेला. वन संवर्धन कायदा 1980, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 जंगलतोड थांबवणे आणि वन जमिनीची वापर केवळ वन कामांसाठीच होणे हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा उद्योगांना कडक शिक्षा, फाईन आणि इम्प्रिझनमेंट आणि दंडाची तरतूद सुद्धा केली आहे. राष्ट्रीय हरित लवाद NGT पर्यावरणाशी संबंधित खटले जलद गतीने सोडवण्यासाठी भारत सरकारने 2010 राष्ट्रीय हरित लवाद नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGTची स्थापना केली. हा एक विशेष न्यायाधिकरण आहे जो पर्यावरणाविषयी विवादांवर थेट सुनावणी घेऊन जलद निर्णय घेतो. भारतातील पर्यावरण कायद्यामध्ये एन्व्हायरमेंटल लॉ सातत्याने मोठे बदल होत आहे. सध्या हवामान बदल, कार्बन उत्सर्जन, हरित ऊर्जा आणि कॉर्पोरेट जबाबदारी यासारख्या मुद्द्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. भारतातील पर्यावरण कायद्यामधील प्रमुख आणि उद्देशमय मुख्य इमर्जिंग ट्रेंड्स हरित लवाद आणि कडक नियम नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अँड स्ट्रिक्टर रेग्युलेशन मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमुळे पर्यावरणाविषयक खटले जलद गतीने निकाली काढले जात आहेत. हे प्राधिकरण प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलत आहे. दंड आणि भरपाई, प्रदूषण करणाऱ्यावर उद्योगांवर प्रदूषण करता पैसे देईल, पल्युटर पे प्रिन्सिपल या तत्वावर आधारित मोठा आर्थिक दंड लावला जात आहे. हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन क्लायमेट चेंज अँड कार्बन रेग्युलेशन्स कार्बन कपात भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेल्या वचनानुसार नेट झिरो 2026 उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रासाठी कार्बन उत्सर्जनाने नियम अधिक कडक करण्यात आले आहे. हरित ऊर्जा, रिन्युएबल एनर्जी, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि हायड्रोजन इंधनाला कायदेशीर व धोरणात्मक प्रोत्साहन दिले जात आहे.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण प्रदूषण आणि कायदा याविषयी प्राध्यापक डॉक्टर योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: प्रसारित केला होता।
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला। सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय। या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया, समाज माध्यमाचा विवेकी वापर।
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा। आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता।
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर।
0: यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदीतून बातमीपत्र सहक्षेपित करण्यात येईल।

स्मिता वाघ यांनी गायलेला राग सामंत सारंग आपण ऐकत होता. त्यांना तबला साथ निलेश जाधव, हार्मोनियम साथ अतुल फडके यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया.

0: समाज माध्यमाचा विवेकी वापर,
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. 3 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर नवी दिल्लीत झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताच्या सर्व बाद 193 धावा. SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. SIRच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी SIRच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज BLOकडे जमा केले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी BLOकडे अर्ज दिले नाही. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत. सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं आता मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय लेखी कारण नोंदवून बदलण्याचा अधिकार मिळाला आहे. तसंच मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजावर बाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतात आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहणार आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलिसी कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी देखील ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश माजी पोलीस महासंचालक आणि CBIच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमल्ले बागची आणि व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. 20 जुलै रोजी संसदेवर निघालेल्या मोर्चाचे व्हिडिओ या समितीला द्यायचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. या आंदोलनामध्ये 2,800 अधिक समाजकंटक सहभागी झाल्याचं पोलिसांना आढळून आलं अशी माहिती सॉलिसिटर

जनरल तुषार मेहता यांनी यावेळी न्यायालयात दिली. विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार शिजवणाऱ्या शाळांना परवाना आठवड्याभरात घेण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत. 2020 खानावळ संवर्गात परवाना घेण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले होते, मात्र अनेक शाळांनी अद्यापही परवाना घेतलेला नाही. मराठी न येणाऱ्या प्रवासी वाहन चालकांवर कारवाई करण्याचा आराखडा परिवहन विभागाच्या उद्याच्या बैठकीत ठरवला जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मंत्रालयात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मराठी येत नसलेल्या चालकांना एक महिन्याची नोटीस दिली जाईल, त्यानंतर सुधारणा झाली नाही तर 3 महिन्यांसाठी परवाना निलंबित होईल. तरीही मराठी न शिकणाऱ्यांचा परवाना कायमचा रद्द करण्याची तरतूद कायद्यात आहे. परिवहन विभागानं राबवलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद पाठ्यक्रम अभियानात 1,65,000 अधिक चालकांनी सहभाग नोंदवला होता. उर्वरित चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी सहकार्य केलं जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संवर्गात 10.5 लाखांहून अधिक परवानाधारक चालक आहेत. मराठी जेनजी प्रेक्षक वर्ग अन्य भाषिक मनोरंजनाकडे वळण्याऐवजी मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावा यासाठी मूळ आत्मा कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञान, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि प्रभावी निर्मिती मूल्यांचा वापर करणारा चित्रपट निर्माण करण्याची गरज आहे. अशा चित्रपटांच्या निर्मितीचा आर्थिक भार केवळ निर्मात्यांवर पडू नये यासाठी राज्य शासन त्यात सहभागी होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज केली. ते मुंबईत आयोजित परिसंवादात बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि अमेरिकेतला द्विपक्षीय व्यापार 2030 $500 अब्ज इतका होण्याचं उद्दिष्ट दोन्ही देशांमधील भागीदारीविषयीची अतुलनीय क्षमता दर्शवतं, असं प्रतिपादन भारतातले अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. भारत अमेरिका भागीदारी आता फक्त पारंपरिक व्यापार आणि गुंतवणुकीच्या पलीकडे गेल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, बाजारपेठा, तंत्रज्ञान, परिसंस्था असून अमेरिकन कंपन्यांनी राज्याकडे व्यापक विकासाचं एक व्यासपीठ म्हणून पाहावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातसाठी नवीन प्रदेश प्रभारी नियुक्त केले. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे, तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पंजाबच्या प्रभारीपदी डॉ सतीश पुनिया यांची तर गुजरातचे प्रभारी तरुण घूच यांची नियुक्ती झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरे याला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरे याचा समावेश होता आणि 2024 सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेप सुनावली होती. या शिक्षेलाही मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही अंदुरे दोषी आहे, पण दोन्ही प्रकरणात जामीन मिळाल्यानं कारागृहातून बाहेर पडण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात वसमत नगरपरिषद आणि शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 2 नगरसेवकांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल अपात्र घोषित केलं. चौकशीदरम्यान दोन्ही नगरसेवकांनी केलेलं अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम यांचे पुराव्यांच्या आधारे सिद्ध झाल्यानं ही कारवाई करण्यात आली. हिंगोली तालुक्यातील लिंबाळा मक्त येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांना शिक्षण विभागानं काल निलंबित केलं. मद्यपान करून ते शाळेत येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. या शाळेतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा, विद्यार्थ्यांकरता आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ग्रामस्थांसोबत शाळेसमोर आंदोलन पुकारलं आहे. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना 2025 अर्जुन पुरस्कार आज जाहीर केले. अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्वी निशंकर, मोहम्मद अजमल, व्ही प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमे नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार

0: कार नेमबाज प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅराऑलिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर नवी दिल्लीत झालेल्या पोलिसी कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताच्या सर्व बाद 193 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. आता अस्मिता वाहिनीची पहिली सभा समाप्त होत आहे. सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत पुन्हा भेटूया. नमस्कार. आकाशवाणी मुंबई AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. 3:11 होत आहेत. जाणून घेऊया प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदींचा हा सारांश आहे. कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी पावसाने जोर धरलेला होता. मराठवाडा आणि विदर्भात तो सौम्य स्वरूपात होता. विदर्भात काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह पावसाची नोंद झाली. तसंच कोकण विदर्भ या भागात मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. प्रमुख नोंदी सेंटीमीटरमध्ये माथेरान 8, कणकवली 4, राजापूर 4, लांजा 4, कुडाळ 3, रामेश्वर 3, कल्याण 3, पनवेल 2, वेंगुर्ला 2, महाड 2, वसई 1, देवगड 1, जव्हार 1, तळा 1, रोहा 1, गुहागड 1, काणकोण 1, दोडामार्ग 1, राधानगरी 6, इगतपुरी 6, गगनबावडा 4, लोणावळा 3, त्र्यंबकेश्वर 2, पेठ 2, पन्हाळा 2, महाबळेश्वर 2, जामनेर 1, शिराळा 1, चांदगड 1, मुखेड 2, अहमदपूर 2, अहिरी 2, घाट विभागात लोणावळा, टाटा आणि पुणे 2, शिरोटा 1, ठाकूरवाडी 1, वळवण 2, अंबोणे 5, भिवपुरी 1, मुळशी 2, तलाव विभागात वैतरणा, पालघर 5, तानसा 5, विहार 3, तुलसी 2, अप्पर वैतरणा 5, भातसा 2, मध्य वैतरणा 2. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज. कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी हवामानाचा अंदाज. आकाश अंशतः ढगाळलेलं असेल. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 किमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. शेतकरी बांधवांसाठी

मराठी हवामानाचा अंदाज. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता. 3:15 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

0: दादा बाहेर बघ ना, किती सुंदर रिमझिम पाऊस पडतोय. सकाळपासून आभाळ भरून आलं होतं, पण पाऊस पडायचं नावच घेत नव्हता. आता मात्र सगळीकडे एकदम हिरव गार गारे गार झालंय. खरं सांगू, असा पाऊस पडायला लागला की बाकी काही आठवत नाही, सरळ श्रावण आठवतो.
1: आणि श्रावण म्हटलं की तुला लगेच गाणी कविता हे सगळं आठवायला लागतं. मला चांगलंच माहिती आहे तुझं.
0: हो ना, गाणी आठवणारच ना. श्रावण आणि गाणी यांचं नातंच वेगळं आहे. लहानपणी की नाही, पाऊस पडायला लागला की कुठल्या तरी घरातून रेडिओवर गाणं लागलेलं असायचं. आणि मग घरातल्या कामाच्या आवाजात, भांड्यांच्या आवाजात, पावसाच्या सरीतून ते गाणं ऐकू यायचं.
1: हो ना, बघ ना, आज सुद्धा अचानक मनातल्या मनात कधीतरी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशी कविता गुणगुणायला लागतो आपण. आणि त्यापाठोपाठ त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती आपल्याला आठवतं. आणि जणू काही म्हणजे लहान मुलांना असं वाटायला लागतं की आपण फुलराणीच झालोय की काय, नाही का?
0: हो ना,
1: म्हणजे जसं आज आमच्या बहिणाबाई फुलराणी झालेल्या आहेत.
0: दादा
1: अर्थात या कविता आणि गाण्यांमधला श्रावण म्हणजे फक्त ऋतू नाहीये, तर संपूर्ण वातावरणातली एक प्रसन्नता आहे. बाहेर हिरवाई, आकाशात ढग, पावसाच्या सरी आणि घरामध्ये सणांची तयारी.
0: वा वा वा, श्रावण म्हणजे जणू निसर्गाने संपूर्ण जगात हिरवा रंग उधळलेला महिना.
1: फक्त हिरवाच नाही, इंद्रधनुषी म्हण, कारण क्षणात पाऊस पडतो आणि पापणी लवायच्या आत ऊन पडलेलं दिसतं आणि मग आकाशात झळकतं ते इंद्रधनुष्य.
0: अरे हो, त्यावरून आठवलं.
1: काय,
0: आपल्या घरातलं इंद्रधनुष्य कुठे आहे, म्हणजे सुखदा कुठे आहे?
1: अच्छा, इंद्रधनुषी सुखदा असं तुला म्हणायचं?
0: हो,
1: ती तिच्या मैत्रिणींसोबत पावसाळी सहलीला गेली, तुला माहितीच आहे, कोकणामध्ये गेल्यात त्या.
0: किती मस्त ना, छान हिरव गार वातावरण, थंडगार हवा, वा
1: आणि सोबत चहा भजी, वा वा वा वा. आपण सगळं हे मिस करणार आहोत, आणि म्हणजे सुखदाच्या हातचा स्वयंपाक सुद्धा मिस करणार. चार दिवसांसाठी गेली आहे ती मैत्रिणींबरोबर, कितीतरी दिवसांपासून त्यांचा बेत चाललेला होता, शेवटी सगळ्यांची वेळ जुळली आणि गेल्या. मला मात्र तुला खरं सांगतो शर्वरी, करमत नाही. वाटलं होतं की ती नाहीये तर आपणही जरा मजा करूया, पण सुखदाशिवाय काय मजा नाही ग.
0: म्हणून तर मी आले ना तुझ्यावर लक्ष ठेवायला.
1: काय
0: कंपनी द्यायला आले दादा.
1: ठीक आहे ठीक आहे, म्हणजे डिटेक्टिव्ह पेरून गेली आहे तर ती. तरीच म्हटलं, काल सकाळी सुखदा गेली आणि आज सकाळी लगेच तू हजर, हे कसं काय झालं?
0: अहो, नाहीतर ती येईपर्यंत घरात भूकंप आला असता ना, मग तिने घरी आल्यावर तुझी चांगलीच हजेरी घेतली असती. पण एक बरं झालं, ती संधी मिळाल्यावर ट्रीपला गेली ते. कारण आपल्याकडे ना स्वतःसाठी वेळ काढताना सगळ्यात आधी आपण विचार करतो, रोहितचं कसं होईल, माझं तर हे काम पेंडिंग आहे, ते झाल्यावर जाऊ, नंतर जाऊ, पुढे कधीतरी जाऊ, आणि हे नंतर ना अंतर देऊन पुन्हा कधीच येत नाही.
1: करेक्ट, काल पोहोचल्यावर फोन केला होता तिनं, म्हणाली

0: हेही पाऊस आहे पण आपल्या मुंबईच्या पावसापेक्षा वेगळा. लगेच छान छान फोटो सुद्धा पाठवले, म्हणजे तिच्या फोटोंमधून मी तिच्यासोबत पोचलो सुद्धा तिकडे.
1: हा म्हणजे ती घरात नसली तरी मोबाईल मधून घरात आहे म्हणायचं तर.
0: हो, खरंय खरंय. आली वाटत दुसरे डिटेक्टिव्ह.
2: मी आले निघाले सजले फुलले फुल पाखरू झाले वेग पंखाना आलासा. आल्या या लकेरी घेतली भरारी तुफाना परी बेभान मी झाले.
1: ग ग ग रेवा आज एकदम खुश आहेस.
2: सुखदा म्हणाली की जरा रोहित वर लक्ष ठेव म्हणून खुश आहे मी.
0: अच्छा का बुवा?
2: हो मग, एरवी तिच्या हातचा चहा मिळतो. रोहितच्या हातचा चहा प्यायचा योग मी कसा काय सोडणार होते.
0: अच्छा, म्हणजे माझ्या हातचा चहा तुला इतका आवडतो तर. वा वा वा.
2: नाही नाही, मग सुखदाकडे गॉसिप करता येत. किती वाईट बनवतो ग हा चहा.
0: काय
2: अशी संधी सारखी येत नाही ना.
1: आम्ही आत्ताच सुखदाची आठवण काढत होतो
2: म्हणून तर मी आले, नाहीतरी आम्ही बहिणी सारख्या.
0: अरे काय सारख्या, तुला सांगतो तिच्याशिवाय घरामध्ये शांतता आहे.
2: म्हणजे तिच्या नसण्याचा फायदा घेताय तुम्ही.
1: अजिबात नाही, उलट ती असती तर आत्ता आपल्या गप्पांमध्ये तीन विषय आणखी वाढले असते.
0: खरंय, पण एक बरं आहे तिचं सुखदाचं बरं का, घरामध्ये सणाचा माहोल तयार करायला तिला वेगळं निमित्त लागतच नाही.
1: हो हो,
2: बाहेरचा पाऊस बघितलात का? मला तर पाऊस सुरू झाला की आमच्या लहानपणीचं घर आठवतं. श्रावण आला की आई सकाळपासून घर आवरायची, दारात रांगोळी, देवघरात फुलं आणि रेडिओवर एखादं श्रावण गीत.
1: अगदी, आणि आम्ही कामात मदत करण्यापेक्षा गाणं ऐकण्यात जास्त रस घ्यायचो.
0: तुम्ही दोघी ना आजही तशाच आहात अगदी.
2: काय म्हणालास?
0: काही नाही काही नाही.
1: आम्हाला सगळं ऐकू आलं बरं का.
2: मला श्रावणातली गाणी म्हणजे ऋतूचं दुसरं रूप वाटतं. काही गाण्यात पाऊस आहे, काहीत हिरवाई आहे, काहीत सण आहेत, काहीत विरह आहे, पण प्रत्येक गाण्यात श्रावणाची एक वेगळी छटा दिसते.
1: आणि मंगळागौरीची गाणी तर वेगळीच रंगत आणतात.
0: आता तुमच्या दोघींच्या डोळ्यासमोर फुगडी आली असणार.
1: फक्त फुगडी नाही हा, झिम्मा, फुगडी, उखाणे, गाणी, सगळं आलं डोळ्यासमोर.
0: हो हो हो.
2: आणि मंगळागौरीच्या रात्रीचा तो गोंधळ, घरातल्या सगळ्या बायका एकत्र यायच्या, कुणी खेळ सुरू करायचा, कुणी गाणी म्हणायचं, कुणी मध्येच हसत बसायचं.
1: त्या सगळ्यात एक गोष्ट सुंदर होती, महिलांना एकत्र येण्यासाठी एक निमित्त मिळायचं. घरकाम, संसार, मुलं, रोजची धावपळ, त्या सगळ्यापासून थोडा वेळ स्वतःसाठी.
2: आजही ते तितकंच महत्वाचं आहे, फक्त पद्धत बदलली. आता सगळ्यांना एकाच मोठ्या घरात जमणं शक्य नसतं. कधी सोसायटीच्या हॉलमध्ये मंगळागौर होते, कधी एखाद्या मैत्रिणीच्या घरी. काही जणी पारंपरिक खेळ खेळतात तर काही नव्या पद्धतीचे खेळ करतात,
1: पण गप्पा तशाच असतात. हा
2: त्या कुठे बदलणार.
0: म्हणजे मंगळागौरीचा खरा कार्यक्रम खेळ नसून गप्पाच असतात, नाही का?
1: पुरुषांना हे समजायला अजून काही शतक लागतील.
0: नाही नाही, काही गरज नाही.
2: आणि एखादं आवडीचं गाणं सुरू झालं की सगळ्या जणींच्या आवाजात आवाज मिसळतो. रेडिओवरही एखादी जुनी चाल लागली की मन लगेच त्या वातावरणात जातं. आणि मग सुरू होते मैत्रिणींची चिडवाचिडवी. खुर्ची की मिरची, जाशील कैसी, सासूबाई बोलावतात बरं करीतात, असं म्हणत म्हणत सगळ्या सासरच्यांची नावं घेतली जातात.
1: श्रावणात माहेरी यायची ओढ स्त्रियांना असते. मग सासूबाई म्हणतात, कारल्याचं बी लाव ग सूनबाई, मग जा आपल्या माहेरा, असं करत करत माहेरी जायला न मिळालेल्या स्त्रीचं दुःखही मंगळागौरीची गाणी सांगतात.
0: खरे. आणि गंमत म्हणजे अशी गाणी ऐकत असताना आपल्याला सुरांपेक्षा आठवणी जास्त ऐकू येतात, नाही का?
2: हो ना, श्रावण सुरू झाला की अशी मजा असते. सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी.
0: नागपंचमी म्हटलं की अजून एक गोष्ट आठवते मला.
1: काय?
0: त्या दिवशी केलेले पदार्थ.
1: बास, मी तोच विचार करत होते, हा अजून खाण्यावर कसा नाही आला.
2: अरे सण आणि पदार्थ वेगळे कसे, प्रत्येक सणाची चव असते. काही पदार्थ एखाद्या सणाशिवाय आठवतच नाहीत.
0: हो हे मात्र खरं. म्हणजे श्रावणातल्या सणांचा विचार केला की स्वयंपाक घरातून येणारे ते सुगंध आठवतात.
1: आणि घरातले लोक.
2: आणि हो, पदार्थाची चव आणि तो सर्वोत्तम कोण बनवतं हे कायम लक्षात राहतं.
0: ही गोष्ट मला खरी वाटते. बाकी म्हणजे सणांची आठवण वस्तूंमुळे कमी आणि व्यक्तींमुळे जास्त राहते.
1: रोहित दादा, आता तर उपासही सुरू झालेत ना.
0: हो तर, आईची सकाळपासून केवढी गडबड सुरू व्हायची, नाही का? आपल्याला मंदिरात घेऊन जायची, बाहेर पाऊस पडत असायचा, रस्त्यावरती चिखल झालेला असायचा, आणि तरी सुद्धा ती म्हणायची, आज सोमवार आहे, मंदिरात जा।

0: जायला हवं.
1: आणि तुम्ही जायचात?
0: श्रद्धेपेक्षा आई बरोबर जाणं महत्वाचं वाटायचं. आता मागे वळून पाहिलं की कळतं ग की त्या छोट्या छोट्या गोष्टींची किती किंमत असते आयुष्यात.
1: श्रावणी सोमवारची भक्ती गीतही किती शांत असतात ना. सकाळी पावसाचा आवाज आणि त्यावर एखादं मंद शिवभजन, घरातलं वातावरणच बदलून जातं.
0: आणि त्यासोबत साबुदाण्याची खिचडी, फळं, इतर बरंच काही.
1: काय रे दादा, परत खायची आठवण आली तुला?
0: अरे खाण्याशिवाय चैन पडतं का आपल्याला? आणि त्यातून सण, सण म्हटलं की उत्तम पदार्थ आलेच, ते खाल्ल्याशिवाय सण कसा साजरा होणार?
2: अगदी बरोबर. पण मला वाटतं श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट आहे. कुणी मंदिरात जाईल, कुणी घरी पूजा करेल, कुणी फक्त शांतपणे दिवस घालवेल. सणाचा आनंद घेण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असू शकते.
0: आणि म्हणूनच सण सुंदर आहेत, ते आपल्याला एकच पद्धत लादत नाहीत, ते एक निमित्त देतात.
1: श्रावणातले नारळी पौर्णिमा आणि राखी हेही सण मला फार आवडतात.
2: अरे हो, तो तर समुद्राचा सण.
0: हो, आपल्या कोळी बांधवांसाठी विशेष महत्वाचा. समुद्राला नारळ अर्पण करून त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे ती.
2: निसर्ग आपल्याला किती देतो आणि आपण त्याला किती परत देतो, हा विचार करायला लावणारा सण आहे.
0: आणि नारळी पौर्णिमेला तो कोळी गीतांचा ताल लागला की समुद्र डोळ्यासमोर उभा राहतो अगदी.
1: आणि मला ते गाणं आठवतं, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण.
0: वा वा वा वा, खरंय. भावाला राखी बांधणारी बहीण लाडक्या भावाला म्हणजे श्रीकृष्णाला साडीची चिंधी बांधणाऱ्या द्रौपदीचं रूप वाटू शकतं आपल्याला. शिवाय पाऊस, समुद्र, होड्या, नारळ, श्रावण म्हणजे खरंच अगदी चित्रांचा महिना आहे.
2: पण मला ना आज एक गोष्ट जास्त जाणवतीये.
0: काय?
2: सुखदाची कमतरता फार वाटते ना आज. ती असली की सतत लगबग सुरू असते.
1: बरोबर आहे, काही माणसं घरात असताना त्यांच्या उपस्थितीची सवय होते, पण ती काही दिवस बाहेर गेली की लक्षात येतं. घरात त्यांच्या आवाजाचा, त्यांच्या हालचालींचा, अगदी त्यांच्या छोट्या छोट्या सवयींचाही किती मोठा वाटा असतो.
0: अगं हो ना, काल माझी काहीतरी वस्तू सापडत नव्हती आणि मी पटकन म्हटलं, सुखदा जरा ते अमुक अमुक हे दे ग मला, आणि अचानक आठवलं, अरे ती तर फिरायला गेली आहे.
2: फोन केला का पण तिला?
0: केला. त्यावरती म्हणाली, थांब थांब मी जरा गडबडीत आहे, नंतर करते हा फोन, जरा पावसात भिजतोय म्हणे आम्ही.
1: वा, काय बोलणार, श्रावण अनुभवते तर ती.
2: आणि आपणही ते अनुभवतोय, आणि दोन्ही अनुभव तितके छान आहेत.
1: आणि म्हणूनच सणांची गरज आहे, नाहीतर नंतर भेटू, नंतर फोन करू, पुढच्या आठवड्यात येते, असं म्हणता म्हणता वर्ष निघून जातात.
0: सण एक निमित्त देतात, चला भेटूया असं म्हणण्याला आपल्याला प्रवृत्त करतात.
1: आणि भेटल्यावर बाकीचं सगळं आपोआप होतं.
2: बरं, काल नागपंचमीच्या निमित्ताने आमच्या सोसायटीत मुलांना भेटायला एक सर्पमित्र आला होता.
0: अच्छा.
2: त्यांच्या मनातली सापांबद्दलची भीती कमी करून छान माहिती दिली, आपले अनुभव सांगितले. मुलं तर मुलं, मोठे सुद्धा भारावून ऐकत होते.
0: वा वा वा वा. आणि आमच्या सोसायटीमध्ये मंगळागौरी निमित्त सोसायटीतल्या महिलांसाठी खेळ ठेवलेले आहेत.
2: पण रोहित, त्यात पुरुषांना नो एंट्री.
0: का पुरुषांनी असं काय पाप केलंय?
1: कारण मंगळागौरीच्या गप्पांचं गुपित बाहेर जाऊ नये.
0: अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. मी आपलं दुरून संगीत ऐकेन तेवढं.
2: तेही नको, तू त्या दिवशी सुखदाला फोन करून सांग.
0: काय?
2: तुझ्या बहिणीने आणि माझ्या बहिणीने मला घराबाहेर काढलंय.
0: ओहो, ती म्हणेल अगदी बरोबर केलं त्यांनी.
1: रेवा, तुला माहितीये का, मला श्रावणाची अजून एक गोष्ट आवडते.
2: काय ग?
1: श्रावण संपतो तेव्हा आपल्याला थोडस वाईट वाटतं, पण तो पुन्हा येणार, पुन्हा आकाशात इंद्रधनुष्य दिसणार हे मनाला माहीत असतं.
0: म्हणजे सणांची तशीच गोष्ट आहे, एखादा दिवस संपतो पण आठवण राहते, पुढच्या वर्षी पुन्हा सगळं नव्याने आपल्याला मिळतं.
2: आणि माणसंही पुन्हा भेटतात,
1: काही जवळची असतात तर काही दूरची असतात, पण मनात जागा असेल तर अंतर फार मोठं राहत नाही.
0: करेक्ट. म्हणूनच घराला भिंतींपेक्षा माणसं घर बनवतात.
2: आणि सण त्या माणसांना पुन्हा एकत्र आणतात.
0: अरे सुखदाचा व्हिडिओ कॉल.
1: अरे घे ना.
0: थांबा थांबा थांबा, आपण तिघांनी मिळून घेऊया.
2: आणि आधी तिला सांगू, इथे तिच्याशिवाय श्रावणाचा कार्यक्रम रंगतोय
1: आणि आम्ही दोघी मिळून तिच्या आठवणी काढतोय.
0: बस आता ती म्हणणार, मी 4 दिवसांसाठी गेले काय आणि माझीच चर्चा सुरू झाली.
2: हॅलो सुखदा, कशी आहेस?
0: काय तिकडे पाऊस आहे? अरे वा, म्हणजे आमचा श्रावण तिथेही पोहोचला म्हणायचा.
1: ए तिचा फोटो दाखव ना दादा.
0: थांब थांब थांब ग.
2: हा तिला सांग आम्ही मंगळ

0: गौरीची तयारी सुरू केली आहे.
1: अगं सगळं सांगू नकोस, ती परत आली की सरप्राईज देऊया आपण तिला.
2: सुखदा ऐकतेस ना, तुझ्या अनुपस्थितीमध्ये घरात या दोघींनी राज्य बळकावलेलं आहे.
1: आणि तू निवांत फिरून ये, इथे आम्ही सगळं सांभाळतो आणि रोहितलाही चांगलंच बघतो.
0: आणि परत आलीस की सगळे मिळून मज्जा करूया.
2: बरं ठीक आहे, आता ठेवू, पाऊस वाढतोय, तुम्ही पण काळजी घ्या बरं का.
1: रोहित दादा, सुखदाचा आवाज नीट येत नव्हता.
2: अगं तिथे नेटवर्क नसेल चांगलं.
1: हा असू शकता, पण तिच्याशी बोलून खूप मस्त वाटलं.
0: खरंच श्रावणातला एखादा सण साजरा झाल्यासारखं वाटलं
1: मलाही. पण आता मात्र सोबत चहा हवा ना.
2: आणि मला काहीतरी खायला सुद्धा हवंय.
1: आई तुला उगाच खादाड बोका म्हणत नव्हती.
2: हे
1: चल काहीतरी बनवूया मस्तपैकी आपण.
2: चला चला चला.

श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।

श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कवी वाल्मिक वाघमारे यांच्या काही कविता आणि त्यांच्याशी त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी साधलेला संवाद. श्रोते हो, कवी हा

0: आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कविता अनेक मराठी नियतकालिकांमधून प्रकाशित झाल्या आहेत. साहित्य अकादमी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य परिषद अशा अनेक ठिकाणी त्यांनी निमंत्रित कवी म्हणून काव्यवाचन केलेलं आहे. त्यांचा गाभ्यातील हल्लकल्लोळ हा कविता संग्रह अलीकडेच प्रकाशित झालेला आहे. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी जाणून घेऊया. सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: आपली काव्यलेखनाची सुरुवात कशी झाली, प्रेरणा काय होती?
1: खर तर जशी एखाद्या कवीला कविता लेखनाची पार्श्वभूमी असते, तर तसं पार्श्वभूमी नसणाऱ्या अभावग्रस्त अशा जगातून मी येतो, ज्याला आपण असं म्हणूयात की गाव खेड्याचं आणि कृषी परंपरेचं जग आहे. तिथे तसं साहित्यिक वातावरण नव्हतं, पण आपण खेड्यातलं जे जगणं जगतो ते समृद्ध प्रकारचं आणि विविध अनुभव संपन्न प्रकारचं होतं. खरं तर असं शालेय अभ्यासक्रमाशिवाय मी जास्त काही वाचलेलं नव्हतं तेव्हा. पण जेव्हा विशिष्ट अशा एका वयाच्या टप्प्यावर काही गुरु भेटले आणि त्यांनी वाचनाची आवड लावली आणि त्यानंतर काही आयुष्यात अनाकलनीय न समजणारे प्रसंग दुःख वगैरे आलं, जे की ज्याचं काही आपल्याला आकलन करता येणार नाही, अशा दुःखद प्रसंगामुळे मी खरं तर मला चाचपायला लागलो, मला बघायला लागलो, माझी आत्मटीका करायला लागलो किंवा भोवतालाकडे पाहायला लागलो. ह्या सगळ्या डोळस दृष्टीतून मी कविता लिहायला लागलो. माझ्या कविता लेखनाच्या प्रेरणा यांचा जर शोध घेतला तर मला असं जाणवतं की दुःख हे माझ्या कविता निर्मितीचं कारण आहे. दुःखासोबतच दुःखाची विरुद्ध बाजूवर असणारी करुणा जी असते, करुणा एक माझ्या कवितेची प्रेरणा आहे. आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं की आजूबाजूच्या समाजातील जी विषम परिस्थिती असते, जे की विषम जग असतं, त्या जगाला प्रतिकार करणं, त्याला आपल्या कवितेतून मांडणं ही एक माझी प्रेरणा आहे. आणि त्यासोबतच असंही म्हणता येईल की दुःख, करुणा, विषमता आणि काही व्यक्ती असतात की जे तुम्हाला आधार देतात, जे तुम्हाला सावरतात, अशी काही व्यक्तीही माझ्या कविता लेखनाची प्रेरणा ठरलेली आहेत. जसे की आपले आईवडील म्हणता येईल, किंवा त्याच्या पलीकडं असं म्हणता येईल की काही लेखक कवी जे की जसं एक मोठं नाव आहे गजानन माधव मुक्तिबोध, यांना जर मी वाचलं नसतं तर कदाचित आज मी जो ज्या पद्धतीनं सुव्यवस्थित चांगला विचार करतोय तसा चांगला विचार मला करता आला नसता. गजानन माधव मुक्तिबोधांना वाचल्यामुळे मी खऱ्या अर्थानं समाज जीवनाकडे तटस्थपणे पाहायला लागलो आणि मला विषम जी काही जग आहे ते जग दिसायला लागलं. आणि ह्या विषम जगातून मला इथल्या म्हणजे शोषितांच्या जगाकडे मी करुणेनं पाहायला लागलो. आणि कोणताही कवी जेव्हा कविता लिहित असतो तेव्हा तो हवेत लिहित नाही किंवा तो गोलगोल कविता लिहित नसतो, तर त्याची एक विशिष्ट भूमिका असते. तर ही जी भूमिका जी आहे तर ती मला गजानन माधव मुक्तिबोधांनी दिली, त्यामुळे मी माझ्या कवितेची भव्य मोठी प्रेरणा मानतो.
0: म्हणजे परिस्थिती ही तुमची प्रेरणा बनली. तुमची पहिली कविता तुम्ही कधी लिहिलीत?
1: पहिली कविता जवळपास 2014 आसपास मी लिहिलेली. मी इथे विद्यापीठामध्ये PhD करत होतो त्यावेळेस मी ती पहिली कविता लिहिलेली आहे.
0: ती कविता आपल्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल.
1: हो, कवितेचं शीर्षक आहे विनाश वेळा. अव्याहत दडून आहेस मनात, सुरक्षित आहेत तुझी काळी भुयार, ढासळता ढासळत नाहीत माझ्यातल्या वेदनेचे आदिम बुरुज. एकदा भडकला वनवा अंजळतच राहिले दिवस, वेळोवेळी भाकली करुणा, वेड्यासारखी इथे तिथे शोधली ओल, मानसोपचाराच्या झाडल्या फेऱ्या, हुरहुरत भयंकर वैरान रात्री जागल्या हिंस्र चिंतेसह, मित्रांनी नाही फेकलं ओवाळून, करीत राहिले सहन समजून अवकाळी आपत्ती, काही नितळ काही निशब्द रडले अकांत अनशून्य तपवून. एक होता ज्याने माझ्या राक्षसी हातबलतेला जिंकू दिलं नाही कायम, देत राहिला शिव्या हडामासातल्या निरर्थकतेला, वारंवार उद्ध्वस्त करत सुटला माझ्या विनाश वेळा. वेदनेची अदृश्य धार वाहत राहिली आतच, बाल्य आभासी थैतयाट आपसुकच गळून फुटली बोधी वृक्षाची फांदी, एकाकार आत्मा अफाट आनंदाने जगून घेईल आता आपल्या वाटेची निसरडी भुई. ही माझी पहिली कविता होती मी लिहिलेली.
0: कविता लिहिताना भावना व्यक्त होत असतात, काय सांगाल?
1: हो, कविता चा जो गाभा आहे तो भावनाच असतो आणि ह्या ज्या भावना ज्या असतात त्या एकाएकी जन्मत नाहीत. तर माणूस ज्या समाज जीवनामध्ये जगत असतो त्या समाज जीवनाच्या प्रतिक्रियेतून त्या भावना निर्माण होत असतात. आणि मग जो कवी ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो त्या समाजातून ज्या पद्धतीचे प्रश्न, त्या प्रश्नातून त्या भावना निर्माण होतात.

0: आणि त्या भावनेतून त्याचं काव्य फुलतं.
1: कशा प्रकारच्या कविता लिहायला तुम्हाला जास्त आवडतात?
0: खरं तर आवडीपेक्षा आपल्या वाट्याला जे जग आलं, जे अनुभव आले, ते अनुभव प्रामाणिकपणे मांडणं हे कवीचं काम असतं. म्हणजे थोडक्यात कवी त्याला जे जाणवतं अनुभव, तो अनुभव तो लिहित असतो. तर माझ्या वाट्याला जे अनुभव आले त्याला असं म्हणता येईल की जास्त प्रमाणात दुःख आलं, वेदना आली, आणि एक प्रकारची ह्या दुःखामुळे वेदनामुळे एक प्रकारची एक प्रकारची भीतीची मनोवस्था माझ्या आत निर्माण झाली. आणि त्यामुळे माझ्या कवितेमध्ये मुख्यत्वे तुम्हाला असं दिसेल की तिचं मध्यवर्ती आशयसूत्र किंवा गाभा हा दुःखाचा, वेदनेचा आणि मानसिक कोलाहलाचा दिसेल. तर माझ्या कवितेमध्ये मानसिक कोलाहल आहे, माझ्या कवितेमध्ये भोवतालातली जी विषम परिस्थिती आहे त्या विषम परिस्थितीतल्या ताणेबाणेंचा काही एक चित्रण माझ्या कवितेमध्ये येतं. पण जास्तीत जास्त असं म्हणता येईल की एक भीतीचा, कोलाहलाचं, दुःखाचं चित्रण माझ्या कवितेमधून येतं. त्याच भीतीचं, दुःखाचं, निराशाचं चित्रण करणारी एक कविता आहे, छोटी आहे. तिचं शीर्षक आहे माणसं. काही माणसं असतात त्यांची गणितं विस्कटलेली असतात, त्यांना जमत नाही सगळा गुंतागुंत सोडवायला. ती जगाच्या लखलखाटाला घाबरतात, अपमानित व्हायला नको म्हणून टाळतात असंख्य गोष्टी. ती मनातल्या मनात अपमानातून मिळणाऱ्या धक्क्याची तीव्रता मोजतात. बिचारा म्हणून मिळणाऱ्या सहानुभूतींनी त्यांना तापही येऊ शकतो. ती बाहेर उमटू देत नाहीत काही, पण त्यांच्या आत घोंगावत अडकलेली असते अस्वस्थतेची मासी.
1: तुमचा गाभ्यातील हल्लकल्लोळ हा एक कविता संग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे, तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला.
0: हा संग्रह आता एप्रिल 2026 प्रकाशित झालेला आहे. माझा पहिलाच काव्यसंग्रह आहे. याला जे शीर्षक दिलेलं आहे गाभ्यातला हलकल्लोळ, हे त्याच्या एकूण कवितेचं प्रतिनिधित्व करणारं शीर्षक आहे. ज्याला आपण असं म्हणतो की गाभ्यातली अस्वस्थता, हलाहल एखाद्या माणसाच्या केंद्रवरती असतो, त्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कविता याच्यामध्ये आहेत. या कविता संग्रहामध्ये एकूण 4 विभाग पाडलेले आहेत. तर जो पहिला विभाग आहे तो गाभ्यातला हलकल्लोळ अशा नावाचा आहे. दुसरा जो विभाग आहे तो विस्कुटू देणार नाही नाळ, ज्याच्यामध्ये गावगाडा, शेती, कृषी अशा कविता आलेल्या आहेत. तिसरा विभाग आहे निळसर करुणेचं प्रतिबिंब. या विभागामध्ये ज्याला म्हणू ज्यांनी मला प्रेरणा दिली किंवा ज्यांनी मला आधार दिला अशा व्यक्तीविषयी, निसर्गाविषयी, प्रसंगाविषयी लिहिलेल्या कविता आहेत. आणि शेवटचा विभाग आहे, त्या विभागाचं शीर्षक चांदण्या उतरल्यात माझ्यात असं आहे. तर याच्यामध्ये ज्याला आध्यात्मिक जी जाणीव, पण ती भौतिकतेला धरून चाललेली अशा जाणीवेच्या पसायदान मागणाऱ्या, निर्विकार, ज्याला विकारमुक्त होणाऱ्या अशा ज्या कविता आहेत अशा ह्या विभागामध्ये आहेत.
1: या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर विविध प्रकारचे डोळे दाखवले आहेत, तुम्ही काय सांगाल?
0: ह्या कविता संग्रहाचं जे मुखपृष्ठ आहे ते मुखपृष्ठ दिनकर मनोहर या चित्रकारांनी, कवींनी बनवलेलं आहे. जो काव्यसंग्रहाचं शीर्षक आहे गाभ्यातला हलकल्लोळ, या हलकल्लोळाचं प्रतिनिधित्व करणारं हे चित्र आहे. याच्यात जे डोळे आलेले आहेत ते ह्या डोळ्यातून वेगवेगळ्या भावना व्यक्त होताना आपल्याला दिसतात. काही डोळे आश्चर्याची भावना व्यक्त करतात, काही डोळे भीतीची भावना व्यक्त करतात, काही डोळ्याचं जे चित्र आहे ते उल्हासाचं म्हणूयात असं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे एकूणच जो शीर्षक आहे त्या शीर्षकाचं प्रतिनिधित्व करणारं हे मुखपृष्ठ आहे.
1: म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डोळे आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्या त्या भावना व्यक्त केलेली कविता तुमच्या पुस्तकामध्ये आहे, म्हणूनच तुम्ही मुखपृष्ठावर डोळे असे दाखवलेले आहेत. याच पुस्तकातली एखादी कविता ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: कवितेचं शीर्षक आहे भोवरा. भूतकाळ भूतकाळ होत नाही, रचत आणलेल्या वर्तमानाला फरफडत ओढत राहतो. चिंद्या चिंद्या होतात डोक्याच्या, डोकं डोकं राहत नाही. एक महायुद्ध खेळलं जातं आत, ते कुणी जिंकत हारत नाही. अघोषित युद्धभूमी खनखनत वाढवत राहते रक्तदाब. न थकता फिरत राहतो डोक्यातला दोरी हरपलेला भोवरा. आणि मी कुणाचा मुलगा राहत नाही, मी कुणाचा नवरा राहत नाही, मी कुणाचा मित्र राहत नाही. मी राहतो फक्त गोल गोल गोल फिरणारा भोवरा.
1: तुमचं वाचन भरपूर असेल. आताच तुम्ही म्हणालात की वाचनाची सुरुवात तुम्ही थोडीशी उशिरा केलीत, तर कधीपासून केलीत आणि कसं आहे तुमचं वाचन? आवडता कवी कोण आहे तुमचा?
0: मी 2010 आसपास माजलगाव येथे BA होतो. BA असताना तिथे आम्हाला एक सर होते, कवळे सर म्हणून, मराठी शिकवायचे आम्हाला ते. तर ते इतकं अप्रतिम शिकवायचे की त्यांच्या शिकवण्यामुळे आणि त्यांच्या समर्पणामुळे मला वाचनाची आवड लागली. आणि मग त्यांनी त्यांच्या स्वतःची पुस्तकं असो, ग्रंथालयातली पुस्तकं असो आम्हाला दिली, त्यामुळे मी वाचायला लागलो.

0: आणि तिथून जी वाचनाची आवड निर्माण झाली तर ती निरंतर चालूच राहिली. तर ह्या वाचनामुळं झालं काय की जे आपल्याला आत्मभान येणं ज्याला म्हणूयात की मी कोण आहे, मला आयुष्यात काय करायचंय, माझ्या जगण्याचा अर्थ काय, मला माझ्या जगण्याला आकार कसा द्यायचा आहे, हे सगळ्या प्रश्नाविषयीचं चिंतन वाचनातून सुरू झालं. आणि मग मी वाचन करत असताना की मला काही जे प्रश्न होते व ज्याला आपण म्हणूयात की जन्मा मरणाचे अशा पद्धतीचे, त्याच्यावर माझं चिंतन व्हायला लागलं. आणि या चिंतनातून मी काही गद्य लिहिलं ज्याला आपण म्हणू कथा म्हणूयात किंवा काही तुकडे म्हणूयात गद्याचे असे. पण मग नंतर असं लक्षात आलं की हे गद्य नाही तर हे कविता होऊ शकतं. आणि मग जे मला वेगवेगळ्या प्रकारचे जे अनुभव आले दुःखाचे निराशेचे त्याच्या कविता त्या झाल्या. आणि त्यानंतर मग मी काही मराठीतल्या हिंदीतल्या कवींचं वाचन केलं. त्यामध्ये जे तुम्ही विचारलं की मला माझे काही आवडीचे कवी, तर हिंदी कवी मला मुख्यत्वे करून जास्त आवडतात. त्यामध्ये विष्णू खरे नावाचे मोठे कवी आहेत, विष्णू खरे. त्यानंतर कुंवर नारायण, विनोद कुमार शुक्ल, गजानन माधव मुक्तिबोध, कुमार अंबुज हे हिंदी कवी मला आवडतात. आणि ह्या हिंदी कवीसोबतच काही जे मराठी कवी आहेत, मराठी कवी पण मला आवडतात. त्यामध्ये तुकाराम हा सगळ्याच कवींना आवडणारा असतो. तुकारामासोबत दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, मनोहर ओक, भालचंद्र नेमाडे, नामदेव ढसाळ, भुजंग मेसराम, अरुण काळे, ज्ञानदा देशपांडे, प्रभा गणोरकर, अनुराधा पाटील, चंद्रकांत पाटील, प्रकाश जाधव, रमेश इंगळे उतरातकर, प्रशिष सिद्धभट्टी, साक्षी पवार, ह्या नवीन कवींच्या पण कविता मला आवडतात. म्हणजे माझ्या आवडीचं जे मुख्य जे क्षेत्र आहे ते काव्यच आहे.
1: कविता करताना तुम्ही आत्ताच म्हणालात की तुम्ही अनेक कवींच्या कविता वाचलेल्या आहेत, तर कविता करताना अनुभव, शब्दसंग्रह या गोष्टींचा विचार केला जातो. तुमच्या कविता कशा निर्माण होतात?
0: खरं तर पहिल्यांदा कवीला विशिष्ट प्रकारचा जो अनुभव असतो जो जगत असताना जो येतो तो अनुभव त्याला आला आणि तो अनुभव त्याला लक्षणीय स्वरूपाचा जर वाटला तर तो त्या अनुभवावरती चिंतन मनन करायला सुरुवात करतो. आणि तो अनुभव त्यानं अत्यंत तीव्रपणे जर घेतलेला असेल तर त्याची कविता होऊ शकते. आणि जेव्हा असं जाणवतं की विशिष्ट अशा प्रसंगाची, विशिष्ट अशा अनुभवाची कविता होती, तर त्या कवितेविषयीचं चिंतन सुरुवात होतं. आणि मग आपली जी लढाई जी असते त्या अनुभवाला शब्दात मांडण्याची ती लढाई सुरू होती. आणि मग बऱ्याच वेळेस होतं असं की कवी झगडतो त्या अनुभव शब्दात मांडण्यासाठी. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की त्याला जे म्हणायचं असतं त्याच्यापेक्षा वेगळंच तो कधी निर्माण करतो, कधी कधी त्याला जे म्हणायचं आहे ते बरोबर निर्माण होतं. मग हे जो निर्मिती प्रक्रियेचा झगडा जो असतो तो जो असतो तर तो विशेषतः प्रतिमेच्या भाषेत, रूपकाच्या भाषेत आला पाहिजे, तर तो कवितेकडे जातो. जर तो गद्यप्राय स्वरूपात आला तर त्याची कविता होणार नाही, कारण कविता ही अर्थाचे अनेक पापुद्रे असणारी कला आहे. तर ते अर्थाचे अनेक शक्यता कधी निर्माण होतात तेव्हा ती कविता माध्यम म्हणून साधनाकडून माध्यमाकडे येते. तर कविता जेव्हा साधन म्हणून नाही तर माध्यम म्हणून निर्माण होते तेव्हा चांगली कविता निर्माण होते.
1: या वळणावर तुमची एक कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
0: या संग्रहातली एक शेवटची कविता आहे, ज्याला एखादा व्यक्ती जेव्हा आयुष्याच्या शेवटाकडे येतो आणि तो सगळ्यांना माफ करतो किंवा त्याला असं वाटतं की आता सगळं विसरून जायला हवं, जे काही राग लोभ किंवा कुणाविषयीची घृणा असेल ते, तर अशा आशयाची कविता आहे. तिचं नाव आहे जास्त जास्त निथळ. विसरता यायला हवेत मनावरची वळ सहजासहजी, कोणताच वरखडा मुक्कामाला नसावा, इतकं सहज करता यायला हवं स्वतःला. स्वप्नात फक्त प्रेम हवं, सर्वत्र धावणारं वाऱ्यासारखं. विसरता यायला हवं सगळं दुःस्वप्न, आपण छळलं गेलो याचा राग मनातून विरून जायला हवा. विरून जायला हवं सगळं सगळं वाईट मागे खेचणारं. होता यायला हवं आरपार जास्त जास्त नितळ, होता यायला हवं आरपार जास्त जास्त नितळ.
1: निरनिराळ्या प्रकारच्या कविता तुम्ही लिहिता, तुम्ही बऱ्याच कवितांचं वाचन सुद्धा करता, काही लोकांच्या कविता सुद्धा तुम्ही वाचता. चांगली कविता कशी असू शकते याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल?
0: कवी जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. काही अनुभव ह्या त्याला तीव्रपणे एवढे भिडत नाहीत, पण जे अनुभव एखाद्या कवीला अत्यंत तीव्रपणे भिडतात आणि ते त्याच्या नेणिवेमध्ये घर करतात, तर तेव्हा जे काव्य जन्मतं ते काव्य मला वाटतं अत्यंत चांगलं आणि काहीतरी नवं भाषा असणारं, नवं अनुभव असणारं असतं. तर आपण जर असं बघितलं की चांगली कविता कशाला म्हणायचं, तर आपण असं पाहतो की मराठी कवितेच्या परंपरेमध्ये जे आत्तापर्यंतचे जे अनुभव आले नाहीत ते अनुभव मांडणं, ज्याला आपण असं म्हणू शकतो की खरं तरी वेगळं सृजन काहीतरी करणं. तर मग आपण मनोहर ओक नावाचा कवी आहे त्याचं जर काव्य वाचलं तर आपल्याला चांगली कवितेची व्याख्या त्या कवितेतून आपल्याला समजेल. तर मला चांगली कविता म्हणजे काय, तर एखादा अनुभव अत्यंत तीव्रपणे घेणे आणि त्या अनुभवाला नव्या भाषेमध्ये मांडणे, तेव्हा चांगली कविता होण्याची जास्त शक्यता असते.
1: तुम्ही अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या आहेत, तर या कवितांमधून आत्ताच तुम्ही म्हणालात की तुम्ही गावखेड्यातून राहत आलेले आहात, तुमचं जे लहानपण आहे ते गावात झालेलं आहे, तर तुमच्या गावाविषयी किंवा तुमच्या कुटुंबाविषयी अशी काहीतरी छान कविता लिहिलेली तुम्हाला आठवतीये का की ऐकायला आवडेल?
0: हो, एक अशी कविता आहे ती तुम्हाला मी ऐकवतो. कवितेचं शीर्षक आहे तुला वाटलं संपेल वनवास. तुला वाटलं आता संपेल वनवास, कातड्याला चिकटलेले कमी होतील कष्ट, उतार वयात खासील सुखाचा घास, हळूहळू हृदयात ताटकळत ठेवलेल्या भेटशील सगळ्या देवदेवांना, पण तुझ्या घरातलं ऊन पुळत गेलं तुझ्या स्वप्नावर आणि भाजत गेलीस पहिल्यापेक्षाही जास्त आगीत. या वाताहतीने पोखरलं तुला आतून बाहेरून, केलं आत आत गप्प, फिरवलं वन वन उदास, तरीही सुतकी अवकळेने ग्रासू दिलं नाहीस मन, पहाटे उठून झाडत राहिलीस रखरखीत अंगण, टाकत राहिलीस भक्तिभावाचा सडा, थापल्यास विठ्ठलाचा जप करीत भाकरी, आणि चिवट भोळ्या भावाने दारात विठेवर उभे विठ्ठलाचं रूप आठवून होत गेलीस काळ्या मातेशी एकरूप.
1: वाल्मिक वाघमारे सर, तुम्ही आज इथे आलात, तुमच्या साहित्य प्रवासाविषयी आम्हाला माहिती दिलीत आणि तुमच्या काही कविता आमच्या श्रोत्यांना ऐकवल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: खूप खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, कवी वाल्मिक वाघमारे यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यांच्या काही कविता आपण ऐकल्यात. श्रोते हो, शब्द फुलांचा गजरा फुलवला जातो तेव्हा अतिशय सुंदर अशा कवितेची निर्मिती होत असते, म्हणूनच ऐकूया हे गीत.

अमेय दाते यांच्या स्वरातील रमेश उबाळे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मधुकर झिरडकर यांचं होतं. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

अमृत कलश हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 4:02 झाली आहेत. चित्रपट संगीत गीतबहार.

0: नाव पहिले तर
1: मंगळा गौरीचे करते मनापासून पूजन.
0: असं का बाई,
2: सोडा माझी वाट, मला बोलावता सागर.
1: ए चला ग, चला साळुंकी साळकी खेळूया बरं.

लाटे भाई लाटे खड़िया।

चला हटूश पान बाई हटूश खेळायचं का? दमता लगेच बाई.

0: मी पण नाही मला मी
1: म्हणते मी सासू होते बस हा चला सुरू करूया आता भांडण भांडण
2: सुरू करा
1: तू सुनबाई हो
3: मीला जाच करायला बरं मला
1: ए मी आहे जाच करत आजकालच्या मुलींना
2: सुरुवात करा
1: चला चला अगग सुने
4: काय म्हणता सासूबाई
1: अगग सुने
4: काय म्हणता सासूबाई
1: माझा चंद्रहार काय ग केलास
4: बहिणीच्या लग्नात तिलास दिला
1: तिलास दिला अगग सुने
4: काय म्हणता सासूबाई
1: अगग सुने
4: काय म्हणता सासूबाई
1: माझ्या वाकीत काय ग केल्यास काय ग केल्यास
4: भावाच्या लग्नात भाऊजाईला दिल्या भाऊजाईला दिल्या
1: अगग सुने
4: काय म्हणता सासूबाई
1: अगग सुने
4: काय म्हणता सासूबाई
1: पाटल्या काय ग केल्या काय ग केल्या
4: मामाच्या लग्नात मामीला दिल्या मामीला दिल्या तुम्हाला काय करायचंय
3: मी काही करेन माझ्या पाटल्या
1: चला चला आता कोंबडा करूया.

0: सुपान बरोबर
1: नाही बाबा मीच काय दरवेळा आणायची
0: अगं तू लहान आहे आणि वाट बघ सगळ्यांना चल

0: ज्याची मंगळ गौर आहे तिला आपण नाव घ्यायला सांगूया ना गं.
1: चल
2: चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून, चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून, माधवरावांचं नाव घेते आग्रह केला म्हणून.
3: सडू बाई सडू, तांदूळ सडू, सडू बाई सडू.

ਇਸ ਸਾਲ ਇਸ ਸਾਡਾ ਪੱਤੇ ਦੀ ਨਿਗਰਾਨੀ।

दमलं का पण

쿵쿵쿵쿵짜 점라 쿵쿵쿵쿵쿵짜 점라 호점라 쿵쿵쿵쿵쿵짜 쿵쿵짜 쿵쿵쿵쿵짜 쿵쿵짜 쿵쿵쿵쿵짜 점라 점라 호점라

0: कविता पौडवाल, विनय माणके आणि शंकर महादेवन यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट जमलं हो जमलं या गीताला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो, गीतबहार हा चित्रपट संगीत कार्यक्रम आता समाप्त होत आहे. AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 4:30 वाजलेत. मालिका विशेष.
1: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोतेहो, दादा कोंडके यांच्या चित्रपटातील ढंगदार लावण्यांवर आधारित विशेष कार्यक्रमाचा आज 5वा भाग आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, दादा कोंडके कसे घडले, त्यांचं बालपण कसं होतं याबद्दलच्या त्यांच्या काही आठवणी सध्या आपण जाणून घेत आहोत. आज या कार्यक्रमाचा 3रा भाग आपण ऐकणार आहोत. दादा कोंडके हे राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकामध्ये काम करत होते आणि हे काम करत असताना त्यांच्यातला कलावंत देखील त्यांनी हळूहळू वाढवला. साधारणपणे 1945 ते 1947 ही 2 वर्ष दादा कोंडके यांनी कलापथकातून सगळ्या महाराष्ट्रभर त्यांनी संचार केला. पुढं सामाजिक पक्षाच्या सांस्कृतिक पथकामध्ये देखील दादा सामील झाले. त्यानंतर गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी उडी घेतली. लोकशाहीर अमर शेख यांच्या हातात हात घालून लोकजागराचं कार्य देखील दादा कोंडके यांनी केलंय. अमर शेख यांच्या आग ओकणाऱ्या पण सरळ सुबोध काव्यरचनेचे दादा कोंडके हे भोगते होते. अमर शेख यांचा जो भरदार आणि पल्लेदार आवाज होता तो दादांना फार आवडायचा. अमर शेख यांची सोपी शब्दरचना सर्वसामान्य माणसाच्या काळजाला चटकन भिडते याचं आकलन दादा कोंडके यांना अमर शेख यांच्या काव्यरचनेवरून आलं. दादा कोंडके यांच्याबद्दल अधिक आपण बोलणार आहोतच, त्यापूर्वी हे धमाल असं गाणं.

दादा गुंडके पुढं जनता कलापथकामध्ये सामील झाले आणि मग खणखणपूरचा राजा आणि बिनबियाचं झाड यासारखी काही लोकनाट्य त्यांनी बसवली. त्यातलंच एक कुणाचा मेळ कुणात नाही हे देखील लोकनाट्य होतं. खुल्या मैदानातल्या त्यांच्या या कार्यक्रमांना हजारो लोक जमू लागले, मनसोक्त आनंद लुटू लागले, भरभरून प्रतिसाद देखील देऊ लागले आणि त्यामुळेच दादा कोंडके यांचा आत्मविश्वास दुणावला. आपलंही एक स्वतंत्र कलापथक असावं असं दादा कोंडकेंना वाटू लागलं आणि मग त्यातून त्यांनी शाहीर दादा कोंडके आणि पार्टी याची स्थापना लगेच करून टाकली. त्यामुळं काय झालं की दादा कोंडके यांचा जीवन प्रवाहच बदलला. दादा कोंडके यांचा बोट लावीन तिथं गुदगुल्या हा चित्रपट 1978 साली प्रदर्शित झाला. अर्थात सदिच्छा चित्र या बॅनरखालीच हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शन दादा कोंडके यांचंच होतं. या चित्रपटामध्ये दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्यासोबत रत्नमाला, वसंत शिंदे, मोहन कोठीवान, पद्मा चव्हाण, पुष्पा भोसले, मुकुंद गोखले अशा अनेकांच्या भूमिका होत्या. गुलाब मोकाशी देखील होते, मधुकर नाईक होते, अशोक कुलकर्णी होते. या चित्रपटातली सगळीच गाणी गाजली होती. अशाच पैकी हे गाजलेलं गाणं आपणही ऐकूया.

एखादा गरीब कामगार दिवसभर राबतो, श्रमतो, घाम गाळतो, पण तरीही सुखानं तो झोपू शकत नाही, कारण रात्रभर उद्याची विवंचना असते, त्यामुळे तो कमी हसतो. आणि म्हणूनच सर्वसामान्य माणसाला हसवण्यासाठी दादा कोंडकेंनी शाहिरी बाजू ठेवली आणि सोंगाड्याचा वेश परिधान केला. वसंत सबनीस यांचं छपरी पलंग हे लोकनाट्य त्यांनी निवडलं. त्यामध्ये दादा कोंडकेंना हवी तसे संवाद त्यांनी लिहून घेतले आणि मग त्याचंच विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य त्यांनी लोकांपुढे सादर केलं. चला, बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातलं आणखीन एक गाणं आता आपण ऐकूया.

सध्या आपण ज्या बोट लबिंद इथं गुदगुल्या या चित्रपटातली गाणी ऐकत आहोत त्या चित्रपटाचं कथानक थोडंसं वेगळंच होतं. म्हणजे रहस्य कथा वाचनाचं वेड असलेला छोटू अर्थात दादा कोंडके देना बँकेमध्ये शिपायाची नोकरी करत असतो. त्याचं आणि मैना रुकडीणीकरणीचं सूत जमतं. गुप्त पोलीस खातं या दोघांच्याच मदतीनं बँकेवर पडलेल्या दरोड्याचा शोध लावतं. अर्थातच इनामदाराची माणसं हे दरोड्याचे उद्योग करत असतात हे शेवटी सिद्ध होतं. अशी छोटीशी कथा या चित्रपटाची आहे, पण भरपूर माल मसाला भरलेला आहे आणि अनेक कलावंत असल्यामुळं चित्रपट खूपच विनोदी झालेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातली सगळी गाणी देखील गाजली होती. आणखीन एक गाजलेलं गाणं खास आपल्यासाठी.

0: हे माझ्या लाडक्या जीवा पिरतीचा ठेवा रानातन आणलाय रान मेवा
1: जरा मला दावा
0: आधी मला एक चानस हवा देतो रान मेवा पर मला एक चानस हवा देतो रान मेवा अग मला एक चानस हवा।

0: मग मलाइक चानस हवा
1: नक्को नाम देवा
0: थोड़ा सा चानस हवा
1: पूरे नाम देवा
0: मलाई वड़ा चानस हवा
1: बेस्ट नाम देवा
0: आता सगड़ा चानस हवा
1: राहु नाम देवा
0: आता सगड़ा चानस हवा
1: नाम देवा।
2: दादा कुंडके यांची कलापथकामध्ये बाबूराव गोड यांची ओळख झालेलीच होती। त्यांच्यामुळेच मुंबई कामगार ग्राहक सहकारी मंडळामध्ये दादा नोकरीला लागले। म्हणजे अगदी हमाली करण्यापासून ते कॅशियरपर्यंत जी कामं पडतील ती सगळी कामं दादा करत होते। तिथे जवळपास 8 वर्ष दादा कोंडकेंनी नोकरी केली। त्यांचं त्यावेळचं वेतन ऐकून आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, केवळ 75 रुपये मानधन त्यांना त्यावेळेला मिळत होतं। अर्थात 2 वेळचं जेवण भागेल एवढी कमाई होत होती। म्हणूनच नोकरी करत करतच त्यांनी हसवण्याचा धंदा देखील सुरू केला होता। म्हणजेच ते लोकनाट्य करत होते, विच्छा माझी पुरी करा। दैनंदिन जीवनसंग्रामाच्या विवंचनेखाली भरडल्या गेलेल्या सामान्य कामगाराला 2 घटका हसवलं पाहिजे याचं भान त्यांनी ठेवलं होतं आणि म्हणूनच या नाटकामध्ये ते सोंगाडे बनले होते। आणि विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यामुळं ते मध्यमवर्गीय लोकांपर्यंत पोहोचले। आणि मग हळूहळू त्यांना कळून चुकलं की नुसता कामगारच नाही तर आज प्रत्येक जण वेगवेगळ्या तणावाखाली वावरतोय, त्याला निखळ करमणुकीची गरज आहे, 4 घटका खळखळून हसण्याची गरज आहे। खरं तर विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्यामुळं त्यांची ही इच्छा पूर्ण होत होती आणि त्यामुळेच विच्छाचे प्रयोगही रंगतच गेले। फक्त महाराष्ट्रातच याचे प्रयोग झाले नाही तर संपूर्ण भारतामध्ये त्यांनी विच्छा माझी पुरी कराचे असंख्य प्रयोग केले। अर्थात प्रेक्षकांनी देखील त्यांच्या या लोकनाट्यावर आणि लोकनाट्याच्या कलावंतांवर त्याचप्रमाणे दादा कोंडकेंवरती अपार असं प्रेम केलं आणि त्यामुळेच दादांची आर्थिक विवंचना देखील थोडीफार कमी झाली। त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यापूर्वी बूट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकूया।

0: शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे ना पहिली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे।
1: बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला। आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय। नमस्कार।
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
3: मालिका विशेष अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून।

काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकता येतील.

श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजले आहेत. आजचं सायंकालीन प्रसारण सुरू होत आहे. सुरुवातीला ऐकू.

0: या काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी अमिता बडे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विशेष मतदार यादी पुनरीक्षणात राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केले नसल्यानं प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. यात नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता कोणत्याही मंत्र्यांना घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना व्यापक अधिकार मिळाले आहेत. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकासकामांना गती मिळेल. सुमारे 4000 कोटींचा हा आराखडा आहे. या अंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. अॅथलेट तेजस्वी शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 493 अंकांची घसरण झाली आणि तो 77,235 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 133 अंकांची घसरण नोंदवत 24,155 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अवधूत फडके यांचं बासरीवादन राग मधुवंती. द्रुतगत 3 तालात आहे, त्यांना तबला साथ अमित मिश्रा यांची. अवधूत फडके यांचं बासरीवादन राग

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अवधूत फडके यांचं बासरीवादन आपण ऐकलं. राग मधुवंती, त्यांना तबला साथ अमित मिश्रा यांनी केली होती.

मंडळी, आजचा विषय कदाचित तुमच्या, माझ्या आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक तरुणाच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कारण एकेकाळी यशाची व्याख्या ही अगदी सोपी वाटायची. चांगलं शिक्षण, पदवी, एखादी स्थिर नोकरी, ठराविक वेळ काम, पगार आणि हळूहळू स्थिर आयुष्य, म्हणजेच 9 to 5. हे 9 to 5 म्हणजे सकाळी 9 वाजता कामाला सुरुवात आणि संध्याकाळी 5 किंवा 6 वाजता काम संपलं की दिवस पूर्ण. ही 9 to 5ची नोकरी म्हणजे स्थैर्य, सुरक्षितता आणि यश अशी एक सर्वसाधारण कल्पना होती. पण जर आपण तरुणाईला आता विचारलं की तुम्हाला यश म्हणजे नेमकं काय वाटतं, तर कदाचित प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं असेल. कुणासाठी चांगला पगार म्हणजे यश, तर कुणासाठी स्वतःचा व्यवसाय उभं करणं म्हणजे यश. कुणासाठी आपल्या आवडीचं काम करणं महत्वाचं आहे, तर कुणासाठी काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन राखणं हे खऱ्या अर्थाने यश. आणि म्हणूनच आज आपण गप्पा मारणार आहोत करिअर आणि यशाची बदलती व्याख्या या विषयावर. कल्पना करा, एक तरुण सकाळी तयार होतो, हातात डबा, बॅगमध्ये लॅपटॉप, चेहऱ्यावर थोडी झोप आणि मनात दिवसाच्या कामांची यादी. तो ऑफिसमध्ये पोहोचतो, आपली 8 तासांची कामं वेळेत पूर्ण करतो आणि संध्याकाळी घरी परततो. महिन्याच्या शेवटी खात्यात पगार जमा होतो. तर दुसरीकडे त्याच वयाची एखादी तरुणी घरातूनच काम करते. तिची कामाची वेळ ठरलेली नाहीये. कधी सकाळी, कधी दुपारी, तर कधी रात्रीही ती काम करते. ती कदाचित फ्रीलान्सर असेल, ऑनलाईन व्यवसाय चालवत असेल, एखाद्या संस्थेसाठी स्वतंत्रपणे प्रकल्प करत असेल किंवा स्वतःसाठी छोटा व्यवसाय उभा करत असेल. दोघंही कामच करतायत, दोघंही मेहनत करतायत. मग यांच्यातलं यशस्वी कोण? खरं तर हा प्रश्नच आपल्याला आजच्या बदलत्या करिअर विश्वाकडे घेऊन जातो. काय आहे ना, आता 9 to 5 हा शब्द केवळ कामाच्या वेळेपुरता मर्यादित राहिला नाहीये, तर तो एक पारंपरिक करिअरच्या संकल्पनेचं प्रतीक झालाय. एक संस्था, एक निश्चित भूमिका, ठराविक कामाचे तास आणि दीर्घ काळ टिकणारी नोकरी, ही व्यवस्था अनेकांसाठी आजही योग्य आहे आणि तिचं महत्वही कमी झालं नाहीये. नियमित उत्पन्न, संस्थात्मक सुविधा, सहकाऱ्यांचा समूह, कामाची स्पष्ट रचना आणि भविष्याची आर्थिक योजना करण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी पारंपरिक नोकरीला आकर्षक बनवतात. त्यामुळे 9 to 5 नोकरी जुनी झाली असं म्हणणं योग्य ठरणार नाही. प्रश्न इतकाच आहे की तीच यशाची केवळ एकमेव व्याख्या आहे का? तर उत्तर स्पष्ट आहे, नाही. तंत्रज्ञानामुळे काम करण्याच्या पद्धतीत मोठे बदल झालेत. इंटरनेट, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन मीटिंग्स, डिजिटल पेमेंट्स, यामुळे अनेक प्रकारची कामं एकाच ठिकाणी बसून करण्याची गरज राहिलेली नाही आहे. काही क्षेत्रांमध्ये दूरस्थ काम म्हणजेच रिमोट वर्क हे शक्य झालंय. काही लोक फ्रीलान्स काम करतात, काही लोक कन्सल्टंट म्हणून काम करतात, तर काही जण स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. काही जण एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकल्पांवर काम करताना पाहायला मिळतात. पण मात्र याचा अर्थ असा नाही की प्रत्येकानं पारंपरिक नोकरी सोडून स्वतंत्र काम करावं. उलट बदलत्या जगात महत्वाचं ठरतंय ते म्हणजे आपल्या कौशल्यांना आणि परिस्थितीला योग्य अशी कामाची पद्धत निवडणं. मंडळी, आजच्या तरुणाईसाठी करिअर म्हणजे केवळ एका पदावर पोहोचणं राहिलं नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं

0: येतो. कौशल्य. आजची नोकरीची दुनिया ही फक्त पदवीवर थांबत नाही. संवाद कौशल्य, डिजिटल कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, टीममध्ये काम करण्याची सवय, सर्जनशील विचार आणि सतत शिकण्याची तयारी यांना मोठं महत्त्व आहे. कारण तंत्रज्ञान बदलतं, उद्योग बदलतात आणि कामाच्या पद्धतीही बदलतात. त्यामुळे मी शिक्षण पूर्ण केलं, आता शिकण्याचं काम संपलं ही भूमिका आजच्या काळात उपयोगी ठरणार नाही आहे. उलट शिकत राहणं हेच आधुनिक करिअरचं एक महत्त्वाचं कौशल्य बनलंय. पण इथे आणखी एक प्रश्न निर्माण होतो, उच्च पगार म्हणजे यश का? अर्थातच आर्थिक स्थैर्य महत्त्वाचं आहे. पैसा आपल्याला अनेक गरजा पूर्ण करण्यास, भविष्यासाठी बचत करण्यास आणि स्वावलंबी होण्यास मदत करतो. त्यामुळे चांगलं उत्पन्न मिळवण्याची इच्छा चुकीची नाहीये. पण फक्त पगाराच्या आकड्याने यश मोजलं तर चित्र अपूर्ण राहू शकतं. कारण एखाद्याचा पगार मोठा असला तरी त्याला आपल्या कामात समाधान नसेल, सतत तणाव असेल किंवा स्वतःसाठी वेळच नसेल, तर त्याच्या दृष्टीनं ते यश किती अर्थपूर्ण आहे हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण या उलट एखादी व्यक्ती तुलनेनं कमी पगाराच्या क्षेत्रात काम करत असली पण तिला तिच्या कामातून समाधान मिळतंय, शिकण्याची संधी मिळतेय, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी वेळ मिळतोय आणि तिच्या मूल्यांशी जुळेल असं काम ती व्यक्ती करू शकते, तर ती व्यक्ती स्वतःला अधिक यशस्वी मानू शकते. म्हणूनच आज वर्क लाईफ बॅलन्स म्हणजेच काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील संतुलन हा करिअरच्या चर्चेतला महत्त्वाचा मुद्दा आहे.
1: बगळ्या बगळ्या फुलं.

आपल्या करिअरचा वेग हा दुसऱ्याच्या करिअरशी मोजता येत नाही. कुणाला नोकरी वयाच्या 22व्या वर्षी मिळेल, कुणी 25 व्यवसाय सुरू करेल, कुणी 30व्या वर्षी करिअर बदलेल, तर कुणाला आपली दिशा शोधण्यासाठी त्याहून अधिक वेळ लागेल. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे मी मागे पडले का हा प्रश्न विचारण्यापेक्षा मी कोणत्या दिशेनं पुढे जाते हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. यशाची बदलती व्याख्या समजून घेताना आर्थिक स्वावलंबन, कौशल्य विकास, मानसिक समाधान, सामाजिक योगदान, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि जीवनातील संतुलन या सगळ्यांचा विचार करायला हवा. आणि अर्थातच प्रत्येक व्यक्तीसाठी यशाचं प्रमाण हे वेगळं असू शकतं. आता आपण छोटासा विचार करूया. समजा आपल्याला दोन पर्याय दिले. पहिला, चांगला पगार पण तुमच्या आवडीच्या क्षेत्रापासून दूर असलेली नोकरी. आणि दुसरा, सुरुवातीला कमी उत्पन्न पण शिकण्याची, वाढण्याची आणि तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी. काय बरं निवडाल? याचं एकच असं बरोबर उत्तर नाहीये. कारण करिअरचे निर्णय घेताना आर्थिक गरजा, कुटुंबाची परिस्थिती, आपलं कौशल्य, आवड, भविष्यातील संधी आणि जोखीम घेण्याची क्षमता या सगळ्यांचा विचार करावा लागतो. म्हणूनच तरुणाईनं स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की माझ्यासाठी अर्थपूर्ण काम म्हणजे नेमकं काय. कारण कामाची वेळ बदलली म्हणून काम सोपं होत नाही. फ्रीलान्सिंगमध्ये स्वातंत्र्य असतं, पण उत्पन्नाची अनिश्चितताही असू शकते. व्यवसायात स्वातंत्र्य असतं, पण जोखीमही असते. रिमोट वर्कमध्ये प्रवासाचा वेळ नसतो, पण घर आणि काम यांच्यातील सीमा सांभाळण्याचं आव्हान असू शकतं. पारंपरिक नोकरीमध्ये स्थैर्य असतं, पण कधी कधी कामाच्या वेळेची आणि भूमिकेची बंधनं असू शकतात. प्रत्येक पर्यायाला फायदे आणि मर्यादा आहेत. आणि म्हणूनच करिअर निवडताना फक्त ट्रेंड पाहू नये. एखादा व्यवसाय सध्या लोकप्रिय आहे म्हणून तो तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. एखाद्या क्षेत्रात मोठ्या पगाराची संधी आहे म्हणून तिथे आपल्याला समाधान मिळेलच असंही नाही. त्याचप्रमाणे पारंपरिक नोकरी निवडली म्हणून आपण कमी महत्वाकांक्षी ठरतो का? तर मुळीच नाही. महत्वाकांक्षा म्हणजे फक्त मोठं पद किंवा मोठा पगार नव्हे. स्वतःच्या क्षमतेनुसार अर्थपूर्ण आयुष्य घडवण्याची इच्छा ही देखील महत्वाकांक्षाच आहे. आज आपल्या तरुणाईसमोर संधी ह्या पूर्वीपेक्षा अनेक प्रकारांनी वाढल्या आहेत, पण त्याचबरोबर पर्यायांची संख्याही वाढल्यामुळे गोंधळही वाढलाय. कोणतं क्षेत्र निवडावं? नोकरी करावी की व्यवसाय करावा? शहरात राहावं की घरूनच काम करावं? स्थिरता निवडावी की जोखीम पत्करावी? या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकासाठी वेगळी असतील. आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं म्हणजे करिअरचा पहिला निर्णय हा आयुष्यभराचा अंतिम निर्णय असायलाच हवा असं नाहीये. म्हणजे बघा ना, आपण अनेकदा तरुणाईला म्हणतो काहीतरी मोठं कर, पण मोठं म्हणजे नक्की काय? मोठी कंपनी, मोठा पगार, मोठं घर, मोठं पद की स्वतःच्या क्षमतेचा योग्य वापर करून स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून आणि इतरांच्या आयुष्यात सकारात्मक योगदान देणं? या प्रश्नाचं उत्तर शोधणं ही प्रत्येक तरुणाची स्वतःची यात्रा आहे. मंडळी, 9 to 5 ही फक्त कामाची वेळ आहे, ती यशाची व्याख्या नाहीये. एखाद्याचं यश सकाळी 9 to 5 या वेळेत घडत असेल तर तेही तितकंच मौल्यवान आहे. आणि एखाद्याचं यश वेगळ्या वेळापत्रकात, वेगळ्या क्षेत्रात किंवा वेगळ्या पद्धतीनं घडत असेल तरी तेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता पुढच्या वेळी तुम्हाला जर कोणी विचारलं तुझं करिअर कुठपर्यंत पोहोचलं, तर फक्त पद, पगार किंवा डेझिग्नेशन सांगण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा. मी माझ्या आयुष्याच्या दिशेनं पुढे जातोय का? जर उत्तर हो असेल तर कदाचित तुम्ही आधीच यशाच्या मार्गावर आहात. यशाला एकच वेळ नाहीये, एकच पदही नाहीये आणि एकच चेहराही नाहीये. कुणासाठी ते स्थिर नोकरी आहे तर कुणासाठी स्वतःचा व्यवसाय, कुणासाठी आवडीचं काम तर कुणासाठी कुटुंबासोबत घालवलेला वेळ आणि कुणासाठी सतत शिकत राहण्याची संधी. म्हणूनच करिअर निवडताना
जगानं यशाची जी व्याख्या करून दिली आहे ती जशीच्या तशी स्वीकारण्यापेक्षा आपल्यासाठी यशाचा अर्थ नेमका काय हे शोधणं अधिक महत्त्वाचं. आपला प्रवास 9 to 5 असो, 10 to 6 असो किंवा पूर्णपणे वेगळा असो, घड्याळाकडे पाहण्यापेक्षा दिशेकडे पाहणं जास्त आवश्यक आहे. कारण शेवटी यश किती वाजता काम सुरू केलं आणि किती वाजता संपवलं यावर ठरत नाही. आपण आपल्या वेळेचा, कौशल्याचा आणि संधीचा किती अर्थपूर्ण उपयोग केला यावर ते ठरतं. त्यामुळे आपला वेळ हा आपलाच आहे, आपला प्रवासही आपला आहे आणि आपल्या यशाची व्याख्याही आपलीच असली पाहिजे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yovaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझे शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
0: थोड्याच वेळात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

हात हात घेऊनी नाचुनी या गाऊनी हात हाती घेऊनी नाचुनी या गाऊनी ये चल करूया प्यार प्यार सजणी।

Ben de

प्रीतीसाठी जिंदगीची कुर्बान।

0: जिंदगी को भूलेंगे, आसमां को छू लेंगे, ओए जिंदगी को भूलेंगे, आसमां को छू लेंगे, ये तल करूँ या प्यार प्यार सजनी कामिनी दूसिया जीवनी सजनी कामिनी दूसिया जीवनी दूर दूर जाऊया धुंद वेड़े होऊया ये तल करूया प्यार प्यार
1: सजना मोहना मी तुझे प्रीतना सजना
2: अयो
3: शैलेंद्र सिंग अनुराधा पौडवाल राणी वर्मा आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला, संगीत अनिल अरुण.

घरची राणी या चित्रपटातलं गीत आपण ऐकत आहोत. गायिका आहेत लता मंगेशकर, गीतरचना योगेश आणि संगीत राम कदम. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपेल. 6:20 आपण ऐकणार आहोत संस्कृतमधून बातमीपत्र, आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, आपल्या अमृत कलश कार्यक्रमामध्ये आतापर्यंत आपण लेखन करणाऱ्या, काही समाजकार्य करणाऱ्या किंवा

0: वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक ज्येष्ठ मंडळींना भेटलो आहोत, त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. आज सुद्धा वन विभागात काम करणाऱ्या एका ज्येष्ठ बंधूंना आपण भेटतो आहोत आणि त्यांचं नाव आहे राजेंद्र कुलकर्णी. राजेंद्र कुलकर्णी यांनी जवळजवळ 39 वर्ष वन विभागात कार्य केलेलं आहे आणि अर्थातच त्यांच्याजवळ खूप मोठा अनुभव आहे या क्षेत्रामधला आणि त्याबद्दलच आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय मागे वळून पाहताना. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आत्ता मी तुमची ओळख करून देताना सांगितलं की जवळजवळ 40 वर्ष असंच धरूया आपण तुम्ही वन विभागात काम केलं, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांना वन विभाग म्हणजे फक्त जंगल किंवा अभयारण्य एवढ्यापुरतंच माहिती असतं, पण वन विभागाची व्याप्ती खूप मोठी असावी. तर वन विभागामध्ये कशा कशाचा समावेश होतो ते आपल्या श्रोत्यांना सांगा.
1: मी 1983 साली वन विभागामध्ये मुलाखत दिली, त्यावेळेला सामाजिक वनीकरण विभाग हा राज्यस्तरापासून नव्याने निर्माण करण्यात आला होता. तो निर्माण करण्यामागचं काम म्हणजे याच्यासाठी की आपल्या महाराष्ट्राचा जो क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या 33% जमीन ही वनाच्छेदित पाहिजे, परंतु 20% जमीन ही वनविभागाकडे आहे. मग उरलेले जे 13% आहेत हे 13% कव्हर करण्यासाठी 1981 साली सामाजिक वनीकरण विभाग हा स्वतंत्ररित्या महाराष्ट्र शासनाने निर्माण केला.
0: पण कसं असतं की वन विभागात नोकरी किंवा काम करणं म्हणजे एक आव्हानात्मक असतं असं साधारण सामान्य माणसाचं अपेक्षा असते. तुम्हाला या नोकरीची संधी कशी चालून आली किंवा याची काही जाहिरात असं तुम्हाला कुठे दिसली का पेपरमध्ये वगैरे?
1: माझे सरस्वती भुवन शाळा येथील मुख्याध्यापक श्री आर्वीकर सर यांना या जाहिरातीबद्दल माहिती झाली. त्यावेळेला 12वी सायन्स किंवा ॲग्रिकल्चर डिप्लोमा या दोन गोष्टी यांना पाहिजे होत्या आणि त्याचबरोबर 2 सर्टिफिकेट्स पाहिजे होते, म्हणजे आपलं पोलीस रेकॉर्ड नाही वगैरे असे. आणि हे सगळं घेऊन इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर वन भुवन आहे त्या ठिकाणी ते नेऊन द्यायचं होतं. त्यांनी मला निरोप दिला सरांनी की असं असं आहे तर तुम्ही जाऊन तिथं ॲप्लिकेशन करा. मग त्याप्रमाणे मी ॲप्लिकेशन केलं आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर 1 महिन्याच्या आतच मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला.
0: जेव्हा की तुम्ही डिग्री पण नव्हती तुमच्याकडे?
1: नव्हती. BSc अपियर होतो. ते जे मुलाखतीचं जे शेड्यूल होतं ते 3 दिवसाचं होतं. पहिल्या दिवशी शारीरिक चाचणी, दुसऱ्या दिवशी गणित आणि सामान्य ज्ञान याचे 2 विषयांचे पेपर होते लेखी, आणि तिसऱ्या दिवशी 4 तासाच्या 26 किलोमीटर चालायचं होतं. तर पहिली स्टेप झाली, शारीरिक चाचणी झाली, लगेच यादी लागली. दुसऱ्या दिवशी 2 पेपर दिले. पेपर दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी जी वॉकिंग होती तर ती खूप रात्री भरेपर्यंत सुद्धा लिस्ट लागली नव्हती वॉकिंगची. मग माझी तब्येत थोडी बिघडल्यासारखी झाली होती, म्हणून माझं गाव आहे बिडकीन, तर मग मी तिथं घरी गेलो. माझ्या घरासमोरच खंडेलवाल नावाचे डॉक्टर होते, त्यांना दाखवलं. मला तब्येत बरोबर नव्हती, त्यांनी निदान केलं की मला फ्ल्यू झाला. पण मी त्यांना हे सांगितलं की माझी अशी अशी उद्या वॉकिंग टेस्ट आहे. मग त्यांनी मला कमरेला 2 बाजूला 2 इंजेक्शन दिले आणि मी परत रात्री इथे आलो. मग सकाळी 5 वाजता मी वनभवनच्या तिथे गेलो, त्यावेळेला माझं नाव वॉकिंग लिस्टमध्ये होते. ते पाहून मला खूप आनंद झाला आणि म्हणलं आता तिसरी पण टेस्ट जर आपण ही पूर्ण केली तर शासकीय नोकरी आपल्या हातात आहे. आणि त्यावेळेला दौलताबादचा किल्ला आहे, तर वनभवन ते दौलताबादचा किल्ला 13 किलोमीटर जाणे आणि 13 किलोमीटर येणे हे मी 3 तास 20 मिनिटात पूर्ण केलं.
0: तब्येत बरी नसताना तुमची, तुम्ही ते पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अर्थातच लेटर आलं असेल जॉईनिंगचं. खरं तर तुम्ही 12वीत झालेले होतात, BSc ला अपियर होतात, इतक्या लहान वयामध्ये या वन विभागासारख्या क्षेत्रामध्ये नोकरी करायची, तुम्हाला थोडं दडपण नाही आलं का सर? कारण कसं असतं, असं वाटतं आपल्याला की कुठे आपली बदली होईल, कुठल्या घनघोर जंगलामध्ये जायला लागेल हे माहीत नसतं आपल्याला, आणि वय लहान.
1: याबद्दल तर मला काहीच माहिती नव्हतं. त्यावेळेसचं जे बेसिक दिलेलं होतं ते 290 ते 540, आणि माझे वडील हे सरस्वती

0: ते भुवन बिडकीन येथे व्ही आर कुलकर्णी सर म्हणून त्यांना ओळखतात, त्यांनी एकच सांगितलं की ही शासकीय नोकरी आहे आणि त्याचबरोबर याचं जे बेसिक आहे तर ते सगळ्यात चांगलं आहे आणि शासकीय नोकरी आहे.
1: पहिल्यांदा कुठे पोहोचली?
0: पहिली ऑर्डर जी आली मला ती आली आताचं धाराशिव, त्या काळचं उस्मानाबाद, आणि नुकतंच त्या काळात लातूर जिल्हा झालेला होता, पण ऍडमिनिस्ट्रेशन सगळं धाराशिवमध्ये किंवा उस्मानाबादलाच होतं. मग उस्मानाबादला मी पहिल्यांदा जाऊन 9 जानेवारी 1984 ला जॉईन झालो. त्यांनी मला उदगीर येथील वनक्षेत्रामध्ये अपॉइंटमेंट दिली.
1: तुम्हाला तिथे जाऊन राहावं लागलं होतं?
0: हो.
1: पण तुम्ही इकडे शिकत होतात, बीएससी ला होतात, शिक्षण कसं पूर्ण केलं तुम्ही?
0: 1-2 वर्ष तर काहीच केलं नाही, परंतु त्याच्यानंतर मी बी एला ऍडमिशन घेतली, कारण की सायन्स करणं शक्य नव्हतं, कारण की सायन्ससाठी त्या काळात
1: प्रॅक्टिकल्स
0: करावं लागायचे आणि मला ते शक्य नव्हतं. आणि 16-3-1985 रोजी मी रेग्युलर ज्याला म्हणतात किंवा परमनंट ज्याला म्हणतात त्या पद्धतीने तुम्हाला चांगली अपॉइंटमेंट मिळाली आणि सिल्लोड येथे मी काम केलं काही दिवस 6 महिने, आणि त्याच्यानंतर 1985 पासून मी रेग्युलर झालो आणि नांदेड वन विभागात 7 वर्ष काम केलं.
1: तिथलं वनक्षेत्र मोठं होतं नांदेडचं, कसं होतं?
0: नाही, नांदेड वनक्षेत्र म्हणजे मी तुम्हाला मगाशीही सांगितलं की सामाजिक वनीकरण आणि वन विभाग, त्याप्रमाणे सामाजिक वनीकरण हे वन विभागा व्यतिरिक्त असलेल्या जमिनीवर काम करायचं.
1: बर.
0: उदाहरणार्थ गायरान, गायरान जे असतात ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंतर्गत असतात आणि ते ग्रामपंचायतचे असतात. मग ग्रामपंचायतकडून आपण ठराव घ्यायचा आणि त्या क्षेत्रावर रोपवन तयार करायचं, आणि मग प्रादेशिक वन विभागा व्यतिरिक्त म्हणजे वनेतर जमिनीवर, उदाहरणार्थ शेतकऱ्यांचे शेत, तर याच्यावर त्या काळात सामाजिक वनीकरणाने 10 मॉडेल्स तयार केले होते. तर ते 10 मॉडेल वेगवेगळ्या पद्धतीचे होते, रेल्वे लाईन आहे, म्हणजे वन विभागाची जमीन सोडून म्हणजे ह्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ज्या काही जमिनी असायच्या त्याच्यावर सामाजिक वनीकरण काम करायचं आणि शेतकऱ्यांच्या
1: नवीन रोपवाटिका तयार करणं, थोडक्यामध्ये म्हणजे नवीन वनांचं रुजवण करणं, हे काम त्या विभागाने केलेलं होतं. तुम्हाला असं प्रत्यक्ष जंगलात जाण्याचा कधी योग आला का, की जिथे खूप प्राणी असतात, पक्षी असतात आणि सगळंच, म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रात बरीच जंगलं आहेत, अभयारण्य आहेत, अशा ठिकाणी तुम्ही काम केलं का कधी?
0: हो मॅडम, 2007 ला वनपाल नावाचं आमचं जे ट्रेनिंग असतं ते ट्रेनिंग मी पूर्ण केलं आणि ताबडतोब वन विभागात रुजू झालो. त्याच्यात पहिली अपॉइंटमेंट जी होती माझी ती सोयगाव येथे
1: अजिंठ्याच्या पायथ्याशी.
0: तर तिथं माझा सुरुवातीला पहिला, तुम्ही जसं म्हणला बिबट असणाऱ्या क्षेत्र वगैरे, हे माझ्या अखत्यारीखाली पहिल्यांदा
1: वेगवेगळे प्राणी तुम्हाला
0: बघायला मिळाले.
1: आपल्याला जनरली शहरी माणसांना फार थोडे प्राणी माहीत असतात, कुठले वेगवेगळे प्राणी तुम्हाला बघायला मिळाले? आपल्याकडे आता भीमाशंकरचं ते शेकरू प्रसिद्ध आहे आणि आपला मला वाटतं तो राज्य प्राणी आहे महाराष्ट्र राज्याचा. असे काही विविध प्राणी पक्ष्यांबद्दल तुम्ही सांगू शकाल?
0: 2011 रोजी माझं वन परिक्षेत्र अधिकारी किंवा ज्याला आता आपण आरएफओ म्हणतो, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, अशी बदली भंडारा वन विभागामध्ये तुमसर तालुक्यामध्ये नाकाडोंगरी म्हणून आहे, जिथून 52 थडी आणि पलीकडं मध्य प्रदेश आहे, तर त्या ठिकाणी झाली. त्यावेळेला मला त्या 3 वर्षांमध्ये कॅमेरे आले होते आमच्याकडं, मग ते कॅमेरे आम्ही जंगलात लावायचं, तर त्याच्यामध्ये मला वाघ दिसले, बिबट दिसले, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला सांगायचं तर चांदी अस्वल.
1: अस्वलाचा प्रकार?
0: अस्वलाचाच प्रकार आहे, पण छोटा मांजरी एवढंच असतो तो.
1: बर.
0: परंतु खाली सगळं काळं असते त्याचे पाय वगैरे, आणि वरचा जो पाठ असती ती पूर्ण चांदीची असते, म्हणजे चंदेची त्याचा हे असतं. तर ते चांदी अस्वल आम्हाला पहिल्यांदा त्या कॅमेऱ्यामध्ये टिपायला मिळालं आणि त्यावेळेस मलाही कळालं, अधिकाऱ्यांनाही मी दाखवलं. त्याच्यानंतर मी सोलापूर वन विभागात काम करत असताना माळडोक,
1: माळडोक पक्षी खूप
0: माळडोक
1: फेमस आहे तिथला,
0: फेमस आहे, तर तो सुद्धा मला पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर
1: हरणांचे प्रकार काही बघायला मिळाले असतील? आपल्याला फक्त एकच हरिण माहिती किंवा काळवीट माहिती असतो.
0: हरण हा एक म्हणजे सर्वसामान्य वापरलेला शब्द आहे, परंतु मी ट्रेनिंगला असताना आमचे जे शिक्षक होते वन्य प्राण्यांचं शिकवायला, त्यांनी एकच सांगितलं की ही म्हण पाठ काढ, साची बेपी चौकाचीनी.

0: गळत नाही.
1: सर अशा यासारख्या अनेक अद्भुत गोष्टी पण जंगलामधल्या, त्यांचं एक वेगळं जग असतं जंगलाचं, तिथल्या प्राण्यांचं पक्ष्यांचं, तेही अनुभवायला मिळालं असेल.
0: हा अनुभव म्हणजे आपल्याला माहिती असेल की जी मे मधली जी पौर्णिमा येते, बुद्ध पौर्णिमा,
1: वैशाख पौर्णिमा,
0: हा, तर त्या पौर्णिमेला आमच्याकडं वन्य प्राणी गणना होते. तर 8 वर्ष मी आरएफओ असताना या सगळ्या गोष्टी अनुभवल्या. तर आपल्याला खोटं वाटेल, परंतु वन्य प्राणी अतिशय शिस्तीचे, त्यांचं पाणी पिणं सुद्धा शिस्तीचं असतं.
1: सगळं म्हणजे निसर्ग नियमाला
0: धरून असतं
1: त्यांचं जगणं असतं.
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाघाचं जर पोट भरलेलं असेल तर तुम्ही त्याच्या जवळून जरी गेलात तरी तो तुम्हाला काहीही करणार नाही. 3 मोठ्या गोष्टी सांगतो. एक म्हणजे सिंह, ज्याचं आपल्याकडं गीर फॉरेस्ट आहे गुजरातमध्ये, एकमेव सिंहाचं अभयारण्य आहे. सिंह हा कुटुंब वत्सल प्राणी आहे. एक तर तो पूर्ण कुटुंबासहत राहतो, म्हणजे ती मादी, तो स्वतः आणि त्यांची पिल्ल. दुसरं आहे वाघ. वाघ हा एकांतवास प्राणी आहे, म्हणजे त्याला डिस्टर्ब चालत नाही. एखादी वाघीण पिल्लाला जन्म देते तर ती 2 वर्षापर्यंत त्याला जवळ ठेवते. 2-2.5 वर्षानंतर त्याची टेरिटरी त्याला स्वतःला तयार करावं लागतं.
1: सर आता तुम्ही अभयारण्याचा उल्लेख केला, आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात ताडोबा आहे, आणखी चिखलदऱ्याला पण एक मला वाटतं आहे, अशा अभयारण्यांमध्ये भेटी देण्याचा योग तुम्हाला आला का?
0: हो, परतवाड्याचा जो आपण म्हणला अचलपूर वगैरे इकडचा जो भाग म्हणतात, हा सगळा सातपुडा पर्वतांच्या रांगांमधला आहे. तिथं अशी प्लेन जमीन नाहीये, आणि ताडोबा हा प्लेन जमिनीवर आहे. त्याच्यामुळं जे काही पर्यटक जातात वाघ बघण्यासाठी तर त्यांना ते इझिली पाहायला मिळतात. परंतु हे बाकीची जी अभयारण्य आहे, चुकून तुम्हाला बघायला मिळालं तर तुमचं भाग्य,
1: नाहीतर आजपर्यंत तुम्हाला म्हणजे प्राणी बघण्यासाठी जावं लागत असेल. हा,
0: पेंच असा भाग आहे की अर्धा भाग महाराष्ट्राचा आहे आणि अर्धा भाग मध्य प्रदेशचा, हे दोन्ही मिळून ते पूर्ण पेंच अभयारण्य
1: तयार झालेलं आहे.
0: आणि तिथं असलेला जो तलाव वगैरे जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि 12 महिने पाणी असतं. परंतु तिथं सुद्धा तुम्हाला वाघाची साइटिंग होणं थोडं दुर्लभ आहे.
1: सर आपल्या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत, पण आजच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं एखादं गीत सांगा जे आपल्या श्रोत्यांनाही ऐकता येईल.
0: हिरवा निसर्ग
1: हे गाणं म्हणजे तुमच्या विषयाशी निगडीत असंच ते गाणं आहे. सर आपण नक्की ऐकूया.

0: वन विभागात जवळजवळ 40 वर्ष कार्यकाळ असणारे राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. सर, आपण मगाशी अभयारण्यांबद्दल बोलत होतो, पण अनेक ठिकाणी तुमचं पोस्टिंग झालेलं आहे वन विभागामध्ये, अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. हे क्षेत्रच अतिशय चॅलेंजिंग असं क्षेत्र आहे, तर एखादा चॅलेंजिंग अनुभव की जो श्रोत्यांना सांगायला आवडेल तुम्हाला.
1: आपल्या तत्कालीन औरंगाबाद आत्ताचं छत्रपती संभाजीनगरचं जे सिद्धार्थ उद्यान आहे, तर त्या सिद्धार्थ उद्यानामध्ये पांढरी वाघीण जी होती ती पिंजऱ्यातून बाहेर निघाली होती. आणि त्यावेळेला मी इथे वनपाल म्हणून कार्यरत होतो. तेथे माझ्या वरिष्ठांचा सकाळी 8 वाजता फोन आला, ती वाघीण बाहेर आली. बाहेर आली वाघीण म्हणल्यावर आता मग आमचा सगळा स्टाफ वगैरे सगळ्यांनी मी ड्रेस वगैरे आम्ही सगळ्यांनी चढवले, ताबडतोब तिथे गेलो होतो. आम्ही जायच्या आधीच तिथे 400 ते 500 लोक जमा झालेली होती. सिद्धार्थ उद्यानातील जी त्यांचे मॅनेजमेंट कर्मचारी वगैरे ते सगळेजण होते. ज्या वेळेला ती बाहेर आली, परंतु बाहेर आल्यानंतर तिला कुठं जायला जागा नाही मिळाली. ऍक्च्युली जर तिने जर उडी मारून गेली असती तर पलीकडे छावणीमध्येच गेली असती तिला.

0: आणि तिला उडी मारणं शक्य होतं.
1: शक्य होतं एवढ्या सगळ्या याच्यामध्ये. त्यात मीडिया, अग्निशामक दलाची ही लोक आली. मग ती त्यावेळेला एका पाईपमध्ये घुसली. पाईपमध्ये घुसल्यानंतर तिला इंजेक्शन दिले आम्ही, तर ते इंजेक्शननी सुद्धा तिच्यावर फरक पडत नव्हता. डॉट मारले गेले लांबून, ती थोडी जरी हल्ली तर सगळेजण ओरडायचे आणि मग तिच्यावरती ती बेशुद्ध होत नव्हती.
0: बरोबर,
1: हा एक खूप मोठा प्रश्न.
0: बिचकून गेली,
1: बिचकून गेली आणि तिला ते सगळं.
0: पण मग नंतर ती आली कंट्रोलमध्ये.
1: आमचे एक अधिकारी आहेत, ते अधिकारी पाईपवर चढले, आम्ही त्या पाईपच्या समोर होतो, ती आमच्याकडे पाहत होती. परंतु त्याच वेळेला त्या सरांनी दोरखंड पायामध्ये अडकवला आणि पायामध्ये अडकून तो मानेमध्ये परत हे केला,
0: गळ तो दोरखंडाचा
1: गळ घातला आणि मग तिला ओढत ओढत याच्याजवळ आणलं. त्यावेळेला आम्ही 25 जण इकडे तिला ओढत होतो. परंतु ते करत असताना आमचा एक अग्निशामक दलाचा जो माणूस होता तो वर पकडलेलं होतं त्याने तो पिंजऱ्याचा दरवाजा, की ती आतमध्ये गेल्यावर खाली टाकायचा. परंतु ती बाहेर येत असताना सगळ्यांचे आराडाओरड, ती परत जागी झाली आणि तिने नुसतं फक्त पंजा आहे ना, पंजानी फक्त ते ओढून लावलं. परत सगळ्यांना सांगितलं थोडे शांत व्हा, मग सगळेजण शांत झाले आणि मग तिला पिंजऱ्यामध्ये घेतलं. पिंजऱ्यामध्ये घेतल्यानंतर जेव्हा ते पिंजरा बंद केला त्यावेळेला ती बेशुद्ध झाली.
0: म्हणजे खूप नंतर असर झाला त्या,
1: नंतर असर झाला त्याचा.
0: सर, पंढरपूरला खूप मोठं काम करण्याची तुम्हाला संधी मिळाली.
1: हो.
0: एक तुळशीबन जे तयार झालेलं आहे आता,
1: हो, हो.
0: त्याविषयी सांगा की ती संधी तुम्हाला कशी मिळाली.
1: रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून पंढरपूर येथे माझी पोस्टिंग झाली 2016 साली. आम्हाला तुळशीबन तयार करण्याबद्दलचे माननीय तत्कालीन अर्थमंत्री आणि वनमंत्री डॉक्टर सुधीर मुनगंटीवार साहेब यांचे हे आले की हे आपल्याला वनविभागामार्फतच करायचं आहे, मग त्यासाठी जागा शोधा.
0: तुळशीबनच करायचं असं काही त्यामागे काही खास कारण होतं का?
1: पंढरपूरमध्ये आपण गेलो की विठ्ठलाला आपण तुळशीची माळ घालतो, त्याच्यानंतर जे कोणी वारकरी संप्रदायात आहेत ते तुळशीची माळ घालतात. मग हे तुळशीचं जे महत्व आहे पंढरपूरमध्ये एक चांगल्या पद्धतीचं विकसित व्हावं ह्या उद्देशाने आधी आम्ही आमची स्वतःची एक कासेगाव म्हणून आहे त्या ठिकाणची वनविभागाची जागा दाखवली. पण त्यांचं म्हणणं होतं की ती जवळ असावी की जेणेकरून सगळे येणारी जी वारकरी मंडळी आहे यांना या सगळ्या गोष्टीचा हे मिळावं, आनंद घेतावा. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या मागचा दुसरा उद्देश असा होता की जे काही आपल्याकडे संत झाले त्याच्यामधल्या 23 संतांची जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई यांच्या सहकार्यांनी आम्हाला तिथं सगळ्या 23 संतांची जी वॉल कंपाऊंड केलेली आहे त्या वॉल कंपाऊंडवर आम्ही 23 संतांची माहिती ही पूर्ण केली. त्याचं कारण आहे पुढच्या पिढी जर गेली तर तिला काय मिळालंय, कोण संत होते, काय होते,
0: त्यांच्याविषयीची माहिती कळायला पाहिजे,
1: कळायला पाहिजे. अजून दुसरी एक गोष्ट आहे, जे स्कूल ऑफ आर्टच्या सहकार्यांनी आम्ही तिथं 10 फुटाचा बेस केला, 1 फुटाची वीट आणि 24 फुटाची विठ्ठलाची मूर्ती तयार केली.
0: अरे वा, त्या सगळ्या टीम मध्ये तुम्ही काम करत होते.
1: हो,
0: मला वाटतं यमाई तलावाचा तो परिसर आहे सर.
1: हो,
0: आत्ता ते खुला आहे पंढरपूरला सगळ्यांना बघण्यासाठी.
1: हो.
0: सर, कसं असतं माहिती का, आत्ताची जर पिढीचा जर आपण विचार केला तर सगळ्यांना आयटी क्षेत्रात कम्प्युटर्स मध्ये इंजिनिअरिंग मेडिकल किंवा फायनान्स इकडे जायचं असतं. वन विभागात जर तरुणांनी जायचं असेल तर त्यांनी काय करायला हवं आणि का जायला हवं, तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?
1: सर्वसामान्य माणसाला वनामध्ये किंवा निसर्गामध्ये फिरण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो आणि वनविभागामध्ये आम्हाला निसर्गात फिरण्यासाठी शासन पगार देत.
0: फक्त तुमची जाण्याची तयारी पाहिजे,
1: फक्त तुमची जाण्याची तयारी पाहिजे आणि मेहनत करण्याची तयारी पाहिजे,
0: फील्डवर काम करण्याची तयारी पाहिजे.
1: आणि कुणीही फॉरेस्ट, आमच्याकडे फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे वन विभागाचा वन अधिकारी हे एक जनरल आहे, परंतु प्रत्येकाच्या स्टेप आहे. त्याच्यामध्ये वनरक्षक हा सगळ्यात बेस आहे. वनरक्षकाच्या वर वनपाल असतो, वनपालाच्या वर वनक्षेत्रपाल असतो, तो MPSC मार्फत त्याची पोस्टिंग होते. त्याच्यानंतर असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट किंवा सहाय्यक वनसंरक्षक म्हणून असतो, तो क्लास 1 पोस्ट आहे, ती सुद्धा UPSC मार्फत होते, MPSC आणि UPSC मार्फत होते. त्याच्यानंतर त्याच्यावरचे जे अधिकारी आहेत ते IFS असतात,
0: फॉरेस्ट सर्व्हिसेस,
1: हा, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. सगळ्यात जर महत्वाचं आहे, वनविभागात जर कोण्या तरुणांना येण्याची इच्छा असेल तर सगळ्यात पहिले त्याची शारीरिक क्षमता असणं खूप गरजेचं आहे.

0: आता 2015च्या नंतर आमच्याकडं लेडीजला सुद्धा वनरक्षक म्हणून घेतलेलं आहे.
1: सर, मागे वळून पाहताना काय वाटतं तुम्हाला आयुष्याकडे?
0: मागे वळून पाहताना एकच वाटतं, आजही झाडे वाढवा झाडे जगवा म्हणतो आपण. आजही शाळेमध्ये वृक्षदिंड्या काढतो, आम्ही त्या काळात काढलेल्या होत्या. प्रत्येक जणाला माहिती आहे की झाडामुळे पाऊस पडतो. शिक्षकही शिकवतात की बा ऑक्सिजन
1: आपल्याला आवश्यक आहे,
0: ऑक्सिजन देतो, कार्बन डायऑक्साईड झाड शिसून घेतं. या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. परंतु वृक्ष संवर्धन ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात अजूनही म्हणजे जनजागृती करावी लागती. ही थोडीशी
1: शोकांती काय आपली
0: काय आणि की आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट करायचं म्हटलं तर ती निष्ठेने करता आली पाहिजे. एखादं झाड लावून बघा, ते झाड वाढताना तुम्ही बघा काही दिवसानंतर ते तुमच्याशी बोलायला लागतं.
1: ते एक वेगळं समाधान असतं.
0: समाधान
1: सर, खरं तर बोलण्यासारखं खूप आहे तुमच्याशी, कारण विषय खूप मोठा आहे तुमचा. पण आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या कार्यकाळाविषयी इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मागे वळून पाहताना याविषयी वन विभागातून रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त झालेल्या राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, सादर करते नयन पवार यांच्यासह आज इथेच मी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: खुद की दुर्घटना याचा चिंते पासून मुक्ती मिळवा।
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
2: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाइन नंबर 1-4-4-4-7 वर कॉल करा।
6: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो।
7: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं। मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
8: हर घर सूर्य घर।
9: आपल्या देशात 1.5 कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत, पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही। आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत। या अंधत्वा संदर्भातील कोणतेही प्रश्न, शंका आणि माहितीसाठी संपर्क साधा 8800004334।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. नीट पेपर फुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा 2रा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,000

0: 49 मतदार आहेत, त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज बीएलओकडे जमा केलेले नाहीत. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. त्यापैकी केवळ 2,25,000 मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील. 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77,00,000 कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 75,52,000 अधिक मतदार बीएलओंना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता, असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% म्हणजे 28,61,000 मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी बीएलओकडे अर्ज दिले नाहीत. ही संख्या 36,00,000 जास्त आहे. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. आकडेवारीचा विचार करता पुण्यातल्या 28,70,000 आणि नागपुरातल्या 14,44,000 मतदारांचे अर्ज मिळाले नाहीत. हिंगोली, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 9% मतदारांनी अर्ज भरून दिलेले नाहीत. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
1: राज्य सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकास कामांना गती मिळेल. सुमारे 4,000 कोटींचा हा आराखडा आहे. या अंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड या 5 जिल्ह्यातल्या सुमारे 1,31,000 अधिक हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळेल. युसीआय रोल वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032 आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. हा मार्ग मीरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार परिसरांना जोडणार आहे. पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतूक पुणे शहरात न आणता शहराबाहेरून वळवून वाहतूक कोंडी कमी करणं हा या रिंग रोडचा उद्देश आहे. नवी दिल्लीतल्या पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल देवाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
2: ते त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत. ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. एथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरु असलेल्या कसोटी सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 4 बाद 84 धावा झाल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानं आज त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतला 100वा षटकार मारला. अशी कामगिरी करणारा तो जगातला चौथा तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. श्रीलंकेतर्फे असिता फर्नांडोनं 4 तर प्रभात जयसूर्यानं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. त्यांचे आघाडीचे 4 फलंदाज 47 धावात बाद झाले. आजचा खेळ संपला तेव्हा कर्णधार धनंजय डिसिल्वा 31 तर सोनल दिनुषा 25 धावांवर खेळत होता. न्यायप्रविष्ट प्रकरण वगळता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलण्याचं किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम 2026 लागू केले आहेत. या नवीन नियमावलीमुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्र्यांना आता व्यापक अधिकार मिळाले आहेत. गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेतल्या प्रगतीत भारताला जगाशी जोडणारं महाराष्ट्र हे समृद्ध भारताच्या निर्मितीचं प्रवेशद्वार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज मुंबईत आयोजित इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. राज्यातल्या विविध क्षेत्रातल्या संधींचा लाभ घेऊन अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांनी आपल्या कल्पना संशोधन घेऊन महाराष्ट्रात यावं. राज्य शासन त्यांना इथलं कौशल्य, बाजारपेठ, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणातला दोषी सचिन अंदुरेला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांमध्ये अंदुरेंचा समावेश होता आणि 2024 सत्र न्यायालयानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. पंढरपूरसाठी विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराथी, दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावा दाटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी एक म्हण आपल्याकडे सहज वापरली जाते. आत्याच्या काळात हा गोडवा काहीसा चिंतेचा विषय बनत चालला आहे. रक्तातील साखर वाढली तर तो मधुमेह या आजाराने ओळखलं जातं. आज आपल्या देशात मधुमेहींची संख्या चिंताजनकरित्या वाढत आहे. केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही मधुमेही रुग्णांची संख्या वाढताना दिसते. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने नुकतेच डायबिटीज रुरल आउटरीच डिजिटल पोर्टलची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर विश्वास या मधुमेह जागरूकता व्हिडिओ लायब्ररीही सुरू करण्यात आली आहे. वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक आणि मधुमेह तज्ज्ञ असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी या दोन्ही उपक्रमांचे नुकतेच उद्घाटन केले आहे. देशातील मधुमेह आजाराची व्याप्ती, रुग्णांनी घ्यावयाची काळजी, मधुमेह टाळण्याकरता प्रतिबंधात्मक उपाय या मुद्द्यांवर ज्येष्ठ मधुमेह तज्ज्ञ डॉ संहिता वालावलकर

0: यांनी दिलेली माहिती आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्रोते हो, आपल्या देशात गेल्या काही वर्षात मधुमेही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामागची कारणं, त्याचप्रमाणे मधुमेह या आजाराचे नेमके स्वरूप याविषयी माहिती देताना डॉक्टर संहिता वालावलकर म्हणाल्या,
1: आपल्या देशामध्ये सध्या मधुमेह या आजाराचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतंय, कैक पटीने वाढतंय. आणि त्याच्यामध्ये आता पूर्वी शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जरा तफावत होती, तर आता असं दिसतंय की ग्रामीण भागात सुद्धा मधुमेहाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतंय. बायकांमध्ये पण वाढतंय, पुरुषांमध्ये पण वाढतंय, लहान मुलांमध्ये वाढतंय, कॉलेजच्या मुलांमध्ये वाढतंय. म्हणजे थोडक्यात काय की समाजातल्या सर्व स्तरांमधनं हे दिसतंय की मधुमेहाचं प्रमाण वाढतंय. आणि हे अत्यंत चिंताजनक बाब आहे, कारण आपली पुढची पिढी ही मधुमेहापासून मुक्त असावी. या मधुमेहाचं स्वरूप काय असतं, तर मधुमेहाचे खरं म्हणजे कारण अनेक असतात, प्रकार अनेक असतात, पण आपण जर का सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जो समाजामधला मधुमेहाचा प्रकार दिसतो, ज्याला आपण वैद्यकीय भाषेमध्ये Type 2 diabetes म्हणतो, म्हणजे काय की अशा व्यक्तींमध्ये इन्सुलिन हे जे एक हॉर्मोन आहे, हे जे रासायनिक द्रव्य आहे जे आपल्या शरीरामध्ये पॅन्क्रियास नावाची ग्रंथी बनवते, तर ते आता कमी होतंय. ते प्रमाण म्हणजे आपलं शरीर इतकं पुरेसं बनवत नाहीये. आणि त्याहीपेक्षा जास्त महत्वाचं कारण त्याचं असं आहे की आत्ताच्या काळामध्ये जे ग्रामीण भागात सुद्धा शहरीकरणासारखंच झालेलं आहे, वाटेल त्या वेळेला खायचं. वजनाचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आपल्याकडे. आता आपले इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा लाल किल्ल्यावरनं सांगितलंय की आपल्याकडे देशाला भेडसावणारी सगळ्यात महत्वाची समस्या काय, तर लठ्ठपणा, स्थूलपणा. तर त्यामुळे त्यानंतर व्यायाम, शारीरिक, तो आता लोक जास्त काही करत नाही. रोजच्या आयुष्यामध्ये पण सगळंच आता असं झालंय, सगळी यंत्र उपलब्ध असल्यामुळे आता प्रत्यक्ष रूपात काही आपण काम करत नाही. तर त्यामुळे व्यायाम नाही, हवं तेव्हा खाणं, प्रचंड प्रमाणात ताण, कमी झोप, आणि त्याबरोबर काही प्रमाणात व्यसनांचा पण त्याच्याशी संबंध आहे. सिगरेट असो की दारू असो, तर अशा विविध प्रकारच्या ज्या समस्या भेडसावतात, त्याबरोबरच प्रदूषण, तर या सगळ्यांचा परिपाक म्हणून मधुमेह काय. तर इवन बाकीची पण म्हणजे उच्च रक्तदाब असो किंवा फॅटी लिव्हर असो, रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं असो, हे सगळे त्याच्याबरोबरचे भाई बंधू जे आहेत, तर ते सगळे आता अधिकाधिक प्रमाणात भेडसावतात.
0: श्रोते हो, एकेकाळी शहरी भागात मोठ्या प्रमाणात आढळणारा मधुमेह आता ग्रामीण भागातही वाढत आहे. शहरांप्रमाणे गावांमध्ये आधुनिक आरोग्य यंत्रणा कमी आहे, त्यांना मधुमेह या आजाराविषयी माहिती मिळावी आणि त्यायोगे त्यांना दक्षता घेता यावी यासाठी केंद्र सरकारनं रुरल आउटरीच डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलची आवश्यकता आणि त्याचा ग्रामीण भागातील रुग्णांना होणारा फायदा याविषयी बोलताना डॉक्टर संहिता वालावलकर यांनी सांगितलं,
1: मधुमेह असो किंवा कुठलेही हे जे आजार आहेत की जे संसर्गजन्य नाही आहे, त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणतो. मेटाबॉलिक म्हणजे जे आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्य आपलं जे बदलून गेलंय, त्यामुळे झालेले हे जे विकार आहेत, त्याच्यामध्ये मधुमेह हा आघाडीवर आहे. आणि त्याकरता केंद्र शासनाने जो विश्वास नावाचं एक डिजिटल ऍप निर्माण केलं आहे, तर ते या बाबतीत अत्यंत उपयोगी पडणार आहे. आणि याचं कारण असं आहे की आपल्याकडे जरी रुग्णांचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात आहे, मग ते मधुमेहासारखं असो, उच्च रक्तदाबाचं असो, स्थूलपणाचं असो, पण त्या मानाने तिथे तितक्या सोयी सुविधा नाहीये, तिथे तितके वैद्यकीय तज्ज्ञ सुद्धा तिथे त्या प्रमाणात नाहीये. बहुतेक सगळे शहरात निमशहरी भागात एकवटले, पण आपण अशा लोकांना दूर ठेवू शकतो का, नाही. ते आपलेच बांधव आहेत आणि त्यांना सुद्धा आपल्याला व्यवस्थित मार्गावर आणायचे, त्यांचं सुद्धा शुगर कंट्रोल करण्याची गरज आहे. तर या दृष्टीने हे जे ऍप आहे, तर की आता हे इतकं साधू सोपं असतं की आपल्या भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईलवर आपण हे ऍप डाऊनलोड करू शकतो, आणि शहरी भागातली निमशहरी भागातली तज्ज्ञ मंडळी ही सुद्धा त्या ऍप थ्रू तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. तर आपल्या वैद्यकीय सोयसुविधा असोत, औषधांचं कुठल्या प्रमाणात कसं घ्यायचं, मग ते काही लोकांना इन्सुलिनची गरज असेल, काहींना गोळ्यांची गरज असेल, तर हे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी हे ऍप जे आहे ते अत्यंत अत्यंत उपयोगी. आणि मला असं वाटतं की त्याचा खरोखरच खूप उपयोग हा अगदी आपल्या दूरगामी ठिकाणी खेड्यापाड्यात सुद्धा होईल, कारण आजकालच्या काळामध्ये तर हे नेट तर सगळीकडे पसरलंय. हे जे जाळं आहे, तर ते जाळं दूरवर पसरलंय, आणि त्या या माध्यमातून, विश्वास या माध्यमातून, मला असा विश्वास आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या सुद्धा बंधू बांधवांना आणि बहिणींना आणि इतरांना सुद्धा आपल्या या सोयी सुविधांचा लाभ आपण नक्कीच घेऊन देऊ शकतो. वैद्यकीय तज्ज्ञांचं मार्गदर्शन उत्तम प्रकारे त्यासाठी होऊ शकेल.
0: श्रोते हो, याबरोबरच विश्वास या डिजिटल लायब्ररीचेही

0: उद्घाटन करण्यात आले आहे. या लायब्ररीचा प्रभावी वापर आणि त्याच्या प्रभावाविषयी बोलताना त्या म्हणाल्या,
1: केंद्र शासनाने ऍप आणलेलं आहे, त्याचं नाव आहे विश्वास आणि त्याची डिजिटल लायब्ररी पण आहे. आता हे विश्वास आणि डिजिटल लायब्ररी ऍप, मला असं वाटतं की आत्ताच्या काळातली जी मुलं आहेत तर त्यांना तर याविषयी खूपच चांगल्या प्रकारे त्याचा वापर होत असल्यामुळे माहिती असेल. आणि तेव्हा ऍप सुद्धा काही नाही, आपल्याला प्ले स्टोअर मधून डाउनलोड करता येतो. आता ज्यांना या थोड्या ऍप विषयी वगैरे थोडं मनात काही शंका कुशंका असतील किंवा ते डाऊनलोड करता येईल का, पुढे काय होईल वगैरे अशा काही शंका असतील, तरी सुद्धा निर्धास्त रहा. ते अतिशय साधं सोपं असं ऍप आहे, ते आपण प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाऊनलोड करू शकतो. आणि त्यानंतर जर का त्या व्यक्तीला ते करता येत नसेल तरी सुद्धा घरामध्ये आपल्या छोटी मंडळी आहेत, तर त्यात मुलगा असो मुलगी असो नासून असो नात असो यांच्यापैकी कुणालाही तुम्ही सांगा एका, आपल्याकडे फक्त कसली गरज आहे, स्मार्टफोन. त्यामुळे तुम्ही फक्त स्मार्टफोन ह्या मोबाईलवर हे प्ले स्टोअर मध्ये जाऊन ऍप तुम्ही डाऊनलोड करा, त्याचं नाव विश्वास असं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी आपली जी सुरुवातीची माहिती असते पेशंट विषयीची, मग त्या रुग्णाचं वय काय, नाव काय, नंतर लिंग काय, त्यानंतर तुम्हाला तो मधुमेहाचा विकार हा आधीपासूनच आहे की आताच तुम्हाला कळलाय, औषधं काय घेता, डॉक्टरांकडे तुम्ही जाता का, त्याच्यानंतर त्या संदर्भात बाकी कुठल्या काही अडचणी आहेत का, इतर कुठल्या अवयवांना काही इजा झाली आहे का, म्हणजे जसं की किडनीचा काही विकार आहे का त्याबरोबर किंवा बाकीचे आहेत, तर अशा सगळ्याची तुम्ही त्याच्यात माहिती पुरवू शकता. आणि ती जर तुम्ही सगळी अपलोड केली की त्यानंतर आहे ना ते त्याचं सगळं कनेक्शन घेऊन तज्ज्ञ मंडळींकडे त्याची माहिती पुरवली जाते आणि त्यातून तुम्हाला ती तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन देऊ शकतात. आणखीन काय करण्याची गरज आहे, तुम्हाला आहाराविषयीची वगैरे ही सगळी माहिती त्याच्यात मिळते. तसंच तिथे डिजिटल लायब्ररीमध्ये अनेक प्रकारची विविध भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत की ज्यातनं आपल्याला मधुमेह का होतो, कुठला आहार घ्यावा, व्यायाम असेल तर तो कसा करावा, गोळ्या कशा घ्यावा, फॉलोअप कसा करावा वगैरे, असं सगळी अनेक प्रकारची अनेक विषयांवरची पुस्तकं ज्या डिजिटल लायब्ररीमध्ये आहे, तर जी वाचण्याची पण आपल्याला सोय असते सुविधा. अशा प्रकारे हे विश्वास हे ऍप आणि ही डिजिटल लायब्ररी ही कुणीही वापरू शकतं, आपल्या सगळ्या भारतीयांकरता ते आपल्याला केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेलं आहे.
0: श्रोते हो, मधुमेह हा आजार होण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून करण्यात येणाऱ्या या विविध प्रयत्नांचा आणि हा रोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी या संदर्भात डॉक्टर संहिता वालावलकर यांनी सांगितलं.
1: मधुमेह हा आजार जर का सुरू झाला ना तर तो आपल्या बरोबरच राहतो, तो अतिशय वाईट विकार आहे. कारण का तो आपल्या बरोबरच राहतो, तो आपल्या बरोबरच जातो आणि त्याच्यापासून उद्भवणारी जी बाकीची कॉम्प्लिकेशन्स आहेत, मग ती हृदयाची असो किंवा इतर कुठल्याही अवयवाची असो, मग ती मेंदूची असो, डोळ्यांची असो किंवा मूत्रपिंडाची असो, ही सगळी होऊ नये यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं, तर आपण मधुमेहच व्हायला द्यायचा नाही. आणि मधुमेहाला नेहमी प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याला करता येते, आपण ते टाळू शकतो, आपण ते पुढे ढकलू शकतो. त्याकरता अत्यंत साध्या सोप्या गोष्टी आहेत की ज्या आपण जर नियमाने केल्या तर हा मधुमेह एकतर होणार नाही किंवा जर होणार असेल तर तो उशिराने होईल. आणि त्याकरता आपण काय करू शकतो, आता थोडक्यात मी सांगते की आहाराविषयी आपण काय करू शकतो. तर प्रथिनयुक्त आहार हा अत्यंत महत्वाचा आहे. प्रथिनं म्हणजे काय, की माणूस जर शाकाहारी असो की मांसाहारी असो, प्रथिनात आपल्याला काय घ्यायला हवंय, तर विविध प्रकारच्या डाळी म्हणजे घट्ट वरण किंवा आमटी असतं ते, त्यानंतर वेगवेगळी मोड आलेली कडधान्य ही तुम्ही उसळीच्या रूपात खा किंवा आपण ती थोडी वाफवून किंवा उकळून ज्याला म्हणतो सलाड तर त्या रूपात खा, ज्याला चाट म्हणता येतो तसं खा, त्याचं प्रमाण जास्त वाढवा. नंतर सोयाबीनचं प्रमाण भरपूर असलं पाहिजे, पनीर घरामध्ये बनवून ते वापरता आलं पाहिजे. नंतरच्या याच्यात असं दही ताकाचं प्रमाण वाढवा आणि ज्याला आपण तांदूळ गहू ज्वारी बाजरी मका वगैरे म्हणतो, तर ज्याला आपण म्हणतो कर्बद्वी असे प्रकार असतात, तर ते प्रमाणे ना ते कमी करायचं. आपल्याकडे काय ना भारतीय माणसाचा आहार कसा असतो, जास्तीत जास्त कर्बोदक असतात, म्हणजे आपण भात खातो, आपण भाकरी खातो, आपण चपाती खातो, आपण पोळी खातो, ब्रेड खातो, पाव खातो, तर याचं प्रमाण कमी. घरात जितकं तेल येते ते तेल 50% कमी करा. इथे पण मी सांगते की आपल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरनं सांगितलं की प्रत्येक माणसांनी कमीत कमी 1-2 लिटर तेल घरामध्ये कमी करा, जे अतिशय गरजेचे. तो तेल कमी करा आणि ही कार्ब्स कर्बोदक कमी करा, प्रथिनं वाढवा. मांसाहाराचा विचार केला तर त्याच्यामध्ये अंडी आहेत, मासे आहेत किंवा कोंबडी आहे, तर हे जे आपण खातो यात सुद्धा तेलाचं प्रमाण कमी ठेवा आणि ते तसे तुकडे जास्तीत जास्त खा. सो प्रथिनं वाढवा, कर्बोदक कमी करा आणि बाकीची जी पदार्थ आहेत ना, मग ते केक आहेत आणि आईस्क्रीम्स आहेत, बिस्किट आहेत, ब्रेड आहे, त्याचं सुद्धा प्रमाण अगदी क्वचित कमी करायचं. गोडाधोडाचं प्रमाण कमी ठेवा, हा चांगल्यापैकी उत्तम आहार वाढवा. त्याचा सुद्धा भाज्या, नंतर फळभाज्या असो पालेभाज्या असो, यांचं प्रमाण वाढवा की ज्याच्यातनं आपल्याला जीवनसत्व सुद्धा मिळतील.

0: दुसरी गोष्ट म्हणजे वेळेवर जेवा. एकाच वेळेला मी दाबून जेवलो ते भरपोट खाल्लं असं नाही, पोट भरण्यासाठी खायचं नव्हतं. आपण का खायचं असतं, अन्न हे पूर्ण ब्रह्म हे आपल्याला आपल्या संस्कृतीने शिकवलंय. तर त्यात म्हणजे काय की अन्न हे आपलं यज्ञ समजून खा, पेट भर म्हणून खायचं नाही. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे व्यायामाचा. आपल्या शरीराला व्यायामाची अत्यंत गरज असते. मधुमेह असो नसो, आपण स्त्री असो की पुरुष असो, कुठलंही वय असो, शरीराला व्यायाम पाहिजे. सगळ्यात उत्तम व्यायाम की ज्याला काहीही खर्च येत नाही, कुठल्याही जिम मध्ये जावं लागत नाही, आता काय आहे तर 40 मिनिटं आपण कॉटनचे मोजे आणि चांगले बूट घालून चालायला जाणं की ज्याच्यामुळे आपल्याला जरा घाम निघाला पाहिजे. तर रोज 40 मिनिटं चाला, 24 तासात ती 40 मिनिटं इंग्लिशमध्ये त्याला मी टाइम म्हणजे मला स्वतःकरता दिलेला काळ, तर ती 40 मिनिटं रोज चाला. थोडं नंतर स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा वेट ट्रेनिंग म्हणतात, म्हणजे काय की छोटी छोटी वेट्स किंवा डंबेल्स असतात तर ती उचला. नंतर पूर्वी सूर्यनमस्काराची प्रथा होती तर अशा प्रकारचे सूर्यनमस्कार घालू शकतो, पुशअप करू शकतो. तर 15 मिनिटं ही आपण जर आपल्या वेट ट्रेनिंगला दिली आठवड्यातून निदान 3 वेळा तर उत्तम प्रकारचा व्यायाम केला जातो. झोपेचं प्रमाण हे अतिशय चांगलं असलं पाहिजे. प्रत्येकाची झोप काय 8 तास तसेच नाही, पण कमीत कमी 6 तास ती पण गाढ झोप असायला पाहिजे. तर त्याला स्लीप हायजीन म्हणतात, म्हणजे उत्तम प्रकारची झोप असली पाहिजे की ज्याच्यात कुठल्याही मध्ये त्रास, आपला मोबाईल बघत बसलो, टीव्ही बघत बसलो आणि मग मी झोपून गेले असं करायचं नाही. झोपायची आपली जर का चांगली तुम्ही 6 ते 8 तुमच्या गरजेप्रमाणे, प्रत्येकाचं शरीर वेगळी झोप मागतं, तर ते जर तुम्ही केलं छंद जोपासले. प्रत्येक माणसाला काही ना काही छंद हवा, गाण्याचा असेल, चित्रकलेचा असेल, जो काय असेल तो, चांगलं वाचन असेल, तर ते तुम्ही करा. मन प्रसन्न ठेवा आणि हे आयुष्यभराचा तुम्ही व्रत करा. हे असं काय आज उद्या परवासाठी नाही, हे आपल्याला सगळ्यांना करायचं, आयुष्यभर करायचं. आणि हाच माझ्या मते आपल्या सर्वांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, पूर्ण समाजासाठी, आपल्या अख्ख्या देशातल्या एक आणि एक नागरिकासाठी मी छोटासा हा एवढाच फक्त मूलमंत्र देऊ शकते. सुखानी राहा, आनंदात राहा, आरोग्यपूर्ण.
1: श्रोते हो, मधुमेह या आजाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर विविध उपचार उपलब्ध असले तरी ते होऊ नये यासाठी आहार, विहार आणि व्यायाम यांच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत. प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला आहे या उक्तीवर विश्वास ठेवून या आजारापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यांना हा आजार झाला आहे त्यांनाही फार घाबरून जाण्याची गरज नाही. योग्य ती काळजी घेतल्यास तेही सामान्य जीवन आरामात जगू शकतात. या आजाराची व्याप्ती जरी वाढत असली तरी त्यावरचे उपचार आणि त्यातील नवोन्मेषही सतत सुरू आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंदकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया किसान वाणी.
1: श्रोते हो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: उसे कैसे बचाएं?
1: मतलब?
2: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी। हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सब यही डाले हैं।
2: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
2: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
4: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानातील भात पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल दहीफळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत। शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, हल्ली वातावरण फार बदलतं आहे, कधी खूप जोरात पाऊस येतोय तर काही दिवस कोरडे जात आहेत, तर बदलत्या हवामानात भात पीक व्यवस्थापन कसं करायला हवं याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। आणि याबद्दल आज आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत पालघरमधील कृषी संशोधन केंद्र येथील तज्ज्ञ डॉक्टर अमोल दहीफळे। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
5: नमस्कार।
4: सर, बदलतं हवामान आहे म्हणजे नेमकं काय?
5: बदलतं हवामान मध्ये जे पावसाचं चक्र आहे, जे हवामानाचं चक्र आहे, त्याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत, म्हणजे आपण सांगतो की मृग नक्षत्राच्या वेळेस 7 जूनला पाऊस येतो, तर हे चक्र सगळं बदललेलं आहे। पावसाची अतिवृष्टी होणं, पावसामध्ये खंड पडणं, खूप कमी कालावधीत अधिक पाऊस पडणं आणि खूप मोठा कालावधी खरीप हवामानाचा हा कोरडा जाणं, हे जे सगळे मोठे बदल आहेत, ह्या बदलाला आपण हवामानातील बदल असं शेतकरी मित्र प्रामुख्याने संबोधत असतात। आता ह्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे तापमान आहे, तापमानामध्ये सुद्धा बदल होत आहेत। जे तापमान 40-42 डिग्री सेल्सिअस पर्यंत होतं अधिक जायचं उन्हाळ्यामध्ये, ते आता 45-46 पर्यंत काही ठिकाणी, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जातं। आणि थंडीच्या दिवसामध्ये खरीप हंगामामध्ये सुद्धा तापमान मोठ्या प्रमाणात हे कमी होतं। ह्या सगळे जे बदल आहेत हे खूप जलद गतीने होत आहेत, आणि ह्या बदलांना सगळे आपण बघतो की हवामानातील हे बदल प्रामुख्याने ते जाणवतात, आणि याचा मोठा विपरीत परिणाम हा शेतीच्या उत्पादकतेवरती होत असतो।
4: बरोबर। यंदा आपण पाहिलं की अल निनोची परिस्थिती आहे असं सतत वेगवेगळ्या ठिकाणांहून बोललं जात होतं, तर ही जी भूमिका आहे हवामानाची, तर त्याबद्दल काय सांगाल?
5: अल निनो म्हणजे प्रामुख्याने मी आपल्याला सांगू इच्छेल की प्रशांत महासागराच्या समुद्राच्या पृष्ठावरील तापमान जेव्हा वाढतं आणि तिकडची जी वारे आहेत ती वारे आपल्या भारताच्या बाजूने वाहत येतात, आणि ते तापमान जेव्हा वाढतं त्याचा विपरीत परिणाम हा जो होतो ना, त्या प्रक्रियेला अल निनो असं संबोधित दिलं जातं। आणि अल निनोमुळे काय होतं, अल निनोचे परिणाम असे आहेत की पाऊस आहे जो 10-15 दिवस त्याचा खंड जाणवतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती जाणवते। ह्या ही जी प्रक्रिया आहे, ह्या प्रक्रियेमुळे जी वातावरणातील सगळी जे बदल आहेत मुख्यप्रमाणे ह्याला मोठा एक भार भेटतो, आणि पावसाची कमतरता, पावसाचं जे वितरण आहे त्याच्यामध्ये अनियमितता होते, ही एक प्रामुख्याने मोठी घटना ह्या दरम्यान होते। पाऊस उशिरा होतो, खंड पडतो आणि काही काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होते। हा अल निनोचा हा एक मोठा परिणाम ह्या बदलत्या हवामानामध्ये दिसून येतो, आणि ह्या प्रक्रियेला आपण म्हणतो की अल निनोचा हा सगळा परिणाम आहे। आणि ह्या परिणामामुळे भाताचं जे उत्पादन आहे, ह्या दीर्घ पावसाचा खंड असेल किंवा अतिवृष्टी असेल, मोठ्या प्रमाणात भाताच्या उत्पादकतेवरती, भाताच्या रोपवाटिकेवरती परिणाम होतो, आणि प्रामुख्याने भाताचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घटतं, हा याचा एक मोठा परिणाम होतो।
4: बरं, भात हे पाऊस पडल्यानंतर घेतलं जाणारं पीक आहे, तर बदलत्या हवामानाचा भात पिकावर जो परिणाम होतो तो सर्वाधिक कोणत्या टप्प्यामध्ये होतो?
5: आता महत्वाची गोष्ट आहे की खरीप आपला चालू होतो जूनपासून आणि पावसाच्या आगमनानुसारच खरीप चालू होतो, तर ज्या भाताच्या वेगळ्या वेगळ्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाची रोपवाटिकेची अवस्था आहे, नंतर लागवड पुनर्लागवड करतो ती अवस्था आहे, फुटवे फुटायची अवस्था आहे, फुलोरे धरायची अवस्था आहे, नंतर दाणे भरण्याची अवस्था आहे, ह्या सगळ्या अवस्था खूप महत्वाच्या असतात भाताच्या उत्पादनासाठी। आणि ह्या सर्व अवस्थेमध्ये कधीही अतिपाऊस पडला किंवा पावसाचा खंड पडला किंवा कमी कालावधीत मोठा पाऊस आला आणि पावसाचा मोठा खंड पडला, कोरडा असं वातावरण झालं, त्याचा खरोखर मोठा परिणाम ह्या अवस्थेमध्ये असतो. सुरुवातीला मी सांगू इच्छेल की रोपवाटिकेची जी अवस्था असते, आपण 21 दिवसाचं रोप असं भाताचं लावत असतो आणि ह्या पहिल्या भाताचं रोप जर आपलं जोमदार आणि सजेल असं नसेल तर त्याचा खरोखर दुष्परिणाम जाणवतो. शिफारसीत विद्यापीठाचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामुळे म्हटलं जातं की 21 दिवसाचं रोप पेरल्यानंतर तर साधारणतः ते लागवडीसाठी अतिशय योग्य तो कालावधी असतो. आणि ह्या कालावधीमध्ये जर भात कोरडवाहू प्रकारच्या शेतीमध्ये जर पावसाचा खंड पडला तर जोमदार रोप तयार होणार नाही, ते रोप लावणी योग्य राहणार नाही, परत कीड रोगाचं लगेच बळी पडणार असं रोप ठरेल आणि त्याचा मोठा परिणाम हा भाताच्या उत्पादनावरती होतो. मग नंतरची दुसरी अवस्था आहे की पुनर्लागवड, त्याच्यामधला जर कालावधी वाढला नंतर त्यामुळे जर तुमचा फुटवे फुटण्याचा कालावधी वाढला नंतर फुटवे फुटल्यानंतर फुलोऱ्याचा कालावधी वाढतो आणि ह्या सगळ्या कालावधीमध्ये जर मोठा खंड पडला, पावसाचं जर वातावरण बदलतं मिळालं, अतिवृष्टी असेल किंवा खंड पडला, ह्या दोन्हीचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात या सगळ्या अवस्थेमध्ये भाताच्या पिकावरती आपल्याला प्रामुख्याने दिसतो.
4: बरं, म्हणजे भात लागवडीनंतर कोणत्याही अवस्थेमध्ये पाऊस प्रमाणात पडणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर, पावसाला उशीर झाला तर शेतकऱ्यांनी काय करणं अपेक्षित आहे?
5: सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या पूर्ण कृषी व्यवस्थेमध्ये जे आपला महाराष्ट्र शासन असेल किंवा भारतीय कृषी अनुसंधान परिषद असेल यांच्यामार्फत प्रत्येक शेतकऱ्यांना ग्रामीण कृषी मौसम सेवा ह्याद्वारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती की पुढच्या काळामध्ये पुढच्या 5 दिवसामध्ये कशा प्रकारचं हवामान साधारणतः त्या विभागामध्ये राहणार आहे असे सरळ सरळ संदेश दिले जातात. ह्या संदेशाला अनुसरूनच त्यांनी ती पेरणी करावी. पावसाला उशीर होणं हे अपेक्षित असतं. कृषी विभागामार्फत, विद्यापीठांमार्फत, संशोधन केंद्रामार्फत ह्याची जनजागृती केली जाते की आत्ताच आपण पेरणी करू नका, मान्सून आलेला नाहीये. कधी कधी हा पूर्व मान्सून पाऊस असतो, कधी कधी शेतकरी त्याचा चुकीचा अर्थ समजून घाई करतात पेरणीची, तर पेरणीची घाई करू नये. जोपर्यंत मान्सूनचं आगमन होत नाही तोपर्यंत पेरणीची घाई न करणं हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि योग्य वाणांची निवड करणे, चटई पद्धतीने त्याची लागवड करणे, उशीर झाल्यानंतर चटई पद्धतीने रोपांची लागवड करून मग तो मशीनद्वारे कसं पेरतील त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि प्रभावी पाऊस झाल्यानंतर लगेच त्याची पेरणी करून त्याची रोपांची पुनर्लागवण करायची. पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाची मुद्दा आहे की जोपर्यंत कृषी विभागामार्फत, विद्यापीठांमार्फत मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा होत नाही तोपर्यंत शेतकरी मित्रांनी पेरणीची घाई करू नये. असं झाल्यास त्याला परत पुनर्पेरणी करण्याची गरज भासेल आणि त्यावेळेस बियाणं उपलब्धता हा एक महत्वाचा विषय ठरू शकतो आणि त्याच्यामुळे त्याचा तो हंगाम हा त्रासदायक होऊ शकतो. हे एक महत्वाची गोष्ट इथं नमूद करावीशी वाटते.
4: एकंदरीतच शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज जो आहे तो वेळोवेळी पाळला पाहिजे.
5: होय, निश्चित.
4: अतिवृष्टी झाल्यानंतर कोणत्या उपाययोजना कराव्यात शेतकऱ्यांनी?
5: आपण बघतो, आपण जी चर्चा करतोय वातावरणातील बदल म्हणजे पावसाचा खंड किंवा कमी कालावधीमध्ये खूप अतिवृष्टी, म्हणजे एका दिवशी 500-600 मिलीमीटर पर्यंत पावसाची नोंद सुद्धा ह्या 2026 सीझन मध्ये बघितलेली आहे. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा अतिवृष्टी होते तर अतिरिक्त जे पाणी पडलेले आपल्या शेतामध्ये त्याचा लगेच निचरा करायचा आहे. बांध फुटलेले असतील तर बांध बंदिस्ती करून घ्यायची आहे, तो एक महत्वाची गोष्ट. आणि पाणी ओसरल्यानंतर जे नत्र आहे म्हणजे नायट्रोजन जे सगळ्यात महत्वाचं अन्नद्रव्य आहे त्याची काय परिस्थिती, त्यानुसार परत ते एक थोडासा हलकासा डोस आपण त्यांना द्यावा पिकाला. आणि किडींचा किंवा रोगाचा काय प्रादुर्भाव आहे तो तपासणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी शेतामध्ये जाऊन त्याचं व्यवस्थित निरीक्षण घेऊन मग त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना करता येतील. आणि काही काही ठिकाणी रोपं वाहून जातात अतिवृष्टीने, तर अशा ठिकाणी परत पुनर्लागवड करायची. काही ठिकाणी रोपं उपलब्ध असतील तर त्याची पुनर्लागवड करून घ्यावी आणि आपली बांधबंदिस्ती करून अतिरिक्त पाणी काढून आपलं शेत व्यवस्थितरित्या भाताच्या शेतीसाठी ठेवावं, हे एक महत्वाच्या त्याच्यामध्ये सूचना आहेत.
4: आता अशीच विपरीत परिस्थिती सुद्धा कधी उद्भवते की पाऊस अगदीच कमी पडलाय, कोरडं झालंय सगळं, तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावं?
5: अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पुनर्लागवड जेव्हा शेतकरी करतात 21 दिवसानंतर, त्यानंतर जर कालावधी पावसाचा खंड पडला तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेलं संरक्षित पाणी, त्यांचं तळ असेल, डबके असतील किंवा त्यांच्याकडे बोरवेल असेल, अशा वेळेस सुरक्षित करण्यासाठी त्या पिकांचं ते एक जीवनरक्षक पाण्याची सिंचनाची गरज आहे. नंतर तण नियंत्रण करणे, जे त्या जास्त पाणी घेणार नाहीत त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि जमिनीत ओल राहावी ह्याच्यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेलं पाणी द्यावं आणि त्याच्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात हवं. त्याची पण एक महत्वाची गोष्ट आहे. जमीन ही आरोग्यदायी आणि सक्षम असली पाहिजे, त्याने असलेलं पाणी धरून ठेवलं पाहिजे. ह्याच्यासाठी शेतकरी मित्रांनी तयार राहिलं पाहिजे आणि भविष्यामध्ये अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात होणार आहेत. आणि हिरवळीच्या खतांचा वापर जर केला तर आपल्याला दीर्घकाळी मोठ्या प्रमाणात पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची आपण यामध्ये वाढवून ठेवू शकतो. तर ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे.
4: बरं, आता या सगळ्यामध्ये एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे खतांची मात्रा. तर मग खत व्यवस्थापन कसं करायला हवं?
5: आता अतिवृष्टीमुळे जे सगळ्यात महत्वाचं मुद्रा अशी नमूद

0: पुरत पालाश विद्यापीठाने दिलेले, तेवढेच त्या पिकाला द्यायचे. अतिवृष्टी झाली असेल किंवा कोरड परिस्थिती असेल, पिकामध्ये जमिनीमध्ये पाण्याची परिस्थिती कशी आहे त्यानुसार त्याचा ओल असल्याशिवाय आपण ही जी खत आहे ती खत देऊ नये. सगळ्यात महत्वाची गोष्ट ओल असतानाच द्यावा. आणि शिफारसित खतांच्या मात्रा ह्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यात जाव्या लागतात. म्हणजे जे नत्राची शिफारसित मात्रा आहे त्या पूर्ण कालावधीत पिकाच्या तिच्यापैकी 50% नत्राची मात्रा आणि पूर्ण पालाश आणि पूर्ण स्फुरत ह्या सगळ्यांची आपल्याला जी द्यायची आहेत त्या मात्रा ह्या सुरुवातीला द्याव्या, लागवडीच्या वेळेस पुनर्लागवडीच्या वेळेस द्याव्यात. आणि नत्राची जी मात्रा आहे ती फुटवे फुटण्याच्या वेळेस 25% आणि फुलोराच्या वेळेस 25% अशा 2-3 टप्प्यामध्ये विभागून द्यावी, ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि त्या जमिनीमध्ये ओल किती आहे त्या ओलीनुसार त्या द्यायच्यात. ओल नसेल, कोरडं जर असेल तर कोरड परिस्थितीमध्ये आपण ह्या नत्राच्या मात्रा त्या जमिनीमध्ये द्यायच्या नाहीत. आणि काही काही ठिकाणी कधी कधी असं जाणवतं की सूक्ष्म अन्नद्रव्याची सुद्धा कमतरता आहेत जमिनीमध्ये, कधी कधी झिंक असेल फेरस असेल ह्याच्या कमतरता जाणवतात, तर त्यानुसार त्या कमतरतेनुसार जमिनीची आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांनी तयार करून ती देण्याची गरज आहे.
1: बरं, पण आता तुम्ही म्हणालात की नत्र हे लवकर वाहून जातं किंवा ते स्थिर नाहीये, पण मग ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण होते पिकं वाहून जातात, तर त्यावेळेस कसं ओळखायचं की किती नत्राची मात्रा आवश्यक आहे?
0: खूप जर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी असेल, पुनर्लागवड केल्यानंतर किती कालावधीमध्ये ती अतिवृष्टी आलेली, लगेच जर अतिवृष्टी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी भरपूर 1-2-4-5 दिवस राहिलं तर आपण दिलेली खताची मात्रा ही पूर्ण गेली जसं समजावं आणि ती 25% नत्राची मात्रा परत पुनः देण्यात यावी, हे त्या त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीवरती अवलंबून आहे. तिथं काय परिस्थिती आहे, किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, किती कालावधीसाठी तो पाणी त्यांच्या शेतामध्ये, ह्या सगळ्या गोष्टीवरती ते अवलंबून. 1-2-4 दिवस जर पाणी सतत शेतामध्ये असेल, साधारणतः 10-15-20 सेंटीमीटरच्या पेक्षा जास्त, तर निश्चितच जी दिलेली मात्रा आहे ती पुनः आपल्याला खतांच्या मात्रा त्यांना परत द्याव्या लागतील आणि त्यात मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान पण होतं, ती खतं वाहून जातात, पिकाला उपलब्ध होत नाहीत. कोरडी परिस्थिती असेल तर शिफारस अशी आहे की कोरड्या परिस्थितीमध्ये आपण पुनर्लागवड करू शकत नाही, कारण की चिखलणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाऊस लागतो, पाणी लागतं, पाणी असतानाच चिखलणी होते, चिखलणी झाल्यानंतर लगेच त्याच दिवशी पुनर्लागवड करण्याची शिफारस विद्यापीठाने केली आणि अशा वेळी ती जी खतांच्या मात्रा आहे तेव्हा ते दिले जातात. पण नंतर जी कोरड पडेल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्ण पालाश, पूर्ण स्फुरद आणि अर्ध नत्र, म्हणजे 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश, हे आपण पुनर्लागवडीच्या वेळेस देतो. आणि नंतर जो पावसाची कोरड असेल, जो दुसरा टप्पा नत्राचा द्यायचा आहे, जो फुटवे फुटण्याच्या अवस्थेत द्यायचा आहे, ती पाऊस आल्याशिवाय कोरड गेल्याशिवाय तो शेतकरी मित्रांनी देऊ नये, थोडासा वेळ लागला तरी चालेल. आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच पिकाच्या ज्या वाढीच्या अवस्थेत त्याच्या मोठा त्याच्यावरती ताण येतो, नैसर्गिक अनैसर्गिक दोन्ही प्रकारचा तो ताण येतो आणि त्या ताणामुळे सुद्धा त्याची जी वाढ आहे ती वाढ खुंटते. आणि मग जसं लगेच पावसाचं आगमन होईल, पावसाची सरी येतील, त्यानुसार मग ते खत देऊन ज्यांच्याकडे सिंचनाची अवस्था असेल कोरड असलेल्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांच्या सिंचनाच्या जी उपलब्धता आहे ती सिंचन देऊन त्याच्यामधली कोरड आपल्याला काढून टाक.
1: बरं, हवामान बदलामुळे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, तर त्याबद्दल काय सांगा?
0: काय आजकालच्या परिस्थितीमध्ये ब्राऊन प्लांट हॉपर, खोडकिडा, लीफ फोल्डर किंवा रोगांमध्ये बघितलं की ब्लास्ट आहे, कडा करपात, बॅक्टेरियल लीफ ब्लास्ट, अशा ह्या वेगळ्या वेगळ्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव खरोखर अशा वातावरणाच्या बदलत्या परिस्थितीमध्ये आढळतो. त्यासाठी आठवड्यातनं एकदा तरी शेतामध्ये जाऊन निरीक्षण घ्यायचे, आपला प्रकाश किंवा फेरोमोन सापळ्यांचा वापर करायचा आहे, पिवळे चिकट सापळे जे असतील ते तिथे लावायचे. आणि आर्थिक पातळी जर कोणी कोणत्या किडीच्या प्रादुर्भावामध्ये ओलांडली तर त्याच वेळेस शिफारसीत जी काही तुमची मात्रा आहेत फवारणीच्या त्या रसायनांचा वापर करावा आणि शेतीमधले कीटरोग नियोजनाकडे आपण खरोखर लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण की काय होतं बऱ्याचदा की पाऊस पडतो आणि थांबतो आणि एकदम कोरड पडते, अशा वेळेस करप्याचा किंवा खोडकिड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवतो. शेतकरी मित्र एक जाणकार शेतकरी हा सज्ञान असतो, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण तरी पण आपल्याकडे त्या सगळ्या कीटकनाशकांची एक पूर्ण ज्ञान हवं आणि कधी त्या किंवा कोणत्या परिस्थितीत आर्थिक पातळी ओलांडल्यानंतरच त्या फवारण्यात याव्यात.
1: बरं, हवामान स्मार्ट भात शेती हा जो प्रकार आहे तो काय आहे?
0: इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भारत हा मोठ्या प्रमाणात भाताची लागवड करतो. सगळ्यात जास्त भाताची लागवड ही मोठ्या क्षेत्रावरती पूर्ण भारतभर केली जाते. हवामान स्मार्ट भात शेती म्हणजे बदलत्या हवामानाला अनुकूल असलेली भात शेती करायची. त्या त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे, काही ठिकाणी वर्कस जमिनी असतील तर त्या ठिकाणी आपण पेरभाताकडे जाऊ शकतो का, मग ती पेरभाताला अनुकूल असलेल्या कोणती जी वाण आहे त्याचं नियोजन केलं पाहिजे. आपण जर जमीन आपल्या खलाट्याचे असतील तर तिथे आपण पुनर्लागवड करणार असेल तर पुनर्लागवड केल्या करताना किती दिवसाची आपण जात वापरणार आहोत, ती कीड रोगास म्हणजे

0: बळी पडणारी आहे का, त्याग जातीचा कालावधी किती आहे, नंतर पाण्याची जी गरज आहे, आपण भाताच्या अवस्थेनुसार जर ह्याच्यामध्ये बदल झाला, भात पावसाच्या पूर्ण साखळीमध्ये बदल झाला, तर ते आपल्याकडे त्याचं नियोजन पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खतांचं नियोजन. खतांचं नियोजन आहे त्याच्यासाठी जे बदलत्या हवामान शेतीमध्ये स्मार्ट शेतीसाठी जे वेगळेवेगळे नियोजन सांगितलेलं आहे, म्हणजे लीफ कलर चार्ट आहे, ते हे थोडंसं एक पट्टी असते वेगळ्यावेगळ्या कलरची,
1: बरोबर.
0: एक त्याची किंमत मला वाटतं 100 रुपयापेक्षा जास्त नसेल, त्याचा वापर करावा, त्यानुसार नत्राचं नियोजन करावं. नंतर जे वेगळेवेगळे चांगले ॲप आहेत डेव्हलप केलेले कृषी विभागाने विद्यापीठाने, त्यानुसार त्याचं नियोजन करावं. आपली जी शेती आहे ही शेती स्मार्ट करण्यासाठी आपल्याला कीड रोगाच्या प्रादुर्भावाचं, कीड रोगांचं पूर्ण सखोल ज्ञान हवं. कधी कोणती कीड रोगाची कशी साखळी आहे, त्याची सायकल कशी आहे, हे जाणूनच त्यानुसार त्याच्या फवारणीच्या कीड कीटकनाशकाच्या कराव्या. हीच ह्याच प्रकारच्या शेतीला हवामान स्मार्ट शेती असं प्रामुख्याने म्हटलं जातं. आणि जे शेतकरी ह्या सगळ्या शेतीचा अवलंब करतात, ते खरोखरच असं आढळतं की त्यांचं उत्पादन आहे, हे उत्पादन निश्चितच वाढतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं एकात्मिक शेती नियोजन, एकात्मिक नत्र नियो खतांचं नियोजन, एकात्मिक कीड नियोजन, एकात्मिक रोग नियोजन, ह्या सगळ्यांचा वापर करून आपण जे उपलब्ध असलेल्या तांत्रिक शिफारसींचा वापर आपल्या शेतीमध्ये केले, तर निश्चितच त्या शेतकऱ्याला आपण एक स्मार्ट राईस फार्मर किंवा स्मार्ट भात शेतकरी
1: अच्छा
0: असं संबोधलं जातं.
1: बरं. पावसाला 15-20 दिवस जर उशीर झाला तर शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे?
0: पावसाच्या आगमनानुसारच पेरणी करायची आहे. पेरणीची घाई अजिबात शेतकरी मित्रांनी करू नये.
1: बरं.
0: त्यांच्या ज्या रोपवाटिका लावायच्या आहेत, आणि जे ज्यांना पेरभात करायचा आहे, ज्यांच्याकडे वर्कस जमिनी आहे, त्या शेतकऱ्यांनी सुद्धा पेरणीची घाई करू नये. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मान्सूनाचं आगमन झाल्यानंतरच पेरणीकडे जायचं आहे, आणि त्यामुळे जो पावसाचा जरी उशीर झाला तरी मोठा फटका हा बियाण्याला, त्याच्या पेरणीला किंवा पुनर्लागवडीला होणार नाही, ह्याच्याकडे जायचं आहे. आणि काही ठिकाणी उशीर झाला तर चटई रोपवाटिका करतात, ज्यांच्याकडे मशीन उपलब्ध आहेत, ज्याची मशीनद्वारे काल लागवड बरेचसे शेतकरी मित्र करतात, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला चटई रोपवाटिकाचा वापर करून सुद्धा आपल्याला पुनर्लागवड करता येते, ह्याच्याकडे खरोखर लक्ष देण्याची गरज आहे.
1: बरं. फुलोरा आणि दाणे भरण्याची जी अवस्था असते त्या अवस्थेत जर पाण्याचा ताण आला तर काय परिणाम होतो?
0: भाताच्या ह्या ज्या महत्वाच्या अवस्था आहेत पीक वाढीच्या, त्यामध्ये ही फुलोरा आणि दाणे भरण्याची अवस्था ही फार महत्वाची अवस्था समजली जाते. आणि अशा अवस्थेमध्ये, ह्या अवस्थेमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर मोठ्या प्रमाणात त्याच्या उत्पादनावरती फरक होतो. म्हणजे काय होतं की परागीकरण, आपण बघतो की जे परागकण आहेत, हे परागीकरणाच्या वेगावरती, परागीकरणाच्या प्रक्रियेवरती हा मोठा परिणाम होतो. दाणे पूर्णतः भरत नाही, रिकामे दाण्यांचं प्रमाण वाढतं आणि उत्पादनात मोठी घट होते. मूळतः काय होतं की दाणे भरण्याची जी प्रक्रिया आहे भारतामध्ये ही सकाळच्या वेळेस होते, म्हणजे सकाळी साधारणतः 8 ते 11च्या दरम्यान ती प्रक्रिया होत असते. आणि ह्या दरम्यान जर पाऊस आला तर मोठ्या प्रमाणात दाणे भरण्याची प्रक्रिया, परागीकरणाची प्रक्रिया, म्हणजे परागकण एकमेकाला चिटकतात, ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत, आणि
1: बरं.
0: कधी कधी ते परागकण पाण्यामुळे फुगतात. ह्या अशा सगळ्या गोष्टी बारीक तांत्रिक गोष्टी होतात, आणि त्याच्यामुळे कसं होतं की दाणे भरण्याची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात तिथं त्याच्यामध्ये त्रासदायक होते, आणि दाणे पूर्णतः भरले जात नाहीत. भाताची जी ओंबी आहे त्याच्यामध्ये पोचट धान्याचं प्रमाण टक्केवारी वाढतं आणि त्याचा मोठा परिणाम हा उत्पादनावरती होतो. त्याच्यामध्ये सकाळच्या वेळेस पाऊस असणं हे पण एक, समजा काहीच बदल झाला नाही, सगळं वातावरण व्यवस्थित आहे, पण ज्या ठिकाणी सकाळच्या परागीकरणाच्याच अवस्थेमध्ये, फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये, हे सकाळच्या वेळेस जर पाऊस असेल तर तिथे एक मोठा परिणाम ह्या आपल्या परागीकरणावरती, या सगळ्या अवस्थेवरती आपल्याला तिथून दिसून येतो. आणि त्याच्यामध्ये काय करायचं की आपल्याकडे जर ताण आला पिकाचा पाण्याचा, तर त्यावेळेस आपलं संरक्षित पाणी आपल्याला द्यायचं आहे, आणि त्या ताणातनं आपल्याला पिकाला तिथून काढता येईल. आणि आवश्यकतेनुसार, गरजेनुसार जमिनीमध्ये जो ओलावा आहे तो ओलावा टिकून ठेवावा, आणि आवश्यकतेनुसार कीड रोगांचं नियंत्रण तिथे केलं की त्याचा परिणाम हा आपल्याला चांगला उत्पादन वाढीसाठी आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेमध्ये तिथं दिसू शकतो.
1: काढणीच्या वेळी जर सतत पाऊस पडत असेल तर अशा वेळी काय करायला
0: हवं? ही पण एक महत्वाची गोष्ट आहे. जसं पेरणीच्या वेळी सांगितलं की आपले जो हवामानाचा जो संदेश आहे त्या संदेशानुसारच अगदी आपल्याला ते बघायचं आहे की पाऊस कधी, योग्य वेळीच आपली कापणी करायची, जेव्हा पीक पूर्ण तयार होतं, आणि कापणीनंतर जर लगेच पाऊस आला तर समजा आपलं पीक भिजलं तर लगेच ते तिथून काढून कोरड्या ठिकाणी ठेवून ते सुकवायचं आहे. आणि कधी कधी असं होतं की भात कापून शेतकरी मित्र कापून शेतामध्येच ठेवतात, सुकवण्यासाठी ते शेतात न ठेवता आपण आपल्या कोरड्या ठिकाणी, कारण की शेतात बऱ्याच वेळेस बघितलं

0: दिवस पाऊस आला तर ते तिथेच परत त्याचं उगवण होते त्या दाण्यांची.
1: बरं,
0: त्याच्यामुळे शेतकरी मित्रांना असं सांगणं आहे की कापल्यानंतर लगेचच जे आपले हवामान खात्याचे संदेश आहेत, विद्यापीठाचे संदेश आहेत किंवा कृषी विज्ञान केंद्राचे संदेश आहेत, त्यानुसार कापणी करावी. घाई करू नये कापल्यानंतर, आपलं भात पीक कोरड्या ठिकाणी ठेवावं आणि लगेच काही दिवसामध्ये त्याचं उडवं रचतात शेतकरी मित्रांनी. लगेच त्याची झोडणीची प्रक्रिया ज्या शिफारसीत मशिनरी आहेत झोडणी यंत्राद्वारे ती लवकर करून घ्यावी.
1: बरं, भात शेती अधिक शाश्वत करण्यासाठी काही महत्वाची तत्त्वं आहेत का?
0: भात शेती शाश्वत करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याकडे उपलब्ध असलेली जमीन, टिकवत असलेलं पाणी, आपण लावत असलेल्या भाताच्या जी वाण आहेत, ज्या जाती आहेत, ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. बदलत्या वातावरणाला तग धरून ठेवणाऱ्या जातींचा वापर प्रामुख्याने आपण केलेला पाहिजे. आणि भाताच्या तंत्रज्ञानामध्ये विद्यापीठाने दिलेलं जे तंत्रज्ञान आहे, जे बदलतं तंत्र आहे, ह्याच्यामध्ये हिरवळीचं खत आहे. हिरवळीचं खत म्हणजे मुख्यतः आपण पेरणी जूनमध्ये करतो, जी रोपवाटिका जूनमध्ये लावतो आणि पुनर्लागवड जुलैमध्ये करतो. साधारणतः 21 दिवसाचं रोप आपण लावतो तेव्हा हा पाऊस हा चालूच असतो. आणि ह्या दरम्यान जर आपण जर हिरवळीची खत असेल, म्हणजे ढेंचा असेल किंवा ताग असेल, ह्या हिरवळीच्या खतांचा जर वापर आपण मुख्य शेतीमध्ये जर केला आणि ती जर आपल्या चिखलणीच्या वेळेस गाडली गेली तर मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ आपल्या जमिनीमध्ये गाडले जातात आणि त्याचा परिणाम आपल्या भाताच्या चांगल्या उत्पादनाकडे होतो. त्यासाठी शेतकरी मित्रांना काही जास्त मोठा खर्च नाही, तर ह्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि ह्यामुळे जमिनीची धूप कुठेतरी थांबते आणि उपलब्ध असलेल्या सगळ्या खतांचा, अन्नद्रव्यांचा वापर आणि सेंद्रिय गर्भ उच्च होण्यासाठी ह्याचा फार मोठा एक हातभार ह्या जमिनीच्या आरोग्यासाठी लागतो.
1: बरं,
0: तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण वापर केला, योग्य वेळी खतं, शिफारसित खतांच्या मात्रा, योग्य कीटरोग नियोजन, आर्थिक पातळी ओरडल्यानंतरच कीटकनाशकांचा वापर आणि शिफारसित खतांच्या मात्रा, योग्य पाण्याचं नियोजन, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला तरच खरोखर मला वाटतं की भात शेती शाश्वत होण्यासाठी एक मोठा हातभार लागेल. आणि आजकालच्या आपण काळात बघतो की मजुरांची कमतरता जाणवते, तर एक यांत्रिकीकरण भात शेतीमध्ये एक महत्वाचं आहे आणि केलेलं आहे. त्या यांत्रिकीकरणाचा कसा मोठ्या प्रमाणात यंत्रांचा वापर, म्हणजे लावणी यंत्र असेल किंवा कापणी यंत्र असेल, झोडणी यंत्र असेल, ह्याचा वापर शेतकरी मित्रांनी खरोखर करण्याची गरज आहे असं मला वाटतं.
1: बरं, जाता जाता आपल्या सर्व शेतकऱ्यांना काय संदेश द्याल?
0: शेतकरी बंधूंना एवढाच संदेश आहे की जे शेतकरी भात शेती करत असतील तर आपण चांगल्या प्रतीचं योग्य पद्धतीचं बियाणं आपल्याला कसं मिळेल ह्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यापीठाच्या सगळ्या शिफारसीत तंत्रज्ञान आहेत त्याच्याकडे आपण थोडंसं वळायला पाहिजे. आणि संबंधित जे शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे भात शेतीमधली जी शास्त्रज्ञ आहेत, जिथे काही संशोधन केंद्र असेल, विद्यापीठ असेल, त्यांच्याशी आपण जोडलं गेलं पाहिजे, त्यांच्याशी निगडीत असलं पाहिजे. आणि आपल्या भात शेतीत असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शास्त्रज्ञाकडनंच ती सोडवली गेली पाहिजेत. आपल्या ज्ञानाचं अजून नवीन नवीन काय काय तंत्रज्ञान आहे हे जाणून घेतले पाहिजेत. आणि ह्या माध्यमातूनच भात शेती एक समृद्ध, शाश्वत आणि सुलभ होण्यासाठी आपण एक पाऊल पुढे उचललं पाहिजे असं मला वाटतं.
1: शेतकरी बंधूंनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण या सर्वच बाबींचा अवलंब केला तर आपलं भात उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न सुद्धा नक्कीच वाढेल. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांना याविषयी खूप छान अशी माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण बदलत्या हवामानातील भात पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल दहिफळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. प्रधानमंत्री किसान

0: किसान वाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटलं जाते.
1: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारताचा ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर. महाराष्ट्रातल्या अर्ज जमा न करणाऱ्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा 2रा डाव 193 धावात आटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारतानं ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर दिला आहे. ग्लोबल साऊथच्या प्रश्नांना प्राधान्य देणं तसंच सहकार्य आणि शाश्वततेच्या दृष्टिकोनातून ब्रिक्सची पुनर्रचना करणं हे भारताचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव या बैठकीत म्हणाले. विकसनशील देशांमध्ये बऱ्याचदा व्यापक विकासाच्या प्राधान्यक्रमांचा थेट संबंध पर्यावरणाच्या बदल आणि धोक्यांशी जोडलेला असतो. त्यामुळे होणारा हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, प्रदूषण आणि आपत्तीचा धोका याबाबत ब्रिक्स देशांमध्ये अधिक सहकार्याची गरज यादव यांनी व्यक्त केली. एसआयआर अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेले नाहीत, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. एसआयआरच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी एसआयआरच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज जमा केले नाहीत, त्यामुळे एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. त्यापैकी केवळ 2.25 लाख मतदार यादीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील. 17,63,000 दुबार किंवा अन्यत्र नोंदणी केलेले मतदार आहेत, तर सुमारे 77 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत. 75,52,000 अधिक मतदार बीएलओना आढळून आले नाहीत, तर 34,81,000 मतदारांचा मृत्यू झाला होता, असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे. एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यात नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6 घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचं नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ केली आहे. राज्य सरकारच्या सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता 60% महागाई भत्ता मिळेल. जानेवारी ते जुलैची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिली जाणार आहे. पंढरपूरच्या विशेष पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातल्या विकासकामांना गती मिळेल. सुमारे 4,000 कोटींचा हा आराखडा आहे. याअंतर्गत प्रकल्पबाधितांसाठी विशेष पुनर्वसन धोरण राबवलं जाणार आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या 2रा टप्प्याच्या सुमारे 6,500 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीलाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातल्या सिंदफणा नदीवरच्या माजलगाव धरणाच्या कामाला गती मिळेल. यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032च्या आयोजनाला आवश्यक मदत करायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य सरकारनं मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रो मार्गाला मान्यता दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 25 किलोमीटर असेल आणि त्यावर 16 स्थानकं प्रस्तावित आहेत. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली. पुणे रिंग रोडच्या विस्तारीकरणाला सरकारनं मान्यता दिली आहे. नवी दिल्लीतल्या नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशीही ही समिती करेल. सेवानिवृत्त न्यायाधीश, माजी पोलीस महासंचालक आणि सीबीआयच्या माजी संचालकांसह इतरांचा समावेश या समितीत असणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं आज हे आदेश दिले. समितीच्या सदस्यांची नावं उद्या जाहीर केली जाणार आहेत.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज 2025 अर्जुन पुरस्कार जाहीर केले. अॅथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल व्ही, प्रियांका गोस्वामी, बॅडमिंटनपटू ट्रिसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र, दिव्यांग नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमय नायगम यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. गॉल इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने 4 बाद 84 धावा केल्या. विजयासाठी त्यांना आणखी 288 धावांची गरज आहे. भारताचा दुसरा डाव आज 193 धावात आटोपला. मात्र पहिल्या डावातल्या 178 धावांच्या आघाडीमुळे श्रीलंकेपुढे विजयासाठी 372 धावांचं आव्हान ठेवता आलं. ऋषभ पंतनं सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यानं आज त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतला 100 षटकार मारला. अशी कामगिरी करणारा तो जगातला चौथा तर भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. श्रीलंकेतर्फे असिता फर्नांडोनं 4 तर प्रभात जयसूर्यानं 3 गडी बाद केले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवातही खराब झाली. त्यांचे आघाडीचे 4 फलंदाज 47 धावात बाद झाले. आजचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार धनंजय डिसिल्वा 31 तर सोनल दिनुषा 25 धावांवर खेळत होता. नवी दिल्लीत इंदिरा गांधी मैदानावर सुरू असलेल्या BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडा हिने म्यानमारच्या

0: खुतार झुजारचा हिचा सरळ गेममध्ये पराभव करून महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना कॅनडाच्या मिशेल ली हिच्याशी होईल. महिला दुहेरीत भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या भारतीय जोडीने अमेरिकेच्या लॉरेन लॅम आणि अॅलिसन ली यांचा 21-15 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव केला. अशी सूर्या आणि अमृता प्रथमेश या भारतीय जोडीला मात्र तुर्कीच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाकारला आहे. आज यवतमाळ इथं बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं,
1: ते त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत, ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही. मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे, तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून.
0: झारखंडमध्ये गुमला जिल्ह्यात 4 नक्षलवाद्यांना अटक झाली आहे. अटक झालेल्यांमध्ये झारखंड जनमुक्ती परिषदेचा सदस्य रामदेव लोहरा याचा समावेश आहे. त्याच्यावर 5 लाख रुपयांचं बक्षीस होतं. अटक करण्यात आलेल्यांकडून शस्त्रास्त्र आणि इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी गाव पातळीपासून ते बूथ स्तरापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संपर्कात राहावं, त्यांच्या अपेक्षा आणि समस्या जाणून घ्याव्यात असा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिला आहे. विशाखापट्टणम इथं आज भाजपाच्या राज्य कार्यकारिणी समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावं असंही नवीन यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पर्यावरण विषयक कृती कार्यक्रम लोककेंद्री शाश्वत आणि विकसनशील देशांच्या वास्तवाचा विचार करणारा असावा यावर भारताचा ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत भर. महाराष्ट्रातल्या अर्ज जमा न करणाऱ्या 2 कोटींहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना. विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 193 धावा दाटोपला. श्रीलंकेच्या दिवसअखेर 4 बाद 84 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: सव्वाआठ वाजले आहेत. आपण ऐकणार आहोत लोकसंगीत. आज लोकसंगीत कार्यक्रमात गण अनसुयाची ओवी सादर करतायत रावसाहेब गुडदे आणि सहकलाकार.
1: तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला मज ज्ञान मोती, तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती, म्हणून तुम्हा म्हणतात आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगती, जीवना भक्ताची छाया शिरावरती, आणि भगवान निशान ढोलावरती, माझ्या ढोलावरती, माझ्या ढोलावरती.

patata guanaba. Magepure uba pandorengai, magepure uba.

Yeah.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतो गण अनसुयाची ओवी. कार्यक्रम सादर केला रावसाहेब गुडदे आणि सहकलाकारांनी. 8:30 वाजलेत. भावधारा.

उत्तरा केळकर्णी, महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. प्रवीण दवणे यांच्या गीताला संगीत दिलं होतं विठ्ठल शिंदे यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्वाची आणि उपयुक्त माहिती.
3: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
2: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री.

0: भारत सरकार
1: फार्म टू सिटी 107.1 मेगाहर्ट्ज FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाइल ऐप वर सुद्धा।
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी। भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो। तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग, पाणी वाचवा रे।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं धमार गायन राग जय जयवंती. त्यांना पखवाजची साथ प्रकाश शेजवळ यांची. पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं धमार गायन राग जय जयवंती.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित सुखदेव चतुर्वेदी यांचं धमार गाया. आपण ऐकलात राग जय जयवंती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
0: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीसाठी 10:30 होत आहेत. सादर करत आहोत नभोनाट्य गाथापुरम.

नभोनाट्य सादर करत आहोत कांतापुरा. मूळ इंग्रजी लेखक डॉक्टर राजाराव. हिंदी नभोनाट्य रूपांतर बी एस भटनागर. मराठी रूपांतर गोविंद मोकाशी. सादर करते गोविंद मोकाशी.

0: अरे दोरे
1: कौन
0: मूर्ति
1: हाँ अरे ये ना आदिये
0: अरे आज संध्याकाळचा काय प्रोग्राम आहे तुझा
1: का रे
0: टिळक पार्कवर महात्मा गांधींचं भाषण आहे येणार ना
1: मी नाही रे बाबा
0: का
1: मला कॉलेजला जायचंय तूच जा
0: कॉलेजला पण का
1: अरे आमच्या ट्युटोरियल ग्रुपची मीटिंग आहे प्रोफेसर नाडकर्णींनी कॉल केली
0: अरे आजचा दिवस मार गोळी मीटिंगला
1: कशासाठी गांधींच्या भाषणासाठी
0: म्हणजे तुला महात्मा गांधींबद्दल प्रेम आत्मीयता वाटतच नाही
1: हे बघ प्रत्येकाला आपापला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे
0: अरे पण
1: माणसानं नेहमी आपल्याला झेपतील परवडतील अशीच कामं करावीत अरे जिथे आभळच फाटलंय तिथे कुठे कुठे चिंध्या बांधणार
0: मी समजलो नाही तुला नेमकं काय म्हणायचंय
1: हे बघ जे इंग्रज एवढी वर्ष राज्य करतायत ज्यांच्या साम्राज्याच्या सूर्यानं कधीच सायंकाळ बघितली नाही त्या साम्राज्याच्या सूर्याला तुमचे गांधी कसे काय अस्त करू शकतील
0: हे बघ अरे टिळकांनी देखील सांगितलंय ना स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवेनच
1: हो ते खरं आहे पण त्याचा काय उपयोग
0: दोरे देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण हातावर घेऊन प्रयत्न करणं हे तर आपलं कर्तव्य आहे संघर्षाविना लढ्याविना हे इंग्रज हटणार नाहीत जाणार नाहीत आपल्या देशातून
1: हटवा घालवा काही पण करा
0: अरे पण
1: तुम्हाला कुणी अडवलंय जा बाबा जा टिळक पार्कवर जा इंग्रजांना हटवण्यासाठी बरं मूर्ती गाडी पेटी
0: काढ वा म्हणजे सिगरेट ओढणार तू आणि काडीपेटी मात्र मी ठेवायची खासा न्याय
1: ओके ओके ओके तू बस हा मी समोरच्या गादीवरून घेऊन येतो

0: कौन है? आले आले आले हाँ। अरे मूर्ति, तू असा अचानक?
1: आई नमस्कार कर दो।
0: आयुष्यमान भव, यशस्वी हो बेटा। पण हे सर्व सामान, बेड, बॅग, हे सगळं घेऊन कशासाठी? मूर्ती, काय झालं? काही गडबड? असा अचानक?
1: आई अगं सगळं काही सांगतो, किती प्रश्न विचारशील।
0: बेटा मला भीती वाटते रे, तुझ्याकडून काही अपराध तर नाही ना घडला?
1: नाही, तू अगदी निश्चिंत राहा, हे बघ तसं काही एक घडलेलं नाहीये।
0: मग तू कॉलेज तर सोडून नाही ना आलास?
1: हो आई, मी आता यापुढे शिकणार नाही।
0: मूर्ती बेटा, अरे काय केलंस तू? तू शिकावंस, मोठा व्हावास म्हणून मी किती काबाड कष्ट करतीये। तू शिकून मोठा कलेक्टर व्हावं हे माझं किती दिवसापासूनचं स्वप्न, पण बेटा माझं स्वप्न, आशा, आकांक्षा एका क्षणात तुळीला मिळवल्यास?
1: आई आई, हे बघ तू अशी दुःखी होऊ नकोस। अगं अगं तुझा मुलगा आता कलेक्टरपेक्षा पण मोठा होणार आहे, त्यापेक्षाही मोठं काम करणार आहे मी। या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी मी आता लढणार आहे, स्वातंत्र्य संग्रामात मी सहभागी होणार आहे।
0: अरे कोणी तुझी बुद्धी भ्रष्ट केली?
1: नाही नाही आई, अगं उलट भ्रष्ट झालेली माझी बुद्धी त्यानं ठिकाणावर आणली। आई परवा मी महात्मा गांधींच्या सभेला गेलो होतो, खरोखरच फार मोठा महापुरुष आहे तो। जीवनात सत्य हीच एकमात्र शक्ती आहे, मानवतेसाठी प्रेम हेच एकमात्र प्रेम आहे, आणि परमेश्वर एकच आहे, तोच सगळ्यांचा परमेश्वर आहे। त्यांच्या वाणीतून बाहेर पडणारा शब्द न शब्द माझ्या शरीरावर एक वेगळा रोमांच उमटवत होता। त्यांच्या गोड शांत आणि गंभीर वाणीनं मी एकदम भारावून गेलो। माझ्या शरीरातली नस नस स्वातंत्र्य लढ्यासाठी उद्युक्त होत होती। अगं त्या क्षणाला मला काय होतंय हे मी शब्दात सांगूच शकणार नाही। भाषण संपलं आणि मी त्यांच्या पायावर लोळण घेतली, माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते। मी त्यांना म्हटलं, महात्माजी मला आदेश द्या, आदेश द्या, मी काय करू? लोकांनी मला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्या महात्म्यानं मला उठवलं, माझ्या डोळ्यातली आसवं पुसली आणि म्हणाले, मी कोणताही आदेश देत नाही, पण एक सत्याचा शोध घ्या, हा एकच आदेश मी सगळ्यांना देतो, तुमच्यासाठीही तोच आहे। मी त्यांना लगेच म्हटलं, पण मी अज्ञानी आहे, सत्याचा शोध मी कसा घेणार? त्यावर ते म्हणाले, तू विदेशी कपडे वापरतोस, त्यांच्या युनिव्हर्सिटीत जातोस। मी लगेच म्हणालो, नाही वापरणार त्यांचे कपडे, नाही जाणार त्यांच्या युनिव्हर्सिटीत। ते मंद असले आणि म्हणाले, गावातल्या करोडो अज्ञानी लोकात जा, त्यांच्यात काम करा, त्यांना प्रकाश दाखवा, हीच देशसेवा आहे। मी पुन्हा त्यांचे पाय धरले आणि म्हणालो, आता आता मी हेच काम करणार। त्यांनी माझी पाठ ठोपटली। आई आई, त्या महात्म्याच्या स्पर्शानं माझ्या मनातला अंधकार एकदम नाहीसा झाला। मी भारावलो। त्याच रात्री चौकात विदेशी कापडांची होळी होती, त्या होळीत मी माझे विदेशी कपडे आणि विदेशी पुस्तकं जाळून टाकली।
0: असं आहे तर तुझ्या नशिबातच असं असेल तर तू तरी काय करणार? बेटा आता शिक्षण सोडलंच आहेस तर आपली शेतजमीन आहे तिथं काम कर, तुझे बाबा आजोबा तेच करत होते। अरे धरणी मातेची सेवाच लक्ष्मीची सेवा असते बरं?
1: आई आई, मला आता गावात राहूनच काम करायचंय, शेतीची कामं मी करीनच, पण त्याचबरोबर महात्मा गांधींनी सांगितलेलं काम पण करणार, फक्त मला

0: तुझे आशीर्वाद हवेत.
1: ते तर सदैव आहेतच. कलेक्टर नाही झालास म्हणून काय झालं? देशसेवेत एवढं मोठं काम कर की येणाऱ्या पिढ्या महात्मा गांधींसोबत तुझं पण नाव घेतील बेटा.
0: आई आई, तू खरंच किती चांगली आहेस.
1: हे बघ, लवकर हातपाय तोंड धुऊन ये, मी तुझ्यासाठी कॉफी आणि इडली आणते. हां.

0: अच्छा का काकी रंगम्मा काकी
1: 100 वर्ष आयुष्य बघ तुला
0: हा?
1: अरे आत्ताच मी तुझं गुणगान करत होते
0: काकी 100 वर्ष काय करायची आहेत आणि काकी अगं मी काय एवढं केलंय की तू माझं गुणगान करत होतीस
1: शिवाची स्थापना हे मंदिर तू बनवलं नसतंस ना तर गेला महिनाभर इथे हरिकथा कधीच झाली नसती गेला महिनाभर धार्मिक वातावरणात मन कसं ती प्रसन्न होऊन गेले रे
2: अरे सगळा गाव या धार्मिक सोहळ्यात न्हाऊन निघाला
0: काकी या गावात मी अशा हरिकथा घडवून आणेन की ज्या तुम्ही आजपर्यंत अनुभवल्या नसतील
1: असं मग अडचण कोणती आहे त्यात
0: त्यासाठी आणखी काही पैसे पाहिजेत
1: बेटा आजपर्यंत जसं मी केळी आणि दुधाचा नैवेद्य दिला ना तसाच पुढे देत जाईल
0: अगं पण माझ्या या कथेला पुष्कळ पैसा लागणार आहे
2: असे कितीसे लागणार आहेत कापूर धूप हिंग नारळ बत्तासे मी देईन
0: पण मला काही वेगळंच करायचंय
1: ते काय
0: काकी मी जेव्हा कारवार शहरात होतो तेव्हा आम्ही काही लोक राम उत्सव श्रीकृष्ण जयंती गणेशोत्सव साजरा करायचो रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असायचे म्हणजे संगीताची मैफल कीर्तन हरिकथा भागवत असायचं आणि मग पेट्रोमॅक्सच्या प्रकाशात मिरवणूक निघायची
1: असं हो पण मग त्यासाठी खर्च किती यायचा वर्गणी किती घ्यायचे तुम्ही
0: फक्त 4 आणे हो फक्त 4 आणे प्रत्येकाकडून घ्यायचो आणि त्या पैशातून आम्ही कथाकार बेलूर नरहरी शास्त्री कीर्तनकार चंद्रशेखर अय्या यासारख्या विद्वानांना बोलवायचो
2: त्यांच्यासारखे विद्वान आपल्या गावात पण येतील
0: अरे का नाही येणार रेल्वे आणि बैलगाडीचं भाडं आणि वर 10 रुपये दिले की बस
1: खरंच
0: हो खरंच अरे त्यांना काय हत्ती घोडे पालखी थोडंच पाहिजे
2: मग आम्ही किती रुपये द्यायचे
0: फक्त 1 रुपया
1: काय फक्त 1 रुपया अरे तेवढ्यानं काम होईल
0: न व्हायला काय झालंय अगं प्रत्येकानं रुपया दिला तर मला वाटतं खर्च वजा होता काही पैसे शिल्लक देखील राहतील आणि त्यातून आपल्याला आणखी धर्मकार्य करता येईल
2: बेटा 1 रुपया म्हणजे
0: अगं पण
2: धर्माचं काम आहे हे घे
0: अचक्का काकी तुझ्या हातून ह्या कामाचा श्री गणेशा झाल्यावर आता काहीच काळजी नाही मला
2: बेटा तू देवाचंच काम करतोयस तेच सगळं चांगलं करतील
0: काकी हा रुपया अगोदर देवासमोर ठेवतो आणि मगच इतरांकडून पैसे घेतो
2: हा हा तसंच कर
3: अरे कीर्तनाचा आनंद घ्यायचा असेल ना तर चल आपण थोडं पुढे बसूया
4: अरे पण पुढे जागा असेल तर ना लोक अगोदरच गर्दी करून बसले
3: अरे पुढे म्हणजे जेवढे शक्य असेल तेवढे पुढे
4: ठीक आहे चल प्रयत्न करून बघू
3: अरे हो ते बघ जयरामाचार्य येत आहेत त्यांच्या बरोबर मूर्ती पण
4: आहे
0: शांत व्हा सगळ्यांनी शांत व्हा हे बघा सगळ्यांनी बसून घ्या अगोदर आज आपल्या इथं पंडित जयरामाचार्य आलेले आहेत आपण आपण कृपया सर्वांनी शांतपणे बसून घ्या हे बघा त्या बाजूला कोणीही उभे राहू नका बसा बसा अगोदर हा तर मंडळी आज पंडित जयरामाचार्य आपल्या समोर महात्मा गांधींच्या जीवन चरित्रावर कीर्तन करणार आहेत
3: काय महात्मा गांधींच्या जीवनावर
4: कोणतीही पुराणकथा नाही
3: अरे वा रे वा गांधींवर कीर्तन म्हणे
0: कृपया कृपया शांत रहा सगळ्यांनी शांतपणे बसून सगळ्यांनी कीर्तनाचा आस्वाद घ्या
5: आपण सर्वांनी भजन करूया राम राम, राम।

आपण शिवपार्वती विवाह पाहिला, त्यात पार्वती ही दुःखी भारत माता होती आणि तिचा उद्धार करणारे शिव होते, स्वराज्य. पण शिव स्वराज्य कसं? मी काल सांगितलं होतं की भगवान शंकरांना ज्याप्रमाणे तीन नेत्र आहेत त्याप्रमाणे स्वराज्याला सुद्धा तीन नेत्र आहेत. एक नेत्र म्हणजे आत्मशुद्धी, दुसरा कोणता म्हणाल तर हिंदू मुस्लिम एकता, आणि तिसरा तुम्ही आम्ही भक्त हो. स्वराज्यानं स्वातंत्र्यानं या भारत मातेचा उद्धार होणार आहे, यात कसलीही तिळमात्र शंका नको. बोला भारत माता की. मंडळी, स्वामीजी आपल्या अभंगात

0: ते एके दिवशी महाराजा हे विश्व निर्माण करणारे ब्रह्मदेव आपल्या शय्येवरती पोहोचले होते. तेवढ्यात आणि महाराजा द्वारपाल येऊन भगवान विष्णूंना सांगतोय की पृथ्वीवरून आलेले काही दुःखी कष्टी ऋषी आपल्याला भेटू इच्छितात, बरोबर ब्रह्मदेव आहेत, तुमची भेट मागताय. विष्णू देवानं तात्काळ त्यांना आत बोलावलं, नाहीतर ही विदेशी भेट मागितली तर डायरी बघतात, मुहूर्ताला आपण पंचांग बघतो ना, अगदी तसं महाराजा. तर तो दुःखी कष्टी ब्रह्मा अर्थात ब्रह्मदेव येऊन सांगतोय विष्णूंना, आपलं गारहाण मांडतोय, म्हणतोय भगवान पृथ्वीवरील आपली कन्या भारती जिला आम्ही भारत माता म्हणतो, ती आज विदेशी लोकांच्या सासुरवासात त्यांच्या गुलामीत घोर संकटात सापडली. देवा साता समुद्र पार व्यापारासाठी आलेली विदेश मंडळी आज राज्यकर्ते झाले. सगळीकडे अत्याचार भ्रष्टाचार वाढलाय, न्याय नीती रसातळाला गेली आहे. भगवान यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् असं आपणच म्हणता. तर भगवान पृथ्वीवरती एखादा दिव्य पुरुष पाठवा कि जो भारत मातेला दास्यत्वातून गुलामगिरीतून मुक्त करेल, तो अज्ञान दूर करून देशाला संपन्नता आणि समृद्धीकडे घेऊन जाईल. त्यावरती भगवान विष्णू त्या ऋषींना सांगतायत, तुम्ही अजिबात काळजी करू नका, भारती लवकरच गुलामगिरीतून मुक्त होईल, आपण निश्चिंत रहा. प्रत्यक्ष भगवंतानी सुवचन दिल्यावरती ब्रह्मदेव आणि ऋषी आनंदित झाले. भक्तजन हो, त्याच वेळेला भारताच्या गुजरात प्रांतामध्ये एका बालकाचा जन्म झाला. या बालकाचं नाव ठेवण्यात आलं मोहनदास. बोला मोहनदास की भारत माता की. भक्तजन हो, या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी गांधीजींनी असहकार आणि सविनय सत्याग्रहाचं आंदोलन सुरू केलं. सत्य आणि अहिंसा हा मार्ग आपल्याला दाखवला. गांधींनी जन्म घेतला भारताच्या स्वातंत्र्यासाठी, या धरतीवरचं दुःख वाटण्यासाठी. बोला महात्मा गांधी की. भक्तजन हो, गांधीजी काय म्हणतात, गांधीजी काय सांगतात, आपल्या अधिकारासाठी लढा, पण कोणाचा द्वेष करू नका, सगळ्यांशी प्रेमानं वागा. हिंदू मुस्लिम शीख हे सगळे एकाच परमेश्वराची लेकर आहेत. आणि ते पुढे आणखी सांगतात, रोज चरखा चालवा. आपल्या भारत मातेचे कपडे फाटलेले, तिला कपडे पाहिजेत. फक्त जन हो, आणखीन एक महत्वाची गोष्ट गांधीजी सांगतात, ती म्हणजे आत्म्याच्या शुद्धीसाठी उपवास करा. आत्मशुद्धी अत्यंत आणि उत्तम अशा प्रकारचं हे व्रत उपोषण सत्याग्रह. तर हे संत मोहनदास गांधी एक महात्माच आहेत. महात्मा गांधी की, भारत माता की, भारत माता की. भक्त जन हो, गडबड करू नका, गडबड करू नका.
1: पंडित जी, ओ बुआ, पोलीस वाले आले, तुमच्याशी काम आहे म्हणताय.
0: ठीक आहे, येतोच.
1: अरे अरे हे काय, जयराम आचार्य या पोलिसांबरोबर निघालेत.
2: याचा अर्थ पोलिसांनी त्याला पकडलं, अटक केली.
3: हो, पण त्यांचा अपराध काय?
1: महात्मा गांधींची स्तुती करणं

0: या इंग्रजी राजवटीत यापेक्षा दुसरा अपराध कोणता?
1: अरे हा तर शुद्ध अन्याय आहे.
2: हा अन्याय.

0: जयरामाचार्यांना अटक होऊन 3 दिवस झाले. त्यांना कुठे ठेवलंय काही पत्ता लागला?
1: अरे गावात बसून कसं कळणार ते, त्यासाठी शहरातच जावं लागणार.
2: किंवा शहरातून कोणीतरी आला तरी पाहिजे.
1: बरोबर काकी, जयरामाचार्यांच्या अटकेमुळं आपण सर्वांनाच दुःख झालंय. या सत्याधाऱ्यांविषयी सगळ्यांना चीड आहे.
0: पण हे पोलीस आपल्या लोकांना असेच एक एक करून पकडून न्यायला लागले तर आपलं हे काम यशस्वी कसं होणार?
1: होईल सिनू, पोलीस एकाला नेतील पण त्या एकाची जागा घ्यायला 10 येतील.
2: पण ते 10 येतील कुठून?
1: काकी त्याची काळजी तुम्ही अजिबात करू नका. जनजागृती चांगली होतीये, लोकांना स्वातंत्र्याचं महत्व पटायला लागलंय. आपली गुलामगिरीतून सुटका व्हावी असं प्रत्येकालाच वाटू लागलंय. हे बघा, आता मला सांगा, तुम्ही बायका पहिल्यांदा अशा कार्यात भाग घ्यायच्यात का?
2: अरे का नाही, राणी अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई लढल्यास ना.
1: पण काकी, अशा हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच महिला होत्या, पण गांधीजींच्या सत्याग्रहानं गावन गाव ढवळून गेलेत. गावातल्या प्रत्येकाचं मन, त्याची मनस्थिती बदलते. आता आपल्याच गावचंच बघा ना, तुम्ही महिलांनी एकत्र येऊन महिला मंडळाची स्थापना केली.
2: हे मात्र खरंय.
1: मग
2: दिवसातल्या कामाच्या गडबडीतून थोडा वेळ आम्ही महिला काढतोच, इथं येतो, चर्चा करतो आणि पुढच्या योजनेची आखणी करतो.
1: काकी, या महात्म्याच्या नावाची जादू आहे. गांधींच्या एका इशाऱ्यावर सर्वस्व अर्पण करायला प्रत्येक जण तयार झालाय.
0: जात, धर्म, पंथ, भाषा सगळं सगळं विसरून सगळे एकत्र आले.
1: अगदी बरोबर.
3: अरे मूर्ती अय्यर आहेत का?
1: कोण आहे? अरे सुरप्पा, तुम्ही बसा ना, खूप दिवसांनी आलात. कसे आहात आणि इकडे कसे काय आलात?
3: अरे या गावची कोणाची रजिस्टर पत्र असली तरच येतो. 6 कोसाच्या आसपास गावात डाक वाटणारा मी एकटाच, तेव्हा काम असल्याशिवाय येणं होतच नाही. हे घे, तुझं पत्र आहे.
1: माझ?
3: तुझ्या घरी गेलो होतो पण तिथे कळलं की तू रंगमा काकीच्या घरी आहेस. देश स्वतंत्र व्हावा म्हणून काम करतोयस. पण बेटा थोडं जपू, फार मोठं जोखमीचं काम आहे हे.
1: जोखमीचं?
3: बेटा कांतापुरा गावात पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली.
1: काय, आमच्या कांतापुरा गावात पोलीस? पण कुठे आहेत?
3: गावाबाहेर स्केफिंग्टन साहेबाचा फार्म हाऊस आहे ना, तिथंच. इथे येण्यापूर्वी मी तिथे गेलो होतो डाक द्यायला.
1: बर,
3: तिथं पोलीस शिपाई याच गावातला तो भेटला, तो सांगत होता की या गावातले लोक इंग्रजांविरुद्ध लढ्यात उतरले पण आम्ही त्यांचा लढा हणून पाडू, त्या सगळ्यांना मारून टाकू.
1: अरे पाहूया, आम्ही पण त्या दिवसाचीच वाट बघतोय. बघूया कोण कुणाला हाणून पाडतोय ते, कोण विजयी होईल ते पण बघू.
3: बरं मी चलतो. राम राम.
1: राम राम.
2: कुठून आले पत्र?
1: कारवारहून, संघटनेच्या ऑफिसमधून. काय म्हटलंय? हां महोदय, कांतापुरा गावात आपण संघटनेचं काम करताय, आनंद वाटतोय. पण संघटनेच्या व्यापक कार्यक्रमाचं स्वरूप समजावून घेण्यासाठी, अंतिम ध्येय जाणून घेण्यासाठी संघटनेच्या मुख्य कार्यालयात या. आणि काय म्हटलंय खाली? हां, कीर्तनकार जयरामाचार्यजींच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत, कळावे.
2: पण बेटा या लोकांना तुझ्याविषयी कसं काय कळतं?
1: अगं वर्तमानपत्रात जयरामाचार्यांच्या अटकेची बातमी छापून आली. आपल्या

0: गावचा आणखी बातम्या वार्ताहराकडून यांना कळल्या असणार.
1: बरं ते जाऊ दे, तू कारवारला कधी जाणार आहेस?
0: लगेच जायचा विचार करतोय. अगं बसने एका तासाचा तर प्रवास आहे, संध्याकाळच्या आत परत सुद्धा येईन मी.

0: मदन ना, किती वाजलेत?
1: हां, 5:45. पण तू काळजी करू नकोस, कोणत्याही क्षणी मूर्ती येईल.
2: सीनू, मूर्ती येईपर्यंत आपण गांधीजींचं गीत गाऊया.
0: चालेल.
2: मग तूच अगोदर सुरू कर ना.
3: थांबा थांबा, कॅपिंटल साहेबांच्या फार्मवर गांधींचं नाव घ्यायला बंदी आहे आणि तुम्ही गीत गाताय? बंद करा, आधी बंद करा.
2: सीनू, याच्यासोबत आणखी 3 पोलीस शिपाई आहेत. बघ ना, मागच्या बाजूला उभे आहेत, बघ ना.
1: हे बघा, आम्हाला जसं वाटेल तसं करू. गांधी बाबांचं गाणं गावंसं वाटलं, गाणार.
3: ए, जास्त बडबड करू नकोस, गोळ्यांनी चाळणी करून टाकेल तुझ्या शरीराची.
2: अरे ते बघा, मूर्ती येतोय.
3: ए ए, तिथंच थांब, खबरदार फाटकाच्या आत पाऊल टाकलंस तर.
4: अरे तू कोण अडवणार मला?
3: तू आत यायचं नाहीस, मी तुला अडवणारच. कॅपिंटन साहेबांचा आदेश आहे तसा.
4: साहेबांचा आदेश?
3: हा.
4: अरे कोण तुझा साहेब? आमच्याच गावात आम्हाला यायला जायला बंदी करणारे तुम्ही कोण? मी काही कोणाचा गुलाम नाही, कायद्याने पण नाही. सोड, माझा रस्ता सोड.
3: हे बघ ते बघ, तुला सांगितलं समजत नाही का?
4: हे बघ, आतमध्ये येण्याचा मला पूर्ण अधिकार आहे आणि या माझ्या लोकांसमवेत बोलण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा देखील मला पूर्ण अधिकार आहे. चल, हो बाजूला मुकाट्यानं, मला आत येऊ दे.
3: हे बघ, पुन्हा तेच सांगितलं ना तुला, आत येता येणार नाहीस, समजलं?
4: मी येणारच, बघू काय करतोस ते. तू कसा अडवतोस तेच बघतो.
3: फाटकाच्या आत पाय तर ठेव, तंगड तोडून हातात देतोस की नाही बघ.
4: हा, तरी देखील मी येणारच. ऐक देवा रे, अरे
1: अरे अरे, मूर्तीला तो मारतोय.
2: बंधू भगिनी ना, मारा या पोलिसाला.
5: अरे बघताय काय, घ्यायस काऊन काट्या आणि मारा या हरमखोराला.
4: नाही नाही बंधू, ऐक, नाही नको नको. अरे मारामारी करू नका.
3: आत येऊ नको म्हणून सांगितलं होतं ना.
4: हे बिलकुल नाही, हे महात्मा गांधींच्या मार्गानेच आपल्याला जायचंय. अरे अरे, हा मार्ग गांधीजींचा नव्हे. ऐक ग, शांत व्हा, शांत व्हा माझ्या बंधूनो, शांत व्हा. अरे अरे, हिंसेचा रस्ता आपल्याला नकोय. अरे
5: अरे अरे, मूर्तीच्या डोक्याला लागलंय, रक्त येतंय, तोंड पण सुजलंय.
1: मूर्ती मूर्ती, चल आज चल तू.
4: रचना रचना, तू त्या पोलिसाला मारायला नको होतस.
5: अरे पण मूर्ती, त्यामुळेच ते पोलीस कसे पळून जात आहेत बघ.
2: तो बघ, शिपाई कसं लंगडत पळतोय ते.
3: हे बघा, हे बघा, याचा बदला घेईन मी. तुम्हा सर्वांना जेल मध्ये नाही कधी पळायला पाठवलं तर नावाचा पुलिस वाला नाही.
2: अरे जा रे, अगोदर घरी जाऊन मलमपट्टी तर करून.
4: शांत व्हा रे, शांत व्हा. अरे सगळ्यांनी शांत व्हा,

0: नभोनाट्य सादर झालं कांतापुरा. मूळ इंग्रजी लेखक डॉक्टर राजाराव. हिंदी नभोनाट्य रूपांतर बी एस भटनागर. मराठी रूपांतर गोविंद मोकाशी. सादर करते होते गोविंद मोकाशी. यामधील भूमिका आणि कलाकार: मूर्ती अनिल दांडेकर, नरसम्मा सुधा घाणेकर, दोरे पहिला सरूप्पा बिपिन पवार, रंगम्मा सीमा मोरे, अचक्का जयवंती खरे, शिपाई शशी लाखन, ऑफिसर आणि दुसरा अजित पाटील, सिनू अमोल रेडीज, जयरामाचार्य नेता आणि दवंडीवाला सुरेश भावे, मदन्न विलास जाधव, रचन्ना निशा आंबेकर, इन्स्पेक्टर मिलिंद कांबळे, सतम्मा सुरेखा राणे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: नवनाट्य अंतर्गत आपण ऐकत होतात कांतापुरम. या नाटकाचा आज भाग पहिला आपण ऐकला आहात.

नमस्कार श्रोत्यो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे ठीक 11:11 आणि 11 सेकंद होत आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या सरींच्या पावसाची नोंद करण्यात आली. कमाल तापमान कुलाबा येथे 33 आणि सांताक्रूज येथे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा येथे 26 आणि सांताक्रूज येथे 25 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 94% आणि सांताक्रूज येथे 83% नोंदवण्यात आली. पाऊस सरासरी कुलाबा येथे 6.6 मिलीमीटर आणि सांताक्रूज येथे 8.8 मिलीमीटर एवढं नोंदवण्यात आलं. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आकाश अंशतः ढगाळ असेल. कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. मुंबई आणि गोवा किनारपट्टीच्या 75 किलोमीटर पुढील अरबी समुद्र क्षेत्रात, दक्षिण पश्चिम समुद्र क्षेत्रात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग 65 किलोमीटर प्रतितास एवढा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 11:12 आणि 45 सेकंद होत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

थरथरणारं तुझं शरीर अन कंपणारे अधर, चिंब चिंब तुझा तो सळसळणारा पदर, तुझ्या मुक्या भावनांना छेडतोय हा वारा पाऊस, अचानक निघालीस तू थांब ना नको जाऊस, शीत ज्योत गगनात न्याहाळी तुझं ही रात, त्यात मात्र एकटीस तू चिंब या रानात।

त्यांचं. श्रोतापण ऐकत आहात गीतांचा कार्यक्रम भावधारा. ऐकूया पद्मजा फेणाणे जोगळेकरांनी गायलेलं इंदिरा संत यांचं हे गीत. संगीत आहे गिरीश जोशी यांचं.

श्रोतया गीताबरोबरच भावगीतांचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 11:30 आणि 35 सेकंद होत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुरेंद्र नार्वेकर यांचं संतुरवादन. ऐकूया राग मेघ. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे राकेश कुलकर्णी यांची. सुरेंद्र नार्वेकर यांचं संतुरवादन राग मेघ.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात सुरेंद्र नार्वेकर यांचं संतुरवादन. आपण ऐकलात राग मेघ. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
1: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
0: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.

श्रोते हो, गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत मेमरी इम्प्रुव्हमेंट याविषयी डॉक्टर जयश्री शिवलकर यांची मुलाखत. यानंतर आपण ऐकू शकाल जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत व्यवसायातील ताळेबंद याविषयी प्रीती राजंदेकर यांची मुलाखत. तर जरूर ऐका गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: स्वतः आपण ऐकत आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH वाहिनीचे कार्यक्रम बदलाचे सटीक 12 वाजत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. वारस हो अभिमन्यूचे या कार्यक्रम मालिकेचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहात. लेखिका अनुराधा गोरे, सादरकर्त्या नेहा खरे.
1: सादर करीत आहोत रूपक मालिका वारस हो अभिमन्यूचे. लेखिका अनुराधा गोरे. निवेदन स्पृहा जोशी, आशय तुलालवाल. निर्मिती सहाय्य उमेश बगाडे. सादरकर्त्या नेहा खरे. तर ऐकूया वारस हो अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग दुसरा.
2: वारस हू अभिमन्यूचे. असेल आता अगाई बातमी वाचलीस का? राजस्थान मध्ये एका शाळेचं उद्घाटन.
3: मग त्यात काय विशेष आहे?
2: अग विशेष आहे म्हणून ती बातमी. या इमारतीसाठी लागणारा निधी एका वृत्तपत्र समूहानं गोळा केलाय लोकवर्गणीतून, पब्लिक कॉन्ट्रीब्युशन. आतंकवाद्याशी लढताना शहीद झालेल्या सैनिकाचं नाव या शाळेला दिलंय. हेतू हाच की या शाळेतून निर्माण होतील उद्याचे अभिमन्यू. आणखी एक, जेव्हा त्या विधवा पत्नीला आर्थिक मदतीबद्दल विचारलं तेव्हा तिने बाणेदार उत्तर दिलं, पैसा, पैसेचे मेरा आदमी वापस आने वाला आहे क्या? या आतंकवाद खतम होने वाला है. ये पैसे ऐसे काम में लगाओ जिससे मेरे पति जैसे वीर पैदा हो.
3: काय सांगतोस काय? थोडक्यात देशासाठी सर्वस्व अशी शपथ घेणाऱ्याच्या कुटुंबातही देशप्रेमाचीच गंगा वाहत असते.
2: हो ना, लढाया होतात, माणसं मरतात, पण म्हणून कोणी सैन्य दलात जायचं थांबत नाही. अगं असेल आता, मीच तुला गेल्या वेळी प्रश्न विचारला होता मेजर सोमनाथ शर्मा आणि ग्रेनेडियर योगिंदर सिंग यांच्याबद्दल. आता मलाच त्याची लाज वाटते, पण यावेळी मी माहिती काढली आहे बरं का. या योगिंदर सिंगचं युनिट होतं J&K रायफल्स. कारगिलच्या युद्धात केवळ 19व्या वर्षी त्यांना परमवीर चक्र मिळालं. सर्वात तरुण परमवीर विजेता अशी यांची नोंद झाली. पण महत्वाचं म्हणजे 1965 आणि 1971च्या युद्धात त्यांच्या बाबांनीही भाग घेतला होता. मृत्यू जवळून पाहिला होता, अनेक सहकारी गमावले होते, स्वतःचे काका पण 1965 युद्धाने हिरावले होते. आज त्यांची तिन्ही मुलं सैन्यात आहेत.
3: वा, राष्ट्र जिवंत राहिलं तरच आपण जिवंत राहणार. राष्ट्रप्रेमाची ही गंगा अशीच वाहत राहणार पिढ्यानपिढ्या, हेच खरं. बाय द वे, गेल्या वेळेला प्रॉमिस दिल्याप्रमाणे तू होमवर्क करून आलेला दिसतोय.
2: हो, एकदा वाचायला लागल्यावर वाटलं वाचतच राहावं, आणि वाचलं ते मित्रांना सांगावं.
3: रेडी, मला सांग, मी ऐकते.
2: छोटा योगिंदर, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या गोष्टी ऐकतच मोठा झाला. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मेरी झांसी नहीं दूंगी म्हणून ब्रिटिशांना आव्हान देणारी राणी लक्ष्मी त्याचा आदर्श बनली. म्हणूनच मोठा झाल्यावर कोण होणार हा प्रश्न त्याला पडलाच नाही. 10वी पास झाल्यावर तो सैन्य भरती मेळाव्यासाठी गेला, पण एकदा नाही, दोनदा तो नाकारला गेला. थोडा निराश झालेल्या योगिंदरने आता जणू चंगच बांधला. तिसऱ्या वेळी त्याची निवड झालीच. त्याचं पोस्टिंग झालं बॉर्डरवर मुश्को व्हॅलीत. तो आनंदला. लवकरच कारगिलचा संघर्ष सुरू झाला आणि

0: आपलं मातृभूमीवरचं प्रेम दाखवण्याची संधी मिळाली.
1: मित्रांनो, ही गोष्ट आहे 1999 मधली. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे कारगिल, द्रास, बटालिक या अति उंचावरच्या प्रदेशातील ठाणी भारतीय सेनेने खाली केली. या ठाण्यावर कब्जा मिळवला घुसखोरांनी. तिथे पक्के बंकर्स बांधले, अत्याधुनिक शस्त्र खरेदी झाली आणि त्यांनी आपल्या चौक्यातच ठाण मांडलं. आता त्यांना हुसकून लावण्याची जबाबदारी आली सैन्यावर. उंचीवरचा एक शत्रू 1000 जणांना भारी पडतो तेच इथे झालं. आपल्याकडची भूमी, निसर्ग सुद्धा सैनिकांना प्रतिकूल होता, पण डगमगतील ते वीर कसले. एक एक ठाणं शर्थीनं लढवलं गेलं.
0: त्यापैकीच एक पॉइंट 4875 त्याच्या माथ्यावर पोचणं हेच होतं आव्हान. मात्र योगिंदर सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आव्हान स्वीकारलं. ते माथ्यावर पोचले, त्यांना पाहताच घुसखोर आश्चर्यचकित झाले. त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. खंदकात दडवलेल्या ऑटोमॅटिक मशीन गन्स आग ओकू लागल्या. आपले अनेक जण जखमी झाले, काही खाली कोसळले. योगेंदर सिंगने खंदकातच उडी मारली. 3 घुसखोरांना यमसदनाला पाठवले. विद्युत वेगानं ते दुसऱ्या खंदकाकडे गेले. एव्हाना त्यांच्या अंगात अनेक गोळ्या घुसल्या होत्या, रक्ताच्या धारा वाहत होत्या. त्यांचा आवेश आणि अवतार पाहून खंदकातील घुसखोर घाबरले. त्यांची युनिव्हर्सल मशीन गन तिथेच टाकून त्यांनी पळ काढला. योगेंदरने मशीन गनचा ताबा घेतला आणि पळणाऱ्यांवर अचूक नेम साधला. जखमी अवस्थेतच ते खाली आले, वरिष्ठांना महत्वाची माहिती दिली आणि योगिंदर सिंगची शुद्ध हरपली. काही महिन्यांनी ते पुन्हा आपल्या सेवेत रुजू झाले, तेवढ्याच उत्साहाने.
1: योगिंदर सिंग बेशुद्ध पडण्या अगोदरचे त्यांचे शब्द होते, हमसे हुआ वो हमने किया, बाकी बचा वो तुमको करना होगा. वतन के खातिर जीना होगा, वतन के खातिर मरना होगा.
0: मला वाटतं असेल आता हे शब्द आहेत प्रातिनिधिक. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण केलं, त्यांच्याच भावना या शब्दातून व्यक्त होतात. म्हणून आपण त्यांना वचन देऊया, तुमचे शब्द शिरोधार्य. यापुढे हम वतन के लिए जिएंगे और वतन के लिए मरेंगे.

0: आता ना कसं हलकं हलकं वाटतंय. अजिंक्य, गेल्या आठवड्यात आपण काही परमवीर चक्र विजेत्यांची माहिती घेतली
1: हो,
0: पण त्यांच्या शिवाय सुद्धा अनेक जणांनी प्राणांची आहुती दिली होती. त्या साऱ्यांना आमचा प्रणाम. अजिंक्य, आपण टोळीवाले आणि त्यांच्या वेशात आलेल्या पाक सैनिकांना मागे लोटत होतो. प्रश्न युनो मध्ये न जाता त्यांना आणखी थोडा अवधी मिळाला असता तर
1: काश्मीरची समस्या राहिलीच नसती. हा, पण एक मात्र नक्की, आपल्या सेनेचा आत्मविश्वास त्याने वाढला. 1961 मध्ये एक परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं बरं का, कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया यांना मरणोत्तर फॉर व्हॅलर ऑफ द मोस्ट एक्सेप्शनल ऑर्डर साठी त्यांनी बेल्जियम मध्ये केलेल्या कामाबद्दल.
0: बेल्जियम मध्ये
1: हो, वसाहतवाले नंतर आलेले सत्ताधीश साऱ्यांनीच प्रजेचं शोषण केलं. प्रजा पेटून उठली आणि हिंसक घटनांना ऊत आला. शांतता सुव्यवस्था ढासळली. युनोने आपली सेना पाठवण्याचा निर्णय घेतला. ब्रिगेडियर राजा यांच्या नेतृत्वाखाली 99 इन्फंट्री तिथे पोहोचली. या सेनेलाच स्थानिकांनी टार्गेट केलं. मेजर अजित सिंग यांना बंधक बनवलं आणि हाल हाल करून मारलं. हेतू एकच, घाबरून आपण पाय मागे घ्यावा. नंतर सेनेला कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी नाकेबंदी केली. रस्त्यावर

0: अडथळे निर्माण केले. मोक्याच्या जागा हेरून ते सेनेला गारद करण्यासाठी टपून बसले. एलिझाबेथविल मध्ये युएन फोर्सला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू होता. कॅप्टन गुरुबचन सिंग यांना रस्ता क्लिअर करण्याचा आदेश मिळाला. फक्त 16 जवान घेऊन ते निघाले. विरोधात होती 2 ट्रकलोड भरून शस्त्र. ऑटोमॅटिक रायफल्स लोड केलेल्या जीप्स त्यांना घेरण्यासाठी आल्या. कॅप्टननी परिस्थिती जाणून घेत रस्ता साफ करायला सुरुवात केली. बोले सो निहाल, सत श्री अकाल, हा नारा बेल्जियम मध्ये घुमला. काही वेळा हातातील संगिनी बंदुकीचे दस्ते वापरत ते तुटून पडले. एकट्या कॅप्टननी 40 जणांना यमसदनाला पाठवलं. त्यांच्यावरही गोळ्यांचा वर्षाव होत होताच 2 गोळ्या त्यांच्या मानेतच घुसल्या. रक्ताच्या धारा वाहत होत्या. थोड्या वेळात ते जमिनीवर कोसळले. एव्हाना आपल्या रॉकेट्सनी त्यांचे 2 ट्रक नष्ट केले, रस्ता साफ केला. या त्यांच्या कामगिरीचा सन्मान परमवीर चक्र देऊन केला गेला.
1: आपण परदेशात शांतता राखण्याचं काम करत असता आपला शेजारी इथे दार ठोकत होता. आक्रमणाची जय्यत तयारी सुरू होती. हिमालयाच्या पर्वतराजीत रस्ते बांधले जात होते. लष्करी वाहनांची आणि माणसांची ये जा वाढली होती. विमानतळ रेडी होते. आपला नेफा, लेह, लडाख, अरुणाचल असा कितीतरी भाग प्रथम चीननं नकाशावर दाखवला, मग खलित धाडले. या भागावर हक्क सांगत आपल्या लष्कराच्या तिथल्या उपस्थितीबाबतच प्रश्नचिन्ह उभी केली आणि मग तर लाल फौज भारताच्या भूमीतच घुसली.
0: आपल्याला हे सारं अनपेक्षित होत. आपण शांततेचा पुरस्कार करत होतो. हिंदी चीनी भाई भाई असे नारे देत होतो. माझी आई सांगते, प्रत्यक्ष लढाईला तोंड फुटलं आणि साऱ्या भारतवर्षात भारत भूच्या प्रेमाचं भरतं आलं. शाळा शाळातून नाक्या नाक्यांवर आवाज घुमला.
1: कोटी कोटी असतील शरीरे मनगट अमुचे एक असे, कोटी कोटी देहात आजला एक मनीषा जागवते. पिवळे जहरी सर्प ठेचणे अन्य मना व्यवधान नसे, एक प्रतिज्ञा विजय मिळतो राहिल रण हे धगधगते.

0: गीतातून विजयाची आशा व्यक्त करणं सोपं होतं. प्रत्यक्षात सत्य असं होतं, अमेरिकन मॅग्झिन टाइम्सने म्हटल्याप्रमाणे, द इंडियन आर्मी नीड्स ऑलमोस्ट एव्हरीथिंग एक्सेप्ट करेज. आणि हे अगदी खरं होतं. आपण लढाई हरलो, भूमी गमावली, माणसं गमावली, अनेक ठिकाणाहून माघार घ्यावी लागली. पण तेही सत्य आहे की अनेक ठिकाणी शेवटची गोळी आणि शरीरात शेवटचे दुगदुगी असेपर्यंत आपले सैनिक लढले. कित्येकांच्या प्रेतांचाही नंतर सुगावा लागला नाही. असं वाटतं त्यांचे तिथे बर्फात गाडले गेलेले आत्मे आपल्याला पुकारतायत.
1: याच लढाईत मेजर धनसिंग थापा, एट गुरखा, सुभेदार जोगिंदर सिंग, नाईन शीख, मेजर सैतान सिंग कुमाऊ रेजिमेंट यांनाही परमवीर चक्र प्रदान करण्यात आलं. गंमत म्हणजे प्रथम मेजर थापा मृत झाले असं समजण्यात आलं होतं, मात्र चीनने त्यांना युद्ध कैदी म्हणून नेलं होतं. किती त्रास दिला. भारत सरकार आणि आर्मीच्या विरोधात ते चकार शब्द उच्चारणार नाहीत हे लक्षात येता त्यांना सोडून देण्यात आलं. सुटून आल्यावर त्यांनी परत कामाला सुरुवात केली. ते कर्नल पदावरून निवृत्त झाले.
0: मेजर थापांची बटालियन सिरजाप इथे होती, नेफा विभागातलं हे मोक्याचं ठिकाण. चिनी सेनेला तिथंच रोखण्याची त्यांची जबाबदारी होती. चौक्या उभारल्या जात होत्या.

0: आपली तयारी होण्यापूर्वीच लाल सेना चालून आली प्रचंड ताकदीने, साऱ्या चौक्या उद्ध्वस्त करण्याच्या इराद्याने. एक दोन तीन असे चिनी हल्ले आपण परतवून लावत होतो. आपल्याला अधिक कुमक मिळणारी नव्हती. अन्न पाणी दारू गोळा सार संपलं. मेजर साऱ्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढवत होते, पण एकाही सैनिकाला माघारी फिरावं आणि शत्रूला शरण जावं असं वाटलं नाही. साऱ्या चौक्या उद्ध्वस्त झाल्या, सारेच सैनिक मारले गेले. त्यांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करणारे त्यांचे प्रतिनिधी म्हणून मेजर थापा यांचा परमवीर चक्र देऊन सन्मान करण्यात आला.
1: इतर सैनिकांची आपल्याला नावही माहित नाहीत, पण त्यांच्या प्रति आपण कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू शकतो.

0: अजिंक्य पुण्याची गोष्टच न्यारी आहे. नाही, पुण्याला स्टेशन पासून काही अंतरावर एक स्मारक उभय, खासगी प्रयत्नातून, अतिशय देखणा स्तंभ आहे. आणि त्यावर महाराष्ट्रातल्या ज्या ज्या वीरांनी स्वातंत्र्य रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली त्यांची नावं लिहिलेली आहेत.
1: मुंबई ठाणे पण या बाबतीत मागे नाही बरं का. या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा जिथे एकमेकींना स्पर्श करतात तिथे रोटरीच्या वतीने असंच स्मारक उभं करण्यात आलंय. रोटरीचे श्री बन्सी धुरंदर यांनी या कामी पुढाकार घेतला होता, त्यांनाच आपण विचारूया.
0: नमस्कार बन्सी सर, हे असं स्मारक बांधावं असं आपल्याला का वाटलं?
2: त्याच्यामागची भावना सर वेगळी होती. प्रत्येक शहरामध्ये प्रेक्षणीय स्थळं असतात, तसंच काही स्फूर्ती स्थानं असतात, आणि त्या त्या शहरातल्या नागरिकांना त्याचा रास्त अभिमानही असतो. ठाणे आणि मुंबई या जोड शहरांमध्ये अशी अनेक स्थळं आहेत, परंतु ज्या जवानांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांची आठवण करून देणारं एकही युद्ध स्मारक नव्हतं. आणि म्हणूनच रोटरीतर्फे आम्ही असा विचार केला की ज्या जवानांनी आपल्या देशासाठी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आहे त्यांच्या नावाने एक युद्ध स्मारक ठाणे आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्ये उभारावं. जेव्हा स्मारक उभारायचं ठरलं त्यावेळेला मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका या दोघांनाही आम्ही त्याचा प्रस्ताव मांडला आणि ठाणे महानगरपालिकेने आम्हाला लगेच ठाणे आणि मुंबई या शहरांच्या वेशीवर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कोपरी पूल आहे त्या एक अतिशय सुंदर जागा उपलब्ध करून दिली आणि तिथे हे स्मारक आता उभारलं गेलेलं आहे. त्या स्मारकाची जागा इतकी उत्तम आहे की ठाणा आणि मुंबई या हायवेवरून जाणारे जे लोक आहेत त्यांच्या नजरेमध्ये ते लगेचच येतं. उत्कृष्ट लाईटची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे त्यामुळे ते लगेच लोकांना दिसतं.
1: बन्सी सर, लोकांचा प्रतिसाद कसा आहे?
2: लोक आवर्जून तिथे थांबतात आणि वाचतात नावं काय, कशासाठी हे स्मारक उभारलं गेलं त्याची त्यांना साधारण कल्पना येते. तसंच 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी शाळेतली मुलं इथे येतात आणि ते स्मारकाला त्यांची भेट दिल्यानंतर देशप्रेमाची भावना त्यांच्यात रुजते. तसंच मुख्य म्हणजे देशाचे संरक्षण करण्याची स्फूर्ती त्यांना या स्मारकामधून मिळते आणि मला वाटतं हे एक अशी मोठं एक ज्याला आपण अचीवमेंट म्हणतो ती आमची आहे.
0: सर, भविष्यात सुद्धा आपल्या या संदर्भात काही योजना आहेत का?
2: ही जागा छोटीशीच आहे, त्याच्यावर संगमरवरी दगडावर ज्या सैनिकांनी त्यांचे प्राण दिलेत त्या सगळ्यांची नावं व्यवस्थित लिहिलेली आहे. एक तिथे उंचवटा तयार करून त्यावर काही दिवसांनी सैन्यातर्फे देणारा एक रणगाडा आम्ही तिथे ठेवणार आहोत. विशेष जागा मोठी नाही आहे पण त्याची जी आपण पोझिशन म्हणतो ती इतकी स्ट्रॅटेजिक आहे, इतकी सुंदर आहे की येण्या जाण्याच्या लोकांमध्ये लगेच ते दिसतं आणि लोक थांबून आवर्जून पाहतात. हे युद्ध स्मारक ठाणे आणि मुंबईच्या सीमेवर आहे

0: आणि मला वाटतं आमचा विचार असा आहे की मुंबई शहरामध्येही असं स्मारक उभारलं गेलं पाहिजे. शेवटी आता ठाणे आणि मुंबई वेगळी शहरं राहिलेली नसली तरी सुद्धा ठाणे आणि मुंबईना त्याची स्वतःची आपण आयडेंटिटी म्हणतो तशी आहे, आणि त्या योगे मुलांना तिथे येऊन बघता येईल. मुंबईमध्ये असेल तर मुंबईतल्या मुलांना ते सोयीचं होईल, या दृष्टीने मुंबईमध्ये पण एक स्मारक व्हावं ही मनोमन इच्छा. रोटरी तर्फे जे रोटरी क्लब्स आहेत आमचे ठाण्यामध्ये आजच्या घडीला जवळजवळ 14 क्लब आहेत, मुंबईमध्ये जवळ 71 रोटरी क्लब्स आहेत. तर प्रत्येक क्लब आपल्या परीने या स्मारकाची माहिती ज्या आमचे म्हणजे इंटरॅक्ट क्लब म्हणतो आम्ही शाळेमध्ये जे इंटरॅक्ट क्लब्स असतात त्यांना दिली जाते आणि जास्तीत जास्त त्याचा प्रसार करायचा प्रयत्न आम्ही करतो.
1: धन्यवाद सर, आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद.

आताच आपण ऐकत होतात वारस हो अभिमन्यूचे या रूपक मालिकेचा भाग दुसरा. लेखिका अनुराधा गोरे. निवेदन आशय तुलालवार, स्पृहा जोशी. निर्मिती सहाय्य उमेश बगाडे. सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोता आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या संग्रहातून. या कार्यक्रमांतर्गत वारस हो अभिमन्यूचे या रूपकमालेचा भाग दुसरा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे ठीक 12:25 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. गीत बहार या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात किचक वद या चित्रपटातील गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. गदी माडगुळकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे मास्टर कृष्णाराव यांनी.

सुधीर फडके आणि आशा भोसलेंनी गायलेलं धाकटी बहीण या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत, संगीत होतं सुधीर फडके यांचं. आता ऐकूया बोलकी बाऊली या चित्रपटातील आशा भोसलेंनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं हे गीत आहे. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

जयत्रे जयती या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. रवींद्र साठे, उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं हे गीत होतं. नादो महानोर यांचं, संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. गीतबहार या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं सुवासिनी या चित्रपटातील गदी माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके.

नंदादीप या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं, हिरा कांते यांचं, आणि संगीत होतं अविनाश व्यास यांचं. आता ऐकूया अवघाची संसार या चित्रपटातील सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं वसंत अवसरे यांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं आहे.

सुरेश वाडकर उत्तर केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुशीला या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतकार जगदीश खेबडकर, संगीतकार राम कदम. आता या कार्यक्रमातील शेवटचं गीत ऐकूया वाणी जयराम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. कसं काय पाटील, जगदीश खेबडकर यांचं गीत, संगीत आहे राम कदम यांचं.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची ए आय आर मराठी डी टी एच वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचं 1 वाजत आहे. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात शिवानंद पाटील यांचं गायन. ऐकूया राग गुणी कंस. विलंबित बंदिश एक तलादनेबद्ध असून बोल आहेत अकबर के दरबार. द्रुत ख्याल तीन तलादनेबद्ध असून बोल आहेत सोहन हंस ही जाने. तबला साथ आहे दत्ता गोगटे यांची. व्हायोलिन साथ आहे मधुरम कृष्णन यांची. तानपुरा साथ आहे गिरीश गोसावी यांची. हार्मोनियम साहित्य आहे सुभाष दासकर यांची. आणि तानपुरा साथ आहे गिरीश गोसावी आणि लेखराम गंधर्व यांची. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होता शिवानंद पाटील यांचं गायन. आपण ऐकला तर गुणी गाऊस. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 1:30 होत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष. लावण्य रंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 62 आज आपण ऐकणार आहात. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या लावण्यांवर आधारित विशेष कार्यक्रमाचा आज 6वा भाग आपण ऐकूया। दादा कोंडके यांना विच्छा माझी पुरी कराचे अनेक प्रयोग केल्यामुळं थोडेफार पैसे साठत होते आणि मग ते कुठेतरी गुंतवावे असं त्यांना वाटलं। जकासपैकी एखादं लॉजिंग बोर्डिंग काढावं असं त्यांच्या मनात आलं आणि मग त्यांनी बाबांपुढं ही इच्छा प्रकट केली। अर्थात हे बाबा म्हणजे दादा कोंडकेंचं आराध्य दैवत भालजी पेंढारकर। त्यांना चित्रपटसृष्टीमध्ये बाबा या नावानं ओळखलं जायचं। खरं तर दादा कोंडेंचं ते श्रद्धास्थानच होतं। विच्छा माझी पुरी कराचे प्रयोग रंगत असताना त्यांनी तांबडी माती हा चित्रपट काढायचं ठरवलं होतं, पण त्या कथानकाचा दादा कोंडकेंवरती फारसा प्रभाव पडला नाही। कारण प्रत्यक्ष रंगमंचावर वावरत असताना कॅमेरा पुढं जाणं दादांना तेवढं रुचलं नाही। भालजी पेंढारकरांनी दादा कोंडके यांची लॉजिंग बोर्डिंग काढण्याची कल्पना ऐकून घेतली, ते थोडेसे गंभीर झाले आणि मग दादा कोंडकेंना म्हणाले, तुमच्यासारख्या जनतेच्या कलावंतानं असं कुठल्या तरी धंद्यात गुंतून राहणं योग्य नव्हे। चित्रपट निर्मिती हाच तुमच्या दृष्टीनं योग्य व्यवसाय आहे, तेव्हा हाती असलेल्या पैशातून चित्रपट सुरू करा, सगळं काही ठीक होईल। यश आलं तर ते तुमचं, अपयशाचा मी धनी आहे। झेपेल तोपर्यंत चालत राहा, दमछाक झाले की मला सांगा, पुढची वाटचाल करायला मी समर्थ आहे, कामाला लागा। भालजी पेंढारकरांचे हे शब्द ऐकून दादा कोंडके विचार करू लागले आणि खरोखरच भालजी पेंढारकरांनी दादा कोंडके यांना चित्रपट निर्माते बनवलं।
2: जसा जीवात जीव घुटमळ तस पीर्तीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मेळ, हगन हे बघून दुश्मन जळ।

शोधे हो आतापर्यंत आपण बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातली गाणी ऐकली. दादा कुणके यांचा आणखीन एक गाजलेला चित्रपट म्हणजे आंधळा मारतो डोळा. हा चित्रपट 1973 साली प्रदर्शित झाला सदिच्छा चित्र याच बॅनरखाली. याची कथा शाहीर दादा कोंडके यांचीच होती. पटकथा मात्र जगदीश खेबुडकरांनी लिहून दिली. या चित्रपटातलं संगीत प्रभाकर जोग यांचं आहे आणि यातली काही गाणी दादा कोंडकेंनी लिहिलेली आहेत तर काही गाणी जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली आहेत. या चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्याबरोबर अंजना धुमाळ, जयशंकर दानवे, गुलाब मोकाशी, भालचंद्र कुलकर्णी, शांता तांबे, अरुणा इराणी, संपत निकम आणि दामोदर गायकवाड यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटातली सगळीच गाणी गाजली होती. कथानक खूप वेगळंच होतं याही चित्रपटाचं. दादा कोंडके म्हणजे खेडबळ माणूस दाखवलेला आहे या चित्रपटामध्ये. तो आपल्या काका काकूंकडे राहत असतो आणि या भोळ्या भाबड्या पुतण्याची इस्टेट लुबाडण्यासाठी ते काका काकू नाना तऱ्हेने त्याचा छळ करतात. त्याच्यासारखाच दिसणारा एक प्रख्यात नाट्यकलावंत असतो. हा भोळा भाबडा नट घरातून नाहीसा झाल्यानंतर त्या प्रख्यात नाट्यकलावंताला पकडून घरीच आणलं जातं. त्यामुळं जी धमाल उडते ती धमाल पाहूनच प्रेक्षक खुश होतात आणि शेवटी काका काकूंचं ते कारस्थानही उघडकीला येतं. चला या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत ऐकूया.

बालजी पेंढारकरांनी वेच्छा माझी पुरी करा यामधली बिलंदर हवालदाराची भूमिका बघितली होती. त्याच्या उलट त्यांना पडद्यावर सादर करण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यामुळंच एक साधा भोळा भाबडा बावळट नाम्या आकाराला आला. अनंत लटपटी खटपटी करून दादा कोंडके यांचा पहिला चित्रपट पूर्ण झाला आणि भालजी पेंढारकरांनीच म्हणजे बाबांनीच त्याचं नामकरणही केलं सोंगाड्या. या सोंगाड्या चित्रपटाला सगळीकडं जोरदार यश मिळालं आणि त्यामुळेच दादा कोंडके यांचा सदिच्छा चित्राचा पाया मजबूत झाला. त्यानंतरचे देखील दादा कोंडके यांचे सगळे चित्रपट यशस्वी ठरले. जनता जनार्दनाचं दादा कोंडकेंवरचं प्रेम तसूवरही कमी झालेलं नव्हतं. दादा कोंडके म्हणत होते की मी जनतेचा कलावंत आहे. त्यांना हसवण्याचं, त्यांची चार घटका करमणूक करण्याचं व्रत मी घेतलेलं आहे आणि त्याचंच कंकण

0: पुढे पांडू हवालदार चित्रपटाच्या वेळेला दादा कुंडके दिग्दर्शक बनले. पुढे त्यांचा व्यापही वाढत गेला. लोकप्रियता तर शिगेला पोचली होती. गावोगावी दौरे काढणं हिंडणं अशक्य होऊ लागलं. त्याच वेळेला देशात आणीबाणी देखील आली होती, त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण येऊ लागलं. पण दादांचं एक मोठं स्वप्न होतं, आपली अस्सल ग्रामीण भाषेतील मराठी भाषा किंवा मराठी चित्रपट आहे तसाच लंडनमध्ये नव्हे तर परदेशात सर्वत्र प्रदर्शित करणं त्यांना गरजेचं वाटू लागलं. आणि त्यासाठी त्यांनी चार्ली चॅप्लिन, लॉरेल हार्डी यांचे अभिनय बघितले. यांचे अभिनय बघून त्यांना असं वाटलं की हसण्यासाठी भाषा ही अडचण होत नाही, मग आपले चित्रपट परदेशात का चालू नयेत, हसवण्यासारखे भरपूर प्रसंग हवेत हे त्यांनी हेरलं होतं. आणि त्यामुळेच त्यांचा आत्मविश्वासही दुणावला आणि पुढं ते कामाला लागले. चला आणखीन एक गाणं ऐकूया.
1: 80 वर्षाची असून म्हातारी सांगती या वय 16 खोट काय म्हणता.

दादा कोंडके या 5 अक्षरांनी 4 दशकांपेक्षा अधिक काळ अवघ्या मराठी माणसाला भारावून टाकलं होतं. रंजल्या गांजल्यांनाही मनमुराद हसवण्याचं अतिशय पुण्याचं असं काम दादा कोंडके करत होते. एवढंच नाही तर आजही त्यांचे चित्रपट तेवढ्याच उत्साहानं पाहिले जातात. दादा कोंडके मूळचे शाहीर, राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकामध्ये वसंत बापट, निळू फुले, राम नगरकर, लीलाधर हेगडे हे सगळे कलावंत होते आणि हे सगळं कलापथक प्रचार करण्याचं काम करत असे. ग्रामीण भागातल्या चिंताग्रस्त सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर एखादी तरी स्मितरेषा उमटावी म्हणून या सगळ्यांनी शाहिराची कवच कुंडलं उतरवून ठेवली आणि सोंगाड्याचा वेश अंगावर चढवला. विच्छा माझी पुरी करा हा दादा कोंडके या हरहुन्नरी कलावंताच्या कला जीवनाचा पहिला महत्त्वाचा आणि सर्वात मोठा टप्पा. या भन्नाट लोकनाट्याच्या माध्यमातून दादा कोंडके संपूर्ण देशभर फिरले. या लोकनाट्याचे 1200 प्रयोग झाले. विच्छा माझी पुरी करायचा प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल गर्दी खेचत असे. लोक पोटभर हसत पुन्हा पुन्हा विच्छाच्या प्रयोगांना गर्दी करत, कारण हा बहुश्रुत चतुरस्त्र कलावंत रोज नवं काहीतरी ऐकून लोकप्रिय पुढारी आणि त्यांचं प्रचलित राजकारण यांची खिल्ली उडवत त्यांना खळखळून हसवत होते. त्यांच्या या कार्याबद्दल बोलूया एका ढंगदार गाण्यानंतर.

0: बरे दर्शते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.

श्रुत मालिकाविशेष या कार्यक्रमात आपण ऐकत होतात लावण्यरंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 62 आज आपण ऐकला. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH वाहिनीचे कार्यक्रम. साजरे करत आहोत कार्यक्रम अमृत कलश. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे.

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, आपल्या अमृत कलश कार्यक्रमामध्ये आतापर्यंत आपण लेखन करणाऱ्या, काही समाजकार्य करणाऱ्या किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक ज्येष्ठ मंडळींना भेटलो आहोत, त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. आज सुद्धा वन विभागात काम करणाऱ्या एका ज्येष्ठ बंधूंना आपण भेटतो आहोत आणि त्यांचं नाव आहे राजेंद्र कुलकर्णी. राजेंद्र कुलकर्णी यांनी जवळजवळ 39 वर्ष वन विभागात कार्य केलेलं आहे आणि अर्थातच त्यांच्याजवळ खूप मोठा अनुभव आहे या क्षेत्रामधला आणि त्याबद्दलच आज आपण त्यांच्याशी संवाद साधतोय मागे वळून पाहताना. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आत्ता मी तुमची ओळख करून देताना सांगितलं की जवळजवळ 40 वर्ष असंच धरूया आपण तुम्ही वन विभागात काम केलं, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांना वन विभाग म्हणजे फक्त जंगल किंवा अभयारण्य एवढ्यापुरतंच माहिती असतं, पण वन विभागाची व्याप्ती खूप मोठी असावी तर वन

0: विभागामध्ये कशा कशाचा समावेश होतो ते आपल्या श्रोत्यांना सांगा.
1: मी 1983 साली वनविभागामध्ये मुलाखत दिली, त्यावेळेला सामाजिक वनीकरण विभाग हा राज्यस्तरापासून नव्याने निर्माण करण्यात आला होता. तो निर्माण करण्यामागचं काम म्हणजे याच्यासाठी की आपल्या महाराष्ट्राचा जो क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या 33% जमीन ही वनाच्छेदित पाहिजे, परंतु 20% जमीन ही वनविभागाकडं आहे. मग उरलेले जे 13% आहेत हे 13% कव्हर करण्यासाठी 1981 साली सामाजिक वनीकरण विभाग हा स्वतंत्ररित्या महाराष्ट्र शासनाने निर्माण केला.
0: पण कसं असतं की वन विभागात नोकरी किंवा काम करणं म्हणजे एक आव्हानात्मक असतं असं साधारण सामान्य माणसाचं अपेक्षा असते. तुम्हाला या नोकरीची संधी कशी चालून आली किंवा याची काही जाहिरात असं तुम्हाला कुठे दिसली का पेपरमध्ये वगैरे?
1: माझे सरस्वती भुवन शाळा येथील मुख्याध्यापक श्री आर्वीकर सर यांना या जाहिरातीबद्दल माहिती झाली. त्यावेळेला 12वी सायन्स किंवा ॲग्रिकल्चर डिप्लोमा या दोन गोष्टी यांना पाहिजे होत्या आणि त्याचबरोबर दोन सर्टिफिकेट्स पाहिजे होते, म्हणजे आपलं पोलीस रेकॉर्ड नाही वगैरे असे. आणि हे सगळं घेऊन इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर वनभवन आहे त्या ठिकाणी ते नेऊन द्यायचं होतं. त्यांनी मला निरोप दिला सरांनी की असं असं आहे तर तुम्ही जाऊन तिथं ॲप्लिकेशन करा. मग त्याप्रमाणे मी ॲप्लिकेशन केलं आणि ॲप्लिकेशन केल्यानंतर 1 महिन्याच्या आतच मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला.
0: जेव्हा की तुम्ही डिग्री पण नव्हती तुमच्याकडे?
1: नव्हती, BSc अपियर होतो. ते जे मुलाखतीचं जे शेड्यूल होतं ते 3 दिवसाचं होतं. पहिल्या दिवशी शारीरिक चाचणी, दुसऱ्या दिवशी गणित आणि सामान्य ज्ञान याचे 2 विषयांचे पेपर होते लेखी, आणि तिसऱ्या दिवशी 4 तासाच्या 26 किलोमीटर चालायचं होतं. तर पहिली स्टेप झाली, शारीरिक चाचणी झाली, लगेच यादी लागली. दुसऱ्या दिवशी दोन्ही पेपर दिले. पेपर दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी जी वॉकिंग होती तर ती खूप रात्री भरेपर्यंत सुद्धा लिस्ट लागली नव्हती वॉकिंगची. मग माझी तब्येत थोडी बिघडल्यासारखी झाली होती, म्हणून माझं गाव आहे बिडकीन, तर मग मी तिथं घरी गेलो. माझ्या घरासमोरच खंडेलवाल नावाचे डॉक्टर होते, त्यांना दाखवलं. मला तब्येत बरोबर नव्हती, त्यांनी निदान केलं की मला फ्ल्यू झाला. पण मी त्यांना हे सांगितलं की माझी अशी अशी उद्या वॉकिंग टेस्ट आहे. मग त्यांनी मला कमरेला 2 बाजूला 2 इंजेक्शन दिले आणि मी परत रात्री इथे आलो. मग सकाळी 5 वाजता मी वनभवनच्या तिथे गेलो, त्यावेळेला माझं नाव वॉकिंग लिस्टमध्ये होते. ते पाहून मला खूप आनंद झाला आणि म्हणलं आता तिसरी पण टेस्ट जर आपण ही पूर्ण केली तर शासकीय नोकरी आपल्या हातात आहे. आणि त्यावेळेला दौलताबादचा किल्ला आहे, तर वनभवन ते दौलताबादचा किल्ला 13 किलोमीटर जाणे आणि 13 किलोमीटर येणे हे मी 3 तास 20 मिनिटात पूर्ण केलं.
0: तब्येत बरी नसताना तुमची, तुम्ही ते पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अर्थातच लेटर आलं असेल जॉईनिंगचं. खरं तर तुम्ही 12वीत झालेले होतात, BSc अपियर होतात, इतक्या लहान वयामध्ये या वन विभागासारख्या क्षेत्रामध्ये नोकरी करायची, तुम्हाला थोडं दडपण नाही आलं का सर? कारण कसं असतं, असं वाटतं आपल्याला की कुठे आपली बदली होईल, कुठल्या घनघोर जंगलामध्ये जायला लागेल हे माहीत नसतं आपल्याला आणि वय लहान.
1: याबद्दल तर मला काहीच माहिती नव्हतं. त्यावेळेसचं जे बेसिक दिलेलं होतं ते 290 ते 540 आणि माझे वडील हे सरस्वती भुवन बिडकीन येथे VR कुलकर्णी सर म्हणून त्यांना ओळखतात, त्यांनी एकच सांगितलं की ही शासकीय नोकरी आहे आणि त्याचबरोबर याचं जे बेसिक आहे तर ते सगळ्यात चांगलं आहे आणि शासकीय नोकरी आहे.
0: पहिल्यांदा कुठे पोहोचली?
1: पहिली ऑर्डर जी आली मला ती आली आताचं धाराशिव, त्या काळचं उस्मानाबाद, आणि नुकतंच त्या काळात लातूर जिल्हा झालेला होता, पण ॲडमिनिस्ट्रेशन सगळं धाराशिवमध्ये किंवा उस्मानाबादलाच होतं. मग उस्मानाबादला मी पहिल्यांदा जाऊन 9 जानेवारी 1984 जॉईन झालो. त्यांनी मला उदगीर येथील वनक्षेत्रामध्ये अपॉइंटमेंट दिली.
0: तुम्हाला तिथे जाऊन राहावं लागलं होतं?
1: हो.
0: पण तुम्ही इकडे शिकत होतात, BSc होतात, शिक्षण कसं पूर्ण केलं तुम्ही?
1: 1-2 वर्ष तर काहीच केलं नाही, परंतु त्याच्यानंतर मी BA ॲडमिशन घेतली, कारण की सायन्स करणं शक्य नव्हतं, कारण की सायन्ससाठी त्या काळात
0: प्रॅक्टिकल्स
1: करावं लागायचे आणि मला ते शक्य नव्हतं. आणि 16-3

0: 1985 रोजी मी रेग्युलर ज्याला म्हणतात किंवा परमनंट ज्याला म्हणतात त्या पद्धतीने तुम्हाला चांगली अपॉइंटमेंट मिळाली आणि सिल्लोड येथे मी काम केलं काही दिवस 6 महिने आणि त्याच्यानंतर सप्टेंबर 1985 पासून मी रेग्युलर झालो आणि नांदेड वन विभागात 7 वर्ष काम केलं.
1: तिथलं वनक्षेत्र मोठं होतं नांदेडचं, कसं होतं?
0: नाही, नांदेड वनक्षेत्र म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सामाजिक वनीकरण आणि वन विभाग, त्याप्रमाणे सामाजिक वनीकरण हे वन विभागा व्यतिरिक्त असलेल्या जमिनीवर काम करायचं. उदाहरणार्थ गायरान, गायरान जे असतात ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंतर्गत असतात आणि ते ग्रामपंचायतचे असतात. मग ग्रामपंचायतकडून आपण ठराव घ्यायचा आणि त्या क्षेत्रावर रोपवन तयार करायचं आणि मग प्रादेशिक वन विभागा व्यतिरिक्त म्हणजे वनेतर जमिनीवर, उदाहरणार्थ शेतकऱ्यांचे शेत, याच्यावर त्या काळात सामाजिक वनीकरणाने 10 मॉडेल्स तयार केले होते. तर ते 10 मॉडेल वेगवेगळ्या पद्धतीचे होते. रेल्वे लाईन आहे म्हणजे वन विभागाची जमीन सोडून, म्हणजे ह्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ज्या काही जमिनी असायच्या त्याच्यावर सामाजिक वनीकरण काम करायचं आणि शेतकऱ्यांच्या
1: नवीन रोपवाटिका तयार करणं, थोडक्यामध्ये म्हणजे नवीन वनांचं रुजवण करणं, हे काम त्या विभागाने केलेलं होतं. तुम्हाला असा प्रत्यक्ष जंगलात जाण्याचा कधी योग आला का, की जिथे खूप प्राणी असतात, पक्षी असतात आणि सगळंच, म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रात बरीच जंगलं आहेत, अभयारण्य आहेत, अशा ठिकाणी तुम्ही काम केलं का कधी?
0: हो मॅडम, 2007 वनपाल नावाचं आमचं जे ट्रेनिंग असतं ते ट्रेनिंग मी पूर्ण केलं आणि ताबडतोब वन विभागात रुजू झालो. त्याच्यात पहिली अपॉइंटमेंट जी होती माझी ती सोयगाव येथे
1: अजिंठ्याच्या पायथ्याशी.
0: तर तिथं माझा सुरुवातीला पहिला, तुम्ही जसं म्हणला बिबट असणाऱ्या क्षेत्र वगैरे, हे माझ्या अखत्यारीखाली पहिल्या
1: वेगवेगळे प्राणी तुम्हाला
0: बघायला मिळाले.
1: आपल्याला जनरली शहरी माणसांना फार थोडे प्राणी माहीत असतात, कुठले वेगवेगळे प्राणी तुम्हाला बघायला मिळाले? आपल्याकडे आता भीमाशंकरचं ते शेकरू प्रसिद्ध आहे आणि आपला मला वाटतं तो राज्य प्राणी आहे महाराष्ट्र राज्याचा. असे काही विविध प्राणी पक्ष्यांबद्दल तुम्ही सांगू शकाल?
0: 2011 माझं वन परिक्षेत्र अधिकारी किंवा ज्याला आता आपण RFO म्हणतो, रेंज फॉरेस्ट ऑफिसर, अशी बदली भंडारा वन विभागामध्ये तुमसर तालुक्यामध्ये नाकाडोंगरी म्हणून आहे, जिथून 52 थडी आणि पलीकडं मध्य प्रदेश आहे, तर त्या ठिकाणी झाली. त्यावेळेला मला त्या 3 वर्षांमध्ये कॅमेरे आले होते आमच्याकडं, मग ते कॅमेरे आम्ही जंगलात लावायचं. त्याच्यामध्ये मला वाघ दिसले, बिबट दिसले, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला सांगायचं तर चांदी अस्वल.
1: अस्वलाचा प्रकार,
0: अस्वलाचाच प्रकार आहे पण छोटा, मांजरी एवढंच असतो तो.
1: बरं.
0: परंतु खाली सगळं काळं असते त्याचे पाय वगैरे आणि वरचा जो पाठ असती ती पूर्ण चांदीची असते, म्हणजे चंदेची त्याचा हे असतं. तर ते चांदी अस्वल आम्हाला पहिल्यांदा त्या कॅमेऱ्यामध्ये टिपायला मिळालं आणि त्यावेळेस मलाही कळालं, अधिकाऱ्यांनाही मी दाखवलं. त्याच्यानंतर मी सोलापूर वन विभागात काम करत असताना माळढोक,
1: माळढोक पक्षी खूप
0: माळढोक
1: फेमस आहे, तिथला
0: फेमस आहे, तर तो सुद्धा मला पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर
1: हरणांचे प्रकार काही बघायला मिळाले असतील? आपल्याला फक्त एकच हरिण माहिती किंवा काळवीट माहिती असतो.
0: हरण हा एक म्हणजे सर्वसामान्य वापरलेला शब्द आहे, परंतु मी ट्रेनिंगला असताना आमचे जे शिक्षक होते वन्य प्राण्यांचं शिकवायला, त्यांनी एकच सांगितलं की ही मन पाठकाळ, साची भेपी चौकाचीनी, सा म्हणजे सांबर, ची म्हणजे चिंकारा, भे म्हणजे भेकर आणि पी म्हणजे पिसोरी.
1: हा हरणाचा प्रकार
0: आहे, हा हरणाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये 2 येते, एक हरण वर्गीय आणि एक अँटोलोप वर्गीय. हरण वर्गीय आणि अँटोलोप वर्गीय मधला सगळ्यात मोठा फरक असा आहे की हरण वर्गीयाची जी शिंग आहेत ती दरवर्षी गळतात आणि अँटोलोप वर्गीय आहेत त्यांची कधीच गळत नाहीत.
1: काही काही हरणांची शिंग अशी गोलाकार असतात, म्हणजे अशी गोल गोल गोल गोल होत त्याला वरती टोक येत, तो कुठला प्रकार असतो हरणांचा?
0: तो अँटोलोप वर्गीय,
1: त्यांची शिंग गळत
0: नाही.
1: तर असे यासारखे अनेक अद्भुत गोष्टी पण जंगलामधल्या, त्यांचं एक वेगळं जग असतं जंगलाचं, तिथल्या प्राण्यांचं पक्ष्यांचं, तेही अनुभवायला मिळालं असेल.
0: हा अनुभव म्हणजे आपल्याला माहिती असेल की जी मे मधली जी पौर्णिमा येते बुद्ध पौर्णिमा,
1: त्या बुद्ध वैशाख पौर्णिमा,
0: हा, त्या पौर्णिमेला

0: आमच्याकडं वन्य प्राणीगणना होते, तर 8 वर्ष मी आरएफओ असताना या सगळ्या गोष्टी अनुभवल्या. तर आपल्याला खोटं वाटेल, परंतु वन्य प्राणी अतिशय शिस्तीचे आहेत, त्यांचं पाणी पिणं सुद्धा शिस्तीचं असतं.
1: सगळं म्हणजे निसर्ग नियमाला धरून
0: धरून असत
1: त्यांचं जगणं असतं.
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वाघाचं जर पोट भरलेलं असेल तर तुम्ही त्याच्या जवळून जरी गेलात तरी तो तुम्हाला काहीही करणार नाही. 3 मोठ्या गोष्टी सांगतो. एक म्हणजे सिंह, ज्याचं आपल्याकडं गीर फॉरेस्ट आहे गुजरातमध्ये, एकमेव सिंहाचं अभयारण्य आहे. सिंह हा कुटुंब वत्सल प्राणी आहे. एक तर तो पूर्ण कुटुंबासहत राहतो, म्हणजे ती मादी, तो स्वतः आणि त्यांची पिल्लं. दुसरं आहे वाघ. वाघ हा एकांतवास प्राणी, म्हणजे त्याला डिस्टर्ब चालत नाही. एखादी वाघीण पिल्लाला जन्म देते तर ती 2 वर्षापर्यंत त्याला जवळ ठेवते. 2.5 वर्षानंतर त्याची टेरिटरी त्याला स्वतःला तयार करावं लागतं.
1: सर, आता तुम्ही अभयारण्याचा उल्लेख केला. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात ताडोबा आहे, आणखी चिखलदऱ्याला पण एक मला वाटतं आहे. अशा अभयारण्यांमध्ये भेटी देण्याचा योग तुम्हाला आला का?
0: हो, परतवाड्याचा जो आपण म्हणला अचलपूर वगैरे इकडचा जो भाग म्हणतात, हा सगळा सातपुडा पर्वतांच्या रांगांमधला आहे. तिथं अशी प्लेन जमीन नाही आहे, आणि ताडोबा हा प्लेन जमिनीवर आहे. त्याच्यामुळं जे काही पर्यटक जातात वाघ बघण्यासाठी त्यांना ते इझिली पाहायला मिळतात. परंतु हे बाकीची जी अभयारण्य आहे, चुकून तुम्हाला बघायला मिळालं तर तुमचं भाग्य,
1: नाहीतर आजपर्यंत तुम्हाला म्हणजे प्राणी बघण्यासाठी जावं लागत असेल.
0: हा, पेंच असा भाग आहे की अर्धा भाग महाराष्ट्राचा आहे आणि अर्धा भाग मध्य प्रदेशचा, हे दोन्ही मिळून ते पूर्ण पेंच अभयारण्य आहे,
1: तयार झालेलं आहे.
0: आणि तिथं असलेला जो तलाव वगैरे जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि 12 महिने पाणी असतं. परंतु तिथं सुद्धा तुम्हाला वाघाची साइटिंग होणं थोडं दुर्लभ आहे.
1: सर, आपल्या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत, पण आजच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं एखादं गीत सांगा जे आपल्या श्रोत्यांनाही ऐकता येईल.
0: हिरवा निसर्ग
1: हे गाणं म्हणजे तुमच्या विषयाशी निगडीत असंच ते गाणं आहे. सर, आपण नक्की ऐकूया.

0: वन विभागात जवळजवळ 40 वर्ष कार्यकाळ असणारे राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. सर, आपण मगाशी अभयारण्यांबद्दल बोलत होतो, पण अनेक ठिकाणी तुमचं पोस्टिंग झालेलं आहे वन विभागामध्ये, अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. हे क्षेत्रच अतिशय चॅलेंजिंग असं क्षेत्र आहे, तर एखादा चॅलेंजिंग अनुभव की जो श्रोत्यांना सांगायला आवडेल तुम्हाला.
1: आपल्या तत्कालीन औरंगाबाद आत्ताचं छत्रपती संभाजीनगरचं जे सिद्धार्थ उद्यान आहे, त्या सिद्धार्थ उद्यानामध्ये पांढरी वाघीण जी होती ती पिंजऱ्यातून बाहेर निघाली होती. आणि त्यावेळेला मी इथे वनपाल म्हणून कार्यरत होतो. तिथे माझ्या वरिष्ठांचा सकाळी 8 वाजता फोन आला, ती वाघीण बाहेर आली. बाहेर आली वाघीण म्हणल्यावर आता मग आमचा सगळा स्टाफ वगैरे सगळ्यांनी मी ड्रेस वगैरे आम्ही सगळ्यांनी चढवले, ताबडतोब तिथे गेलो होतो. आम्ही जायच्या आधीच तिथे 400 ते 500 लोक जमा झालेली होती. सिद्धार्थ उद्यानातील जी मॅनेजमेंट कर्मचारी वगैरे ते सगळेजण होते. ज्या वेळेला ती बाहेर आली, परंतु बाहेर आल्यानंतर तिला कुठं जायला जागा नाही मिळाली. ऍक्च्युली जर तिने जर उडी मारून गेली असती तर पलीकडे छावणीमध्येच गेली असती ती डायरेक्ट.
0: तिला उडी मारणं शक्य होतं.
1: एवढ्या सगळ्या याच्यामध्ये त्यात मीडिया अग्निशामक दलाची ही लोक आली. मग ती त्यावेळेला एका पाईपमध्ये घुसली. पाईपमध्ये घुसल्यानंतर तिला इंजेक्शन दिले आम्ही, तर ते इंजेक्शननी सुद्धा तिच्यावर फरक पडत नव्हता. डॉट मारले गेले लांबून, ती थोडी जरी हल्ली तर सगळेजण ओरडायचे.

0: आणि मग तिच्यावरती ती बेशुद्ध होत नव्हती.
1: बरोबर,
0: हा एक खूप मोठा
1: प्रश्न. बिचकून गेली,
0: बिचकून गेली आणि त्याला ते सगळं.
1: पण मग नंतर ती आली कंट्रोलमध्ये.
0: आमचे एक अधिकारी आहेत, ते अधिकारी पाईपवर चढले, आम्ही त्या पाईपच्या समोर होतो, ती आमच्याकडे पाहत होती. परंतु त्याच वेळेला त्या सरांनी दोरखंड पायामध्ये अडकवला आणि पायामध्ये अडकून तो मानेमध्ये परत हे केला, दोरखंडाचा गळ घातला आणि मग तिला ओढत ओढत त्याच्याजवळ आणलं. त्यावेळेला आम्ही 25 जण इकडे तिला ओढत होतो. परंतु ते करत असताना आमचा एक अग्निशामक दलाचा जो माणूस होता तो वर पकडलेलं होतं त्याने तो पिंजऱ्याचा दरवाजा, की ती आतमध्ये गेल्यावर खाली टाकायचा. परंतु ती बाहेर येत असताना सगळ्यांचे आरडाओरड, ती परत जागी झाली आणि तिने नुसतं फक्त पंजा आहे ना, पंज्यानी फक्त ते ओढून लावलं. परत सगळ्यांना सांगितलं थोडे शांत व्हा, सगळेजण शांत झाले आणि मग तिला पिंजऱ्यामध्ये घेतलं. पिंजऱ्यामध्ये घेतल्यानंतर जेव्हा ते पिंजरा बंद केला त्यावेळेला ती बेशुद्ध झाली.
1: म्हणजे खूप नंतर असर झाला त्या,
0: नंतर असर झाला त्याचा.
1: सर, पंढरपूरला खूप मोठं काम करण्याची तुम्हाला संधी मिळाली. एक तुळशीबन जे तयार झालेलं आहे आता, त्याविषयी सांगा की ती संधी तुम्हाला कशी मिळाली.
0: रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून पंढरपूर येथे माझी पोस्टिंग झाली 2016 साली. आम्हाला तुळशीबन तयार करण्याबद्दलचे माननीय तत्कालीन अर्थमंत्री आणि वनमंत्री डॉक्टर सुधीर मुनगंटीवार साहेब यांचे हे आले की हे आपल्याला वन विभागामार्फतच करायचंय, मग त्यासाठी जागा शोधा.
1: तुळशीबनच करायचं असं काही त्यामागे काही खास कारण होतं का?
0: पंढरपूरमध्ये आपण गेलो की विठ्ठलाला आपण तुळशीची माळ घालतो, त्याच्यानंतर जे कोणी वारकरी संप्रदायात आहेत ते तुळशीची माळ घालतात. मग हे तुळशीचं जे महत्व आहे पंढरपूरमध्ये एक चांगल्या पद्धतीचं विकसित व्हावं ह्या उद्देशाने आधी आम्ही आमची स्वतःची एक कासेगाव म्हणून आहे त्या ठिकाणची वन विभागाची जागा दाखवली. पण त्यांचं म्हणणं होतं की ती जवळ असावी की जेणेकरून सगळे येणारी जी वारकरी मंडळी आहे यांना या सगळ्या गोष्टीचा हे मिळावा, आनंद घेतावा. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या मागचा दुसरा उद्देश असा होता की जे काही आपल्याकडे संत झाले त्याच्यामधल्या 23 संतांची जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई यांच्या सहकार्यांनी आम्हाला तिथं सगळ्या 23 संतांची जी वॉल कंपाऊंड केलेली आहे त्या वॉल कंपाऊंडवर आम्ही 23 संतांची माहिती ही पूर्ण केली. त्याचं कारण आहे पुढच्या पिढी जर गेली तर तिला काय मिळणार, कोण संत होते काय होते
1: त्यांच्याविषयीची माहिती कळायला पाहिजे,
0: कळायला पाहिजे. अजून दुसरी एक गोष्ट आहे, जे स्कूल ऑफ आर्टच्या सहकार्यांनी आम्ही तिथं 10 फुटाचा बेस केला, 1 फुटाची वीट आणि 24 फुटाची विठ्ठलाची मूर्ती तयार केली.
1: अरे वा, या सगळ्या टीम मध्ये तुम्ही काम करत होते.
0: हो,
1: मला वाटतं यमाई तलावाचा तो परिसर आहे.
0: हो,
1: आत्ता ते खुलं आहे पंढरपूरला सगळ्यांना बघण्यासाठी.
0: हो.
1: सर, कसं असतं माहिती का, आत्ताची जर पिढीचा जर आपण विचार केला तर सगळ्यांना आयटी क्षेत्रात कम्प्युटर्समध्ये इंजिनिअरिंग मेडिकल किंवा फायनान्स इकडे जायचं असतं. वन विभागात जर तरुणांनी जायचं असेल तर त्यांनी काय करायला हवं आणि का जायला हवं, तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?
0: सर्वसामान्य माणसाला वनामध्ये किंवा निसर्गामध्ये फिरण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो आणि वन विभागामध्ये आम्हाला निसर्गात फिरण्यासाठी शासन पगार देत.
1: फक्त तुमची जाण्याची तयारी पाहिजे,
0: फक्त तुमची जाण्याची तयारी पाहिजे आणि मेहनत करण्याची तयारी पाहिजे,
1: फील्डवर काम करण्याची,
0: फील्डवर काम करण्याची तयारी पाहिजे. आणि कुणीही फॉरेस्ट, आमच्याकडे फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे वन विभागाचा वन अधिकारी हे एक जनरल आहे, परंतु प्रत्येकाच्या स्टेप आहे. त्याच्यामध्ये वनरक्षक हा सगळ्यात बेस आहे. वनरक्षकाच्या वर वनपाल असतो, वनपालाच्या वर वनक्षेत्रपाल असतो, तो MPSC मार्फत त्याची पोस्टिंग होते. त्याच्यानंतर असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट किंवा सहाय्यक वनसंरक्षक म्हणून असतो, तो क्लास 1ची पोस्ट आहे, ती सुद्धा UPSC मार्फत होते, MPSC आणि UPSC मार्फत होते. त्याच्यानंतर त्याच्यावरचे जे अधिकारी आहेत ते IFS असतात,
1: फॉरेस्ट सर्व्हिसेस,
0: हा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस. सगळ्यात जर महत्वाचं आहे वन विभागात जर कोण्या तरुणांना येण्याची इच्छा असेल तर सगळ्यात पहिले त्याची शारीरिक क्षमता असणं खूप गरजेचं आहे. आता 2015 नंतर आमच्याकडं लेडीजला सुद्धा वनरक्षक म्हणून घेतलेलं आहे.
1: सर, मागे वळून पाहताना काय वाटतं तुम्हाला आयुष्याकडे?
0: मागे वळून पाहताना एकच वाटतं, आजही झाडे वाढवा झाडे जगवा म्हणतो आपण, आजही शाळेमध्ये वृक्षदिंड्या काढतो, आम्ही त्या काळात काढलेल्या होत्या. प्रत्येक जणाला माहिती आहे की

0: झाडामुळे पाऊस पडतो. शिक्षकही शिकवतात की बा ऑक्सिजन
1: आपल्याला आवश्यक आहे,
0: ऑक्सिजन देतो, कार्बन डायऑक्साईड झाड शिसून घेतं, या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. परंतु वृक्ष संवर्धन ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात अजूनही म्हणजे जनजागृती करावी लागती. ही थोडीशी
1: शोकांती काय आपली
0: काय आणि की आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट करायचं म्हटलं तर ती निष्ठेने करता आली पाहिजे. एखादं झाड लावून बघा, ते झाड वाढताना तुम्ही बघा काही दिवसानंतर ते तुमच्याशी बोलायला लागतं,
1: ते एक वेगळं समाधान असतं.
0: समाधान
1: सर खरं तर बोलण्यासारखं खूप आहे तुमच्याशी, कारण विषय खूप मोठा आहे तुमचा. पण आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या कार्यकाळाविषयी इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मागे वळून पाहताना याविषयी वन विभागातून रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त झालेल्या राजेंद्र कुलकर्णी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, सादर करते नयन पवार यांच्यासह आज इथेच मी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझे शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
0: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: मानवनिर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 2:30 होत आहेत. सादर करत आहोत गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील गीतं आपण ऐकत होतात. शैलेंद्र सिंग, सिद्धेश माफ करा सुदेश भोसले, सुरेश वाडकर, सचिन अनुराधा पौडवाल, अपर्णा मयेकर यांनी गायलेले हे गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांचं हे गीत होतं, संगीतकार होते अरुण पौडवाल.

गोळात घोळ या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. अरुण इंगळे आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं हे गीत होतं. सुधीर नांदोडे यांचं, संगीत होतं अनिल मोहिले यांचं.

चांदणे शिंपीत जा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत होतं. गीतकार मधुसूदन कालेलकर, संगीतकार प्रभाकर जोग. आता ऐकूया कळत नकळत या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार आहेत आनंद मोडक.

तू तिथे मी या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरात. हे गीत होतं विजय कोवळेकर यांचं, संगीत होतं आनंद मोडक यांचं. आता ऐकूया कार्यक्रमातील शेवटचं गीत, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं माझं घर माझा संसार या चित्रपटातील गीत ऐकूया. सुधीर मोघे यांचं हे गीत आहे, संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

0: तुझं जाणार
1: नाही.
2: या गीताबरोबर चित्रपट संगीताचा गीतव्यवहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AI

यार मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम मध्यरात्रीचे 3:01 होत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ आरोग्य दर्पण. या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहात गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आधार आणि योग. सहभाग आहे आरती खाडीलकर यांचा.

0: नमस्कार. असं म्हणतात, अ चाइल्ड गिव्ज बर्थ टू अ मदर. बाळाचा जन्म हा स्त्रीचा पुनर्जन्म असतो. गरोदरपणात योग्य आहार आणि योग्य व्यायामाची जोड असल्यास बाळंतपण सुखकर होते. गरोदरपणातील आहार आणि योग साधना याविषयी आपल्यासोबत संवाद साधणार आहेत आरतीताई खाडीलकर. आरतीताई, तुमचं मनापासून स्वागत.
1: आरतीजी बंगळुरूच्या सव्यासा योग युनिव्हर्सिटीमधून MSc झालेल्या आहेत. त्यांनी इतिहास विषयात मुंबई विद्यापीठातून MA ही डिग्री देखील घेतलेली आहे आणि शिवाजी विद्यापीठातून त्यांनी डाएट आणि न्यूट्रिशनलिस्ट म्हणजे पोषक आहार तज्ज्ञ या विषयातील पदवी संपादन केली आहे. आरतीताई, तुमचं मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.

0: ही।
1: आदिताई, सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला प्रश्न विचारावा असा वाटेल की बाळाचा जन्म हा जणू काही त्या मातेला मिळालेला दुसरा नवीन जन्म असतो, आणि गरोदरपणाचा हा 9 महिन्यांचा काळ हा अत्यंत कठीण काळ असतो, तेव्हा फारच जपायचं असतं. त्या 9 महिन्यांमध्ये जपणं असतंच, पण त्याच्या आधीचाही कसोटीचा काळ असतो आणि 9 महिन्यांनंतरचाही कसोटीचा काळ असतो. तर हे प्रसूती जी असते आपली आणि गर्भारपण असतं, या सगळ्याच्या आधी एका स्त्रीने काय विशेष काळजी घेतली पाहिजे?
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी जायचं आहे किंवा तुम्हाला गरोदर व्हायचं आहे हे जेव्हा तुम्ही ठरवता, तेव्हा स्वतःची काळजी ह्या महत्वाच्या 4 पिलर्सनी घ्यायची आहे. एक तर चांगली झोप असणं, झोप घेणं, रात्री 9:30-10 वाजता झोपणं, सकाळी लवकर उठणं. दुसरी गोष्ट म्हणजे चांगला व्यायाम करणं. तिसरी गोष्ट चांगला पोषक आहार. आणि चौथी महत्वाची म्हणजे चांगले विचार. ह्या 4 गोष्टी जर तुमच्या परिपूर्ण असतील तर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करू शकता, पुढे जाऊ शकता. आणि तोच पॅटर्न तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा फॉलो करायचा आहे, जेणेकरून बाळसुद्धा निरोगी, सुदृढ आणि व्यवस्थित व्हायला मदत होते.
1: खूपच छान सांगितलं आहे. आतिताई, आपण पहिला कॉल घेऊया.
2: नवजात बालकांना बद्धकोष्ठतेसाठी सपोजिटरी दिल्या जातात. सपोजिटरी?
1: अच्छा, नवजात बालकांविषयी. नवजात बालकांना बद्धकोष्ठतेसाठी काही औषध दिलं जातं?
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठला, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, बाळाला बद्धकोष्ठतेसाठी काहीतरी दिलं जातं, तर हे का होतं? तर गॅस फॉर्मिंग होत असतात. जर मातेनी गॅस फॉर्मिंग पदार्थ खाल्ले ज्याच्यामुळे गॅसेस होतात, कारण कसं आहे, डिलिव्हरी झाल्या झाल्या बायका जागेवरच बसलेल्या असतात किंवा झोपलेल्या असतात, त्यामुळे त्यांची हालचाल मंदावते. हालचाल होत नसल्यामुळे जे काही तुम्ही जेवता, जे काही खाता, त्याचे गॅसेसमध्ये रूपांतर होतं, आणि ते जर गॅस पास झाले नाहीत तर नॅचरली त्याचा त्रास बच्चूला पण होऊ शकतो. म्हणजे बाळा आईच्या दुधावाटेच बाळ पोसलं जातं, त्यामुळे दोघांनाही त्याचा त्रास होणारच आहे. त्यामुळे आईनी सात्विक आहार घेतला पाहिजे, ज्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असेल, जसं की गाजर आहे, मुळा आहे, या पदार्थांना म्हणजे खिसून त्याची जर कोशिंबीर वगैरे केली तर जास्त चांगलं. इवन जर तुम्ही पोळी चपाती करत असाल तर त्याच्यामध्ये मेथी किंवा पालक असा पाला घातला तर त्याचे पराठे करू शकता. सो जेणेकरून जास्तीत जास्त फायबर रिच डाएट देण्याचा प्रयत्न करा. आणि इवन आम्ही असं सांगतो की अगदी ताजं लावलेलं दही, ताक हे सुद्धा गरजेचं आहे, कारण जी अँटीबायोटिक्स तुम्ही घेतलेली असता त्याच्यामुळे जे चांगले बॅक्टेरिया शरीरात असतात तेही निघून जातात या अँटीबायोटिक्समुळे. तर ते रिप्लेश करायचं असेल, परत मिळवायचं असेल, तर अगदी ताजं सकाळी लावायचं आणि दुपारी त्याचं सेवन करायचं. असं ताक, दही सुद्धा तुम्ही

0: शकता, जेणेकरून हा त्रास कमी होऊन जाईल.
1: बरोबर.
0: दुधाचं दूध जर पचतंय का नाही बच्चूला आणि आईला दोघांनाही, याचं सुद्धा तुम्हाला प्रमाण बघावं लागेल, कारण प्रत्येक बाईची टेंडन्सी वेगळी असते. त्यामुळे किती प्रमाण किती वेळा आपण पितोय, आपल्याला हे सोसताय का नाही.
1: तर दूध हा, दूध हा फार महत्वाचा विषय तुम्ही सांगितला, म्हणजे गर्भारपणात देखील आईनेही प्रोटीन मिळण्यासाठी काय काय खाल्लं पाहिजे.
0: आपल्याकडे प्रोटीनचे दोन प्रकार आहेत, एक अॅनिमल प्रोटीन आणि प्लांट प्रोटीन, जे प्राण्यांपासून मिळणारं प्रथिन आहे आणि जे आहे ते वनस्पतींपासून मिळणार आहे. प्रथिनांची गरज शरीरामध्ये सगळ्यात जास्त असते. सो प्रथिनं कशासाठी लागतात, आपल्या शरीरात नवीन नवीन पेशी तयार होत असतात, पहिल्या निघून जातात. सो वेअर अँड टेअर ज्याला आपण म्हणतो, पेशींची ती भरून काढण्याचं काम प्रोटीन्स करतात. त्याचप्रमाणे आपली नख, केस, शरीराच्या बारीक बारीक ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते, गरज असते. ठीक आहे, तर हे प्रोटीन्स जास्तीत जास्त आपण प्लांट्स म्हणून, जे लोक नॉनव्हेज खातात त्यांनी नॉनव्हेज मधले प्रोटीन्स मिळवू शकतात.
1: डाळी आहेत, त्याच्यातनं प्रथिन,
0: कडधान्य आहेत,
1: कडधान्य आहे,
0: सोयाबीन आहे, या सगळ्या गोष्टी आपण त्याचा वापर करू शकतो. इवन दूध, जसं मगाशी तुम्ही म्हणालात तसं दूध सुद्धा आपल्या आहारात घेतलं तर त्याच्यातनं सुद्धा प्रोटीन मिळतं. दूध, दही, पनीर, इवन मशरूम्स, म्हणजे प्लांट प्रोटीन बद्दल आपण बोलायचं झालं तर या गोष्टींमधून आपल्याला प्रोटीन्स मिळतं. पण जे लोक नॉनव्हेज खातात, जे लोक मांसाहारी आहेत, त्यांनी अंड्याचं सेवन केलं तर चालेल, किंवा रेड मीट अवॉइड करायचं. आणि तुम्हाला स्टॉक, म्हणजे चिकनचा स्टॉक किंवा रस्सा ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये सात्विक आहे, ज्याच्यामध्ये ऑइल फॅट्स नाही आहेत.
1: पुढचा प्रश्न आपण घेऊया.
2: हॅलो, ज्या बाईला दिवस असले त्या बाईने म्हणजे किती वेळ जेवल्यावर फिरायचं ते सांगा मॅडम मला.
1: हा, खरं तर गर्भारपणात आपल्याला त्रास होत असतो, पायांवर सूज येत असते.
0: बरोबर.
1: तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की किती चालावं एखाद्या बाईने, किती कशी ती सूज असते पायावर.
0: राईट. मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे की डिलिव्हरी नंतर, गरोदर झाल्यानंतर आणि गरोदर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर दोन्ही फेजमध्ये बाईला चालणं गरजेचं आहे, कारण जितकं ती चालेल तितकी पायावरची सूज कमी होईल, ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि बाकीचे जे त्रास उद्भवणार आहे ते पण कमी होतील. जसं आता आपण म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये वजन का वाढतं, एक तर बाळाचं वजनच असतं, आतमधले पाण्याचं वजन, प्लॅसेंटा, ह्या सगळ्याचं कलेक्टिव्ह वेट असतं. हे वेट तुमच्या गुडघ्यांवर, तुमच्या पायांवर, मांडीवर, टाचेवर पडत असतं. त्यामुळे जर तुम्ही चाललात तर नॅचरली ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि पाय मोकळे होतात. त्यामुळे नक्कीच बाईंनी साधारण तुम्ही म्हणता तसं शतपावली घालायला काही हरकत नाही आहे. आणि आम्ही सांगतो की वज्रासन घालूनही बसू शकता, म्हणजे योगामध्ये वज्रासन हे खूप चांगलं आसन आहे, की पाय दुमडून त्याच्यावरच तुमचं वजन पडतं, सो दॅट इझिली तुमचे पायही आपोआप मसाज होतो पायांना, सूजही कमी होते आणि पचनक्रियाही सुधारते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता.
1: बरोबर. पुढचा कॉल आपण घेऊया.
3: जोशी बोलतो अंबरनाथहून.
1: हा बोला सर.
3: मॅडम साठी प्रश्न आहे की गरोदर महिलांनी सायकलिंग करावी किंवा नाही.
1: गरोदर महिलांनी सायकलिंग करावी की नाही.
0: काही वेळेला असं असतं की गरज असते म्हणून बायका सायकलिंग करतात. म्हणजे आता कामगार वर्गातल्या जर बायका बघितल्या तर त्या सायकलवरनं जा ये करतात. आता आपल्या कॅटेगरीतल्या जर आपण बायकांना बघितलं तर आपल्या बायकाही ऑफिसला जातात किंवा ट्रेन पकडायला धावतात, रिक्षेतनी प्रवास करतात. पण ओव्हर एक्झर्शन असेल तर करू नये. पहिले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने अनसेफ असतात. तर माझं मत असं असेल की साधारण 4th महिना वगैरे असेल तर काही सायकलिंग करायला हरकत नाही, पण ते सुद्धा अगदी सावकाशीने, तिला झेपेल इतकंच. प्रयत्न करा की चालत गेलेलं केव्हा चांगलं.
1: कॉल परत आलेला आहे.
4: हॅलो, नमस्ते.
1: नमस्ते.
4: माझा प्रश्न असा आहे, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर बायकांचा आहार कसा असावा ह्याच्यावरती मला सांगा. आणि 40 नंतर पण असं म्हणतात की वाटूळ पदार्थ खायचे नाही, तर त्याच्यावरती पण मला सांगा की डिलिव्हरी झाल्यानंतर आयुष्यभराचं आहार पण कसा असावा हे सांगा मला.
0: नक्की ताई, प्रश्न खूप छान आहे, कारण आज आपण त्याच्याबद्दलच बोलतोय. डिलिव्हरी जेव्हा तुमची होते त्यावेळेला पुन्हा आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे सगळं आईला मिळालं पाहिजे. आपल्याकडे परंपरेप्रमाणे आपण डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू वगैरे हे सगळं देतच असतो, पण त्याच्या बरोबरीने आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की त्याच्या बरोबरीने आपण जास्त तेल, तूप, साखर, मध, गुळ तर देत नाहीये ना बाळंतिणीला, कारण त्याची गरज नसते. वेरॅज आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये आपण हे जास्त खायला घालतो, वेरॅज आयर्न, कॅल्शियमकडे लक्ष दिलं जात नाही. तर या गोष्टी खूप प्रामुख्याने लक्षात ठेवा, की जसं तुम्ही म्हणालात काय काय

0: खायला द्यायचं. त्यात पहिली गोष्ट म्हणजे आयर्न रिच, म्हणजे आता आम्ही तर सांगतो की अगदी पालक, मेथी, लालमाठ या पालेभाज्या पण तुम्ही त्यांच्या आहारात भाकरीबरोबर द्या, किंवा मेथीचे दाणे जे असतात ते भिजत घाला, त्याला मोड आणा, मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांची उसळ आणि नाचणीची भाकरी असं कॉम्बिनेशन आठवड्यातनं दोनदा द्या, जेणेकरून दूधही व्यवस्थित येईल, शुगर लेवलही कंट्रोलमध्ये येईल, कारण आता हालचाल नाही आहे त्यामुळे शुगर लेवल स्पाइक्स वाढू शकतात या फेजमध्ये. त्याच्यानंतर थायरॉईडचं जर प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी आयोडीन म्हणजे मिठावर पण कंट्रोल ठेवायला पाहिजे, जास्त सोडियम देता कामा नये. कधी कधी काय होतं की महिलेला बऱ्याच गोष्टी खायला मिळालेल्या नसतात आणि चला आता डिलिव्हरी झाली आता मी सगळं खायला लागते म्हणून मैदायुक्त पदार्थ, ब्रेड किंवा फरसाण असं वगैरे ती खायला सुरुवात. इव्हन मॅगी आणि पास्ता खाल्लेल्या बायकांनाही मी बघितलेलं आहे, पण ते चुकीचं आहे, ते तसं न केलेलं केव्हाही चांगलं. तुम्हाला थोडा एक 6 महिन्याचा काळ तरी थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवायला लागेल आणि घरात शिजवलेलं सात्विक सिंपल जेवण द्यायचं आहे. त्यात उग्र वासाचे पदार्थ देऊ नका. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विड्याचं पान, खाऊचं पान जे असतं ते घरी आणून ठेवा. सो जेवणानंतर जर तुम्ही ते चावून चावून खाल्लं, म्हणजे आपण जसं पान खातो तसं, तर त्यांनी तुमचं एक तर पचनक्रिया सुधारते, सलाइवा म्हणजे लाळ सुटते, त्यांनी पचन चांगलं होतं आणि बऱ्यापैकी कॅल्शियम तुम्हाला त्या पानातनं मिळतं. आपण बाळंत विडा असा शब्द म्हणतो की नाही, तर तो विडा कशासाठी आहे, तो कॅल्शियमसाठी आहे. तर या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. दूध प्या, इव्हन शतावरी म्हणून एक पावडर मिळते, ती तुमच्या दुधामधनं घेतली गेली तर नुसतं दूध येतं असं नाही मातेला, त्याच्याबरोबरीने इम्युन सिस्टीम तिची वाढते, रक्त शुद्ध होतं. बऱ्याच चांगल्या घटना.
1: हो
2: हॅलो.
3: हॅलो, माझा प्रश्न असा आहे की गर्भधारण झाल्यानंतर स्त्रीने कुठले चांगल्या गोष्टी कराव्या की असे म्हटलं जाते की बाळावर संस्कार होता पोटामध्ये असल्यावर, आणि कुठल्या वाईट सवयी सोडाव्या जेणेकरून कसे नामोरेटिक संस्कार त्याला आपले कळत न कळत होता, आणि आहार कसं आंबट तिखट गोड कसं खावं की जेणेकरून पुढे मग बाळावर संस्कार झाल्यावर तो अति गोड खातो. आपण म्हणतो ना की पोटाचं तुला आईची जी सवय लागली, कसं मग त्या दृष्टीने कसं करावं, पाणी कसे प्यावे, नियोजन कसे असावे पाण्याचे. काही वेळेस क्लायमेट कमी जास्त होतं या दिवसात, ह्युमिडिटी वाढते, त्यावेळेस मग पाणी पिल्यावर सुद्धा अपचन होते. तर याबद्दल जरा सविस्तर सांगा.
0: नक्कीच नक्कीच, तुमचा प्रश्न खूप छान आहे. आपल्या ज्या वेळेला प्रेग्नन्सी राहते, गरोदरपणामध्ये जेव्हा बाई प्रवेश करते, त्यावेळेला शरीरामध्ये खूप सारे बदल घडत असतात. नॉट ओनली शरीरामध्ये, आपल्या मानसिकतेमध्ये पण बदल घडतात. सायकोलॉजिकली, इमोशनली, फिजिकली ती वेगळ्या फेजमधनं बाई जात असते. तर या जसं मगाशी तुम्ही म्हणालात की हवामानाचा पण परिणाम होतो का, तर हो नक्कीच होतो. तर ऋतूप्रमाणे आपल्या जेवणामध्ये पण आहारामध्ये पण चेंजेस, थोडेसे बदल केले गेले पाहिजेत, व्यायाम केला गेला पाहिजे. सी पूर्वीच्या काळी कसं होतं की बाई ला काम म्हणजे नदीवर जाऊन पाणी भरणं किंवा कपडे धुणं या सगळ्या होत्या गोष्टी करायला लागत होत्या. आता या एवढ्या गोष्टी आपण प्राकर्षाने नाही करत, कारण घरामध्ये आपल्याला सुखसोयी आहेत सगळ्या, त्यामुळे एक्सरसाइज करणं हा खूप महत्वाचा भाग झालेला आहे. एक तास तरी किमान, म्हणजे अर्धा तास चालणं आणि अर्धा तास योग पद्धतीने जर आपण थोडाफार व्यायाम केला किंवा शरीराला हालचालीमध्ये ठेवलं, तर नक्कीच ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, हातापायावर सूज येत नाही, बाळाची वाढ चांगली होते. आणि मगाशी जसं तुम्ही म्हणालात की आहारामध्ये काय बदल घडायला पाहिजेत, तर बदल म्हणजे तुम्ही जे नॉर्मल जेवता तेच जेवण जेवायचं आहे, जे घरात शिजवलेलं आहे, स्वच्छ आहे, हायजिनिक आहे. आणि बाळाचं थोडंसं जास्त खायचं आहे, म्हणजे आई आणि बाळ या दोघांचं मिळून आहार घेतला गेला पाहिजे, कारण जर आई अशक्त राहिली तर बाळसुद्धा अशक्तच राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी चा समतोल साधणं गरजेचं आहे. तसंच मेंटली सुद्धा शी शुड बी व्हेरी पीसफुल, कारण मानसिक जर स्वास्थ्य असेल तर ते शरीरामध्ये येतं, ज्याला आम्ही आधीच्या व्याधी असं म्हणतो. जर घरामध्ये टेन्शन्स आहेत, भांडणं आहे, चिडचिड होते, तर नकळत तिच्या मनावर पण त्याचा परिणाम होत राहतो. आणि जर मन कलुषित असेल, चिडचिडलेलं असेल, थकलेलं असेल, तर तुम्ही व्याधींना म्हणजे रोगांना आमंत्रण करता, तर ते आपल्याला या फेजमध्ये करायचं नाही आहे. त्यामुळे घरच्यांनी सुद्धा तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे की ती कशी आनंदी राहील, घर कसं आपलं आनंदी राहील, जेणेकरून बच्चूची वाढ कशी चांगली होईल, हे सगळ्यांनी मिळून तिला आधार द्यायचा आहे, सपोर्ट द्यायचा आहे, कारण ती खूप वेगळ्या फेजमधनं चाललेली आहे. त्यामुळे थोडंसं सगळ्यांनी हेल्प केली तर नक्कीच गरोदरपणा पण सुलभ होईल आणि नंतरची प्रसूती पण योग्य आणि सुखकारी होईल.
1: हा म्हणजे मला असं वाटतं हे फॅमिली बॉन्डिंग आहे की
0: जेणेकरून
1: फक्त तिचा आहार किंवा तिचा व्यायाम हे न करता सगळ्यांनी मिळून तिच्या बरोबर

0: बाळणपण तिचं अनुभवलं, तिच्याबरोबर
1: साजरं केलं पाहिजे असं आपण म्हणू. बाळ
0: घेऊया. हो नमस्कार,
2: मी केदार फुनकर बोलतो वाटेपूर वरून. तर आहार कसा ठेवला पाहिजे आता थोडक्यात, दुपार संध्याकाळी दुपारच्या लाकून किंवा संध्याकाळी असेल किंवा सकाळ असेल, की आहार कसा ठेवला पाहिजे? कारण भात खाल्ला पाहिजे आहार असून किंवा भाजी चपाती किंवा काय असेल. आणि दुसरी गोष्ट, व्यायाम कसा केला पाहिजे? आणि दुसरी गोष्ट, व्यायाम जितका करीन तितकं चांगलं शरीराला, पण आहार कसा पाहिजे?
0: हा, मुळात म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाचणीची भाकरी म्हणा किंवा प्रोटीन मिळण्यासाठी भिजवलेले मोड आलेली कडधान्य, असं सगळं आहारात असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलंच आहे. पण योग साधना हा महत्वाचा विषय मला आता तुमच्याशी बोलायचा आहे. प्रेग्नन्सीमध्ये कसा काय योग साधना कशी करावी आणि त्यासाठी कसं काय मार्गदर्शन घ्यावं, कारण बऱ्याच वेळेला असं होत असतं की युट्यूब किंवा अशा ठिकाणी हे सगळं पाहिलं जातं आणि बघितलं जातं आणि केलं जातं, पण मला असं वाटतं तज्ज्ञांसमोर केलं पाहिजे. बरोबर ना?
1: अगदी बरोबर. तुम्ही ज्या वेळेला प्रेग्नन्सीमध्ये व्यायाम करायचा विचार करता, त्या एक तर तो केलाच पाहिजे. साधारणपणे डॉक्टर सांगतात की पहिले 2 महिने थोडीशी काळजी घ्या, एकदा बेबी सस्टेन झालं की तुम्ही तुमचा व्यायाम सुरू करू शकता. त्याच्यामध्ये वॉकिंग म्हणजे चालणं हा तर अतिशय उत्तम व्यायाम आहेच, पण त्या बरोबरीने योग साधना पण गरजेची आहे. आता माझ्याकडे, मी ज्या वेळेला हे क्लासेस घेते, आता सध्या ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही असतात, मी स्वतः घेते, त्यामुळे योगामध्ये मेडिटेशन प्राणायामवर आम्ही जास्त फोकस करतो. ज्या वेळेला आम्ही प्राणायामच्या टेक्निक्स बायकांना देतो, त्यावेळेला त्याचा उपयोग आत्ता होत नाही. आत्ता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा त्याचा उपयोग, जेव्हा डिलिव्हरी होते त्यावेळेला कळा येतात, तेव्हा कळ कुठे रोखून धरायची, श्वास कुठे घ्यायचा, हे सर टेक्निक तुम्हाला जमतं आणि डिलिव्हरी सुलभ होते. किंवा प्रसूतीला वेदना सहन करायची शक्ती किंवा क्षमता त्या फिमेलची, त्या बाईची वाढलेली असते, त्यामुळे हा एक प्रकार आहे. सेकंडली बटरफ्लाय, म्हणजे ज्याला आपण भद्रासन म्हणतो, हे तर अगदी स्पेशली डिझाईन्ड फॉर फिमेल्स असं आसन आहे. तर या आसन स्थितीमध्ये जर तुम्हाला बसता आलं, किगल एक्सरसाइजेस ज्याला आपण अश्विनी मुद्रा म्हणतो, तर या टाईपचे एक्सरसाइजेस केले तर ती जी जागा आहे ज्याच्यातनं बेबी बाहेर येणार आहे, तर त्या जागेचे स्नायू बळकट होतात आणि एक हेल्दी बेबी जन्माला येऊ शकतो आणि आईलाही त्रास कमी होतो. इवन हातापायाचे व्यायाम जेव्हा आपण करतो, किंवा ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वज्रासन, ही जी आसनं आहेत, ही काही मी नावं सांगते, ती तुम्ही जर केली तर त्याच्यातनं एक तर शरीराची बळकटी वाढते, स्नायूंची बळकटी वाढते आणि फिटनेस पण राहत, तुमचा फिटनेस तर वाढतोच आणि तुम्हाला सहन करण्याची क्षमता तुमची डेव्हलप व्हायला लागते. आणि असं म्हटलं जातं की जी बाई रेग्युलर योग करते किंवा व्यायाम करते, ती 9 महिन्याच्या कालावधीत फक्त पोटाचाच भाग वाढतो, बाकीची पूर्ण बॉडी तशीच्या तशी लीन राहते. त्यामुळे त्याचा फायदा तिला नंतर वेट लॉस साठी सुद्धा पुढे होऊ शकतो.
0: आणि मला असं वाटतं की प्रत्येक 3-3 महिन्यातले व्यायामही
1: वेगवेगळे आहेत. नक्कीच, पहिल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे 3-र्या महिन्यात, कारण पहिले 2 महिने आम्ही फक्त प्राणायाम आणि मेडिटेशनच घेतो. ज्या वेळेला बेबी सस्टेन होत असतं, तयार होत असतं किंवा वाढत असतं, तेव्हा कारण ते सगळंच नवीन नवीन असतं, त्या बाईला उलट्या होत असतात, तिची वेगळी मानसिक स्थिती असते, तिला करू का नको या द्विधा मनस्थितीत ती असते, त्यामुळे पहिल्या 2 महिने आम्ही तिच्याकडनं व्यायाम न करून घेता फक्त प्राणायाम आणि मेडिटेशन.
0: पुढील 3 महिन्यांच्या व्यायामाविषयी बोलूया, पण आपण पुढचा कॉल घेऊया. हॅलो नमस्कार,
3: मी राजू गुजराती बोलतो, आरोटी गल्ली सिन्नर. माझा असा प्रश्न आहे की कामाच्या ठिकाणी स्त्रियांनी PC वर किंवा बस मध्ये कशी बसावे, पोस्चर कसं असावे त्यांचं काम करता कॉम्प्युटर.
0: धन्यवाद सर, हा फार महत्वाचा प्रश्न विचारलाय, कारण मी या प्रश्नावर येणार होते. कारण आजकाल स्त्रिया लॅपटॉप, मोबाईल आणि हे सगळं वापरत असतात आणि डोळ्यांवर पण ताण येतो,
1: परिणाम होत असतो. नक्कीच तुमचा प्रश्न खूप खरोच स्तुत्य आहे, कारण आज सगळ्याच महिला वर्गांना मी हे सांगू इच्छिते की जवळजवळ 8 ते 9 तास त्या लॅपटॉपवर असतात, आणि लॅपटॉपवर काम करत नसेल तर त्या मोबाईलवर असतात, त्यामुळे नकळत मान, पाठ आणि डोकं यांची अलाइनमेंट बिघडते आणि मग त्यांना पाठदुखी किंवा स्पायनल कॉर्डला इंजुरी असं होऊ शकतं. तर त्याच्यासाठी मार्जरासन वगैरे ही जी आसनं आम्ही करून घेतो, त्याच्यामुळे पाठीची लवचिकता, मणक्याची लवचिकता वाढते. त्यामुळे व्यायाम करायलाच पाहिजे, त्याच्याबरोबर कामाला जर पर्याय नसेल, म्हणजे तुम्हाला लॅपटॉपवर बसायलाच लागणं गरजेचं आहे, 8 तास जर तुम्हाला ऑप्शन नसेल, तर त्याच्याबरोबरीने आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही 2 तास बसलेल्या जागी जर बसलेला आहात तर साधारणपणे 15 ते 20 मिनिटाचा वॉक घेऊन या. जर कामाच्या ठिकाणी असाल तर आम्ही 30-3 असं परसेंटेज ठेवतो, म्हणजे 30 मिनिट वर्क एंड थ्री

0: मिनिट्स वॉक, 30 मिनिट्स वॉक, 3 मिनिट्स वॉक, एव्हरी टाइम तुम्ही जर असं केलं तर तुमची मान परत प्रपोर्शनमध्ये यायला सुरुवात होते किंवा रेग्युलर बेसमध्ये येते आणि त्याच्यावर ताणही जाणवत नाही. कारण माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच महिला ह्या ही तक्रार करतात की माझी पाठ दुखते, कारण त्यांना ऑप्शन नसतो, 8 तास काम तर करायला पाहिजे. शेवटच्या 9 महिन्यापर्यंत बायका काम करत राहतात आणि मग तो त्रास त्यांना होतो, त्यामुळे एक्सरसाइजनी हे कमी होतं. आमच्याकडे असे खूप सारे व्यायाम आहेत जे आम्ही गरोदरपणामध्ये करून घेतो बायकांकडून आणि त्यांना त्याचा त्रास अजिबात होत नाही. त्यामुळे नक्कीच बसायची पद्धत ही अतिशय छान पाहिजे. जर घर वर्क फ्रॉम होम असेल तर टेबलावरच तुमचा लॅपटॉप पाहिजे आणि खुर्चीवरच तुम्ही बसलं पाहिजे, कुठेही सोफ्यावर किंवा कॉटवर असं बसू नका. नाहीतर नकळत काम करण्याच्या ओघामध्ये आपल्या शरीराकडे आपलं किती दुर्लक्ष होत आहे हे नंतर जाणवतं.
1: बरोबर, पुढचा कॉल आपण घेऊया.
2: दीड महिना आता गरोदरपणा, त्यांनी किती वेळ रेस्ट घेतली पाहिजे?
1: रेस्ट घेतली पाहिजे.
2: बर, दुसरा प्रश्न असा होता की त्यांनी घरची कामं करावी की आराम करावा?
0: रेस्ट ही घेणं खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा म्हणतो की साऊंड स्लीप ही फार गरजेची आहे, मी मगाशी 4 पिलर सांगितले, त्यातला महत्वाचा भाग होता ती साऊंड स्लीप म्हणजे चांगली झोप. पण आपल्याकडे झोपेच्या वेळाच एवढ्या बदलल्या आहेत सर की त्याचा त्रास बाईला होणारच आहे. जर तुम्ही 10-10:30 झोपलात आणि सकाळी 6-6:30 उठलात तर ती आयडियल वेळ आहे झोपायची आणि त्याच्यामुळे झोपही पूर्ण होते. कारण या फेजमध्ये रात्रीचं जागरण, ॲसिडिटी हे होत नाही. कारण तुम्ही जर उशिरा झोपलात तर सकाळी उठल्या तुम्हाला ॲसिडिटी होणारच आहे. त्यामुळे प्रयत्न करा की लवकर झोपाल आणि दुपारीसुद्धा साधारणपणे एक छोटीशी नॅप, जी वाम कुक्षी ज्याला आपण म्हणतो की बसूनसुद्धा झोपलं तरी चालेल, किंवा एक 1/2 तास जर तुम्ही प्रॉपर रेस्ट घेतली तरी ती योग्यच ठरेल. त्यामुळे रेस्ट ही खूप महत्वाची गरज आहे या फेजमध्ये. आणि घरचं काम तुम्ही म्हणाला तसं सगळं घरचं काम करू शकता, फक्त उचलायचं किंवा वर ढकलायचं अशा काही गोष्टी असतील किंवा बकेट उचलायचे किंवा मोठी बॅग वर टाकायची, तर अशी शक्यतो जड अवजड कामं नको. हलकी फुलकी सगळी कामं, स्वयंपाक, इवन झाडू कटका, आम्ही तर योगामध्ये हे करून पण घेतो की झाडणं, पोछा करणं, बसून या ॲक्टिव्हिटीज, मलासनमध्ये बसून, या सगळ्या आम्ही ॲक्टिव्हिटीज करून घेतो. त्यामुळे या सगळ्या सिम्पल ॲक्टिव्हिटीज त्या नक्की करू शकतात.
1: आणि मला असं वाटतं आजकाल ही कमोड ही पद्धती जी आली आहे,
0: बरोबर,
1: भारतीय बैठकीने आपण हे सगळं मलविसर्जन केलेलं कधीही
0: चांगलं,
1: त्या पद्धतीने बसून लादी पुसणं वगैरे
0: हे सगळं
1: योग्य, म्हणजे प्रसूतीसाठी हे फार चांगलं,
0: सिम्पल आणि सोपं आहे.
1: मग अशी तुम्ही म्हणलं होतं की आयर्न डेफिशियन्सी किंवा लो प्लॅसेंटा तुम्ही म्हटलं होतं,
0: बरोबर,
1: तशा पद्धतीने लादी पुसण्याने वगैरे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण टाळू शकतो.
0: आता बर्दिंग बॉल वगैरे पण आलेले आहे, त्यामुळे त्या बर्दिंग बॉलवर बसून सुद्धा आम्ही हे एक्सरसाइजेस घेतो, जेणेकरून त्यांचा पेल्विक एरिया किंवा वजायनल एरिया हा एकदम सुदृढ राहायला मदत होते. तुम्हाला माहिती असेल मोठा बॉल असतो ज्याच्यावर बसून या महिला बाउन्स करतात किंवा मुव्हमेंट करतात किंवा स्कॉट्स करतात, त्या स्कॉटिंगमुळे सुद्धा प्रसूती सुलभ होते.
1: पुढचा कॉल आपण घेऊया. नमस्कार.
3: हॅलो. शेतकरी महिला वर्गांनी विशेष कुठली काळजी घ्यावी गरोदरपणा? त्यांना तर शेतावर जाणे गरजेचेच असते,
1: मग ते
3: कशी पद्धतीने बसणं उठणं होतं, मग त्या काळात त्यांनी जावे की नाही जावे किंवा गेले तर मग कशी काळजी घ्यावी?
1: नक्की नक्की,
0: छान प्रश्न आहे. महिलांनी काळजी घेणं, कारण तुमचं कामच खूप मेहनतीचं काम आहे, त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही शेतामध्ये काम करता किंवा लागवड चालू असते त्यावेळेला तुम्हाला नॅचरलीच मलासन स्थितीमध्ये बसावं लागतं, म्हणजे आपण इंडियन टॉयलेट्समध्ये बसतो त्या स्थितीमध्ये बसून तुम्ही काम करत असा, ही खूप योग्य आणि सुलभ क्रिया आहे. आणि आम्ही हे मुद्दाम, शहरातले लोक हे मुद्दाम करतो, ते तुम्हाला सहज मिळत आहे, त्यामुळे इझिली तुम्ही हे करू शकता. पण जास्त वेळ सुद्धा करणं चुकीचं आहे, जर तुम्ही 3-3 तास जर त्याच पोझिशनमध्ये बसत असाल तर तेही चुकीचं आहे. त्यामुळे मधनं तुम्हाला उठून बाकीच्या म्हणजे रेस्ट किंवा वॉक करता आला पाहिजे किंवा आराम करता आला पाहिजे, झोपलं पाहिजे. तसंच तुम्ही सात्विक जेवण जेवत असता, जे लोक शेतकरी वर्गात आहेत ते स्वतःच पिकवतात, स्वतःच खात असतात, त्यामुळे चांगल्या निरोगी वस्तू तुम्हाला मिळत असतात, त्यामुळे नक्कीच तुमचा आहारही चांगलाच असला पाहिजे. आणि रेस्ट ही सुद्धा तेवढीच गरजेची आहे, कारण जेवढं तुम्ही शेतामध्ये काम करता तेवढं आरामाची सुद्धा बायकांना गरज आहे. त्यामुळे नॅचरली पूर्वीच्या काळी तर बायका असं सहज जायच्या शेतामध्येच, त्यांची डिलिव्हरी व्हायची, म्हणजे इट वॉज सो इझी की जाऊन तिथल्या तिथे ते बच्चू घेऊन घरी यायच्या. म्हणजे अशाही बायकांनाचं उदाहरण आपण बघितलेलं आहे. आता आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत, इवन गावागावांपर्यंत

0: पर्यंत हॉस्पिटल चांगली पोहोचलेली आहेत, चांगल्या टेक्निकली सुद्धा आपण साऊंड आहोत, त्यामुळे त्याचा वापर करा. सगळ्या इंजेक्शन जे डॉक्टर तुम्हाला सांगतील, लसीकरण जे काय असेल त्याचा तुम्ही त्या महिलेला व्यवस्थित 9 महिने उपचार करून आणि मग त्याप्रमाणे तुम्ही फॉलो केलं तर ते नक्कीच चांगलं राहील. म्हणजे आहार, विहार, विचार या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण असेल.
1: बरोबर. आणि मला असं वाटतं की आपण पूर्ण 9 महिन्यात विशेष काळजी घेतो, त्या आधीही काळजी घेतो, इतकं छान सगळं खाल्लं जातं, आजूबाजूचे पण खूप काळजी घेत असतात. पण पुन्हा एक विषय असा येतोच की पुन्हा गर्भारपणात वाढलेलं वजन आणि मग त्यानंतर मग स्त्रीला वाटतं की नाही आता माझं वजन खूप वाढलं होतं, आता मी काय करू,
0: मी बेडअप झाले. पण मला नेहमी हे सांगावं असं वाटतं की तो सुद्धा एक फेजच आहे ना, तो सुद्धा त्यांनी एन्जॉय करायला पाहिजे की या फेज मध्ये मी गेले आणि तिथून मी परत पूर्ववत आले. तर हा जो पर्याव म्हणजे आपण काय म्हणतो ट्रान्सफॉर्मेशनचा जो फेज आहे तो जर महिलेने एन्जॉय केला तर नक्कीच तिला पण आनंद होईल की अरे मी या लेवलपर्यंत जाऊन परत पूर्ववत आले. आता याच्यासाठी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तेल, तूप, मध, गुळ, साखर ह्याचं प्रमाण कमीच असायला पाहिजे, त्याबरोबरीने एक्सरसाइज झाला पाहिजे आणि मेंटली सुद्धा रिलॅक्स असायला पाहिजे. मी जाड झाले, मी जाड झाले हे जर सातत्याने तुम्ही स्वतःला सांगत राहिलात तर काय होतं, तुमच्या ज्या पेशी आहेत त्या सगळ्या ऍब्झॉर्ब करत राहतात, निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये येत राहते. त्यामुळे तुम्ही असं सांगा की मी आज बाळासाठी जाड झाले किंवा माझं थोडंसं वजन वाढलंय, मी प्रॉपर आहार घेईन, माझ्या बाळाला दूध पाजल्यानंतर मला आता हळूहळू कमी पण व्हायचं आहे, मला ऑफिस पण सुरू करायचं आहे, मला माझ्या कामावर रुजू व्हायचं आहे आणि मला पूर्ववत दिसायचं पण आहे, तर त्यासाठी मला जेवढे शक्य होतील तेवढे मी प्रयत्न करीन आणि हळूहळू माझ्या पेसप्रमाणे मी आहारावर कंट्रोल ठेवून, व्यायामावर कंट्रोल ठेवून मी पूर्ववत येईन. त्यामुळे नक्कीच वजन कमी करणं हे सुद्धा तिच्याच हातात आहे जे वाढलेलं आहे, पण त्याचा बाऊ करण्यात काही अर्थ नाही. शी शुड एन्जॉय दॅट फेज.
1: नक्कीच. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात, आरोग्य दर्पण या कार्यक्रमात आरतीताई आरती खाडीलकर आज इकडे आल्या होत्या आणि त्यांनी गर्भारपणात आणि प्रसूतीनंतरचा आहार आणि योग साधना यावर आपल्याला मार्गदर्शन केलं. आरतीताई तुमचे खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.

वनिता मंडळात या कार्यक्रमात आपण ऐकत होतात आरोग्य दर्पण. या कार्यक्रमांतर्गत आरती खाडीलकर यांची मुलाखत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. वेळ झालेली आहे मिश्र संगीताची. मिश्र संगीत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि सहकारी यांनी गायलेलं. संदीप खरे यांचं हे गीत, संगीत आहे सलील कुलकर्णी यांचं.

अवधूत गुप्ते आणि सहकार यांनी गायलेलं संदीप खरे यांचं हे गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं सलील कुलकर्णी यांनी. श्रोते आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम. आता ऐकूया मिलिंद इंगळे यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत. संगीत आहे मिलिंद इंगळे यांचंच.

आपण ऐकत होतात संगीता जोशी यांचं गीत. स्वर आणि संगीत भीमराव पांचाळ यांचं होतं. आता ऐकूया यू आर गिरी यांचं गीत, स्वर आणि संगीत भीमराव पांचाळ यांचं.

0: মাসে
1: गीता संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4:30 होत आहे. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात अब्दुल हाफिज हमीद खान यांचं सतारवादन.

ऐकूया राग चारुकेशी. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे निलेश जाधव यांची. ऐकूया अब्दुल हाफिज हमीद खान यांचा सतारवादन राग चारुकेशी.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात अब्दुल हाफिज हमीद खान यांचं सतारवादन. राग चारुकेशी आपण ऐकलात. नादब्रह्म या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात श्रीकांत कृष्णमूर्ती यांचं गायन. ऐकूया राग तोडी. बदलय बंदिश जपतालातनेबद्दल असून बोल आहेत. दुःख हारो दारिद्र्य. द्रुतबंदेश तीन तलातनेबद्ध असून बोल आहेत. अबमोरी नैया पार करो. तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची. हार्मोनियम साथ केली आहे निनाद जोशी यांनी. ऐकूया श्रीकांत कृष्णमूर्ती यांचं गायन राग तोडी.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात श्रीकांत कृष्णमूर्ती यांचं गायन. आपण ऐकत होतात राग तोडी. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
0: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल आरोग्य संवाद या मालिके अंतर्गत मेमरी इम्प्रूव्हमेंट याविषयी डॉ जयश्री शिवलकर यांची मुलाखत. यानंतर आपण ऐकू शकाल जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिके अंतर्गत व्यवसायातील ताळेबंद याविषयी प्रीती राजंदेकर यांची मुलाखत. तर जरूर ऐका गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.
3: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
4: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
3: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
5: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 5 वाजत आहेत. सुप्रभात. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

संत तुकाराम या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. विष्णुपंत पागनीस यांनी गायलेलं, शांताराम आठवले यांचं हे गीत होतं. संगीतकार होते केशवराव भोळे. आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं ते माझे घर या चित्रपटातील रवींद्र भट यांचं हे गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

पाल। सुरेश वाडकरणी सह कलाकारांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार राम कदम आणि चित्रपट देवापुढे माणूस। याबरोबरच श्रोते हो गीतबहार कार्यक्रम आता संपला। पहाटेचे 5:30 वाजले आहेत। भावधारा।